श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत संत तुकारामांचा अभंग आहे, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात राम फाटक यांचं संगीत.

आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत होतं. जगदीश खेबुडकर यांचं संगीत दिलं होतं नंदू होनप यांनी. आणि या गीताबरोबरच श्रोते हो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या प्रसारणाला सुरुवात होईल, प्रतीक्षा करूया.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. प्रसार भारतीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसह 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 28 भाद्रपद शके 1948 इंग्रजी कालगणनेनुसार दिनांक 19 सप्टेंबर 2026 अस्मिता वाहिनीच्या पहिल्या प्रसारणाला प्रारंभ करत आहोत. अस्मिता वाहिनीच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक

श्रोते हो, सकाळचे 6 वाजता आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अच्युत ठाकूर आणि सहकलाकारांनी गायलेली ही रचना होती संत एकनाथांची. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

शरद जांभेकर यांनी गायलेल्या या गीताला संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी. आणि कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं हे देशभक्तीपर गीत.

0: आकाशवाणी गायक वृंदाने गायलेल्या या गीतासोबतच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून सकाळी 5:30 प्राप्त झालेल्या हवामान वृत्तानुसार मुंबई आणि उपनगरात कुलाबा या ठिकाणी कमाल तापमानाची नोंद 33 डिग्री सेल्सिअस तर सांताक्रूज या ठिकाणी 31 डिग्री सेल्सिअस इतकी नोंदवली गेली आणि किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 27 डिग्री सेल्सिअस इतकी नोंदवली गेली. सांताक्रूज या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता 93% इतकी नोंदवण्यात आली आणि पर्जन्यमान 23.4 इतकं मिलीमीटर इतकं नोंदवलं गेलं. पुढील 24 तासात मुंबई आणि उपनगरात हवामानाचा अंदाज असा. पुढील 24 तासात मुंबई आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 33 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान 26 डिग्री सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणताही विशेष इशारा नाही. याबरोबरच हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज संपला. सकाळचे 6:30 आहेत. प्रसारित करीत आहोत जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: नमस्कार श्रोतेहो, जगूया आनंदी या कार्यक्रमात मी मेघा अमित आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रहो, गणेशोत्सवाची धामधूम सगळीकडे चालू असतानाच हा हा म्हणता गणेशोत्सवाचे 5 दिवस संपले सुद्धा आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गौरी गणपती विसर्जनाचा आजचा दिवस उजाडला सुद्धा थोडंसं मन खट्टू होतंय. पण बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार आहेत बरं. मंडळी, गौरी गणपतींचं विसर्जन

हा आपल्याकडे जितका धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा सण आहे तितकाच तो वैचारिक शुद्धीकरणाचा देखील मोठा क्षण आहे. बाप्पा आणि गौरींचं विसर्जन करताना समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं आपण आपल्या मनातील आणि समाजातील ज्या गोष्टी आपल्या सदसद विवेकबुद्धीला चुकीच्या किंवा अनिष्ट वाटतात त्यांचं देखील विसर्जन केलं तर सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी आपला खारीचा वाटा नक्कीच मोलाचा ठरू शकतो, हो ना. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या निदर्शनास येणाऱ्या काही अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा सामाजिक विषमता स्त्री पुरुष असमानता यांचं देखील विसर्जन करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. सणांच्या काळात होणारा प्लॅस्टिकचा अतिवापर कचरा करण्याची आपली सवय यांचं विसर्जन करून स्वच्छतेच्या संकल्पनेला हातभार लावूया. कांठळ्या बसवणारा ध्वनिक्षेपकाचा आवाज गुलालाची उधळण फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण यांचं विसर्जन करूया. इतरांबद्दलचा द्वेष मत्सर विसर्जित करून आपण सगळे एक आहोत ही भावना जपूया. डिजिटल युगात आपला वाढलेला स्क्रीन टाईम कमी करून माणसांनी माणसांशी जोडले जाऊया. थोडक्यात काय तर गौरी गणपती विसर्जनाच्या दिवसापासून बाप्पाच्या मूर्तींसोबतच आपल्या मनातील नकारात्मकता आळस संकुचित विचार आणि सामाजिक विषमता यांचं विसर्जन केलं तर खऱ्या अर्थानं प्रत्येक सण पर्यावरणपूरक आणि आनंदाच्या डोही आनंदाचे तरंग उमटवणारा ठरेल.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आज सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये फळमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती, सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र भाग 3 तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयीची माहिती भाग 3 ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत गणेशोत्सव आणि पारंपरिक लोककला यांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडके यांचा लेख आपण ऐकू शकाल. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम, सकाळी 7:40 विक्रम्स फिटनेस हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल, सकाळी 9 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन लेखक नितीन साळुंखे, सकाळी 9:30 स्वरांजली

या महिन्याचे गीत. गायक आहेत मंदार आपटे, गीत अजित मालंडकर आणि संगीत आहे प्रणव हरिदास यांचं. सकाळी 9:45 नाट्यपराग हा नाट्यगीतांचा कार्यक्रम, दुपारी 12 वनिता मंडळ ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. यामध्ये वाढत्या स्क्रीन टाईमचे धोके याविषयी प्रणिता झांबरे यांचं मार्गदर्शनपण भाषण आणि संवाद गौरी गणपती आणि स्त्री जीवन याविषयीची माहिती. दुपारी 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गणेशोत्सवाविषयीच्या गप्पा आणि दिव्या चौधरी या मैत्रिणीचं गायन आणि वादन. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. संध्याकाळी 6:30 सायन्स कॉर्नर, यामध्ये लघुग्रहाचा शोध याविषयी विक्रांत कुरमुडे यांची मुलाखत. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 किसान वाणी, केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय द्वारा आयोजित कार्यक्रम, यामध्ये सेंद्रिय शेती यशोगाथा दिव्या गोष्टे यांची मुलाखत. रात्री 7:15 लोकसंगीत. रात्री 9:15 स्पॉटलाईट. रात्री 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका आणि 10:00 अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम, याच्यामध्ये कलाकार एस हरिकुमार यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. रात्री 11:10 जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 आढावा आपण ऐकू शकाल. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 पंडित अरविंद पारिख यांचं सतारवादन राग गुजरी तोडी आलाप. दुपारी 2:30 कलाकार टी एस नंदकुमार यांचं कर्नाटक शैलीतील मृदंगम वादन ताल आदिताल. आणि संध्याकाळी 5:02 कलाकार टी एस नंदकुमार यांचं कर्नाटक शैलीतील मृदंगम वादन ताल खंड चापू. हे होते आमचे आजचे ठळक कार्यक्रम. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचे सर्व कार्यक्रम आपण AIR DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया फळमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती. वाचक स्वर स्वप्निता शिंदे.
1: श्रोते हो नमस्कार. फळमाशी ही माशीवर्गीय कीटक असून ती डिप्टेरा गणातील आहे. ही कीड आंबा, पेरू, सीताफळ, बोर, जांभूळ, ड्रॅगन फ्रूट, संत्री, मोसंबी अशी विविध फळं आणि काकडी, कारलं, दोडका, दुधी भोपळा, भोपळा अशा अनेक काकडीवर्गीय फळभाज्यांवर उपजीविका करते. परिणामी गुणवत्तेचा ऱ्हास होतो आणि बाजारमूल्यात घट होते. भारतात फळमाशीच्या सुमारे 200 अधिक प्रजाती आढळून येतात. त्यापैकी 35 ते 40 प्रजाती अत्यंत हानिकारक असून कृषीदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात. प्रामुख्याने आढळणाऱ्या प्रजातींमध्ये बॅक्ट्रोसेरा डॉर्सॅलिस ही सर्वाधिक नुकसानकारक प्रजाती आहे. ती आंबा, पेरू, पपई, चिकू, संत्री अशा अनेक फळपिकांवर दिसते. बॅक्ट्रोसेरा कुकुरबिटी ही खरबूज, कलिंगड, काकडी, भोपळा, दुधी भोपळा, कारलं, दोडका आणि काकडीवर्गीय पिकांवर दिसते. बॅक्ट्रोसेरा करेक्टा ही कीड मुख्यतः पेरू आणि इतर फळपिकांना नुकसान पोहोचवते. बॅक्ट्रोसेरा टाऊ ही भोपळावर्गीय पिकांवरील महत्त्वाची प्रजाती आहे. महाराष्ट्रातील फळबागा आणि भाजीपाला पिकांमध्ये बॅक्ट्रोसेरा डॉर्सॅलिस, बॅक्ट्रोसेरा कुकुरबिटी, बॅक्ट्रोसेरा झोनाटा आणि बॅक्ट्रोसेरा करेक्टा या फळमाशीच्या प्रजाती आढळतात. प्रौढ फळमाशी आकाराने घरमाशीपेक्षा थोडी लहान असून तिचं शरीर लालसर तपकिरी ते काळसर रंगाचं असून त्यावर पिवळ्या रंगाचे पट्टे किंवा ठिपके असतात. पुढील पंखांची जोडी पारदर्शक पातळ पडद्यासारखी असून त्यावर विशिष्ट नक्षी, ठिपके किंवा पट्टे दिसून येतात. हे पंख शरीरापासून किंचित दूर पसरलेले असतात. प्रौढ फळमाशी प्रामुख्याने फुलांमधील मकरंद, फळांमधून बाहेर पडणारा रस यावर उपजीविका करते. त्यांचा जीवनकाल 1 ते 3 असून एक मादी फळमाशी आयुष्यात साधारणपणे 200 ते 400 अंडी घालू शकते. मिलनानंतर मादी फळमाशी अंडी घालण्यासाठी मोठ्या आणि पक्वतेच्या योग्य स्थितीतील फळांची निवड करते. आंबा, पेरू फळांच्या देठाजवळील भागात तर काकडीवर्गीय पिकांमध्ये वाढीच्या अवस्थेतील फळांच्या सालीखाली समूहाने अंडी घालते. ही अंडी पांढरट पारदर्शी रंगाची असून लांबट असतात. वातावरणातील तापमान आणि आर्द्रतेनुसार साधारणपणे 1 ते 3 अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. पायविरहित पांढऱ्या ते फिकट पिवळ्या अळ्यांना मॅगट असं म्हणतात. अळी अवस्था साधारणपणे 5 ते 10 पूर्ण होते. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या झाडावरच्या फळातून किंवा झाडाखाली पडलेल्या फळातून बाहेर पडून जमिनीत साधारणपणे 2 ते 10 खोलीवर कोशावस्थेत प्रवेश करतात. कोश सुरुवातीला पिवळसर रंगाचे असतात आणि नंतर तपकिरी होतात. कोशावस्था 7 ते 12 असते. फळमाशीचं व्यवस्थापन करण्यासाठी शेतातील गळलेली प्रादुर्भावग्रस्त फळं गोळा करून खोल खड्ड्यात पुरून टाकावीत. लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करावी, जमीन पलटी करावी, त्यामुळे जमिनीतील फळमाशीचे कोश सूर्यप्रकाशाच्या तीव्र उष्णतेमुळे नष्ट होतात. उघडे पडलेले कोश पक्षी खातात आणि त्यांची संख्या नैसर्गिकरित्या कमी होते. शेतात वारंवार काकडीवर्गीय पिकं घेणं टाळावं. पिकाची फेरपालट करावी. शेत परिसर स्वच्छ ठेवावा. मुख्य काकडीवर्गीय पिकाभोवती दोडका हे सापळा पीक लावून त्यावर कीटकनाशकाची फवारणी करावी. त्यामुळे फळमाशीचं प्रभावी नियंत्रण करता येतं. पेरू, आंबा आणि इतर फळपिकांमध्ये फळांवर कागदी किंवा कापडी पिशव्यांचं आवरण घालावं. त्यामुळे मादी माशीला अंडी घालण्यास अडथळा होतो. फुलं लागल्यानंतर फळबागा किंवा काकडीवर्गीय पिकांवर इन्सेक्ट नेट जाळीचं आच्छादन करावं.
0: श्रोते हो, हॅलो फार्मर्स या कार्यक्रमाविषयीचं निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स ह्या थेट फोन इन कार्यक्रमातून. सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 नारळ लागवड आणि उत्पादन वाढीसाठी योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शैलेंद्र खिल्लारे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 022 45 15 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:45 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, ऐकूया भाग तिसरा.
1: आपली मनस्थिती कधी ना कधी वजा स्थितीमध्ये जाणं हे अतिशय नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे, नॉर्मल आहे. काही जणांना असं वाटतं की असं नकारात्मक विचार मनात असणं म्हणजेच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ते तो प्रॉब्लेम दडवतात किंवा नाकारतात. पण जसं आपल्या शरीरात मलमूत्र घाम तयार होतो तसंच मन काही ना काही वेळा अस्वस्थ होणं, वजा स्थितीमध्ये जाणं हे अगदी स्वाभाविक आहे. आपल्या शरीरातल्या रसायनांचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होत असतो आणि जशी आनंद निर्माण करणारी रसायनं आहेत तशीच अस्वस्थता निर्माण करणारी देखील रसायनं आहेत. ज्यावेळी एखादा धोका माणसाला जाणवतो त्यावेळी ती अस्वस्थता निर्माण करणारी रसायनं पाझरतात आणि त्यानुसार शरीरात बदल होतात आणि त्यामुळे असं अस्वस्थता नाकारणं हे योग्य नाही. अस्वस्थता, आत्ता मन अस्वस्थ आहे हे आपल्याला मान्य करता यायला हवं आणि काही वेळा ती अस्वस्थता उपयोगी असते. आपली तयारी पुरेशी नाही आहे ही मनाला अस्वस्थ करणारी भावना असू शकते, पण त्यामुळे मी तयारी करायला अधिक वेळ देऊ शकतो आणि त्यामुळे प्रत्येक वेळीच अस्वस्थता खराबच आहे असं नाही. उलट अस्वस्थता असेल तर मला कोणत्या गोष्टीवर अधिक काम करणं आवश्यक आहे हे माझं मला समजू शकतं. आणि ज्यावेळी ही अस्वस्थता खूप वेळ टिकते किंवा खूप तीव्र होते त्यावेळी ती ॲबनॉर्मल, ती विकृत आहे, इमोशनल डिसऑर्डर आहेत असं म्हटलं जातं. म्हणजेच दिवसभरामध्ये आपण साधारण 16 तास जागे असतो आणि त्यातली समजा तासभर 1.5 तास मन अस्वस्थ असेल, अधूनमधून अस्वस्थ मन होत असेल तर ते नॉर्मल आहे. पण 16 तासातले 10 तास जर एखाद्या व्यक्तीची वजा स्थिती असेल तर मग हे डिप्रेशनचं लक्षण आहे किंवा त्याच्या मनात सतत जर चिंतेचेच विचार, भीतीचेच विचार अधिक येत असतील तर ते अँझायटीचं लक्षण आहे आणि त्यावर काम करणं आवश्यक असतं. आणि त्यावर काम करणं म्हणजेच सायकोथेरपी, मानसोपचार, की स्वतःच्या मनातले विचार समजून घेणं, स्वतःच्या मनातल्या भावना समजून घेणं आणि भावनांच्या लाटांमध्ये पोहण्याचं कौशल्य विकसित करणं जे आपण सर्वच माणसांनी करायला हवं. हे मानसोपचार परदेशात साधारण 150 वर्षापासून विकसित होऊ लागलेले आहेत. आत्ता ते आपल्या समाजात, भारतीय समाजात हळूहळू गेल्या 15-20 वर्षामध्ये अधिक समजले जात आहेत. तर आपण ते समजून घेऊन आपल्या रोजच्या आयुष्यात ते वापरायला हवेत. आता मानसोपचार म्हणून आपल्याकडे जरी हे समजलेले नसतील तरी रामदासांनी लिहिलेले मनाचे श्लोक, तुकोबांनी लिहिलेले अभंग हे सगळे एक प्रकारचे मानसोपचारच आहेत. खरं म्हणजे मानसोपचाराची सगळ्यात सुरुवात गीता, कृष्णानं अर्जुनाला जी भगवद्गीता सांगितली तेव्हापासून आहे असं आपण म्हणू शकतो. कारण त्यावेळीसुद्धा अर्जुनाची मनस्थिती अशीच वजा स्थितीमध्ये गेलेली होती, त्याला काय करावं हे सुचत नव्हतं. आज ज्याला आपण पॅनिक अटॅक म्हणतो त्याची अगदी हुबेहूब लक्षणं गीतेच्या 1 अध्यायामध्ये अर्जुनानं वर्णन केलेली आहेत. तर त्याच्यावर कृष्णानं जो काही उपाय सांगितला तोच म्हणजे मानसोपचार. आणि त्यामुळे मानसोपचार हे काहीतरी खूप वेगळं, परदेशी आहे असं नाही. ते समजून घेऊन आपण रोजच्या आयुष्यात अप्लाय करायला हवं.
0: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयाच्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत परिसर. परिसर

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे।
1: श्रोते हो, एका संशोधनानुसार हवामान बदलामध्ये फॅशन उद्योगाचा वाटा 10% आहे। त्यामुळं भूजलाला सर्वात मोठा धोका निर्माण झालाय। कापड उत्पादक कंपन्या भूजलाचे सर्वाधिक शोषण करतात। बांगलादेश हा जगातील दुसरा सर्वात मोठा कापड निर्यातदार देश आहे। आकडेवारीनुसार बांगलादेशातील कापड उद्योग दरवर्षी

0: वर्षी पृथ्वीवरील 1,500 अब्ज लिटर पाण्याचं शोषण करतो. 1 किलो डेनिम धुण्यात 250 लिटर पाणी वाया जातं. तसंच 1 किलो सुती कापड धुण्यासाठी आणि ते रंगवण्यासाठी 200 लिटर पाणी वापरलं जातं. यामुळंच बांगलादेशातील भूजल पातळी सातत्यानं खाली जात आहे. बांगलादेशातील वस्त्रोद्योगात जेवढं पाणी वाया जातं तेवढं पाणी पिण्यासाठी वापरलं तर 2 कोटी लोकांना 10 महिने पिण्याचं पाणी मिळू शकतं. फॅशनमुळं पर्यावरण प्रदूषण, जलसंकट, रासायनिक प्रदूषण, कार्बन उत्सर्जन, कचरा या समस्या वाढतायत. वस्त्रोद्योग हा जगातील सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. नायलॉन, पॉलिस्टर आणि स्पँडेक्स यासारख्या कृत्रिम तंतूंचा वापर फॅशन आणि टिकाऊ कपड्यांमध्ये आहे. ते कपड्यांच्या उत्पादनात वापरले जातात, त्यामुळं कपडे खराब होत नाहीत. त्याचप्रमाणे रेयॉन, लाकडाच्या लगद्यापासून बनवलेलं फॅब्रिक जंगलतोड वाढवतं आणि नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधतेच्या नाशासाठी अत्यंत हानिकारक आहे. आजकाल असे स्वस्त कपडे बाजारात मुबलक प्रमाणात मिळतात, जे की निकृष्ट दर्जाचे असतात आणि आपण ते लवकरच टाकून देत असतो. अशा कपड्यांनी जागतिक कचरा समस्येला हातभार लावला आहे. फॅशनच्या पर्यावरणीय प्रभावाबद्दल जागरूकता आता वाढायला लागलीय, त्यामुळं टिकाऊ कपड्यांच्या उत्पादनात वाढ झालीय. अशा कपड्यांची मागणी जसजशी वाढत जाईल तसतसे अशा उद्योगांमध्ये गुंतलेल्या कामगारांना चांगल्या कामाची परिस्थिती, उत्तम दर्जाचे कपडे आणि उत्तम कारागिरांना चांगले काम आणि मजुरी मिळेल. पर्यावरणाच्या समस्या निर्माण करणाऱ्या उद्योगांना पर्यावरणपूरक कसं करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. भारतात लोकप्रिय असलेला कपड्यांचा ब्रँड बाजारात इतका प्रचलित होतो की तो विकत घेताना पर्यावरणाला हानी पोहोचत आहे की नाही याचा विचार आपल्यापैकी कोणीही करत नाही. त्याऐवजी पर्यावरणस्नेही ब्रँड्सच्या टिकाऊ कपड्यांबाबत आपण आवड वाढवली पाहिजे, आणि ती वाढवली तर वस्त्रोद्योगामुळं निर्माण होणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात. फॅशन ही समाजाची गरज आहे, पण जेव्हा ती समस्या निर्माण करत असते तेव्हा तिचे समर्थन करता येत नाही.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग 3 ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, सकाळचे 6:55 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या संस्कृतमधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि

0: साहित्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: नारदीय कीर्तनात भगवान गणेशाचं संकीर्तन हमखास होतं. श्रोते हो, नारदीय कीर्तनाचा जनक भगवान नारद आहे असं म्हटलं जातं. पूर्व रंग आणि उत्तर रंग या दोन भागात नारदीय कीर्तन विभागलेलं असतं. नारदीय कीर्तनाची अवर्चीन परंपरा सुमारे 100 वर्षांपूर्वीची आहे. शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाशी नारदीय कीर्तन परंपरा जुळणारी आहे. लक्ष्मणबुवा निजामपूरकर, नरहर कराडकर, रामचंद्रबुवा कान्हेरे, रामचंद्र कराडकर हे मान्यवर कीर्तनकार नारदीय कीर्तन परंपरेचे आधुनिक प्रवर्तक आहेत. नारदीय कीर्तनाला हरदासी कीर्तन असंही म्हटलं जातं. हरिभक्त परायण विनायकबुवा भागवत यांनी नारदीय कीर्तनाची केलेली व्याख्या अशी आहे की शब्दरचना, वाक्यरचना इत्यादी वाक्चातुर्याने नवनव्या अर्थाच्या कवितांनी युक्त असलेलं आणि गाण्यांच्या तानांनी वाढवलेलं नटवलेलं जे असेल, ज्यात साधू संतांचं एखादं उपदेश पद प्रमाणभूत घेऊन त्यावर विवेचन संपवलेलं असेल, ते हरिकीर्तन श्रेष्ठ ठरतं. गोविंद तारकश्रम यांनी रामकृष्ण हरी हा नाम गजर लोकप्रिय केला. नारदीय कीर्तनात पूर्व रंगात मंगलाचरण म्हणजेच नमन म्हटलं जातं. हे नमन गणपती, शारदा, सद्गुरू, शंकर आणि विष्णू या देवतांचं असतं. नमन सुरू असताना कीर्तनकार बुवा बहुधा झांज वापरतात. जय जय राम कृष्ण हरी, गोवर्धन धर गोपाल रतन गोकुळ संकट हरी, नवी नीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी, रावण मदर दीन जनोधार सूर वरमोचनकारी, साकी दिंडी आर्या ओवी अंजनी गीत झंपा श्लोक कटाव आदी सालींचा वापर कीर्तनकार बुवा करतात. श्रीमन महागणाधिपती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, अशा प्रकारे गणपतीचं स्तवन नारदीय कीर्तनात केलं जातं. समर्थ रामदास स्वामींची बलोपासनेची परंपरा असून रामदास स्वामींनी देखील भगवान गणेशाचा धावा आपल्या वेगवेगळ्या श्लोकांमधून केला आहे. साधारणतः यमन रागामध्ये रामकृष्ण हरी जय जय जय जय रामकृष्ण हरी हा गजर केला जातो. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम असं भजन नारदीय कीर्तनात होतं. कीर्तनकार आपल्या ओघवत्या वाणीतून अनेक संतांनी रचलेली गणपती स्तवन गाऊन त्याची महती अधिक ठळक करत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर संत नामदेव महाराज यांचा अभंग. या अभंगामध्ये गणपतीची स्तुती आणि पराक्रम यांचा सुंदर मेळ आपल्याला दिसतो. कीर्तनकार आपल्या प्रतिभेच्या ताकदीवर हा लोकमानसावर ठसवतो. प्रथम नमू गजवदनू गौरी हराचा नंदनू, सकळ सुरवरांचा वंदनू, मूषक वाहनू नमियेला, त्रिपुरावधी गणाधिपती हरे पूजिला भावे भक्ती, ऐके बाणे त्रिपुरा पडिला क्षिती, ते पशुपती संतोषला, इंद्रादिकी अष्टलोक पाळी, लंबो दरू पूजिला कनक कमळी, त्यासी प्रसन्न झाला तये वेळी, मणमुनी सकळी पूजियेला, सटवे रात्री मदनू शंभरे नेला, प्रदयुन्न समुद्रा माझी टाकिला, तई कृष्णे विघ्नहरू पूजिला, प्रदयुन्न झाला रती सहित पूजिला साही चक्रवर्ती, त्यांची या पूर्ती आरती युधिष्ठरे पूजिला चतुर्थी, राज्य प्राप्ती झाली तया मणवुनी सुरवरी केली पूजा, त्रिभुवनी आणिक नाही दुजा, विष्णुदासा नामा म्हणे स्वामी माझा, भावे भजा एकदंता. याचप्रमाणे गणेशाचं आध्यात्मिक स्वरूप आणि अद्वैताशी एकरूपता दाखवणारे अभंगही तो आपल्या निरूपणाद्वारे खास पद्धतीने सादर करून उपस्थित श्रोत्यांच्या मनामध्ये गणेश भक्ती जागृत करतो.
0: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा।

0: आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: श्रोते हो, यानंतर 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 7:07 आणि 10 सेकंद झाले आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
4: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
4: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
6: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक, उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात पंतप्रधान आज 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण करणार. ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाच्या भारतातील पहिल्या संकुलाचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि राज्यातल्या 2 रेल्वे प्रकल्पांसाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी. आता सविस्तर बातम्या. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी काल पुण्यात केलं. 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,
1: वी मे हॅव मॉडर्न आउटलुक बट ॲट दी कोर ऑफ अवर हार्ट वी मस्ट रेस्पेक्ट अवर व्हॅल्यूज अँड द ट्रेडिशन्स. We must build modern cities while protecting their cultural soul. We must encourage innovation while respecting the tradition. We must ensure that development reaches

0: शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी पुणे महोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं. महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला अधिक बळ मिळावं अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली. दरम्यान आपल्या एक दिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी प्रथम मुंबईत लालबागच्या राजाचं आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या बाप्पाचंही दर्शन घेतलं. त्यानंतर लोणावळ्यातील कैवल्यधामच्या गोरधनदास सिक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. योग ही केवळ एका पिढीपुरती मर्यादित परंपरा नसून मानवतेच्या भविष्यासाठी ती जतन करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन राधाकृष्णन यांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 अधिक नियुक्तीपत्र दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रदान करणार आहेत. देशभरात 45 ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्तीपत्र मिळणाऱ्या तरुणांची एकंदर संख्या 12,75,000 पोहोचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार वचनबद्ध राहून अविरतपणे सुशासनाच्या दूरदृष्टीनं प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अविरतपणे कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या सेमीकंडक्टर अभियानाबद्दल.
1: सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्यामुळे 2021 कारखाने आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन खंडित झाल्यामुळे पुरवठा साखळ्यांवर किती अवलंबित्व आहे हे प्रकर्षानं लक्षात आलं होतं. या समस्येवर प्रभावी उपाययोजना म्हणून 21 डिसेंबर 2021 76,000 कोटी रुपयांच्या खर्चासह सेमिकॉन इंडिया प्रोग्राम सुरू करण्यात आला. फॅब्रिकेशन, पॅकेजिंग आणि डिझाईन यांचा समावेश असलेली संपूर्ण प्रक्रिया देशांतर्गतच उभारण्याचं उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आलं. या सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत सुमारे 1,60,00,000 रुपयांच्या 10 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 2 फॅब्रिकेशन युनिट्स आणि 8 पॅकेजिंग युनिट्सचा समावेश आहे. यापैकी 4 ठिकाणी प्रायोगिक उत्पादन प्रक्रिया देखील देशातल्या विविध राज्यांमध्ये सुरू झाली आहे. म्हणजेच एका अर्थी सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा या समस्येचं असुरक्षिततेचं रुपांतर औद्योगिक योजनेमध्ये करण्याची किमया देशानं साधली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून योगेश रांगणेकर.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: मुंबईला जागतिक दर्जाचं ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचं केंद्र बनवण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबईतल्या शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटनामुळे नवं बळ मिळणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल मुंबईत बोलत होते. ऑस्ट्रेलियातील या अग्रगण्य विद्यापीठानं भारतातला आपला पहिला कॅम्पस मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय घेतला ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे असंही फडणवीस म्हणाले. मुंबईतला कॅम्पस विद्यार्थ्यांसाठी

जागतिक शिक्षण संशोधन उद्योग सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देईल तसंच भारत आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातील ज्ञान नवोपक्रम आणि कौशल्य विकासावर आधारित सहकार्याला अधिक बळकटी देईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण तसंच मुकुटबन गड चांदूर या नव्या रेल्वे मार्गासाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरच्या सध्या एकेरी असलेल्या चौक कर्जत मार्गाच्या दुपदरीकरणानंतर प्रत्येक दिशेनं दररोज 5 अतिरिक्त गाड्या चालवता येतील तसंच दरवर्षी 18 दशलक्ष टनांपेक्षा जास्त अतिरिक्त माल वाहून नेता येईल. यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गासाठी 493 कोटी रुपये रेल्वेनं मंजूर केले आहेत. यामुळे सिमेंट प्रकल्प कोळसा आणि चुनखडीच्या खाणींना आणखी चांगली संपर्क व्यवस्था मिळणार आहे. ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं काल घरोघरी पारंपरिक पद्धतीनं पूजन झालं. गौरीला माता पार्वतीचं किंवा महालक्ष्मीचं रूप मानलं जातं. गौरी पूजनाच्या दिवशी अनेक ठिकाणी गौरींना सजवून पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. आज गौरी विसर्जन आहे. अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणपती विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी देखरेख मनोरे प्रसाधनगृह निर्माल्य कलश प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णवाहिका अशी व्यवस्था केली आहे. गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढणार असल्यामुळे एसटीच्या रत्नागिरी विभागानं उद्यापासून आठवडाभरात 2507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी ही माहिती दिली. हवामान. आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात पंतप्रधान आज 51,000+ नियुक्तीपत्रांचं वितरण करणार. ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाच्या भारतातील पहिल्या संकुलाचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि राज्यातल्या 2 रेल्वे प्रकल्पांसाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: संगीताचा असल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा. सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: सकाळचे 7:22 आणि 40 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आजचा दिनविशेष. श्रोते हो, आज सुप्रसिद्ध संगीतकार दत्ता डवजेकर यांचा स्मृती दिन आहे. दिनांक 15 नोव्हेंबर 1917 रोजी पुण्यामध्ये दत्ताजींचा जन्म झाला. सुप्रसिद्ध गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचं मराठी आणि हिंदी चित्रपटातलं पार्श्वगायन पदार्पण दत्ता डवजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली झालं. दत्ताजींनी आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली. ते जसे उत्तम संगीतकार होते तसे उत्तम कवी देखील होते. त्यांनी जवळपास 10-12 नाटकांचं संगीत दिग्दर्शनही केलं आहे. त्यांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये आपल्याला वैविध्य आढळून येतं. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओटी ओठी हे गदिमांनी लिहिलेलं पाहुरे किती वाट ह्या चित्रपटातलं गाणं दत्ताजींनी संगीतबद्ध केलं आणि ते विश्वविक्रमीच जणू ठरलं. ह्या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न त्यांनी सैनिक कल्याण निधीला दिलेलं होतं. दिनांक 19 सप्टेंबर 2007 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आकाशवाणीच्या संपूर्ण परिवारातर्फे दत्ता डवजेकर यांना विनम्र अभिवादन.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचे सर्व कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. तत्पूर्वी ऐकूया एक संदेश.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे.

0: या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार.
1: सर्वांना माझा नमस्कार.
0: दिलखुलासमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
2: सर तुम्ही सांगितलं की 55 उड्डाणपूल, म्हणजे खरं तर मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे आपण म्हणतो की लोकसंख्या खूप जास्त आहे क्षेत्रफळाच्या मानाने, कारण आपल्याकडे उंच उंच इमारती आहेत, आणि अशावेळी उड्डाणपुलांची गरज ही खरोखरच सामान्य नागरिकाला अत्यंत भेडसावणारी अशी गरज आहे, आणि ते 55 तुम्ही इथे बांधलेले आहेत महामंडळाच्या मार्फत. तसंच मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा पहिला भारतातला महामार्ग आहे, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल की कशा पद्धतीने तो बांधला गेला आणि तो बांधल्यानंतर एकूणच दळणवळण किती सुलभ झालं?
1: हा देशातील पहिला एक्सप्रेसवे आहे, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, आणि 1996 नंतरच हा महामार्ग हाती घेण्याचं ठरवण्यात आलं आणि 2002 हा पूर्ण केला गेला. मुंबई आणि पुण्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की पूर्वी जी कनेक्टिव्हिटी होती ती एक जुना NH4 रस्ता होता नॅशनल हायवेचा, आणि मुंबई आणि पुण्यात अंतर पार करण्यासाठी त्या काळामध्ये 6 ते 7 तास लागायचे. कधी कधी ट्रॅफिक जाम असल्यानंतर त्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागायचा. त्यानंतर राज्य शासनाने निर्णय घेतला की मुंबई आणि पुण्यामध्ये जर म्हणजे विकास साधायचा असेल आणि हे अंतर जर वेळेमध्ये कमी करायचं असेल तर ह्या द्रुतगती महामार्गाची बांधणी करणं गरजेचं आहे असा विचार राज्य शासनाने 96-97 केला आणि हे काम हाती घेण्यात आलं. देशातला हा पहिला एक्सप्रेसवे आहे. एक्सप्रेसवे असल्यामुळे हा ॲक्सेस कंट्रोल आहे, म्हणजे ह्या एक्सप्रेसवे जसं नॅशनल हायवेला किंवा बाकी रस्त्याला ॲक्सेसेस बऱ्याच ठिकाणी असतात, पण या एक्सप्रेसवेला ॲक्सेस कंट्रोल असल्यामुळे ज्या ठिकाणी मेजर रस्ते क्रॉसिंग्ज आहेत किंवा आता पहिलं जर आपण कळंबोलीला जर आपण त्या एक्सप्रेसवे हायवेवरून आपण त्या ठिकाणी प्रवेश केला एक्सप्रेस हायवेवरती तर पहिला जो इंटरचेंज आहे आपल्याला एक्झिट घेता येतो, म्हणजे पहिला जो टोल स्टेशन आहे खारापूरजवळ तिथे एक एक्झिट घेता येतो, किंवा दुसरा एक्झिट जर घ्यायचा असेल तर आपल्याला कुसगावला लोणाळ्याच्या जवळ किंवा खंडाळ्यामध्ये एंट्री करायची असेल तर तिथे एक एक्झिट पॉईंट आहे. त्यानंतर पुढचा एक्झिट पॉईंट जो आहे तो मावळकडे जाण्यासाठी एक एक्झिट पॉईंट आहे, आणि देन शेवटचा जो पॉईंट आहे तो वेस्टर्ली बायपास.
2: बरोबर, म्हणजे वेगवेगळे एक्झिट इथे आहेत. आणि आता सर आपण
1: म्हणतो अशाच ठिकाणी एंट्री किंवा एक्झिट हे महामार्गावरती करता येतं, आणि बाकी ठिकाणी ज्या ठिकाणी अम्युनिटीज आहेत म्हणजे खालापूरला अम्युनिटीज आहेत आणि पुण्याच्या साईडला पण त्या टोलच्या जवळ अम्युनिटीज आहेत, अम्युनिटीच्या ठिकाणी ॲक्सेस आहे.
2: बरोबर आहे.
1: तर हा ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे आहे त्या काळामध्ये विकसित केला, त्यामुळे मुंबई आणि पुण्यातलं जे अंतर आहे ते खूप कमी झालं. म्हणजे अगदी एक्सप्रेसवेवरून जेव्हा आपण प्रवास करतो 94 किलोमीटरचा तो एक्सप्रेसवे, तर 94 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी एक साधारणतः 1 ते 1.5 तासामध्ये हे अंतर पार केलं जायचं.
2: नक्कीच सर. तुम्ही काय सांगाल सर, कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतर आज वाहतुकीमध्ये किती फरक पडलाय आणि किती फायदा लोकांना होतोय?
1: कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यामुळे खूप मोठा फरक पडलाय. मुंबई पुण्यातलं जे काही अंतर आहे ते पूर्वी 94 किलोमीटर अंतर होतं दोन पॉईंटमध्ये, म्हणजे कळंबोली ते वेस्टर्ली बायपास जिथे हा एक्सप्रेसवे मिळतो तिथंपर्यंतचं जे अंतर हे 94 किलोमीटर होतं. आता कनेक्टिंग लिंक झाल्यामुळे ते अंतर 6 किलोमीटरनी कमी झालं आहे, म्हणजे 88 किलोमीटरचा प्रवास झाला आहे आणि वेळेमध्ये बचत झाली आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा घाट रस्त्याने आम्ही प्रवास करायचो, म्हणजे जुना नॅशनल हायवे आणि एक्सप्रेसवे एकत्रित त्या 19 किलोमीटरमध्ये जेव्हा एकत्रित रन व्हायचे तर तिथे वाहनाची कोंडी व्हायची.
2: हो,
1: त्या ठिकाणी 16 असे शार्प कर्व्ज होते, असे वळणं होते. काही ठिकाणी तर 60 मीटर डायमीटरचेच असे कर्व्ह होते, शार्प कर्व्ज होते, उतार होते, स्टीप उतार, म्हणजे आता 7% असे स्टीप उतार होते, म्हणजे जास्तीत जास्त 3 ते 3.5% उतार असायला हवा आय आर सी कोडप्रमाणे. 7% असे उतार त्या घाट पोर्शनमध्ये होते, त्यामुळे त्या ठिकाणी जी वाहतूक कोंडी होती त्या वाहतूक कोंडीमधनं आता सुटका झालेली आहे आणि 30 ते 45 मिनिट एवढी वेळेची बचत आता या कनेक्टिंग लिंकमुळं झालेली आहे आणि सोबतच फ्युएल बचत पण झालेली आहे. दररोज आपण जे काही वाहनांचा प्रवास या महामार्गावरनं होतोय त्यामुळे 1 कोटी रुपयाची इंधन बचत ही दररोज होते आहे.
2: 1 कोटी रुपयांची
1: इंधन बचत होते आहे असा एक फायदा झाला आहे. आणि दुसरं कसं झालं आहे की अंतर कमी झाल्यामुळं प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळं आता उद्योगधंदे पण आता त्या ठिकाणी झपाट्याने वाढीस लागलेले आहेत.
2: बरोबर आहे सर. हा कनेक्टिंग लिंकच्या विस्तारीकरणाचा काही उपक्रम सुरू आहे का?
1: नाही आता पहा, हा एक्सप्रेसवे जेव्हा त्या काळामध्ये बांधला गेला 2002 तेव्हा 3+3 लेन 6 लेनचा असा एक्सप्रेसवे बांधला गेला. आता जेव्हा आपण या घाट पोर्शनमध्ये येतो, घाट पोर्शनमध्ये सुद्धा 3+3 6 लेनचा आता एक्सप्रेसवे प्लस हायवे ट्रॅफिक असं घाट पोर्शनमध्ये आहे. मिसिंग लिंक आता कनेक्टिंग लिंक जो झाला आहे तो कनेक्टिंग लिंक आहे तो 4+4 आहे आणि त्या ठिकाणी एक इमर्जन्सी लेन आहे म्हणजे ॲज वेल ॲज 5+5 लेनचा हा कनेक्टिंग लिंक आहे. आता या ठिकाणी घाट पोर्शनमध्ये 5+5 ची म्हणजे 5+5 ची लेनची सुविधा आहे आणि 3+3 ची ती सुविधा आहे. म्हणजे तसं आता 3+3 आणि 5+ 8+8 ची सुविधा आता घाट पोर्शनमध्ये झालेली आहे आणि हायवे जो आहे आता 3+3 चा आहे. आता आम्ही हायवेचं एक्सपान्शन करायचं ठरवलं आहे 3+3 वरून आम्ही आता 5+5 चा एक्सप्रेसवे जो रुंदीकरण करायचं ठरवलं आहे आणि आता काँक्रीट रस्त्याचं जे लाईफ आहे ते 30 वर्ष असतं. म्हणजे जेव्हा आम्ही त्याचं संकल्पन करतो, जेव्हा डिझाईन करतो रस्त्याचं, तर 30 वर्ष त्याचं लाईफ कन्सिडर करून आम्ही त्याचं डिझाईन करत असतो आणि 2000 ते 2002 या काळामध्ये हा महामार्ग पूर्ण झाला आहे. म्हणजे 2030 पर्यंत या महामार्गाचं लाईफ संपलेलं असेल म्हणून संपूर्ण महामार्ग जो आहे त्याचे जे काही काँक्रीट पॅनल्स आहेत ते पूर्ण आम्ही रिप्लेस करणार आहोत. म्हणजे नव्याने काँक्रीटचा रस्ता होईल 3+3 लेनचा जुना असलेला सुद्धा आणि सोबतच आणखीन 2 लेनचं वाईडनिंग होईल आणि त्या 2 लेनच्या बाजूला 3 मीटरचा परत पेवड साईड शोल्डर त्या ठिकाणी असेल.
2: बरं.
1: म्हणजे ॲज गुड ॲज तो 5+5 चा जरी मी म्हणालो तरी 3 मीटरची एक पेवड साईड शोल्डरची लेन असल्यामुळे तो 6+6 चा असा एक्सप्रेस या ठिकाणी होईल आणि त्यामुळं परत आणखीन जी कनेक्टिव्हिटी आहे मुंबई पुण्यातली आणखीन फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी होईल आणि जे सर्व्हिस लेवल आहे रस्त्याची ती इम्प्रूव्ह झालेली असेल.
2: नक्कीच सर. आणि खरोखरच मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरं महाराष्ट्रातली आहेत आणि अनेक शहरांना देखील पुढे जोडणारा हा महामार्ग आहे. तसंच दुसरं एक महत्त्वाचं शहर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणजे नागपूर, तर समृद्धी महामार्ग हा देखील एक खूप चांगला असा महामार्ग आहे ज्याने अनेक भाग जोडले गेलेले आहेत. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की शेतीमध्ये, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये, पर्यटनामध्ये देखील फरक पडलेला आहे, तर समृद्धी महामार्गाबद्दल आम्हाला आवडेल.
1: समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाच्या दृष्टीने एक माइलस्टोन प्रोजेक्ट आहे. हा एक गेम चेंजर प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र राज्यासाठी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि 2019 या प्रकल्पाला सुरुवात झाली. आणि जेव्हा या प्रकल्पाला सुरुवात झाली तेव्हा लँड एक्विजिशन हे मोठं चॅलेंज होतं त्या काळामध्ये. तेव्हा विभागाचे आमचे माननीय मंत्री एकनाथजी शिंदे साहेब विभागाचे मंत्री होते, ते प्रत्यक्ष मैदानात उतरले लँड एक्विजिशनसाठी आणि लोकांचा विरोध होता. अशा ठिकाणी कन्सेंट बेसवरती जे आम्ही लँड एक्विजिशन केलं, लोकांच्या संमतीने जे लँड एक्विजिशन केलं, म्हणजे 94% आसपास लँड एक्विजिशन आम्ही कन्सेंट बेसवरती केलं.
2: अच्छा.
1: कन्सेंट बेसवरती केल्यानंतर त्यांना आम्ही एरिएक्टरच्या किंवा जो काही मार्केट रेट असेल त्याच्यापैकी जो हायेस्ट रेट असेल त्याच्या 5 पटीमध्ये मोबदला दिला आणि 94% लोकांनी कन्सेंट दिले. तर अशा ठिकाणी पहिलं जे सेटलेट झालं समृद्धी महामार्गाचं, त्याच्यावरती साक्षीदार म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिली स्वाक्षरी केली आहे आणि तिथून खऱ्या अर्थाने लँड एक्विजिशनला सुरुवात झाली. लँड एक्विजिशनमध्ये आम्ही कुठे थांबलो नाही, नॉनस्टॉप लँड एक्विजिशन आम्ही 10 महिन्यामध्ये पूर्ण केलं. 2-3 ठिकाणी विरोध होता.
2: बरं.
1: म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं जवळचं पळशी गाव आहे आणि सिन्नर जवळचं शिवरे आणि घोरवड हे गाव आहेत.
2: अच्छा.
1: शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन त्यावरती आम्ही उपाययोजना करून त्या भागातलं पण लँड एक्विजिशन केलं आणि हा महाकाय प्रकल्प जो आहे तो 2019 आम्ही सुरू केला आणि 2022 म्हणजे 701 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. तर 520 किलोमीटर हा जो महामार्ग आहे म्हणजे नागपूरला शिवमडक्याला हा सुरू होतो रिंगरोडवरनं, तर शिर्डीपर्यंत 520 किलोमीटर शिर्डीचं चॅनेज आहे, त्या ठिकाणी इंटरचेंज आहे शिवमडक्याचं, तर तो जो पोर्शन आहे 520 किलोमीटरचा तो आम्ही 2022 वाहतुकीस खुला केला. म्हणजे साधारणतः एक 3 वर्षाच्या टप्प्यामध्ये 520 किलोमीटरचं काम आम्ही महामार्गाचं पूर्ण केलं आणि पुढचे जे टप्पे आहेत म्हणजे शिर्डीनंतरचा पुढचा टप्पा जो होता भरवीर होता, भरवीर 600 किलोमीटरला आहे, भरवीर 625 किलोमीटरला इगतपुरी आहे, तो नंतर पुढच्या टप्प्यामध्ये आणि शेवट

0: आमचा टप्पा जो आहे 701 किलोमीटर आमना म्हणजे जिथं हा महामार्ग संपतो ते आम्ही जून 2025 शेवटचा टप्पा ओपन केला. तर हा महाकाय प्रकल्प याच्यासाठी म्हणतोय की याच्यामध्ये 1903 पुलाची बांधकाम आम्ही केली या काळामध्ये. 1903 छोटी मोठी पुलं या काळामध्ये बांधली आणि 7 याच्यामध्ये बोगदे आहेत.
1: अच्छा.
0: 7 बोगद्यापैकी सर्वात मोठा बोगदा जो आहे कसारा घाटामधला 7.8 किलोमीटरच्या अशा ट्यूब्स आहेत त्या ठिकाणी. तर तो सगळ्यात मोठा बोगदा आणि सगळ्यात जास्त रुंदीचा त्यावेळेस म्हणजे आता मिसिंग लिंक बोगदा हा देशातलाच नाही तो जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचा आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण झालेली आहे. तसं प्रमाणपत्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने येऊन लोकार्पणाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्र पण सुपूर्द केलं आहे. पण त्या काळामध्ये म्हणजे याच्या आधी हा 17.50 मीटरचा असा सगळ्यात रुंद देशातला हा बोगदा होता
1: समृद्धी
0: महामार्गाचा कसारा घाटातला आणि तो सगळ्यात सुरक्षित म्हणजे ते बांधकाम जेव्हा केलं ते एकही ऍक्सिडेंट त्या बोगद्यामध्ये झाला नाही आणि त्या बोगद्याला सेफ्टीचे 17 अवॉर्ड्स मिळालेले आहेत.
1: बरं.
0: म्हणजे ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलनी पण त्याला अवॉर्ड दिलेला आहे. इतक्या सुरक्षितपणे ते बोगद्याचं काम आम्ही केलेलं आहे. तर म्हणजे बोगद्याची कामं असतील, पुलाची कामं असतील आणि काँक्रीटचा रस्ता आहे थ्रू आउट 701 किलोमीटर मध्ये.
1: बरोबर. आणि तो खूप लांबीचा देखील
0: 701 किलोमीटर लांबीचा आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट जरी वेगवेगळे असले तरी एकाच काळात झालेला हा लॉंगेस्ट एक्सप्रेसवे आहे देशातला.
2: श्रोते हो, रस्ते आणि महामार्ग हे केवळ प्रवासाचे माध्यम नसून राज्याच्या आर्थिक प्रगतीचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत. आधुनिक दळणवळण व्यवस्था निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती आजच्या भागातून आपल्याला मिळाली. या प्रकल्पांच्या माध्यमातून प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ करण्यासोबतच महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देण्याचा प्रयत्न केला जातोय. या महत्वपूर्ण संवादासाठी माननीय श्री अनिलकुमार गायकवाड सर यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात या विकास प्रवासातील आणखी काही महत्वपूर्ण पैलू जाणून घेऊया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत विक्रम्स फिटनेस हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस.
2: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
1: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
2: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
1: संपर्क 90111 32 500
2: 9011 32 500.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट स्टे फिट.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहेंदळ आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
6: श्रोत्यांनो नमस्कार.
5: विक्रम, आता जी केस आहे आपल्याकडे ती आहे 29 वर्षाच्या एका मुलाची. प्रतीक असं त्याचं नाव समजूया. त्याची उंची आहे 162 सेंटीमीटर. आयटी मध्ये त्याचा जॉब आहे. आता त्याला लोअर बॅक पेन सुरू झालं होतं म्हणून त्यांनी डॉक्टरांना दाखवलं आणि त्यांनी वजन कमी करायचा सल्ला दिलाय म्हणून तो तुझ्याकडे आलाय. त्याचं वजन आहे 93 किलो.
6: येस. आता प्रतीकची केस सांगतो. आयटी कंपनीत प्रतीक बेसिकली काम करतो. वय वर्ष 29 आहे आणि 162 सेंटीमीटर उंची म्हणजे आपण पकडूया साधारण 5'4".
5: ओके.
6: 5'4" उंचीला 93 किलो वजन हे ऑफकोर्स खूप जास्त आहे. त्याच्याबरोबर आता त्याचा आयटी मध्ये तो बसून सगळं काम असल्यामुळे रिसेंटली म्हणजे आपल्याकडे यायच्या 4-6 महिने आधी त्याला लोअर बॅक पेन चालू झाला आणि तसा बराच तीव्र तो नंतर झाला. तो झाल्यानंतर त्यांनी त्याच्या डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी ऑर्थोपेडिक सजेस्ट केला. ऑर्थोपेडिकला दाखवलं. त्यांनी त्याच्यानंतर पाठीचा एक्सरे काढायला सांगितला. ती सगळी प्रोसिजर झाली आणि त्याचा निष्कर्ष असा निघाला की स्पाईन मध्ये किंवा असा काही इश्यू नाहीये. जो काही प्रॉब्लेम आहे तो वाढलेल्या वजनामुळे आणि चुकीच्या पोस्चर मध्ये भरपूर वेळ बसल्या कारणाने ती पाठदुखी बेसिकली त्याला डेव्हलप झाली होती. त्यामुळे वजन कमी करणं, व्यायामाला लागणं इथपासून तुला सुरुवात करण्याची गरज आहे. त्याच्या आई वडील आणि तो हे आपले रेडिओचे प्रोग्राम ऐकत होते आणि त्याचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे 13-14 तास दिवसभरात त्याचं घरी बसून कामच चालू असतं आणि त्यामुळे त्याला बाहेर जाऊन जिमला जाणं वगैरे हे सगळं शक्य नव्हतं. त्यामुळे घरच्या घरनं व्यायाम, घरच्या घरनं डाएट या दोन्ही कन्सेप्ट त्याला आपल्या पटल्या आणि म्हणून त्यांनी आपल्याकडे जॉईन करण्याचा निर्णय घेतला.
5: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011 32 500 9011 32 500 90 111 32 500. सो विक्रम, तू सांगतोय प्रतीकच्या केस बद्दल आणि तू म्हणालास तसं की त्याचे आई वडील त्याला घेऊन आले कारण त्यांनी आपले रेडिओ एपिसोड ऐकले होते. घरच्या घरीच जेवण आणि घरचाच व्यायाम या गोष्टी त्यांना महत्वाच्या वाटल्या.
6: हा, म्हणजे ते त्यांना डुएबल वाटलं कारण का बाहेर जाऊन 1-1.5 तास जिम करणं, त्यानंतर परत घरी येणं, ह्याच्यातच 2 तास गेले, त्यानंतर कुठलं फॅन्सी डायट वगैरे ते सगळं फॉलो करणं त्याला शक्य नव्हतं आणि त्याची तसं वर्क तसं टॅक्सिंग होत. आपण आजकाल बघतो ना की ज्या ज्या लोकांना वर्क फ्रॉम होम असतं त्यांचं घरी बसून काम हे ऑफिसला जाऊन करण्यापेक्षा जास्त वेळ चालतं.
5: ओके.
6: म्हणजे ऑफिसमध्ये युजली 9 तास चालतं काम, पण घरी जे लोक वर्क फ्रॉम होम करतात ते 13-14 तास आपण काम करताना बघतो आणि मग अशा ह्याच्यात फॉलो करायला इझी असलेल्या गोष्टी जमू शकतात. त्यामुळे प्रतीकनी जॉईन केलं. आता प्रतीकच्या आयुष्यामध्ये 2-3 प्रॉब्लेम्स. पहिली गोष्ट म्हणजे पूर्णपणे व्यायामाचा अभाव.
5: अच्छा.
6: आणि तिसरी गोष्ट म्हणजे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे घरातनं बाहेरच पडणं नाही. त्यामुळे दिवसाला घरात चालून चालून किती चालणार माणूस. 500-700 पावलं अगदी अख्ख्या दिवसात पकडून त्याचं चालणं होत होतं, तो सोडून दुसरा कुठला व्यायाम नाही. हे सगळे त्याचे इश्यूज होते. हे सगळ्या गोष्टी त्याला व्यवस्थित समजावून सांगितल्या. पटत होतं कारण का पाठ दुखत होती. मी नेहमी म्हणतो ना की काहीतरी त्रास व्हायला लागल्यानंतर लोकांना गोष्टी पटायला लागतात. पाठ दुखायला लागल्यानंतर त्याला सगळं पटायला लागलं. वजन कमी करायची इच्छा तीव्र निर्माण झाली. जॉईन केलं. आज आपण त्याचा रिझल्ट बघितला. आज त्याला आपल्याकडे जॉईन करून लिटरली फक्त 2 महिने झालेले आहेत. या 2 महिन्यातच त्याचं 7 किलोनी वजन कमी झालंय. 93 होतं आपल्याकडे आला तेव्हा, 86 वजन आलेलं आहे. आपला व्यायाम करायला लागल्यानंतर 15 दिवसात त्याची पाठदुखी कम्प्लिटली निघून गेली आणि त्याच्यानंतर 1 दिवसही पाठ दुखत नाहीये. हे सगळं बेसिकली लॅक ऑफ मुव्हमेंटमुळे झालं होतं आणि व्यायामाला लागल्यानंतर हे सगळे त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले.
5: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011 32 500 90111 32 500 90111 32 500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
6: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस, थिंक फिट स्टे फिट.
7: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: उत्तरा केळकर यांनी गायलेलं वसंत माधव यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं श्रीराम पटवर्धन यांनी.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

आशित देसाई यांनी गायलेलं हे गीत होतं म पा भावे यांचं. संगीत दिलं होतं राम पटवर्धन यांनी.

आकाशवाणी गायक वृंदाने गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोते हो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदीतलं बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आणि त्यानंतर ठीक 8:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: आकाशवाणी से पेश है खबरनामा। पुणे
1: सकाळचे 8:30 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
2: आकाशवाणी, सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधानांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्यात 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन। घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढणार। ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड आणि 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना आजपासून जपानमध्ये सुरुवात। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 20व्या रोजगार मेळाव्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 अधिक नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत। याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील। हा रोजगार मेळावा देशभरात 45 ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे। या रोजगार मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्तीपत्र मिळणाऱ्या तरुणांची एकंदर संख्या 12,75,000 पोहोचणार आहे। आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी काल पुण्यात केलं। 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते काल पुण्यात झालं, त्यावेळी ते बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं उपराष्ट्रपतींनी स्मरण केलं। यावेळी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले,
3: वी मे हॅव मॉडर्न आउटलुक बट एट दी कोर ऑफ अवर हार्ट वी मस्ट रेस्पेक्ट अवर व्हॅल्यूज अँड द ट्रेडिशन्स। We must build modern cities while protecting their cultural soul. We must encourage innovation while respecting the tradition. We must ensure that development reaches every sections of the society while our heritage continues to inspire future generations. Pune is an inspiring example of how a city can advance across diverse sectors while preserving its heritage and tradition.

0: व्हॅल्यूज.
1: या कार्यक्रमात भारतीय चित्रपट सृष्टी आणि कलाक्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कालच्या आपल्या एकदिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी मुंबईत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या बाप्पाचंही दर्शन घेतलं. तसंच लोणावळ्यातील कैवल्यधामच्या गोरधनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला देखील उपराष्ट्रपती उपस्थित राहिले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं काल बेंगळुरू इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय वायुसेनेला 2 एलसीए तेजस एफओसी श्रेणीतील 2 आसनी प्रशिक्षक विमानं, 3 HTT-40 मूलभूत प्रशिक्षक विमानं, तसंच पवनहंस लिमिटेडला 4 ध्रुव नेक्स्ट जनरेशन हेलिकॉप्टर्स सुपूर्द केली. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू उपस्थित होते. अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भरता ही काळाची गरज असून या क्षेत्रात धोरणात्मक प्रगती केली पाहिजे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना केलं. सरकारनं घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 15 दिवसांच्या सध्याच्या मर्यादेपेक्षा अधिक ठेवला जाणारा साखरेचा साठा केवळ ऍडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम म्हणजेच अग्रिम अधिकार योजना आणि टॅरिफ रेट कोटा म्हणजेच शुल्क दर कोटा अंतर्गत आयात केलेल्या साखरेतूनच प्राप्त केलेला असावा अशी अट घालण्यात आली आहे. खुल्या बाजारातून खरेदी करण्यात येणाऱ्या साखरेच्या साठवणुकीची मर्यादा मात्र पूर्वीप्रमाणेच राहणार असून ती केवळ 15 दिवसांच्या वापरापुरती मर्यादित असेल. सध्या जे घाऊक ग्राहक प्रति महिना 10 मेट्रिक टनपेक्षा अधिक साखर वापरतात त्यांना साखरेचा साठा 15 दिवसांपर्यंत ठेवण्याची परवानगी आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात काल एका मशिदीजवळ झालेल्या स्फोटात 15 पोलिसांसह 21 जण ठार झाले आणि 100 अधिक जण जखमी झाले. या घटनेत किमान 73 पोलीस आणि 30 नागरिक जखमी झाल्याचं कोहाट रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ताहिर शहा यांनी सांगितलं. शुक्रवारच्या नमाजादरम्यान हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंत 6 दहशतवादी मारले गेल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं असून इत्तेहाद उल मुजाहिदीन पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या घटनेचा निषेध केला आहे. निवडणूक आयोगाकडून तृणमूल काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना काल स्वतंत्र नावं आणि निवडणूक चिन्ह देण्यात आली. अरूप रॉय गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि एन्व्हलप अर्थात लिफाफा हे चिन्ह, तर ममता बॅनर्जी गटाला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस हे नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह देण्यात आलं आहे. पश्चिम बंगाल, मेघालय आणि त्रिपुरामध्ये या दोन्ही गटांना मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून दर्जा दिला जाईल असं निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. पुढील महिन्याच्या 6 तारखेला नंदीग्राम आणि रेजीनगर इथं होणाऱ्या पोटनिवडणुका दोन्ही गट नवीन नावं आणि चिन्हांसह लढवतील. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्जत दुपदरीकरण तसंच मुकुटबन गड चांदूर या नव्या रेल्वे मार्गासाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या 38 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रेल्वेमार्गासाठी 493 कोटी रुपयेही रेल्वेनं मंजूर केले आहेत. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली काल देशभरातल्या 93 विद्यापीठांच्या कुलगुरूंची उच्चस्तरीय बैठक झाली. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवक केंद्रित प्रमुख उपक्रमांमध्ये उच्च शिक्षण संस्थांचा सहभाग अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत सहभागी विद्यापीठ प्रमुखांना विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027, नशामुक्त अभियान आणि युवा संपर्क कार्यक्रम या उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसंच या उपक्रमांमध्ये तरुण पिढीचा सक्रिय सहभाग कसा वाढवता येईल यावर चर्चा

करण्यात आली. भारतातील स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्सनं केलेल्या व्यावसायिक वातावरण सर्वेक्षण 2026 40 अधिक जागतिक बाजारपेठांच्या यादीत भारताला प्रथम क्रमांकाची पसंती मिळाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशाद्वारे ही माहिती दिली. जागतिक अस्थिरतेच्या काळात स्थिरता, विकास आणि व्यवसाय सुलभता याबाबतीत भारतामधील व्यावसायिक वातावरण सुवर्ण मानक प्रस्थापित करत असल्याचं ते म्हणाले. देशाच्या सॉफ्टवेअर सेवा निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात 8.2% वाढ होऊन ती सुमारे 221 अब्ज डॉलर्सवर पोचली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संगणक सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रातल्या निर्यातीच्या वार्षिक सर्वेक्षणानुसार काल ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेसाठी भारताकडून संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. 33 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष पी शेषाद्री यांनी सांगितलं. भारताकडून पाठवण्यात आलेला गोंधळ हा 4th मराठी चित्रपट आहे. यंदाचा 99वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 रोजी होणार आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून प्रारंभ होत आहे. जपानमधील आयची नागोया येथील पालोमा मिझुहो स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी 2:30 स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सुरू होईल. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर हे उद्घाटन सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक असतील. भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज बिहार, पूर्व राजस्थान, गुजरात, लक्षद्वीप, ओडिशा आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटं, केरळम, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्यात 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन. घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढणार. ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड आणि 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना आजपासून जपानमध्ये सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया अनिशा तिरपुडे यांनी गायलेलं सुनंदा पाटील यांचं गीत.

अभिषेक भालेकर यांच्या स्वरातलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे यांनी गायलेलं हे गीत होतं श्रीकृष्ण राऊत यांचं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं हे गीत होतं वसंत बापट यांचं आणि संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. आणि या गीताबरोबरच श्रोते हो गीतबहार माफ करा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 130.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत चिंचपोकळी हे नाव आलं कुठून याबद्दलच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: बुखानन आणि त्यांच्या चिंच पुगलीचा शोध घेत असताना माझ्या हातात अगदी अनपेक्षितपणे द बॉम्बे डॉकयार्ड अँड द वाडिया मास्टर बिल्डर्स हे रतनजी आर्दशीर वाडिया यांनी लिहिलेलं पुस्तक आलं. हे वाडिया म्हणजे मुंबईत जहाज बांधणीच्या व्यवसायाला सुरुवात केलेल्या लवजी नसरवांजी वाडिया यांच्या वंशातले. या घराण्याचा व्यवसाय जहाज बांधणीचा असल्यामुळे गोदी व्यवसायातल्या सगळ्याच बारीक सारीक गोष्टींची माहिती त्यांना होती. वाडियांचं हे पुस्तक मुंबई डॉकयार्डच्या विकासाची तपशीलवार माहिती देतं. या पुस्तकात 1668 ते 1946 दरम्यान मरीन सुपरिंटेंडंट किंवा समकक्ष पदावर काम करून गेलेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या नावांची यादी दिलेली आहे. यात बुखानन साहेबांचं नावही आहे, फक्त ते कॅप्टन थॉमस बुखानन असं दिलेलं असून ते 1825 ते 1827 अशी 2 वर्ष सुपरिंटेंडंट ऑफ मरीन या गोदीतल्या अत्युच्च पदावर काम करत होते असं स्पष्टपणे नोंदवलेलं आहे.
2: या पुस्तकात मरीन सुपरिंटेंडंट सारख्या महत्वाच्या पदावर काम करत असलेल्या व्यक्तींच्या निवासस्थानांबद्दल थोडक्यात

0: माहिती दिलेली आहे. गोदीच्या कामावर जवळून लक्ष ठेवावं लागत असल्यामुळे मरीन सुप्रिंटेंडेंटचं अधिकृत निवासस्थान 1777 पर्यंत गोदीच्या आवारातच असायचं. 1778 ते 1798 या 20 वर्षांच्या कालावधीत गोदीचं विस्तारीकरण सुरू असल्यामुळे या पदावर कोणताही अधिकारी नेमण्यात आलेला नव्हता. 1799 पासून पुन्हा हे पद भरलं जाऊ लागलं. परंतु यावेळी या अधिकाऱ्याला गोदीच्या बाहेर राहण्याची मुभा देण्यात आली होती. 1825 ते 1827 अशी 2 वर्ष या पदावर थॉमस बुखानन होते आणि ते चिंच पोगली बंगल्यात राहत होते असा स्पष्ट उल्लेख या पुस्तकात आहे. एवढंच नाही तर सुप्रिंटेंडेंट कॅप्टन बुखानन हे ज्या भागात चिंच पोगली नावाच्या बंगल्यात राहत होते तो भाग पुढे या बंगल्याच्या नावाने ओळखला जाऊ लागला असंही या पुस्तकात म्हटलेलं आहे. या भागातली बहुतेक सगळी जमीन ज्या वाडिया कुटुंबाच्या मालकीची होती ते ठामपणे या भागाला मिळालेलं नाव बुखानन यांच्या बंगल्यामुळेच मिळालं असं सांगतात. हा एक ठोस पुरावाच आहे.
1: बुखानन यांची नियुक्ती 1825 ते 1827 अशा 2 वर्षांसाठी होती. परंतु या बंगल्याचा उल्लेख 1826 पूर्वी कुठेही आढळत नाही हेही खरं आहे. जुनी पुस्तकं वर्तमानपत्रातून या बंगल्याचा शोध घेत असताना द बॉम्बे गॅझेट या वर्तमानपत्रात दिनांक 21 आणि 28 नोव्हेंबर 1827 असे 2 दिवस प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत हा बंगला पुन्हा एकदा सापडला. त्यावेळी या बंगल्यातले रहिवासी कुणी लेफ्टनंट कर्नल एडवर्ड बेलासिस हे होते. या बंगल्यात असलेल्या त्यांच्या घरगुती सामानाचा लिलाव काढल्याच्या त्या जाहिराती होत्या. पुढे तर आणखीही काही जाहिरातीतून चिंट्स पोगली बंगल्याचा उल्लेख आलेला दिसतो. उदाहरणार्थ द बॉम्बे कुरियर या वर्तमानपत्राच्या दिनांक 27 मे 1837 रोजीच्या अंकात अ वेल नोन एअरी रेसिडेन्स कॉल चिंच पोगली हाऊस भाड्याने देण्याची जाहिरात आहे. इथे या नावाचं इंग्रजी स्पेलिंग CHINCH असं केलेलं आहे, म्हणजे चिंच. म्हणजेच एव्हाना या बंगल्याच्या नावात किंचितसा बदल होऊन चिंट्सचं रूपांतर चिंच असं झालेलं दिसतं. या 10 वर्षांच्या काळात या बंगल्याच्या भोवती हळूहळू वस्ती वाढत जाऊन तो भाग त्या बंगल्याच्या नावानं ओळखला जायला लागला असावा असं म्हणता येतं.
0: तर्कशुद्ध विचार केल्यावर हे अशक्य वाटत नाही. अशी उदाहरणं आजही सापडतात. उदाहरणार्थ अंधेरी पश्चिमेला भवन्स कॉलेजपाशी राजकुमार नावाचा बस स्टॉप आहे. हे एका हाऊसिंग सोसायटीचं नाव आहे. दादरच्या प्लाझा टॉकीजचा परिसर केवळ प्लाझा नावाने ओळखला जातो. या मालिकेत या आधी ऐकलेलं लालबागचं उदाहरणही आहेच की चिंच पोगली बंगला नेमका कुणी आणि कधी बांधला होता याचा उल्लेख सापडला नाही. परंतु तो एखाद्या पारशाच्या किंवा गुजराती भाटिया व्यापाऱ्याच्या मालकीचा असावा, कारण यावेळेपर्यंत फोर्टच्या बाहेर भायकळा परळ या थंड हवेच्या परिसरात प्रशस्त गार्डन हाऊसेस बांधायची पद्धत मुंबईत रूढ झालेली होती. यापैकीच एक असलेला लालबाग बंगला 1825 ते 1830 दरम्यान बांधला होता.
1: त्यापूर्वी लवजी वाडियांचा लवजी कॅसल परळला उभा राहिला होता. गव्हर्नर साहेबही एव्हाना परळच्या गव्हर्नमेंट हाऊसमध्ये राहायला आले होते. गव्हर्नर आले म्हणजे इतर साहेब आणि बडे व्यापारी या परिसरात घरं बांधून राहायला येणार हे ओघानं आलंच. त्याप्रमाणे इतरही अनेक श्रीमंत पारशी आणि गुजराती भाटिया व्यापाऱ्यांनी या ठिकाणी आपली सेकंड होम्स बांधली होती. हे बंगले बड्या सरकारी अधिकाऱ्यांना वेळोवेळी भाड्याने दिले जात असत. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुंबईत बदलीवर येत असल्यामुळे त्यातले सगळेच काही स्वतः घर बांधण्याच्या फंदात पडत नसत. इथं भाड्यानं घर घ्यायचं, तिथं राहायचं आणि बदली झाल्यावर इथनं निघून जायचं असा परिपाठ होता. आजही ज्यांची नोकरी बदलीची आहे ते अधिकारी अथवा कर्मचारी असंच करतात. की
0: कॅप्टन बुखानन राहत असताना इथे उठून दिसेल असा त्यांचा एकमेव बंगला होता. त्यानंतरच्या काळात या परिसरात आणखी बरेच बंगले अस्तित्वात आले होते असं दिसून येतं. त्यापैकी ग्लोवर्स हाऊस, उपना कॉटेज, टॉम ओरिंगल्स लॉज, बेल व्ह्यू ही काही बंगल्यांची नावं. जमशेदजी टाटांचा बेल एअर नावाचा प्रासाद तुल्य बंगलाही या भागात होता. परंतु एव्हाना चिंच पोगली बंगला या बंगल्यांच्या पत्त्याचा अविभाज्य भाग होऊन बसला होता. 1869 साली प्रसिद्ध झालेल्या मुंबई शहराच्या डिरेक्टरीमध्ये किमान 50 ब्रिटिशांच्या पत्त्यात चिंच पोगली किंवा चिंच पोकळी किंवा चिंच पोकळी हिल असा उल्लेख आढळतो. चिंच पोकळी भाग ब्रिटिश डिस्ट्रिक्ट म्हणून ओळख मिळवून बसला होता. अर्थातच यातला कोणताही बंगला आता अस्तित्वात नाही, त्यांचा मागमूसही लागत नाही.
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो चिंचपोकळी हे नाव आलं कुठून याबद्दलच्या गोष्टीचा दुसरा भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रश्मिता गोडसे आणि आशिष शेडगे, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, सकाळचे 9:10 आणि 6 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: वैशाख वणवा या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं दत्ता डावजेकर यांनी.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
2: बरे नवी सखे असा लपून घाव घालणे.
1: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील, सो इजी।
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।

आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत होतं पाठलाग या चित्रपटातलं. गीतकार ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार दत्ता डावजेकर.

0: सवत या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं दत्ता डावजेकर यांनी. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात. शांततेचा शोध.

0: पाहुरे किती वाट या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकलाकारांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं दत्ता डावजेकर यांनी. आणि या गीताबरोबरच श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत स्वरांजली.

0: तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। श्रोते हो, स्वरांजली कार्यक्रमात या महिन्याचं हे गीत आहे अजित मालंडकर यांचं। गायक आहेत मंदार आपटे आणि संगीतकार प्रणव हरिदास। हे गाणं ऐकण्यापूर्वी संपूर्ण कविता आणि कवीचं मनोगत ऐकूया।
1: तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। कशाचा आणखी तुझी नवी सुगंध मागणी। बरे नव्हे सखे असा लपून घाव घालणे, बरे नव्हे सखे असा लपून घाव घालणे। वरून अंतरातले तसे सलज्ज बोलणे। फुलून केवड्यात ये तुझी सुरेल चांदणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। तुझी दिठी तुझी मिठी तुझ्या सवे शहारतो, तुझी दिठी तुझी मिठी तुझ्या सवे शहारतो। तुझ्या तना मनातुनी पुन्हा पुन्हा थरारतो। अधीर रात्र मागते, अधीर रात्र मागते तुझी सुगंध वेचणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। असे तुला मला सखे फिरून जन्म घ्यायचे, असे तुला मला सखे फिरून जन्म घ्यायचे। फुला फुला तुनी पुन्हा पुन्हा भरून गायचे। तुझाच देह गंध हा दिशा भरून साजणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। त्याच्या आणि तिच्या उत्कट प्रीतीचं

तितकंच उत्कट प्रकटीकरण. तो तिला म्हणतो, माझ्या अंगणात सर्वत्र तुझ्या फुलांचा सुगंध पसरलेला आहे, आणि मग अजून तुझी सुगंधाची ही नवी मागणी कशासाठी. तो लटकी तक्रार करतो की तुझं असं लपून काळजावर घाव घालणं आणि पुन्हा लाजत लाजत अंतरातल्या भावना व्यक्त करणं हे काही बरोबर नाही, तरीही सारं हवं असं वाटणार आहे. त्याला गंधभारल्या केवड्यात ती एखाद्या सुरेल चांदणीसारखे दिसते. पुढे तो उटकत होत तिला सांगतो की तुझ्या दिठीची भेट होती, तुझ्या मिठीतून नखशिखांत शहारत जातो मी, आणि रात्रभर तुझा सुगंध माझ्या तनामनात भरून घ्यावासा वाटतो. आणि मग असं उत्कट प्रेमात न्हावून निघताना तो अधिकच उत्कट होत तिला सांगत राहतो की तुला मला असे अजून बरेच जन्म घ्यायचे आहेत, आणि पुन्हा पुन्हा फुला फुलातून गात राहायचे आहे. इथे साऱ्या देशातून तुझाच गंध भरून राहिला आहे, तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी, कशासा आणखी तुझी नवी सुगंध मागणी.

तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी। श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं हे गीत होतं अजित मालंडकर यांचं। गायक होते मंदार आपटे, साथसंगत अशी होती तबला आणि इतर तालवाद्य सौरभ शिर्के, गिटार अमोघ दांडेकर, व्हायोलिन पंडित कैलाश पात्रा, संगीतकार प्रणव हरिदास, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादर करते राजेश शिजवळे। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती। स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो।

0: स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: प्रसारभारतीच्या वेव्ज या ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
2: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
3: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार या विषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी 12:00 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्झवर. सकाळचे 9:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नाट्यपराग हा नाट्यपदांचा कार्यक्रम.

श्रुती सडोलीकर काटकर यांनी गायलेलं हे पद होतं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं. नाटक संगीत विद्याहरण. नाट्यपराग हा नाट्यपदांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील? सो इजी।
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।

अजित कडकडे यांच्या स्वरातलं हे नाट्यपद होतं. संगीत मृच्छकटिक या नाटकातलं. नाटककार गोविंद बल्लाळ देवल. आणि या नाट्यपदासोबतच नाट्यपराग हा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आपण ऐकत आहात 558 kHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। सकाळचे 10:02 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, आज आहे 19 सप्टेंबर। सुप्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका, ज्यांना भारताची पहिली TV स्टार म्हणून ओळखलं जातं, टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली रजनी अर्थात प्रिया विजय तेंडुलकर यांचा आज स्मृतिदिन आहे।

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांच्याविषयी आपण बोलत आहोत श्रोतेहो। त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबईत झाला। सुरुवातीला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रियाजींनी त्यानंतरच्या काळामध्ये मॉडेलिंग, हवाई सुंदरी आणि वृत्तनिवेदिका म्हणून देखील काम केलं।

1973 चौऱ्याहत्तर साली दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या गाजलेल्या अंकुर या हिंदी चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात प्रियाजींनी पदार्पण केलं. त्यांनी साकारलेली दूरदर्शनवरची रजनी ही मालिका या मालिकेतील अन्यायाविरुद्ध अन्यायाविरुद्ध दाद देणारी एका सामान्य गृहिणीची भूमिका तुम्हाला नक्कीच आठवत असेल.

दूरदर्शन मालिकांसोबतच प्रिया तेंडुलकर यांनी काही टॉक शोजचं यशस्वी सूत्रसंचलन देखील केलं. त्याचबरोबर एक हट्टी मुलगी, गिधाडे, ती फुलराणी यासारख्या नाटकांमधूनही त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

तो रात रंग एक नटरंगी नारकरी सोळा शिंगार अली चनन नाचत उडवी बहार किती आल्या गोप गोपिका कन्हैया सखा खेळतो राधा सखीला कसा कसा कसा असा।

श्रोते हो, अभिनय क्षेत्रासोबतच प्रिया तेंडुलकर या उत्तम लेखिका होत्या. त्यांनी अनेक लघुकथा आणि पुस्तके लिहिली. ज्याचा त्याचा प्रश्न, पंचतारांकित, असंही जावेद तिच्या वंशा, फर्स्ट पर्सन ही त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत. प्रिया तेंडुलकर यांना आकाशवाणीच्या संपूर्ण परिवारातर्फे विनम्र अभिवादन.

माहेरची माणसे या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, यानंतर ठीक 10:30 वाजल्यापासून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत द फ्युचर ऑफ एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट डायनामिक्स 2026 उद्घाटन समारंभाचं थेट सहक्षेपण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून कार्यक्रम संपेपर्यंत आपण ऐकू शकाल.

यानंतर ऐकूया उत्तरायण या चित्रपटातलं बेला शेंडे यांच्या स्वरात कौस्तुभ सावरकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे अमर्त्य राहुल यांनी.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 11:41 होत आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आकांक्षा नगरकर यांच्या स्वरात नीलकृष्ण देशपांडे यांचं गीत.

आपण ऐकत होतात आदित्य समेळ यांच्या स्वरात प्रवीण डवणे यांचं गीत. यानंतर ऐकूया अनिता कुलकर्णी यांच्या स्वरात एम पी थत्ते यांचं गीत.

या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. भावधारा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 1:45 ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित कार्यक्रम करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. ही जळगाव आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे.

मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

सखींनो, स्त्रीच्या मनातल्या भावना, तिच्या जगण्यातला अनुभव आणि तिच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या विविध विषयांचे सुरेल गुंफण घेऊन आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलाय. सखींनो, सण असो वा संस्कृती, परंपरा असो वा आधुनिक विचार, आरोग्य असो वा कर्तृत्व, स्त्रीच्या जीवनाशी जोडलेला प्रत्येक रंग म्हणजे वनिता मंडळ. तेव्हा मैत्रिणींनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: सखींनो, आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. मात्र अभ्यासापेक्षा गेम्स, सोशल मीडिया आणि व्हिडिओंच्या आहारी जाण्याचं प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढताना दिसत आहे आणि ही अत्यंत चिंतेची बाब बनली आहे. सखींनो, त्यामुळं पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर योग्य नियंत्रण ठेवावं, स्क्रीन टाईम त्यांना ठरवून द्यावा आणि मुलांशी जास्तीत जास्त संवाद वाढवावा. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मोबाईलच्या स्क्रीन टाईमचा धोका, याविषयी प्रणिता झांबरे यांचं मार्गदर्शनपर भाषण.
1: नमस्कार मैत्रिणींनो, गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. मानवाच्या संशोधन वृत्तीनं जग प्रचंड जवळ आल्यामुळे मानवी जीवनाच्या जगण्याचे संपूर्ण निकषच बदलून गेले आहेत हे आता नव्याने सांगायची गरज उरली नाही. या तंत्रज्ञानाचा फायदा करून घ्यायचा की तोटा हे सर्वस्वी मानवाच्या हाती असले तरी हल्लीच्या काळात समाजमनावर याचा विघातक परिणाम होताना दिसत आहे. मैत्रिणींनो, अत्याधुनिक तंत्रज्ञान जीवन अधिक सुखसोयीचे बनवते, होय ना? परंतु माणूस या तंत्रज्ञानाच्या आहारी गेला तर त्याचे घातक परिणाम अटळपणे भोगावे लागतात. काही वेळा त्यातून भासमय जगाचा मनावर नको तितका प्रभाव पडतो. संभाजीनगर येथे आयफोनसाठी डोंगरावर चढलेल्या मुलासह आईवडिलांचाही मुलाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला. अशा कितीतरी घटना रोज ऐकायला, वाचायला आणि पाहायला मिळतात. म्हणजे आता असे म्हणावेसे वाटते की मोबाईल आयफोन इतका मोठा झाला की आयुष्य छोटे होऊन गेले. आजच्या युगात मोबाईल फोन प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. टेलिफोन म्हणजेच दूरध्वनी केवळ बोलण्यासाठी, संभाषणासाठी वापरले जात असत. पण आजच्या स्मार्टफोनच्या युगात मोबाईल हा केवळ संवादाचे साधन राहिलेले नाही तर तो शिक्षण, मनोरंजन, व्यवसाय, खेळ, बँकिंग, वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि समाजातील अशा अनेक क्षेत्रात आपणास जोडून ठेवताना दिसत आहे. खरं म्हणजे मोबाईल हे एक असे अष्टपैलू उपकरण आहे ज्यामुळे आपली अधिक चांगल्या प्रकारे प्रगती झाली असती. लक्षात येतंय ना मी काय म्हणते ते? मैत्रिणींनो, आपली अधिक चांगल्या प्रकारे प्रगती

झाली असती. इतकंच नाही तर मुलांच्या कौशल्याचा विकास होण्याचे मोबाईल हे एक शक्तिशाली साधनसुद्धा आहे हे आजच्या जगात नाकारून चालणार नाही. परंतु दुर्दैवाने समाजातील जवळजवळ 70% स्त्री पुरुष मुले मुली हे मोबाईलच्या अतिवापराचे बळी पडत आहे. मोबाईलच्या या वेडामुळे अतिवापरामुळे व्यक्तीची कार्यक्षमता काम करण्याची इच्छा कमी झाली आहे. याचा परिणाम एकूण समाजावर आणि पर्यायाने आपल्या देशाच्या प्रगतीवर होताना दिसत आहे. श्रोतेहो, या संदर्भात वैचारिक मंथन करीत असताना मुलांचे वय आणि मोबाईलचा वापर याचा परस्पर संबंध समजून घेणंही तितकंच आवश्यक आहे. सध्या घराघरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे अँड्रॉइड प्रकारचा मोबाईल आहे. जीवनातील प्रत्येक वयोगटात मोबाईलच्या वापराची गरज आणि पद्धत ही वेगवेगळी असते आणि सध्या घराघरात अगदी 6 महिन्यांच्या बाळापासून सर्वजण मोबाईलच्या आहारी गेले आहे असे दिसते. म्हणजे ज्या वेळेला घरातील हे बाळ लहान असतं, जेव्हा ते रडायला लागतं, त्रास द्यायला लागतं, हट्टीपणाने वागायला लागतं, त्यावेळेला आईकडून बाळाला लगेच मोबाईल दिला जातो आणि मग सेकंदासेकंदाला बदलणारी व्हिडिओज, गेम्स, सततचे स्क्रोलिंग याकडे मुलांचे आकर्षण वाढते आणि मुलांचा मोबाईल वापरण्याकडे कल अधिक वाढू लागतो. मैत्रिणींनो, आपली ही मुले जसजशी मोठी होत जातात तशी मोबाईलमधील गेम्स, कार्टून, व्हिडिओ यात अडकत जातात. साधारण 5 ते 12 वयोगटातील मुलांमध्ये यामुळे स्क्रीन व्यसन, अभ्यासाकडे दुर्लक्ष, व्यायामाकडे दुर्लक्ष, दृष्टीवर होणारा परिणाम, खेळामध्ये अनास्था या गोष्टी होतात. तसं पाहिलं तर या वयातील मुले भावनिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय नाजूक अवस्थेत असतात. त्यामुळे मोबाईलचा जास्त वापर केल्याने त्यांच्या मानसिकतेवर, आरोग्यावर, अभ्यासावर आणि कुटुंबातील नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होताना दिसतो. मुळातच 5 ते 12 हा वयोगट मुलांच्या मूलभूत विकासाचा कालावधी असतो. मैत्रिणींनो, आता आपण टीनेजर्स म्हणजेच किशोरवयीन मुलांचा विचार करूया. जर या मुलांचा विचार केला 13 ते 18 वर्ष वयोगटातील ही मुले भावनिक, मानसिकदृष्ट्या अधिक अपरिपक्व असल्यामुळे त्यांच्यावर होणारा परिणाम गंभीर आणि दीर्घकालीन ठरू शकतो, किंबहुना ठरत आहे असे दिसते. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अयोग्य आशयाचा वापर. यामुळे मुले त्यांच्या वयाच्या पुढील गोष्टी पाहतात ज्यांचा अर्थ लावण्याची मानसिक क्षमता त्यांच्यात नसते. सुमारे 60% मुले अशी दृश्य पाहिल्यानंतर गोंधळून जातात आणि वयापेक्षा मोठ्या गोष्टीचा विचार करू लागतात. भावनिक परिपक्वता नसताना प्रौढ वर्तनाबद्दल विचार सुरू झाल्याने त्यांच्या मानसिक प्रक्रियांवर नकारात्मक परिणाम होतो. पाहिलेल्या गोष्टींचे अनुकरण करण्याची उत्सुकता वाढते आणि मग त्यामुळे मुलांमध्ये चिडचिड, राग, गुप्तता, एकटे राहण्याची सवय, भावनिक अस्थिरता अशी लक्षणे दिसू लागतात. सतत पासवर्ड बदलणे, पालकांपासून गोष्टी लपवणे यामुळे शिक्षण आणि एकाग्रतेवर परिणाम होऊ लागतो. अभ्यासात लक्ष लागत नाही, वेळेचे भान राहत नाही. गृहपाठ, प्रकल्प आणि वाचनाची आवड यामुळे मुलांमध्ये कमी होताना दिसते. आणि हो, आणखी एक महत्त्वाचं, रात्रीपर्यंत फोन पाहणे, व्हिडिओज पाहणे यामुळे झोपेचा अभाव निर्माण होतो आणि मग दुसऱ्या दिवशी सतत थकवा जाणवतो. या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजेच मोबाईलच्या या अतिवापरामुळे सायबर फसवणूक, स्कॅम, सायबर बुलिंग आणि चुकीच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे मुलांवर मानसिक दबाव येऊ शकतो. शारीरिक बदलांमुळे मुले प्रौढ होत असली तरी समज परिपक्व नसल्यामुळे भावनिक असंतुलन निर्माण होते. यामुळे मनात न्यूनगंड निर्माण होऊन आत्मविश्वास कमी होऊ शकतो. काही वेळेला मुले आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. मैत्रिणींनो, अशा परिस्थितीत पालकांना, आई वडिलांना म्हणजेच आपणा सर्वांना आपल्या मुलांचे टीव्ही मोबाईलचे व्यसन कसे सोडवावे याची नेहमीच घोर चिंता लागलेली असते. मुलं ऐकतच नाही असे म्हणून आई वडील त्यांच्या कामात मशगूल होतात
आणि त्यानंतर मुलं मोबाईलच्या सोबत राहतात. टेलिफोन, संगणक, मोबाईल, इंटरनेट या डिजिटल तंत्रज्ञानाच्या जगात नवे नवे शब्द रूढ झाले. टेक्नोसॅव्ही हा शब्द रूढ होत असतानाच आता आणखी एका नव्या शब्दाची भर पडली आहे. तुम्हा सगळ्यांना तो शब्द माहिती आहे आणि तो म्हणजे स्क्रीन टाईम. आता स्क्रीन टाईम म्हणजे काय? तर आपण सर्व लहानांपासून वृद्धांपर्यंत ज्या ज्या वेळेला

असं म्हणतात. मैत्रिणींनो, मुलांचा हाच स्क्रीन टाईम आता वाढत चाललाय असं निदर्शनाला येत आहे. नवी पिढी या वेगवेगळ्या डिव्हाइसच्या नादी लागून वास्तविक जगाचे भान विसरायला लागली आहे आणि याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता विकलांग होताना दिसत आहे. नात्यात अंतर वाढत चाललंय. प्रत्यक्षातले जग आणि आभासी जग यातला फरक समजेनासा झाला आहे. वास्तवातील मित्रमैत्रिणींपेक्षा सोशल मीडियावरील मैत्री जास्त आवडायला लागली आहे. या सोशल मीडियामध्ये सायबर गुन्हेगारीसुद्धा वारंवार आढळून येत आहे. उदाहरणार्थ, क्रेडिट कार्ड, ATM यासंबंधीची माहिती, OTP, पासवर्ड इत्यादी खाजगी माहिती नकळत वापरकर्त्यांना लिंक होऊन सायबर भामट्यांकडे जाते आणि बऱ्याच वेळेस पालकांची बँक खाती रिकामे झाल्याचे पाहावयास मिळते. अशा अनेक घटना आपण वर्तमानपत्रात सुद्धा वाचतो. आभासी जगात राहणाऱ्या मुलांना प्रत्येक वस्तू उपकरण हे स्मार्ट असणे ही आजची चैन नसून गरज वाटत आहे. म्हणूनच सततचे इंटरनेट, मोबाईल हे सुद्धा एक व्यसनच बनत आहे. मोबाईल हा विद्युत चुंबकीय तरंगावर कार्य करतो. सर्व सिग्नल्स हे विद्युत चुंबकीय तरंगाच्या सहाय्याने प्रसारित होतात आणि या तरंगाचा मेंदूवर थेट परिणाम होतो. त्यामुळे याचा जेवढा जास्त वापर तेवढा धोका वाढतो. तसंच मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या किरणांमुळे मुलांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो. डोळ्यातील पाणी कमी होऊन डोळे कोरडे पडू लागतात. लहान मुलांना कमी वयात जास्त नंबरचा चष्मा लागलेला पाहायला मिळतो. आणि हो मैत्रिणींनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईलवर सतत विशिष्ट बोटांचा वापर केल्यामुळे अनेक मुलांना हाडाशी संबंधित आजार लहान वयातच होत आहे असे दिसते. या सर्व गोष्टींचा विचार करता एक गोष्ट महत्त्वाची आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक कायम टाळला पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यांना स्मार्टफोन द्यायच्या आधी तो कसा वापरावा याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे सुरीसारखे म्हणजेच चाकूसारखे असते. त्याचा वापर एखादे फळ कापण्यासाठी करायचा की एखाद्याचा खून करण्यासाठी, म्हणजेच तंत्राला वापरणारे मन आणि विचार हे त्याचा वापर ठरवते. अमेरिकेप्रमाणेच आपल्याकडे सुद्धा शाळकरी मुलांवर, शिक्षकांवर, मुख्याध्यापकांवर खुनी हल्ले झाले. ते आत्तापर्यंत कुठल्या तरी हाडामासाच्या विकृत व्यक्तीने केले आहेत. परंतु मैत्रिणींनो, समजा भविष्यात कदाचित स्वयंचलित वाहन किंवा यंत्रमानव असे गुन्हे करू शकेल, त्यावेळी खुनी कोण हे ठरवणे अवघड असेल. म्हणजे यावरून असे म्हणता येईल की माहिती तंत्रज्ञानातील अभूतपूर्व क्रांतीने सारे जग जोडण्याची किमया केली खरी, परंतु त्याबरोबरच विघातक विध्वंस कृत्यांनाही कमी जोखीम पत्करून जास्त दुष्परिणाम घडवण्याची क्षमता निर्माण झाली. त्यामुळे कोणतीही प्रत्यक्ष सीमारेषा नसलेली आणि फार वेगाने पसरणारी अशी ही वृत्ती मानवी समाजाला नष्ट करेल का अशी भीती वाटू लागली आहे. श्रोते हो, म्हणूनच आता जगभरातील MIT, स्टॅनफर्ड, हॉवर्ड यासारख्या प्रतितयश विद्यापीठात नैतिकता, नीतिमूल्ये या मूलभूत विषयांवर संगणक तंत्रज्ञ आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा अभ्यासक्रम विकसित होत आहे. आणि हो, इंग्लंडमध्ये तर नैसर्गिक शाळेचा प्रयोग सुरू केलाय. मैत्रिणींनो, यामध्ये शासनाने आणि पालकांनी मिळून आपली मुले या मोबाईल, TV, संगणक यासारख्या तांत्रिक गॅझेटपासून जास्तीत जास्त दूर कशी ठेवता येतील आणि त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता कशी वाढेल यासाठी हा नवा प्रयोग सुरू केलाय. म्हणजे अगदी आपल्या भारतातल्या शांतिनिकेतन सारखी शाळा सुरू केली आहे असं म्हणा ना. स्वीडन आणि फिनलँड सारख्या देशांनी तर मुलांना डिजिटल माध्यमातून शिक्षण न देता पाठ्यपुस्तकातून शिक्षण देणे सुरू केले आहे. नॉर्वे देशातील संशोधकांना मात्र वेगळीच गोष्ट लक्षात आली. नॉर्वेतील ओस्लो विद्यापीठातील संशोधकांना पालकांच्या फोनच्या अतिवापरामुळे मुलांची शब्द समजण्याची आणि ते शब्द वापरण्याची क्षमता मंदावल्याचे आढळले. पालक लहान मुलांसमोर वारंवार फोन वापरत असतील किंवा लॅपटॉपवर काम करत असतील तर त्याचा परिणाम मुलांच्या भाषा

शिकण्याच्या आणि बोलण्याच्या क्षमतेवर होतो असा इशारा संशोधकांनी दिला आहे. म्हणून पालकांनी आपल्या मोबाईल वापरण्याच्या सवयीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. कारण लहान मुलांना मोबाईल देणे म्हणजे त्यांच्या आयुष्याशी खेळण्यासारखे आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याला एक वेळापत्रक ठरवून दिले पाहिजे, दिवसभराचे नियोजन केले पाहिजे. सकाळी उठल्यावर व्यायाम, सूर्यनमस्कार, देवपूजा करून मुलांना सकाळचा थोडा अभ्यास अर्थातच शाळेच्या वेळेनुसार, वर्तमानपत्रांचे वाचन, अवांतर पुस्तकांचे वाचन करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. इतकंच नाही तर चालू घडामोडींवर मुलांशी चर्चा करायला पाहिजे, मुलांशी गप्पा गोष्टी करायला हव्यात. शाळेत होणाऱ्या रोजच्या गोष्टींवर पालकांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे. मुलं सध्या बाहेर विविध प्रकारच्या गेमिंग झोनमध्ये गेम खेळायला जातात, यावर पालकांनी निर्बंध घातले पाहिजे. यात मुलांचा फक्त आणि फक्त टाइमपास होतो आणि पालकांचा तर पैसा वाया जातो. ज्यातून मुलांना शिकायला मिळेल अशा प्रकारच्या गोष्टीकडे पालकांनी मुलांना प्रवृत्त केले पाहिजे. मैत्रिणींनो, मी तर असं म्हणेल की सुई दोऱ्याच्या वापरापासून ते स्वयंपाकघरातील सर्व गोष्टींपर्यंत आईवडिलांनी आपल्या मुलांना स्वयंपूर्ण बनवले पाहिजे. यामुळे आई वडील आणि मुले यांच्यात सुसंवाद राहील. मुलांना मोबाईल आणि टी व्ही पाहू देणे हा सध्या आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार जेवढा कमी वेळ मोबाईलसाठी द्याल तेवढे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहील. मोबाईल असो किंवा टी व्ही असो किंवा सोशल मीडिया असो, त्यावर काय पाहावे याचे मॉनिटरिंग पालकांनी केले पाहिजे, तरच ढासळलेली समाजव्यवस्था सुधारेल असा विश्वास वाटतो. शाळा महाविद्यालयांमधून डिजिटल साक्षरतेबरोबरच मोबाईल स्मार्टफोनचे दुष्परिणाम यावर प्रबोधन होणे बंधनकारक आहे. नागरिकशास्त्र या विषयात त्याचा समावेश व्हायला हवा, ज्यामध्ये स्मार्टफोनचा योग्य वापर, सोशल मीडियावर माहिती पोस्ट करण्याचे नियम, सेल्फीविषयीची माहिती, व्हिडिओज, सायबर गुन्हेगारी, स्वतःला सायबर सुरक्षित कसे ठेवाल यासारख्या घटकांचा समावेश त्यात असला पाहिजे, जेणेकरून मुलांमध्ये जागरूकता निर्माण होऊन या डिजिटल तंत्रज्ञानाचा ते योग्य वापर करतील. मैत्रिणींनो, आजच्या डिजिटल युगात सर्व संगणकीय भांडवलाची आणि माहितीची सुरक्षा ही एक अत्यावश्यक बाब आहे. त्यासाठी स्वतंत्र सायबर नियमांची आवश्यकता आहे. खरं म्हणजे अस्तित्वात असलेल्या मानवी नातेसंबंधांचा दर्जा आणि खुमारी वाढवण्यासाठी तंत्रज्ञान वापरायला हरकत नाही, पण सोशल नेटवर्किंग साईटवर जाऊन मित्रमैत्रिणी शोधू नका बरं का. अशा ई नातेसंबंधांचे मानवी ऋणानुबंधात रूपांतर फार क्वचितच होते. कुठलीही गोष्ट मर्यादित प्रमाणात मूल्य देते, तंत्रज्ञानाचीही असेच आहे. जर गरज असेल तरच ते वापरा. आणि हो, वेळ जात नसेल तर मैदानी खेळ, कला, नाट्यक्रिया, योगा, फिरणे, संगीत यासारख्या पर्यायांचा वापर करा. यासाठी मैत्रिणींनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल, तर आपण आपल्या स्वतःवर बंधन आणि शिस्त घालणं आवश्यक आहे. माफक प्रमाणात जर तंत्रज्ञानाचा, मोबाईलचा वापर केला तर आपणासाठी, समाजासाठी आणि देशासाठी तो विकासाचा मेरूमणी ठरेल. जाता जाता मैत्रिणींनो, एक आई आणि मुलगी यांच्यातला छोटासा संवाद तुम्हाला सांगते. म्हणजे असं असतं की तनया नावाची एक मुलगी असते, ती मुलगी सारखी मोबाईलवर खेळत असते. तिची मैत्रीण तिला बाहेर खेळण्यासाठी बोलवते, पण ती मात्र काही बाहेर खेळायला जात नाही. आणि मग ती मुलगी सातत्याने सांगत असते की सगळं तर या मोबाईलमध्ये आहे, मग मला बाहेर खेळायला जायची गरजच नाही. आणि तिचं त्या मोबाईलवर खेळणं सुरूच असतं. आणि मग ती म्हणते खेळता खेळता, या खेळात आता हा सैनिक मरण पावला आणि आता दुसऱ्याला मारायचे आहे. वाव, सर्व सैनिक मरण पावले, अरे वा, मी जिंकले, खेळ संपला. आणि आईला जोराने हाक मारते, आई आई अगं मला खूप भूक लागली आहे, मला जेवायला दे. तिची आई येते आणि तिला दाखवते, या माझ्या मोबाईलमध्ये असलेल्या खाद्यपदार्थाची चित्रे पहा. तनया त्या मोबाईलमधली सगळी चित्र पाहते, पिझ्झा, पावभाजी, सिझलर्स. हे पाहून तनया म्हणते, माझ्या तोंडाला नुसतं पाणी सुटलंय, तू मला आत्ता काहीतरी खायला दे बरं पटकन.
आई म्हणते

0: तू मोबाईलवर खाद्यपदार्थाची चित्रे पाहिलीस ना, मग तुझे पोट भरले असेलच. मग तुला आता अन्न पदार्थ देण्याची काय आवश्यकता आहे? मी तुला काहीही देणार नाही. तनया म्हणते, हे अगं आई, मोबाईलमध्ये का खाद्यपदार्थ पाहून पोट भरतं? मग आई म्हणते, जर हे खरं आहे तर मग तुला देखील हे माहीत असलं पाहिजे की मोबाईलवर खेळून व्यायाम होत नाही, स्वास्थ्य रक्षण देखील होत नाही. तरी तनया म्हणते, आई मला मोबाईलवर खेळणे आवडते. आई म्हणते, तनया आपल्याला जे आवडते ते प्रत्येक वेळी आरोग्यासाठी चांगले असेलच असे नाही. योग्य खेळ, पौष्टिक अन्न आणि रात्रीची पुरेशी झोप यामुळे आरोग्य चांगले राहते. मोबाईलवरील आभासी जग हे वास्तव जग नाही. गरजेनुसार आणि योग्य प्रकारे मोबाईलचा वापर करावा, परंतु त्याचा अतिरेक सर्व ठिकाणी टाळला पाहिजे. आईचं हे म्हणणं तनयाला कळतंय. मला असं वाटतं मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा आईचे हे बोल कळले असतील. मग काय, कळणार ना मोबाईलचा मर्यादित वापर? धन्यवाद.
1: मोबाईलच्या स्क्रीन टाईमचा धोका याविषयी प्रणिता झांबरे यांचं मार्गदर्शनपर भाषण मैत्रिणींनो आत्ता आपण ऐकलं.

0: सखींनो, भाद्रपदाची चाहूल लागली की वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारत असतो. घराघरात गणरायाचं आगमन होतं आणि त्यांच्या पाठोपाठ लगेचच लाडक्या गौराईंचंही माहेरी आगमन होत असतं. सखींनो, गौरी म्हणजे केवळ पूजल्या जाणाऱ्या देवीचं रूप नाही बरं का. गौरी म्हणजे माहेरची ओढ, लेकीचं प्रेम, आईची माया आणि स्त्रीच्या अंतःकरणातील अमर्याद शक्ती. तेव्हा सखींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर याच विषयावर संवाद ऐकूया, गौरी आणि स्त्री जीवन. संवाद लेखन संगीता नेवे यांचं. संवादात लेखिकेसह सहभाग आहे सारिका दांडगे यांचा. तेव्हा ऐकूया संवाद, गौरी आणि स्त्री जीवन. आले आले, कोण बरं आला आता? अय्या ताई तू, अगं ये ना ये ना. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज.
1: वा वा, काय येडा बाई, सरप्राईज का सरप्राईज, विसरली वाटते. अगं तुला मागच्या आठवड्यातच फोन करून नाही सांगितलं का मी की गौरी विसर्जनाच्या दिवशी मी तुझ्याकडे येईल म्हणून?
0: सॉरी सॉरी, मी विसरलेच ग. अगं अगदी बघ ना बाई, मला विसरच पडला ग.
1: कडून आमच्यावर लक्ष द्यायला फुरसत मिळेल तेव्हा तर.
0: काही म्हंटले का ताई तू?
1: नाही नाही नाही, काहीच नाही. बरं ते जाऊ दे, तुझे यंदा महालक्ष्मीचे दर्शन झाले की नाही?
0: हो झाले की ग ताई. मला ना कालच त्या जोशी काकूंकडे गौरीच्या हळदी कुंकवाला बोलावलं होतं बघ, आणि तिथंच छान गौरीचं दर्शन झालं आणि ओटी सुद्धा भरली बरं का मी गौरींची.
1: छान, अगदी छान झाली. अगं मी देखील तुझ्याकडे येण्याअगोदर त्या कीर्तीकडे जाऊन आले बघ दर्शनाला महालक्ष्मीच्या.
0: काय भारी वाटतं ना ग त्या घरामध्ये.
1: हो ना, बिलकुल.
0: काय अंगणात काढलेली ती सुंदर रांगोळी, दारी लावलेलं तोरण, महालक्ष्मींसाठी सजवलेला तो मखर, फुलांची आरास आणि त्या फुलांचा दळणारा सुगंध.
1: बिलकुल.
0: आहा हा हा ताई, सारं काही अगदी मन प्रसन्न करणार.
1: बिलकुल.
0: आणि अगदी अंगामध्ये तर कसा उत्साह संचारतो
1: ना. हो ना,
0: आणि वातावरण कसं उत्साह निर्माण करणार होतं ते.
1: अगं आणि त्यातल्या त्यात तो लोभान गुगुळचा सुगंध घरादाराबरोबरच प्रत्येकाच्या मनालाच प्रसन्न करून टाकतो बघ. अगं जणू काही संपूर्ण नकारात्मकता त्या पवित्र धूपाच्या धुराने आणि त्याच्या सुवासाने त्या घरातून कशी पळ काढते बघ.
0: पण ताई, या गौरीचं इतकं काय ग महत्व मला सांग ना.
1: अगं ही गौरी म्हणजे आईचं रूप, म्हणून तिला गौराई म्हटलं जाते बघ.
0: हो का?
1: सौभाग्य, मांगल्य, समृद्धी, प्रेम, माया, वात्सल्य आणि शक्ती यांचं प्रतीक म्हणजे ही गौराई.
0: हो पण ताई, आपण गौरी पार्वतीला म्हणतो ना, मग ह्या पार्वती आहे की लक्ष्मी?
1: अगं तुला तर माहीतच आहे ना व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती बघ. कोणी श्रद्धेने पार्वती समजतात, कारण गणेशोत्सवानंतरच गौरीचे आगमन होते बघ.
0: हो बरोबर.
1: जणू काही आपल्या पुत्र श्री गणेशाचे कौतुक या पृथ्वीवर कसे होते हे बघण्यासाठीच देवी पार्वती श्री गणेशा पाठोपाठ घरोघरी येत असावी असे मला वाटते बरं.
0: आणि ताई यावरून तुला नाही वाटत का ग की आजच्या आईनं सुद्धा आपल्या मुला मुलींवर असंच लक्ष द्यायला हवं?
1: हो बिलकुल बिलकुल,
0: करून ते कुठल्याही चुकीच्या सवयींना बळी पडणार नाही.
1: अगदी अगदी बरोबर सारिका. आईने आपल्या मुलांना वेळ हा द्यायलाच हवा.
0: हो ना,
1: त्यांना विश्वासात घ्यायलाच हवं.
0: बरोबर.
1: कारण तुला माहितीये का, आजच्या या एआयच्या युगात सुद्धा संकट प्रसंगी एआयची नाही तर आईची आठवण येऊन ए आई अशी हाक निघते बघ. इतकी या आई या शब्दात ताकद आहे बघ
0: ना ताई. म्हणूनच तर म्हणते की प्रत्येक आई वडिलांचं आपल्या पाल्यांशी जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं नातं असलंच पाहिजे, जेणेकरून त्यांची मुलं सोशल मीडियाच्या आहारी जाणारच नाही ग.
1: हो. अरे वा, आमची ही येडा बाई आता काय शहाण्यासारखी बोलायला लागली बाई.
0: मग काय तुम्हाला लहानच समजते का अजून?
1: अगं सारिका, तुला माहितीये का आपले हे रीतिरिवाज, प्रत्येक सण उत्सव हे आपल्या मानव जीवनाशी निगडीतच असतात बघ. आणि त्यातल्या त्यात आपल्या स्त्री जीवनाशी तर अधिक निगडीत असतात.
0: हो ना.
1: कारण स्त्रीच तर समाजाचा खरा आधारस्तंभ आहे ग.
0: बरोबर ताई तुझं. बरं मग मला आता हे सांग या गौरींचं आगमन, तिचं पूजन आणि विसर्जन याचाही आपल्या स्त्री जीवनाशी काही संबंध आहे का?
1: बिलकुल अगं, निश्चितच आहे. कोणी गौरीला पार्वतीचं रूप म्हणत तर कोणी महालक्ष्मीचे. पण तसे पाहिले तर ही जगज्जननी आदिशक्ती आपल्या भक्ताच्या कल्याणासाठी या पृथ्वीवर येते बघ. ती आई अर्थात शक्ती म्हणून नाही तर एक माहेरवाशीण म्हणून.
0: अच्छा, प्रत्येक सासूरवाशीण

0: आपली आई आपल्या लेकीची आतुरतेने वाट बघत असते,
1: अगदी
0: तसंच सारे भक्त आणि भाविक या महालक्ष्मीचं आगमन होण्याची वाट बघत असतात.
1: बिलकुल, अगदी अगदी हो. आणि त्याच्या स्वागतासाठीच मग कामांची लगबग चालू होते. बघ, सारे घर, घरातील प्रत्येक कानाकोपरा, प्रत्येक वस्तू स्वच्छ केली जाते, जेणेकरून तिच्या स्वागतात कुठेही काहीही कमतरता राहायला नको. बघ, आणि घरातील अस्वच्छता बघून ती महालक्ष्मी नाराजी व्हायला नको.
0: अर्थात जसं आपण दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करतो,
1: अगदी अगदी अगदी बरोबर, बिलकुल तुझं बरोबर आहे. यावरून आपण श्रीवर्गाने हे लक्षात घ्यायला हवं सारिका की आपल्या घरी स्वच्छता ही असायलाच हवी.
0: अगदी बरोबर.
1: मग त्यासाठी अगं गौरीची किंवा दीपावलीच्या महालक्ष्मीची वाट बघत बसायची काय गरज आहे.
0: आणि ताई, तसंही आपण म्हणतोच ना की संध्याकाळी दिवा लावल्यावर लक्ष्मीचं घरात आगमन होत असतं. म्हणूनच तर आपण संध्याकाळी शुभम करोती म्हणताना लक्ष्मीला घरात बोलवण्यासाठी म्हणतो की नाही ती शुभम करोती.
1: बिलकुल. आणि म्हणताना आपण काय म्हणतो, घरातील पीडा बाहेर जाहो, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. अर्थात काय, तर घर स्वच्छ तर मन स्वच्छ राहणार, मन प्रसन्न राहणार, आजारपण दूर होणार, आणि आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यालाही बघ कसं प्रसन्न वाटणार. आणि तेच तर महत्वाचं आहे ग. शेवटी अतिथी देवो भव हीच आपली संस्कृती.
0: मग जेव्हा प्रत्यक्ष आदिशक्ती महालक्ष्मी आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून येतात ना, मग तेव्हा काय करू
1: आणि काय नाही
0: असं त्या घरातल्या प्रत्येक स्त्रीला वाटत असतं.
1: बिलकुल.
0: घरादाराला अगदी आनंदाचं उधाण आलेलं असतं ग.
1: हो. आणि अगं हा श्रावण म्हटला ना की व्रतवैकल्य सण उत्सव यांची या श्रावणात कशी मांदेआळीच असते. पण श्रावण संपताच सर्वांना वेद लागतात ते गौरी गणेशाच्या आगमनाचे.
0: अर्थात श्री गणेशाच्या आगमनाप्रमाणेच गौरीच्या आगमनाचीही तिथी ही ठरलेलीच असते ना गताई.
1: हो अगं, भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते.
0: हो ना.
1: अष्टमीला ज्येष्ठा गौरी पूजन, तर नवमीला गौरीचे विसर्जन होते. पण यंदा मात्र अगं हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकत्र आले ना, मग एक तिथी घटली. आणि म्हणून यंदा षष्टीला गौरीचे आगमन, सप्तमीला गौरी पूजन झाले, आणि आज अष्टमी ना, आज अष्टमी तिथीला गौरीचे विसर्जन होईल. बघ
0: बरोबर, म्हणजे गुरुवारपासून घरोघरी आगमन झालेल्या गौराईंचं आज विसर्जन होईल ना.
1: हो अगदी बरोबर. म्हणजे या गौरी आपल्याकडे फक्त अडीच प्रहराच्या माहेरवासासाठी येतात. बघ,
0: आणि ताई, गौरींचं आवाहन किंवा आगमन म्हणजे नेमकं काय असतं, आता त्याबद्दल मला सांग.
1: बर अगं, गौरीचे आगमन म्हणजे त्या दिवशी घरात गौरीची स्थापना पंचांगात दिलेल्या मुहूर्ताप्रमाणे केली जाते. सर्वप्रथम त्यांना बाहेरून घरात अगदी वाजत गाजत कौतुकाने आणले जाते. दारातच त्यांची पूजा करून त्यांना औक्षण केलं जातं, आणि त्यांच्यासाठी तयार केलेल्या सुंदर अशा मखरात त्यांची भक्तीभावाने स्थापना केली जाते. बघ,
0: आणि अगं ताई, या दोनच बसवल्या जातात का?
1: हो अगं, दोन म्हणजे या दोघी बहिणी असतात, आणि त्या दोघी बहिणी सोबतच माहेरायला येतात.
0: आपण दोघी बहिणी?
1: बिलकुल. मोठी ज्येष्ठा आणि लहान कनिष्ठा, पण दोघींचा मानपान अगदी बरोबरीने केला जातो सारिका.
0: म्हणजे जसं आपण दिवाळीत जातो तर आई आपणा दोघींनाही सारख्याच साड्या घेते ना.
1: बिलकुल. काही सारिका
0: काय ग,
1: बिलकुल खोटं बोलू नको.
0: मी काय,
1: तू म्हणजे प्रत्येक वेळेस बघ माझ्या साडीपेक्षा ना भारी साडी काढते.
0: येणारच की मग
1: शेवटी काय, घरातली शेंड फळण तू तुझे लाडच करणार सगळे.
0: जाऊ दे ते जाऊ दे ना. अगं
1: आता
0: महालक्ष्मीची माहिती सांगता सांगता तू काय आपल्या साड्यांवर आली ग.
1: बर बर अगं, तसं नाही, पण या महालक्ष्मींमध्ये प्रत्येक स्त्रीने ना आपल्याला बघितलं पाहिजे. त्यांचा तो प्रेमळ, सोज्वळ, शांत, सात्विक, प्रसन्न आणि मातृत्वाचा भाव आपण सर्व स्त्रियांमध्ये असायलाच हवा. बघ
0: बरोबर,
1: कारण शेवटी प्रत्येक स्त्री ही त्या घरची लक्ष्मी असते. ती आई, बहीण, मुलगी, पत्नी, सून अशा कितीतरी भूमिका निभावते ग. आणि प्रत्येक भूमिकेत सर्वांना प्रेम देणं हे तिचं आद्य कर्तव्य असतं
0: ताई. आणि मला असं का वाटतं ग कि तू कुठे ना कुठे मलाच काहीतरी टॉन्ट मारते ग.
1: तू ना सारिका, यालाच म्हणतात चोराच्या मनात चांदणं.
0: काही नाही, मी
1: अगं बाई, मी समस्त स्त्री वर्गाला उद्देशून बोलत आहे ना. मग मी सुद्धा आली ना त्यात.
0: सांग ना,
1: तुला ना आधीपासून असं आपल्यावर ओढून घ्यायची सवय आहे बघ सारिका.
0: काही नाही,
1: जाऊ दे. आपल्या संवादाचे रूपांतर वादात करू नको बाई.
0: ए तायडे, काही वादबीत काही नाही. अगं इतके छान चर्चा करतोय आपण.

0: आणि तू काय ग की मला छान माहिती सांगते. सॉरी सॉरी ताई, हा बघ वाटलं तर ताई कान पकडते, पण पुढची माहिती सांग ना मला ताई.
1: ओके ओके सांगते सांगते, पण एका अटीवर, असं मध्ये मध्ये डिस्टर्ब करणार नाही
0: आणि
1: शांतते सर्व ऐकशील ना सारिका.
0: आता मी अगदी शांत,
1: तेव्हाच तुला या महालक्ष्मीची महती तर कळेल, पण आपण कुठे चुकतो याचं आत्मपरीक्षणही तुला करता येईल.
0: चालेल चालेल ताई, मी आता बिलकुल तुला डिस्टर्ब करणार नाही, पण मला जर काही प्रश्न असतील तर मी आवर्जून विचारेल.
1: बिलकुल बिलकुल,
0: तुला चालेल ना?
1: चालेल काय अगं, धावेल. तर महालक्ष्मींचे स्वागत औक्षण करून केले जाते, कारण प्रत्यक्ष लक्ष्मी स्वतः सोनपावलांनी चालत आपल्या घरी आली आहे अशी त्यामागची भावना असते बघ. मग त्यांना अगं घरभर फिरवलं जातं, जेणेकरून देवीने घरातील प्रत्येक काना कोपऱ्यावर कृपादृष्टी ठेवावी. तिच्या कृपेने घरात सुख समृद्धी शांती व आनंद वृद्धिगत व्हावा हा त्यामागचा हेतू असतो सारिका.
0: ही केवळ पूजा विधी नसून आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी केलेली सुंदर प्रार्थना पण असते की नाही?
1: अगदी अगदी बरोबर सारिका. मग सुंदर सजवलेल्या, फुलांनी सुशोभित केलेल्या, रोषणाईने झगमगणाऱ्या अशा सुंदर मखरामध्ये त्या महालक्ष्मींना स्थापित केले जाते. सुंदर साड्या, साजेशे दागिने, हातात बांगड्या, केसांना गजरे आणि अगं गळ्यात फुलांच्या माळा, असा सर्व शृंगार त्यांना अर्पण केला जातो
0: ना ताई. आणि बऱ्याच जणांकडे या महालक्ष्मींसोबत त्यांचं बाळ सुद्धा असतं ना ताई?
1: हो, अगं कोणी नवस पूर्ण झाला म्हणून बाळ महालक्ष्मींसोबत बसवितात, तर कोणी पूर्वापार जी पद्धत चालली असते ना तिला आपापल्या परीने जपतात. म्हणूनच अगं प्रत्येकाकडे फुलोरे सुद्धा वेगवेगळे नवसाप्रमाणे असतात बघ. कोणी पापड्यांचे, कोणी अनारस्यांचे, तर कोणी सांजोऱ्यांचे फुलोरे करतात.
0: मग ताई पहिल्या दिवशी महालक्ष्मींना कोणता नैवेद्य दाखवला जातो ग?
1: अगं सारिका, नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा पूर्वापार चालत आलेल्या रिवाजानुसार विविधता ही आढळते.
0: हो ना,
1: पहिल्या दिवशी कुणाकडे आंबाडीची भाजी आणि भाकरी केली जाते, तर कुणाकडे शेवाया आणि कुणाकडे तांदुळाचे घावन नैवेद्याला दाखवितात.
0: मग शेवटी काय ताई, महालक्ष्मींना आपला भाव आणि आपली भक्तीच हवी असते फक्त.
1: अगदी बरोबर सारिका. आणि तुला माहित आहे का,
0: काय
1: जोपर्यंत या महालक्ष्मी घरात असतात ना तोपर्यंत त्या घरात भाव भक्ती आणि श्रद्धा निरंतर वास करते.
0: हो ताई, आणि त्याच भाव भक्तीनं दुसऱ्या दिवसाची तयारी सुरू होते. मग आता दुसऱ्या दिवशी काय काय नैवेद्य करतात ताई?
1: अगं दुसऱ्या दिवशी वरण भात, वडे भजे, कोशिंबिरी, चटण्या, कढी, खीर आणि अगं 16 भाज्या एकत्र करून शिजवल्या जातात सारिका. याशिवाय ज्येष्ठा महालक्ष्मीस पुरणपोळीचा, तर कनिष्ठा महालक्ष्मीस ज्वारीच्या कणांपासून बनवलेल्या आंबीलचा नैवेद्य दाखवला जातो बघ. त्यानंतर घरातील सर्व सदस्य एकत्रित येऊन महालक्ष्मीची आरती करतात. बऱ्याच जणांकडे अगं 16 पूर्णाच्या दिव्यांनी आरती देखील केली जाते. आणि मग पंचपक्वानांचा नैवेद्य महालक्ष्मीला अर्पण करून भोजन करण्याची विनंती केली जाते.
0: ताई यावरून असं निश्चितच लक्षात येतं की आपण देखील या निसर्गातील सर्व प्रकारच्या भाज्यांचा आस्वाद नक्की घ्यायला हवा आणि त्यासोबत निसर्गाला जपायलाही हवं.
1: बिलकुल बिलकुल. अगं आणि सारिका, तू निसर्ग म्हटलून मला आठवले, अगं या महालक्ष्मीची जेव्हा षडोपचारे पूजा करतात ना तेव्हा आवर्जून 16 पाने आघाड्याची आणि 16 दुर्वांची पाने महालक्ष्मीला आवर्जून अर्पण केली जातात.
0: निसर्गाशी जुळवून घ्या, निसर्गाशी जवळीक साधा, हाच
1: मागचा उद्देश. अगदी बरोबर. भोजनानंतर महालक्ष्मींना 5 विड्याच्या पानांचा विडा किंवा तांबूल अर्पण केला जातो आणि मग त्यानंतर दोन्ही महालक्ष्मींची साडी चोळीचा आहेर करून यथाशक्ती ओटी भरली जाते बघ.
0: बापरे ताई, अगं हे एवढं सर्व करताना त्या सर्व स्त्रिया आपल्या भगिनी किती थकून जात असतील. अगं
1: नाही ग, थकवा कसला त्यात, गौराईचे आगमन म्हणजे नवशक्तीचा संचारच बघ सारिका.
0: मी पण त्या काकूंकडे गेले होते ग, एवढं सगळं करून त्यांचा चेहरा
1: अगदी ताजा
0: फ्रेश वाटत होता.
1: आपण नाही का माहेरी गेल्यावर आपल्या आईला हे करू की ते करू होत, अगदी तसंच.
0: आणि आई किती प्रेमाने करते ग.
1: अगं तशाच्या माता भगिनी सुद्धा महालक्ष्मीचे कौतुक करतात. एवढेच काय तर सुवासिनींना मोठ्या प्रेमपूर्वक जेवू सुद्धा घालतात.
0: हो ना.
1: आणि संध्याकाळी मग परिसरातील सर्व सुवासिनींना हळदी कुंकवास बोलवले जाते आणि त्यांना खिरापत दिले जाते.
0: आणि ताई हे हळदी कुंकू देण्यामागचं काय ग महत्व?
1: अगदी छान विचारलं. अगं हळद म्हणजे आरोग्य बघ आणि कुंकू म्हणजे सौभाग्य मांगल्य.

0: अर्थात एकमेकींना हळदी कुंकू लावताना आपण त्यांच्या सुखासाठी, दीर्घायुष्यासाठी, अगं आणि आनंदासाठी प्रार्थना करतो बघ.
1: अरे वा, म्हणजे इथं गरीब श्रीमंत, लहान मोठा, आजात पात, हा भेदच मिटला ना.
0: बिलकुल,
1: अगदी. अर्थात हा कार्यक्रम नसून नात्यांची वेण घट्ट करणारी ही आपली एक भारतीय संस्कृतीच
0: आहे. अगदी बरोबर. आणि आजच्या तरुण पिढीने तर या रूढी परंपरा जपायला हव्यात बरं झाली का, पण अंधश्रद्धा म्हणून
1: नाही
0: तर त्या मागचा अर्थ
1: समजून घ्यायला पाहिजे ताई.
0: बिलकुल.
1: शिवाय पूजा आणि व्रत वैकल्य करताना पर्यावरणाची काळजी, साधेपणा आणि भावभक्ती सुद्धा
0: महत्वाची. अगं शेवटी काय, देवाला फक्त दोन हात आणि तिसरं मस्तक इतकंच पुरे. अर्थात महालक्ष्मींनाही महागड्या साड्या, महागडे दागिने नकोत, त्यांना शुद्ध मन, पवित्र भाव, निर्मळ प्रेम, निस्वार्थ सेवा आणि फक्त सुसंस्कार हवे. अर्थात गौरी पूजन म्हणजे सारी का स्त्रीचा मान सन्मान, कुटुंबातील ऐक्य आणि आपल्या संस्कृतीचं जतन आहे.
1: हो ना ताई, म्हणूनच 2 दिवस गौराईच्या कौतुकात घर कसं गजबजलेलं असतं.
0: हो ना.
1: पण तिसऱ्या दिवशी अर्थात विसर्जनाच्या दिवशी घरातील वातावरणात आनंदाबरोबरच निरोपाची, विरहाची एक हळवी भावना असते बरं.
0: हो.
1: गौरी आता जाणार या कल्पनेनच मन कसं भरून येतं ग ताई त्या सर्वांचं.
0: बिलकुल. हो ना. अगं पण सारिका, जसं सकाळ झाली की रात्र होणारच ना, तसं भेटीनंतर विरह असणारच. पण विरह म्हणजे शेवट नाही ग बिलकुल
1: नाही ग,
0: कारण विरह म्हणजे पुन्हा भेटण्याचे आश्वासनच.
1: पण ताई, या गौराईशी अवघ्या 3 दिवसात इतकं जिव्हाळ्याचं नातं कसं जुळतं ग?
0: अगं कारण आपण त्यांना फक्त महालक्ष्मी मानत नाही तर त्यांना आपल्या घरच्या लेकी मानतो
1: ना,
0: त्यामुळे मायलेकीचं एक जिव्हाळ्याचं नातं तयार होतं. आणि म्हणूनच गौरी विसर्जनाच्या वेळी सारिका अनेक महिलांच्या डोळ्यात बघ अश्रू दाटून येतात, कारण त्या क्षणी प्रत्येक आईला आपल्या सासरी जाणाऱ्या मुलीची आठवण होते आणि प्रत्येक मुलीला आपले माहेर सोडतानाचा क्षण आठवतो.
1: खरे ना. पण ताई, गौरी आणि स्त्री यांचं नातं इतकं घट्ट काय ग ताई, त्याबद्दल सांग ना मला.
0: कारण प्रत्येक स्त्रीमध्ये गौरीचंच रूप असतं बघ.
1: हो का?
0: ती संसार घडवते, प्रेम देते, त्याग करते आणि संकटातही खंबीर राहते बघ, अगदी दुर्गेसारखी.
1: हो ना. पण ताई, तरीही स्त्रीच्या वाट्याला इतकं दुःख का ग? का तिच्या त्यागाचं, तिच्या कार्याचं कौतुक होत नाही ग?
0: हो ना.
1: प्रत्येक प्रसंगी अगदी तिची अवहेलनाच केली जाते.
0: हो अगं, याला कारणीभूत नसारी का स्त्रीच आहे.
1: हो ना, कारण मुलगी वाटत,
0: कारण बघ मुलगी आणि सून यात भेदभाव केला जातो, बहीण आणि वहिनी यातही भेदभाव केला जातो. म्हणूनच हे गौरी पूजन आपल्याला शिकवतं की प्रत्येक स्त्रीचा आदर करायलाच हवा.
1: नक्की नक्की.
0: कारण ज्या ज्या घरात प्रत्येक स्त्रीचा आदर होईल ना सारिका, त्या त्या घरात गौरीच काय तर 33 कोटी देवता वास करतील बघ. शेवटी म्हटलेच आहे ना, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता.
1: खरंच ना ताई, या गौरी पूजनाच्या निमित्तानं प्रत्येक घरात, प्रत्येक मनात हा संदेश पोहोचला पाहिजे, तेव्हाच तर हे गौरी पूजन खऱ्या अर्थाने सार्थक होईल.
0: बाय ना, उठ पहाड के नीचे. चला
1: म्हणजे
0: चला म्हणजे इतक्या चर्चेचे काहीतरी सार्थक झाले बघ.
1: म्हणजे काय गो ताई, तुला काय म्हणायचंय सांग बर.
0: आता खरं सांगू का सारिका?
1: सांग सांग ना.
0: तू पण ना आपल्या वहिनीशी चुकीचे वागते बघ. अगं वहिनी तर तुझ्यापेक्षा मोठी ना, तरी तू तिला तोंड भरून कधी वहिनी सुद्धा म्हणत नाही.
1: हो ना ताई.
0: शिवाय तिला आदराची वागणूक देत नाही. ती पण आपल्या घरची लक्ष्मीच ना.
1: हो,
0: मग मूर्तीतल्या महालक्ष्मीला मनोभावी पूजायचे आणि घरातील लक्ष्मीला म्हणजे सुनेला कमी लेखायचे, हे चुकीचे आहे की नाही?
1: नाही ताई, खरंच खरंच मी चुकले ग. हा ताई, कळत न कळतपणे माझ्याकडून किती मोठी चूक होत होती ग. आजच्या या गौरी विसर्जनाच्या दिवशी मी तुला बघ एक वचन देते हा, कि मी आपल्या वहिनीला कधीही दुखावणार नाही.
0: बिलकुल बरं झालं.
1: वहिनीच काय तर प्रत्येक स्त्रीमध्ये गौरीचंच रूप बघेल मी.
0: बिलकुल.
1: आणि सर्वांशी खूप प्रेमाने आणि आदराने वागेन. प्रॉमिस ताई.
0: चला चला, म्हणजे धैर से आहे पर दुरुस्त आहे. महालक्ष्मी माय पावली म्हणायची आमच्या सारिकाला.
1: तू पण ना ग ताई, काय नुसती टॉन्ट मारत असते.
0: असं नाही ग, हेच तर या गौरीचं वैशिष्ट्य आहे सारिका, कि ती 3 दिवसासाठी गौराई आपल्या घरी येतात पण आयुष्यभरासाठी आठवणींसह आपल्याला शिकवण देऊन जातात.
1: अगं जणू काही जाताना या गौराई आपणास वर्षभरासाठी नव ऊर्जाच देऊन जातात.
0: बिलकुल बिलकुल.
1: पण विसर्जनाच्या वेळी मन मात्र हळव होऊन जात ग.
0: हो अगं, कारण निरोपा नेहमीच कठीण असतो बघ.
1: हो ना.
0: आपण नाही का घरात

0: तू निघताना आईकडे बघितलं की आपल्याला रडू येतं,
1: हो ना.
0: आणि आईलाही रडू रडू होतं, पण निरोपातही पुनश्च भेटीची आशा असते बघ.
1: तेव्हाच हो
0: पुन्हा येणार, तेव्हाच तर आपण म्हणतोय गौराई जाताय सासरी, पण पुन्हा या बरे लवकरी.
1: मग ताई, या तिसऱ्या दिवशी गौराईला कशाचा नैवेद्य करतात ग?
0: अगं, आधी सांगितल्याप्रमाणे जो तो आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे तिसऱ्या दिवसाचे नैवेद्य करतो बघ. विसर्जनाच्या दिवशी गौराईस कोणी दही भाताचं नैवेद्य दाखवतं, तर कोणी गुळ घालून केलेल्या मुरळ पोळीचं नैवेद्य दाखवून मनभावे गौराईचं विसर्जन करतात.
1: अर्थात विसर्जन हा शेवट नसून नव्या सुरुवातीचा संदेश आहे.
0: बिलकुल,
1: कारण गौराई पुन्हा येणार, आनंद पुन्हा साजरा होणार आणि आशा पुन्हा फुलणार.
0: अगदी बरोबर, आपलं हे जीवनही असंच आहे बघ. कधी उंचावली, कधी सुख दुःख, कधी भेट विरह, तर कधी हसू आणि अश्रू. पण हे सारं काही स्वीकारत सारिका आपल्याला फक्त पुढे चालत राहायचंय, तेही निस्वार्थ भावनेने.
1: पण ताई, या आपल्या गौराईच्या चर्चेतून मला खूप काही शिकायला मिळालं बरं आज तुझ्याकडनं. गौरी म्हणजे केवळ पूजा नाही, तर आईची माया आहे, लेकीचं कोमल मन आहे, सुनेची जबाबदारी आहे, पत्नीचा त्याग आहे, आजीचे संस्कार आहेत, आणि प्रत्येक स्त्री मनात वसलेली
0: आंतरिक शक्ती आहे. छान सारिका, अगदी हृदयस्पर्शी बोलली बघ तू. अगं, आपण साऱ्यांनीच हे समजून घ्यायला हवे की गौरीची सर्वात मोठी पूजा म्हणजे माता पित्यांचा आदर करणे, मुलींना शिक्षण देऊन त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांना उभं करणे, सुनेला मुलीप्रमाणे प्रेम देणे, प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणे, स्त्रीच्या स्वप्नांची पूर्तता करणे, घरात प्रेम विश्वास आणि आपुलकी जपणे.
1: हो ना ताई गो, किती छान सांगितलं ग तू हे सर्व. आणि हीच तर गौरीची खरी पूजा, हीच गौरीची खरी भक्ती. तेव्हाच ती गौराई आपल्याला प्रसन्न होऊन
0: आशीर्वाद देतील. बरोबर आहे. आणि सारिका, एकंदरीत ह्या ज्येष्ठा गौरी आपणास बऱ्याच काही गोष्टी शिकवून जातात. जसं सौंदर्य दागिन्यात नसतं, तर सौंदर्य हे संस्कारात असतं.
1: समृद्धी धनात नसते, तर समृद्धी समाधानात असते.
0: श्रीमंती पैशाची नको, तर श्रीमंती मनाची असावी सारिका.
1: अभिमान सौंदर्याचा नको, तर अभिमान सत्कर्माचा असावा.
0: बिलकुल. आणि शेवटी काय, गौरी फक्त पूजा आरतीनेच प्रसन्न राहते असं नाही ग, तर गौरी आपल्या इतरांमधील एकमेकांमधील प्रेम सेवा आणि आदरानेही प्रसन्न राहील.
1: म्हणूनच ताई, निदान स्त्रियांनी तरी एकमेकींचा आदर सन्मान करायला हवा.
0: बिलकुल,
1: एकमेकींना समजून घ्यायला हवं ग.
0: हो ना, नाहीतर एकीकडे आपणच म्हणायचे श्री जन्मा तुझी कहाणी, हृदय अमृत नयनी पाणी, आणि दुसरीकडे मात्र आपणच एखाद्या स्त्रीला अतोनात छळून तिच्या डोळ्यात अश्रू आणायचे, हे चुकीचेच ना.
1: हो ना ताई, आणि असं वागून आपण साक्षात श्री महालक्ष्मीस नाराज करतोय.
0: बिलकुल,
1: विसरायला नको.
0: बिलकुल बिलकुल,
1: कारण जिथं प्रेम जिव्हाळा आपुलकी आहे ना, तिथंच तर महालक्ष्मीचा वास आहे.
0: अगदी बरोबर. शेवटी चराचरी जिचा वास वनन त्या जगत मातेस. आणि अगं सारिका, आरतीत देखील म्हटले आहे बघ, जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माते, वसशी व्यापक रूपे तू सूल सुष्मे. चला सारिका ताई, तुमची अहो येण्याची वेळ झाली, आणि आमची अहो पोचतीलच की घरी, तेव्हा आपल्या कर्तव्याला चुकून चालणार नाही बाई.
1: मग अजिबात नाही ताई, आता आणि सांगितलं की आपल्या कर्तव्य.
0: आणि अगं, शिवाय गौराई सुद्धा विसर्जन एव्हाने आपल्या घरी निघाल्या असतील.
1: अगं ताई, आज तू या गौराईच्या माहितीतून काही काही शिकवलं.
0: आपण दोघीनं आभार मानू त्या महालक्ष्मीचे या सुंदर जीवनासाठी, आपल्या सुंदर नात्यासाठी,
1: आणि हात जोडून वंदन करूया त्या जगत माऊली महालक्ष्मीला, अर्थात आपल्या लाडक्या गौराईला.
0: आपल्या लाडक्या गौराईला.

मैत्रिणींनो, संवाद आत्ता आपण ऐकलात गौरी आणि स्त्री जीवन. संवाद लेखन केलं होतं संगीता नेवे यांनी, तर लेखिकेसह सहभाग होता सारिका दांडगे यांचा. सखींनो, विचारांची देवाणघेवाण झाली, भावनांना शब्द मिळाले आणि सुरांनीही मनाला स्पर्श केला. तेव्हा याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आता आपला निरोप घेण्याची वेळ झाली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आता आपली सखी सारिका दांडगे आपली रजा घेतीये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा आणि आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला सुंदर बनवत रहा. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

यानंतर उपस्थित मान्यवरांनी महर्षी पतंजली तसंच स्वामी कैवल्यनंद यांच्या प्रतिमांना पुष्पांजली मंत्रासह पुष्पसुमन अर्पण करून आदरांजली व्यक्त केली.

0: कार्यक्रमात यानंतर कैवल्यधामचे सीईओ सुबोध तिवारी यांनी स्वागतपर भाषण केलं. चेअरमन कैवल्यधाम ग्लोबल सुरेश प्रभू यांच्या हस्ते माननीय उपराष्ट्रपतींचा स्मृतिचिन्ह तसंच स्मृतिचित्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर कैवल्यधामचे सीईओ सुबोध तिवारी यांच्या हस्ते माननीय राज्यपाल यांचा सन्मान करण्यात आला. योगा एक्सप्लेन लर्न फ्रॉम मास्टर या ओपी तिवारी यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचं अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमात यानंतर मुख्य संरक्षक कैवल्यधाम राकेश सेक्सेरिया आणि चेअरमन कैवल्यधाम सुरेश प्रभू यांनी आपले विचार व्यक्त केले. महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय जिष्णुदेव वर्मा यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले ते या शब्दात.
1: कैवल्यधाम योगा इन्स्टिट्यूट इज ट्रूली अ प्राइड ऑफ दिस नेशन. नियरली अ सेंचुरी अगो स्वामी कैवल्यानंदजी एस्टॅब्लिश दिस इन्स्टिट्यूशन विथ विजन ऑफ प्रमोटिंग प्रोपगेटिंग अँड प्रिझर्विंग योगा थ्रू सायंटिफिक रिसर्च education and practice.

0: यानंतर कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित असणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन माननीय उपराष्ट्रपती आपल्या पुढील कार्यक्रमासाठी पुण्याला रवाना झाले. पुणे शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या 38व्या पुणे फेस्टिवलचा उद्घाटन सोहळा काल 18 सप्टेंबर रोजी स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडारंग मंचावर संध्याकाळी 5 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. माननीय उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, सुशीलकुमार शिंदे, राज्यसभा खासदार डॉ मेधा कुलकर्णी, महोत्सवाच्या अध्यक्षा श्रीमती मीरा सुरेश गलमाणी, अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना पुणे फेस्टिवलच्या संरक्षक श्रीमती हेमा मालिनी उपस्थित होत्या. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात माननीय उपराष्ट्रपती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणपतीच्या आरतीने झाली. प्रथम शर्वरी जेमेनिस यांनी गणेशवंदना नृत्य सादर केलं. त्यानंतर सिम्बायसिस विद्यापीठाच्या विविध देशातून आलेल्या विद्यार्थ्यांनी वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर आधारित नृत्य सादर केलं. 38व्या पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी त्यांच्या भाषणात ह्या वर्षाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य सांगितले.
1: या फेस्टिवलला कुठलाही पक्ष नाही, सर्व पक्षातील मंडळी या फेस्टिवलमध्ये गेल्या 37-38 वर्षापासून सहभागी होतात हे आपण पाहिलंय. आणि त्यामुळंच केवळ पुणेकर किंवा आपल्या देशभरातील लोकांनीच नाही तर अनेक विदेशी पर्यटकांनी भेटी देऊन या फेस्टिवलचा गौरव केला आहे. आपण पाहिलं असेल लाल टर्बनमध्ये बसलेले सर्व परदेशी पर्यटक आहेत आणि परदेशातले विद्यार्थी ते आज या ठिकाणी जवळजवळ 60 ते 70 विद्यार्थी परदेशी इथं आहेत आणि त्यामुळे पुणे फेस्टिवल नावाचा हा आपला ब्रँड जगभर पोहोचला आहे. यंदाच्या फेस्टिवलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फेस्टिवलच्या गणेशाची मूर्ती येरवा कारागृहातील कैद्यांनी तयार केली आहे. मी स्वतः या कारागृहात गेलो होतो आणि जेव्हा पाहिलं की कैदी लोक गणपती मूर्ती बनवतात आणि तेव्हाच विचार आला तर का एक वेगळी सुरुवात आपण पुणे फेस्टिवलमध्ये करू नये आणि म्हणून आपण कारागृहातल्या कैद्यांनी बनवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण यावर्षी केली. आणि एक गोष्ट अजून सांगावीशी वाटते ती म्हणजे अंधा आम्ही अंधभक्त पुणे संकल्प राबवत आहोत. याचा अर्थ असा आहे की नेत्रदान चळवळ मोठ्या प्रमाणात वाढावी आणि दृष्टी नसलेल्या असंख्य व्यक्तींना दृष्टी प्राप्त व्हावी. हे दान केलं तर आपण नसल्यावरही आपल्या डोळ्यांनी ही सुंदर सृष्टी पाहू शकतो. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. तसं झालं तर मला वाटतं लवकरच पुणे अंधमुक्त होईल असा मला विश्वास आहे. बालगंधर्व असेल, यशोदा चव्हाण असेल, त्या सर्व ठिकाणी असे स्टॉल आम्ही उभे केलेले आहेत. आणि याचाच अर्थ पुणे फेस्टिवल म्हणजे एका बाजूला शास्त्रीय संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला, साहित्य, क्रीडा, लोकपरंपरा आणि भारतीय संस्कृती, तर दुसऱ्या बाजूला समाजोपयोगी कार्य करण्याचा प्रयत्न, समाजाला उत्तरदायी होण्याचा प्रयत्न. आणि हा प्रयत्न केवळ चार चौघांनी करून उपयोगाचा नाही, त्यासाठी इथून पुढच्या काळात तुम्हा सर्वांच्या सोबतीची गरज आहे. कारण आपल्या देशात कला ही केवळ रंगमंचावर नसते, ती आपल्या सणांमध्ये असते, आपल्या घराघरात असते, आपल्या भाषेत असते, आपल्या पोशाखात असते, आपल्या खाद्य संस्कृती असते आणि म्हणून ती आपल्या प्रत्येकाच्या मनात रुजते. हे सारं साध्य करण्याचं काम पुणे फेस्टिवलने गेली 38 वर्ष केलं आहे. इथून पुढे तो व्यापक प्रमाणात काम करीत यात शंका नाही.
0: यानंतर ह्या वर्षापासून पुणे फेस्टिवल लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्डची सुरुवात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. ह्या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी. त्यांना हा पुरस्कार माननीय उपराष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या भाषणातून पुणे फेस्टिवल कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
2: द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज ऑफिशियली डिक्लेअर्ड गणेश उत्सव ॲज द फेस्टिवल ऑफ महाराष्ट्र सेलिब्रेटिंग आवर कलेक्टिव्ह आयडेंटिटी. द पुणे फेस्टिवल टेक द स्पिरिट अ स्टेप फर्दर by weaving national integration into its diverse cultural performances. The Pune Festival has immense potential to be further organized, expanded and positioned as a truly global cultural event. I extend my warmest congratulations to the artists who graced the stage today. Pune has given our nation towering luminaries and Bharat Ratna awardees like Maharishi

ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल आणि त्यानंतर 1:40 वाजता बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मध्य प्रदेशात कार नाल्यात कोसळून 8 जण ठार. ग्रीनलँडमध्ये अमेरिकी सैन्याच्या कायमस्वरूपी तैनातीसाठी अमेरिका डेन्मार्क यांच्यात करार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ थोड्याच वेळात जपानमध्ये रंगणार. मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दूरस्थ पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते. देशातल्या इतर युवकांप्रती या युवकांची विशेष जबाबदारी आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. काहीच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेली ब्रिक्स परिषद, विविध देशांशी झालेले मुक्त व्यापार करार आणि यामुळे युवकांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी यांचाही त्यांनी उल्लेख केला.
1: बीते वर्षों में भारत सरकार का निरंतर जोर युवाओं को भविष्य के लिए तैयार करने पर रहा है. नेशनल एजुकेशन पॉलिसी, स्किल इंडिया मिशन, प्रधानमंत्री कौशल विकास योजना या अप्रेंटिसशिप को बढ़ावा देने का प्रयास. हमारी कोशिश है कि युवाओं की पढ़ाई और उनकी स्किल्स बदलती इकोनॉमी की जरूरतों के साथ चले.
0: खासगी क्षेत्रातही युवकांसाठी रोजगाराच्या संधी वेगाने वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मोदी म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशात विविध 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्बन उत्सर्जनाची जबाबदारी बहुतेकदा चुकीच्या पद्धतीनं विकसनशील देशांवर लादली जाते पण भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचे भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. पॅरिसमध्ये COP21 परिषदेच्या वेळी दिलेली सगळी वचनं वेळेच्या आधी पूर्ण करणारा G20 देशांमधला भारत हा एकमेव देश आहे यावर त्यांनी भर दिला. या क्षेत्रात भारताचं योगदान प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं.
1: प्रकृती और पर्यावरण के विषय पर सदियों तक भारत ने एक तरह से विश्व का मार्गदर्शन किया है. अपने उस वैचारिक कमिटमेंट को लेकर, अपने सांस्कृतिक अनुभवों को आधार बनाकर भारत अब आधुनिक क्लाइमेट चैलेंजेस के समाधान भी दे रहा है और साथ ही भारत मानवता के सामूहिक प्रयासों के लिए आवाहन भी कर रहा है.
0: पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन तसंच बिगर जीवाश्म इंधन, नवकिरणीय, स्वच्छ आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं उचललेल्या विविध पावलांचा, योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि यामुळे झालेल्या प्रगतीचा लेखाजोखाही त्यांनी मांडला. वन, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं तसंच इतर सजीवांप्रती करुणाभाव बाळगणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे. ही बाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अधोरेखित केली. तर पर्यावरणीय जबाबदाऱ्यांबद्दल भारताचा दृष्टिकोन हा प्राचीन संस्कृतीत रुजलेला आहे असं प्रतिपादन पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या कार्यक्रमात केलं. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगानं आगामी पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना पक्षाचं मूळ नाव आणि चिन्ह वापरायला मनाई केली होती आणि दोन्ही गटांना वेगवेगळी नावं आणि चिन्ह दिली होती. दरम्यान नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना पोलिसांनी अटक केली असली तरीही त्यांची उमेदवारी मागे घेणार नाही असं काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी स्पष्ट केलं. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारानं या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायची घोषणा केली होती. आज गौरी विसर्जन. अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2000

5,007 जादा गाडा सोडण्याचं नियोजन केलं आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. आग्रा इथल्या छापखान्यातल्या 2 कर्मचाऱ्यांनी हे पेपर बुटांच्या सोलमध्ये लपवून बाहेर नेले आणि 8,000 ते विकले असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार विजेंद्र गुप्ता याच्यासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेशच्या अगरमाळवा जिल्ह्यात एक कार नाल्यात पडून 3 लहान मुलांसह 8 जण ठार झाले. आज पहाटे ही घटना घडली. ओदिशातून परत येत असलेल्या भाविकांची कार नाल्यात पडली. स्थानिक पोलिसांनी सर्व मृतदेह बाहेर काढले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ग्रीनलँड इथं अमेरिकन सैन्य कायमस्वरूपी तैनात राहावं यासाठी डेन्मार्कबरोबरच्या कराराला अंतिम स्वरूप मिळाल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर संदेशात दिली आहे. या करारामुळे ग्रीनलँडची सुरक्षा आणि तिथल्या अन्य महत्वाच्या गोष्टींवर अमेरिकेचं कायमस्वरूपी वर्चस्व असेल असंही त्यांनी सांगितलं. या करारामुळे ग्रीनलँड विकत घेण्याच्या ट्रम्प यांच्या मागणीमुळे निर्माण झालेला तणाव काही अंशी निवळला आहे. उभय देशात होणाऱ्या या करारामुळे ग्रीनलँडवरचा डेन्मार्कचा हक्कही अबाधित राहणार आहे. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत या करारावर अमेरिका, डेन्मार्क आणि ग्रीनलँड सरकारचे प्रतिनिधी स्वाक्षरी करतील असं डेन्मार्कनं म्हटलं आहे. हा करार लागू करण्यासाठी डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या संसदेची मंजुरी लागणार आहे. महापुराचा मोठा फटका बसलेल्या नेपाळला भारतानं आणखी 11 टन मदत सामग्री पाठवली अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावरून दिली. औषधं, वैद्यकीय साहित्य, तंबू, स्लिपिंग बॅग्स आणि इतर अत्यावश्यक साहित्य घेऊन भारतीय हवाई दलाचं 9वं विमान नेपाळमध्ये दाखल झालं आहे. यापुढेही भारत नेपाळला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासनही जयशंकर यांनी दिलं. पाकिस्तानात काल खैबर पख्तुनवा प्रांतात एका मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांची संख्या 21 पोहोचली आहे. मृतांमध्ये 15 पोलिसांचा समावेश आहे. या स्फोटात किमान 73 पोलीस आणि 3 सामान्य नागरिक जखमी झाल्याचा अंदाज आहे. इत्तेहाद उल मुजाहिदीन पाकिस्तान या दहशतवादी गटानं स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असून आतापर्यंत 6 दहशतवादी मारले गेल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन आज जपानमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:30 हा कार्यक्रम सुरू होईल. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या समारंभात ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक असतील. 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. बॅडमिंटनपटू PV सिंधू, भारोत्तोलक मीराबाई चानू, नेमबाज मनू भाकर, मुष्टीयोद्धा लोवलीना बोरगोहेन आणि कुस्तीपटू अमन सहरावत यांच्याकडून पदकांच्या अपेक्षा आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मध्य प्रदेशात कार नाल्यात कोसळून 8 जण ठार. ग्रीनलँडमध्ये अमेरिकी सैन्याच्या कायमस्वरूपी तैनातीसाठी अमेरिका, डेन्मार्क यांच्यात करार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ थोड्याच वेळात जपानमध्ये रंगणार. मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. बुलढाणा इथं आयुर्वेद शिक्षण संशोधन आणि औषधांच्या गुणवत्तापूर्ण परीक्षणाला चालना देण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुर्वेद गुरुकुलम महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय आयुष तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य

0: मंत्री प्रताप जाधव यांनी केली. केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेच्या 8 परिघीय संस्थांमध्ये औषध परीक्षण प्रयोगशाळा सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात आयोजित शाश्वत विकासाची अविरत 25 वर्ष सेवा संकल्प अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली इथल्या आई रेणुका माता मंदिरात आशीर्वादाचा दिवा उपक्रम राबवण्यात आला. आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या उपक्रमात शेकडो दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी बुलढाणा जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात विविध कावड यात्रांचं आयोजन करण्यात आलं. नांदुरा शहरातील कावड यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यात्रेचा प्रारंभ झाला. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया 2026-27 आणि कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था आणि उद्योजकांना प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आलं आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केलं आहे. मिनी ऑइल मिलसाठी 40-50% तर कडधान्य प्रक्रिया आणि पॅकेजिंग युनिटसाठी प्रकल्प खर्चाच्या 33% किंवा कमाल 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या कदमापूर जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीनं मोबाईल मुक्त विद्यार्थी ठराव मंजूर केला आहे. विद्यार्थ्यांचा वाढता स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी मोबाईलमधील डिजिटल वेलबिईंग अँड पॅरेंटल कंट्रोलचा वापर करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापराची नोंद पालक आणि समितीला मिळणार आहे. महिनाभर मोबाईलवर एकही गेम न खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या सुमारे 40 दिवसांपासून पावसानं ओढ दिल्यानं सोयाबीन आणि कापूस पिकांना फटका बसला आहे. वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या टप्प्यातील पिकं करपू लागली असून विहिरी आणि जलाशयांमधील पाणीसाठा घटत आहे. खामगाव, शेगाव, संग्रामपूर, चिखली, मलकापूर आणि जळगाव जामोद या 6 तालुक्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सुमारे 50% पाणीसाठा शिल्लक असल्याचं सांगण्यात आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पिकांचं नुकसान आणि वाढती दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. बाधित भागांची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात पिकांचे पंचनामे करून बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि बाधित शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी महसूल प्रशासनामार्फत राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय आणि शांतता समितीची सभा झाली. जिल्हाधिकारी डॉ प्रवीणकुमार देवरे यांनी गणेशोत्सव सकारात्मक वातावरणात साजरा करण्याचं आवाहन केलं. प्रमुख मिरवणूक मार्गांची पाहणी करून आवश्यक त्रुटी दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गणेश मंडळांनी नियमांचं पालन करावं तसंच वीज, पाणी आणि स्वच्छतेची कामं तातडीनं पूर्ण करावीत असे निर्देश देण्यात आले. शेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सहआयुक्त कावेरी नाखले आणि जिल्हाधिकारी डॉ प्रवीणकुमार देवरे यांनी दिल्या. शेगाव इथल्या स्वागत कक्षात प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. मंदिर मार्गावरील फेरीवाले आणि ऑटो रिक्षा चालकांच्या अतिक्रमणामुळे भाविकांना होणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस विभाग आणि नगर परिषदेनं केलेल्या कारवाईचाही आढावा घेण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालय नागपूर यांच्या वतीनं बुलढाणा रेसिडेन्सी इथं वार्तालाप माध्यम कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. जिल्हाधिकारी डॉ प्रवीण देवरे यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन झालं. युवकांसाठी कौशल्य विकास, लोणार आणि शेगाव पर्यटन स्थळांचा विकास तसंच स्वच्छ भारत अभियानातून रोजगार निर्मितीच्या संधींबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. कार्यशाळेत पर्यटन वाढ आणि स्वच्छता नियम 2026 या विषयांवर तांत्रिक सत्र घेण्यात आली. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे, वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: या आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 होत आहे. भावधारा भावगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दशरथ पुजारी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं सदानंद डबीर यांचं गीत.

या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. 1:55 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: नारदीय कीर्तनात भगवान गणेशाचं संकीर्तन हमखास होतं. श्रोते हो, नारदीय कीर्तनाचा जनक भगवान नारद आहे असं म्हटलं जातं. पूर्वरंग आणि उत्तररंग या दोन भागात नारदीय कीर्तन विभागलेलं असतं. नारदीय कीर्तनाची अवर्चीन परंपरा सुमारे 100 वर्षांपूर्वीची आहे. शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाशी नारदीय कीर्तन परंपरा जुळणारी आहे.

0: लक्ष्मणबुवा निजामपूरकर, नरहर कराडकर, रामचंद्रबुवा कान्हेरे, रामचंद्र कराडकर हे मान्यवर कीर्तनकार नारदीय कीर्तन परंपरेचे आधुनिक प्रवर्तक आहेत. नारदीय कीर्तनाला हरदासी कीर्तन असंही म्हटलं जातं. हरिभक्त परायण विनायकबुवा भागवत यांनी नारदीय कीर्तनाची केलेली व्याख्या अशी आहे की शब्दरचना, वाक्यरचना इत्यादी वाक्चातुर्याने नवनव्या अर्थाच्या कवितांनी युक्त असलेलं आणि गाण्यांच्या तानांनी वाढवलेलं नटवलेलं जे असेल, ज्यात साधू संतांचं एखादं उपदेश पद प्रमाणभूत घेऊन त्यावर विवेचन संपवलेलं असेल, ते हरिकीर्तन श्रेष्ठ ठरतं. गोविंद तारकश्रम यांनी रामकृष्ण हरी हा नाम गजर लोकप्रिय केला. नारदीय कीर्तनात पूर्व रंगात मंगलाचरण म्हणजेच नमन म्हटलं जातं. हे नमन गणपती, शारदा, सद्गुरू, शंकर आणि विष्णू या देवतांचं असतं. नमन सुरू असताना कीर्तनकार बुवा बहुधा झांज वापरतात. जय जय राम कृष्ण हरी, गोवर्धन धर गोपाल रतन गोकुळ संकट हरी, नवी नीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी, रावण मदर दीन जनोधार सूर वरमोचनकारी, साकी दिंडी आर्या ओवी अंजनी गीत झंपा श्लोक कटाव आदी सालींचा वापर कीर्तनकार बुवा करतात. श्रीमन महागणाधिपती वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, अशा प्रकारे गणपतीचं स्तवन नारदीय कीर्तनात केलं जातं. समर्थ रामदास स्वामींची बलोपासनेची परंपरा असून रामदास स्वामींनी देखील भगवान गणेशाचा धावा आपल्या वेगवेगळ्या श्लोकांमधून केला आहे. साधारणतः यमन रागामध्ये रामकृष्ण हरी जय जय जय जय रामकृष्ण हरी हा गजर केला जातो. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम असं भजन नारदीय कीर्तनात होतं. कीर्तनकार आपल्या ओघवत्या वाणीतून अनेक संतांनी रचलेली गणपती स्तवनं गाऊन त्याची महती अधिक ठळक करत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर संत नामदेव महाराज यांचा अभंग. या अभंगामध्ये गणपतीची स्तुती आणि पराक्रम यांचा सुंदर मेळ आपल्याला दिसतो. कीर्तनकार आपल्या प्रतिभेच्या ताकदीवर हा लोकमानसावर ठसवतो. प्रथम नमो गजवदनू गौरी हराचा नंदनू, सकळ सुरवरांचा वंदनू मूषक वाहनू नमी येला, त्रिपुरावधी गणाधिपती हरे पूजिला भावे भक्ती, ऐके बाणे त्रिपुरा पडिला क्षिती ते पशुपती संतोषला, इंद्रादिकी अष्टलोक पाळी लंबो दरु पूजिला कनक कमळी, त्यासी प्रसन्न झाला तये वेळी म्हणमुनी सकळी पूजियेला, सटवे रात्री मदनू शंभरे नेला प्रदयुन्न समुद्रा माझी टाकिला, तई कृष्णे विघ्नहरु पूजिला प्रदयुन्न झाला रती सहित पूजिला साही चक्रवर्ती, त्यांची या पूर्ती आरती युधिष्ठरे पूजिला चतुर्थी, राज्य प्राप्ती झाली तया म्हणवुनी सुरवरी केली पूजा, त्रिभुवनी आणिक नाही दुजा विष्णुदासा नामा म्हणे स्वामी माझा भावे भजा एकदंता. याचप्रमाणे गणेशाचं आध्यात्मिक स्वरूप आणि अद्वैताशी एकरूपता दाखवणारे अभंगही तो आपल्या निरूपणाद्वारे खास पद्धतीने सादर करून उपस्थित श्रोत्यांच्या मनामध्ये गणेश भक्ती जागृत करतो.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आय सी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2 वाजत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय फळमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन.
1: श्रोते हो नमस्कार. फळमाशी ही माशीवर्गीय कीटक असून ती डिप्टेरा गणातील आहे. ही कीड आंबा, पेरू, सीताफळ, बोर, जांभूळ, ड्रॅगन फ्रूट, संत्री, मोसंबी अशी विविध फळं आणि काकडी, कारलं, दोडका, दुधी भोपळा, भोपळा अशा अनेक काकडीवर्गीय फळभाज्यांवर उपजीविका करते. परिणामी गुणवत्तेचा ऱ्हास होतो आणि बाजारमूल्यात घट होते. भारतात फळमाशीच्या सुमारे 200 अधिक प्रजाती आढळून येतात. त्यापैकी 35 ते 40 प्रजाती अत्यंत हानी

0: हानिकारक असून कृषीदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात. प्रामुख्याने आढळणाऱ्या प्रजातींमध्ये बॅक्ट्रोसेरा डॉर्सॅलिस ही सर्वाधिक नुकसानकारक प्रजाती आहे. ती आंबा, पेरू, पपई, चिकू, संत्री अशा अनेक फळपिकांवर दिसते. बॅक्ट्रोसेरा कुकुरबिटी ही खरबूज, कलिंगड, काकडी, भोपळा, दुधी भोपळा, कारलं, दोडका आणि काकडीवर्गीय पिकांवर दिसते. बॅक्ट्रोसेरा करेक्टा ही कीड मुख्यतः पेरू आणि इतर फळपिकांना नुकसान पोहोचवते. बॅक्ट्रोसेरा टाऊ ही भोपळावर्गीय पिकांवरील महत्त्वाची प्रजाती आहे. महाराष्ट्रातील फळबागा आणि भाजीपाला पिकांमध्ये बॅक्ट्रोसेरा डॉर्सॅलिस, बॅक्ट्रोसेरा कुकुरबिटी, बॅक्ट्रोसेरा झोनाटा आणि बॅक्ट्रोसेरा करेक्टा या फळमाशीच्या प्रजाती आढळतात. प्रौढ फळमाशी आकाराने घरमाशीपेक्षा थोडी लहान असून तिचं शरीर लालसर तपकिरी ते काळसर रंगाचं असून त्यावर पिवळ्या रंगाचे पट्टे किंवा ठिपके असतात. पुढील पंखांची जोडी पारदर्शक पातळ पडद्यासारखी असून त्यावर विशिष्ट नक्षी, ठिपके किंवा पट्टे दिसून येतात. हे पंख शरीरापासून किंचित दूर पसरलेले असतात. प्रौढ फळमाशी प्रामुख्याने फुलांमधील मकरंद, फळांमधून बाहेर पडणारा रस यावर उपजीविका करते. त्यांचा जीवनकाल 1 ते 3 महिने असून एक मादी फळमाशी आयुष्यात साधारणपणे 200 ते 400 अंडी घालू शकते. मिलनानंतर मादी फळमाशी अंडी घालण्यासाठी मोठ्या आणि पक्वतेच्या योग्य स्थितीतील फळांची निवड करते. आंबा, पेरू फळांच्या देठाजवळील भागात तर काकडीवर्गीय पिकांमध्ये वाढीच्या अवस्थेतील फळांच्या सालीखाली समूहाने अंडी घालते. ही अंडी पांढरट पारदर्शी रंगाची असून लांबट असतात. वातावरणातील तापमान आणि आर्द्रतेनुसार साधारणपणे 1 ते 3 दिवसात अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. पायविरहित पांढऱ्या ते फिकट पिवळ्या अळ्यांना मॅगट असं म्हणतात. अळी अवस्था साधारणपणे 5 ते 10 दिवसात पूर्ण होते. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या झाडावरच्या फळातून किंवा झाडाखाली पडलेल्या फळातून बाहेर पडून जमिनीत साधारणपणे 2 ते 10 सेंटीमीटर खोलीवर कोशावस्थेत प्रवेश करतात. कोश सुरुवातीला पिवळसर रंगाचे असतात आणि नंतर तपकिरी होतात. कोशावस्था 7 ते 12 दिवस असते. फळमाशीचं व्यवस्थापन करण्यासाठी शेतातील गळलेली प्रादुर्भावग्रस्त फळं गोळा करून खोल खड्ड्यात पुरून टाकावीत. लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करावी, जमीन पलटी करावी, त्यामुळे जमिनीतील फळमाशीचे कोश सूर्यप्रकाशाच्या तीव्र उष्णतेमुळे नष्ट होतात. उघडे पडलेले कोश पक्षी खातात आणि त्यांची संख्या नैसर्गिकरित्या कमी होते. शेतात वारंवार काकडीवर्गीय पिकं घेणं टाळावं. पिकाची फेरपालट करावी. शेत परिसर स्वच्छ ठेवावा. मुख्य काकडीवर्गीय पिकाभोवती दोडका हे सापळा पीक लावून त्यावर कीटकनाशकाची फवारणी करावी. त्यामुळे फळमाशीचं प्रभावी नियंत्रण करता येतं. पेरू, आंबा आणि इतर फळपिकांमध्ये फळांवर कागदी किंवा कापडी पिशव्यांचं आवरण घालावं. त्यामुळे मादी माशीला अंडी घालण्यास अडथळा होतो. फुलं लागल्यानंतर फळबागा किंवा काकडीवर्गीय पिकांवर इन्सेक्ट नेट जाळीचं आच्छादन करावं.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात फळमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयाची माहिती. आता एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवारी दिनांक 21 सप्टेंबर 2026 सायंकाळी 7:30 वाजता नारळ लागवड आणि उत्पादन वाढीसाठी योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शैलेंद्र खिल्लारे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 45 15 41 34 आणि 45 15 41 35 या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी 022 हा STD कोड लावावा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. निवेदन संपलं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. 2:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम

आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र. तज्ज्ञ

0: डॉक्टर यश वेलणकर, ऐकूया भाग तिसरा.
1: आपली मनस्थिती कधी ना कधी वजा स्थितीमध्ये जाणं हे अतिशय नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे, नॉर्मल आहे. काही जणांना असं वाटतं की असं नकारात्मक विचार मनात असणं म्हणजेच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ते तो प्रॉब्लेम दडवतात किंवा नाकारतात. पण जसं आपल्या शरीरात मलमूत्र घाम तयार होतो तसंच मन काही ना काही वेळा अस्वस्थ होणं, वजा स्थितीमध्ये जाणं हे अगदी स्वाभाविक आहे. आपल्या शरीरातल्या रसायनांचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होत असतो आणि जशी आनंद निर्माण करणारी रसायनं आहेत तशीच अस्वस्थता निर्माण करणारी देखील रसायनं आहेत. ज्यावेळी एखादा धोका माणसाला जाणवतो त्यावेळी ती अस्वस्थता निर्माण करणारी रसायनं पाझरतात आणि त्यानुसार शरीरात बदल होतात आणि त्यामुळे असं अस्वस्थता नाकारणं हे योग्य नाही. अस्वस्थता, आत्ता मन अस्वस्थ आहे हे आपल्याला मान्य करता यायला हवं आणि काही वेळा ती अस्वस्थता उपयोगी असते. आपली तयारी पुरेशी नाही आहे ही मनाला अस्वस्थ करणारी भावना असू शकते, पण त्यामुळे मी तयारी करायला अधिक वेळ देऊ शकतो आणि त्यामुळे प्रत्येक वेळीच अस्वस्थता खराबच आहे असं नाही. उलट अस्वस्थता असेल तर मला कोणत्या गोष्टीवर अधिक काम करणं आवश्यक आहे हे माझं मला समजू शकतं आणि ज्यावेळी ही अस्वस्थता खूप वेळ टिकते किंवा खूप तीव्र होते त्यावेळी ती ॲबनॉर्मल, ती विकृत आहे, इमोशनल डिसऑर्डर आहेत असं म्हटलं जातं. म्हणजेच दिवसभरामध्ये आपण साधारण 16 तास जागे असतो आणि त्यातली समजा तासभर दीड तास मन अस्वस्थ असेल, अधूनमधून अस्वस्थ मन होत असेल तर ते नॉर्मल आहे. पण 16 तासातले 10 तास जर एखाद्या व्यक्तीची वजा स्थिती असेल तर मग हे डिप्रेशनचं लक्षण आहे किंवा त्याच्या मनात सतत जर चिंतेचेच विचार, भीतीचेच विचार अधिक येत असतील तर ते अँझायटीचं लक्षण आहे आणि त्यावर काम करणं आवश्यक असतं. आणि त्यावर काम करणं म्हणजेच सायकोथेरपी, मानसोपचार, की स्वतःच्या मनातले विचार समजून घेणं, स्वतःच्या मनातल्या भावना समजून घेणं आणि भावनांच्या लाटांमध्ये पोहण्याचं कौशल्य विकसित करणं जे आपण सर्वच माणसांनी करायला हवं. हे मानसोपचार परदेशात साधारण 150 वर्षापासून विकसित होऊ लागलेले आहेत. आत्ता ते आपल्या समाजात, भारतीय समाजात हळूहळू गेल्या 15-20 वर्षामध्ये अधिक समजले जात आहेत. तर आपण ते समजून घेऊन आपल्या रोजच्या आयुष्यात ते वापरायला हवेत. आता मानसोपचार म्हणून आपल्याकडे जरी हे समजलेले नसतील तरी रामदासांनी लिहिलेले मनाचे श्लोक, तुकोबांनी लिहिलेले अभंग हे सगळे एक प्रकारचे मानसोपचारच आहेत. खरं म्हणजे मानसोपचाराची सगळ्यात सुरुवात गीता, कृष्णानं अर्जुनाला जी भगवद्गीता सांगितली तेव्हापासून आहे असं आपण म्हणू शकतो. कारण त्यावेळीसुद्धा अर्जुनाची मनस्थिती अशीच वजा स्थितीमध्ये गेलेली होती, त्याला काय करावं हे सुचत नव्हतं. आज ज्याला आपण पॅनिक अटॅक म्हणतो त्याची अगदी हुबेहूब लक्षणं गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनानं वर्णन केलेली आहेत. तर त्याच्यावर कृष्णानं जो काही उपाय सांगितला तोच म्हणजे मानसोपचार. आणि त्यामुळे मानसोपचार हे काहीतरी खूप वेगळं, परदेशी आहे असं नाही. ते समजून घेऊन आपण रोजच्या आयुष्यात अप्लाय करायला हवं.
0: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयाच्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया। वाचक स्वर

0: एकनाथ दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो, एका संशोधनानुसार हवामान बदलामध्ये फॅशन उद्योगाचा वाटा 10% आहे. त्यामुळं भूजलाला सर्वात मोठा धोका निर्माण झालाय. कापड उत्पादक कंपन्या भूजलाचे सर्वाधिक शोषण करतात. बांगलादेश हा जगातील दुसरा सर्वात मोठा कापड निर्यातदार देश आहे. आकडेवारीनुसार बांगलादेशातील कापड उद्योग दरवर्षी पृथ्वीवरील 1,500 अब्ज लिटर पाण्याचं शोषण करतो. 1 किलो डेनिम धुण्यात 250 लिटर पाणी वाया जातं. तसंच 1 किलो सुती कापड धुण्यासाठी आणि ते रंगवण्यासाठी 200 लिटर पाणी वापरलं जातं. यामुळंच बांगलादेशातील भूजल पातळी सातत्यानं खाली जात आहे. बांगलादेशातील वस्त्रोद्योगात जेवढं पाणी वाया जातं तेवढं पाणी पिण्यासाठी वापरलं तर 2 कोटी लोकांना 10 महिने पिण्याचं पाणी मिळू शकतं. फॅशनमुळं पर्यावरण प्रदूषण, जलसंकट, रासायनिक प्रदूषण, कार्बन उत्सर्जन, कचरा या समस्या वाढतायत. वस्त्रोद्योग हा जगातील सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. नायलॉन, पॉलिस्टर आणि स्पॅन्डेक्स यासारख्या कृत्रिम तंतूंचा वापर फॅशन आणि टिकाऊ कपड्यांमध्ये आहे. ते कपड्यांच्या उत्पादनात वापरले जातात, त्यामुळं कपडे खराब होत नाहीत. त्याचप्रमाणे रेयॉन, लाकडाच्या लगद्यापासून बनवलेलं फॅब्रिक जंगलतोड वाढवतं आणि नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधतेच्या नाशासाठी अत्यंत हानिकारक आहे. आजकाल असे स्वस्त कपडे बाजारात मुबलक प्रमाणात मिळतात, जे की निकृष्ट दर्जाचे असतात आणि आपण ते लवकरच टाकून देत असतो. अशा कपड्यांनी जागतिक कचरा समस्येला हातभार लावला आहे. फॅशनच्या पर्यावरणीय प्रभावाबद्दल जागरूकता आता वाढायला लागलीय, त्यामुळं टिकाऊ कपड्यांच्या उत्पादनात वाढ झालीये. अशा कपड्यांची मागणी जसजशी वाढत जाईल तसतसे अशा उद्योगांमध्ये गुंतलेल्या कामगारांना चांगल्या कामाची परिस्थिती, उत्तम दर्जाचे कपडे आणि उत्तम कारागिरांना चांगले काम आणि मजुरी मिळेल. पर्यावरणाच्या समस्या निर्माण करणाऱ्या उद्योगांना पर्यावरणपूरक कसं करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. भारतात लोकप्रिय असलेला कपड्यांचा ब्रँड बाजारात इतका प्रचलित होतो की तो विकत घेताना पर्यावरणाला हानी पोहोचत आहे की नाही याचा विचार आपल्यापैकी कोणीही करत नाही. त्याऐवजी पर्यावरणस्नेही ब्रँड्सच्या टिकाऊ कपड्यांबाबत आपण आवड वाढवली पाहिजे आणि ती वाढवली तर वस्त्रोद्योगामुळं निर्माण होणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात. फॅशन ही समाजाची गरज आहे, पण जेव्हा ती समस्या निर्माण करत असते तेव्हा तिचे समर्थन करता येत नाही.
0: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग 3 ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: नादब्रह्म कार्यक्रमात आपण ऐकत होतात TS नंदकुमार यांचं मृदंगम वादन ताल आदी. त्यांना साथ संगत पुढीलप्रमाणे खंजिरा आदित्य राजगोपालन, घटम शंकर नारायण रामचंद्रन आणि मोरसिंग रोहित प्रसाद यांचे. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्स वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार या विषयी आहार तज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी 12:12 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला 12:12 अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात शांततेचा शोध.
0: ठीक 3 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण। भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। राज्यात भक्तिमय वातावरणात गौरींचं विसर्जन, काही ठिकाणी गणरायालाही निरोप। टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3,500 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात, मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दुरुस्त पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते। देशातल्या इतर युवकांप्रती या युवकांची विशेष जबाबदारी आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली। काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेली ब्रिक्स परिषद, विविध देशांशी झालेले मुक्त व्यापार करार आणि यामुळे युवकांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी यांचाही उल्लेख त्यांनी केला।
1: बीते वर्षों में भारत सरकार का निरंतर जोर युवाओं को भविष्य के लिए तैयार करने पर रहा है। नेशनल एजुकेशन पॉलिसी, स्किल इंडिया मिशन, प्रधानमंत्री कौशल विकास योजना या अप्रेंटिसशिप को बढ़ावा देने का प्रयास, हमारी कोशिश है कि युवाओं की पढ़ाई और उनकी स्किल्स बदलती इकोनॉमी की जरूरतों के साथ चले।
0: खासगी क्षेत्रातही युवकांसाठी रोजगाराच्या संधी वेगानं वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मोदी म्हणाले। केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते। देशात विविध 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, तर नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं। कार्बन उत्सर्जनाची जबाबदारी बहुतेकदा चुकीच्या पद्धतीनं विकसनशील देशांवर लादली जाते, पण भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते। पॅरिसमध्ये COP21 परिषदेच्या वेळी दिलेली सगळी वचनं वेळेच्या आधी पूर्ण करणारा G20 देशांमधला भारत हा एकमेव देश आहे, यावर त्यांनी भर दिला। या क्षेत्रात भारताचं योगदान प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं।
1: प्रकृती और पर्यावरण के विषय पर सदियों तक भारत ने एक तरह से विश्व का मार्गदर्शन किया है। अपने उस वैचारिक कमिटमेंट को लेकर, अपने सांस्कृतिक अनुभवों को आधार बनाकर भारत अब आधुनिक क्लाइमेट चैलेंजेस के समाधान भी दे रहा है, और साथ ही भारत मानवता के सामूहिक प्रयासों के लिए आवाहन भी कर रहा है।
0: पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन तसंच बिगर जीवाश्म इंधन, नवीकरणीय स्वच्छ आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं उचललेल्या विविध पावलांचा, योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि यामुळे झालेल्या प्रगतीचा लेखाजोखाही मांडला। वन, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं तसंच इतर सजीवांप्रती करुणाभाव बाळगणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे, ही बाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अधोरेखित केली। तर पर्यावरणीय जबाबदारीबद्दलचा भारताचा दृष्टिकोन हा प्राचीन संस्कृतीत रुतलेला आहे, असं प्रतिपादन पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या कार्यक्रमात केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सागरमाला योजनेबद्दल.
2: भारताला लाभलेला विस्तृत समुद्र किनारा आणि जवळपास 14,500 किलोमीटर लांबीच्या जलमार्गांचा योग्य वापर करून घेण्यासाठी मार्च 2015 सागरमाला योजनेचा प्रारंभ झाला होता. बंदर केंद्रित विकासावर लक्ष केंद्रित करून मालवाहतूक कार्यक्षम करणं, जलवाहतुकीचा खर्च कमी करणं आणि व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या या योजनेचा उद्देश आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रांची या क्षेत्रातली गुंतवणूक वाढवून बंदराचं आधुनिकीकरण करणं, त्यांच्यात जोडणी वाढवण्यावर या योजनेत भर दिला आहे. या योजनेअंतर्गत गेल्या 11 वर्षांमध्ये 6,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 845 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत यातले 315 प्रकल्प पूर्ण झाले असून 210 प्रकल्पांचं काम सुरू आहे, तर 320 प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात आहेत. देशात बंदरांशी संबंधित पायाभूत सुविधा बळकट करणं आणि सागरी प्रदेशांमधल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात सागरमाला प्रकल्प महत्वाची भूमिका बजावत आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज गौरी विसर्जन. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात गौरी गणपती सणाचा मोठा उत्साह दिसत आहे. अकलूज इथल्या एका कुटुंबानं राज्यभरात दूध भेसळखोरांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईचा देखावा अनोख्या पद्धतीनं साकारला आहे. गौराई स्वतः हातामध्ये शुद्ध दुधाची किटली घेऊन अवतरली असून हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2,507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. बीड ते पुणे रेल्वे सेवा येत्या 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही रेल्वेगाडी बीडहून रोज रात्री 9:30 सुटून पुणे जंक्शनला सकाळी 5:20 पोहोचेल. परतीची गाडी पुण्याहून रात्री 10:45 सुटून बीडला सकाळी 6:00 पोहोचेल. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपरफुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. आग्रा इथल्या छापखान्यातल्या 2 कर्मचाऱ्यांनी हे पेपर बुटांच्या सोलमध्ये लपवून बाहेर नेले आणि 8,000 ते विकले असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार विजेंद्र गुप्तासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे. या प्रकरणाचा तपास जसा होईल तसंच पूरक आरोपपत्र दाखल केलं जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. टीईटी परीक्षा 28 जून रोजी होणार होती, पण आदल्या दिवशी परीक्षेचा पेपर फुटल्यानं ती रद्द करण्यात आली होती. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा जपानमध्ये होत आहे. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या समारंभात भारताचा ध्वज, ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सहरावत यांच्याकडे आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात भक्तिमय वातावरणात गौरींचं विसर्जन. काही ठिकाणी गणरायालाही निरोप. टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3,500 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात. मनु भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 3:10:32 होत आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट 4:58 तोपर्यंत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण अखंडितपणे ऐकू शकाल. नमस्कार.

ही आहे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. ऐकूया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सुरुवातीला हवामान वृत्त. सकाळी 8:30 नोंदीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं, तर उर्वरित महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून कोकण गोवा इथे मध्यम आणि मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा होता. उत्तर कोकण आणि विदर्भ इथे अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याची नोंद झाली. विदर्भामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. हे होतं हवामान वृत्त. आता हवामानाचा अंदाज. कोकण मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भात बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासामध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 33 तर किमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. आमच्या मच्छीमार बांधवांसाठी सूचना. नैऋत्य अरबी समुद्रात 45 ते 55 किलोमीटर वेगाने ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून हा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा या सागरी क्षेत्रात मच्छीमारांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिलेला आहे. तसंच आमच्या ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. हा होता हवामानाचा अंदाज. आता ऐकूया पुढील कार्यक्रम. वनिता मंडळ.

सफर वारसा स्थळांची. आज आपण कंधारला भेट देणार आहोत. लेखन केलंय डॉक्टर सूरज पंडित यांनी आणि वाचक स्वर आहे शुभांगी भुजबळ यांचा. ऐकूया तर सफर वारसा स्थळांची कंधार.

कंधार। श्रोते हो, आज आपण नांदेड जिल्ह्यातील कंधार या ऐतिहासिक स्थळाची माहिती करून घेणार आहोत। कंधार हे नांदेड जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असून नांदेडपासून साधारण 52 किलोमीटर अंतरावर आहे। वेरूळचं अप्रतिम कैलासलेणं घडवणाऱ्या राष्ट्रकूट राजवंशाची ही राजधानी होती। उपराजधानी कंधार हे राष्ट्रकूटांचं एक श्रेष्ठ अतिसुंदर असं नगर होतं। या परिसरात प्रचलित असलेल्या दंतकथा असं सांगतात की कंधार या गावाची प्रतिष्ठापना महाभारत काळात प्रत्यक्ष श्रीकृष्णाने केली। दंतकथांनी या भागाचा इतिहास महाभारत काळापर्यंत नेऊन भिडवला असला तरी तत्संबंधीचे इतर कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीयेत। पुरातत्वीय अवशेषांवरून असं दिसतं की 8व्या शतकात या नगरीची स्थापना झाली असावी। राष्ट्रकूट नृपती कृष्ण पहिला यानं या नगरीला उपराजधानीचं स्वरूप दिलं। आजचं कंधार हे एका विस्तीर्ण जलाशयाच्या काठावर वसलेलं आहे। या जलाशयाचं नाव जगत्तुंग सागर असं आहे आणि या जलाशयाची निर्मिती राष्ट्रकूट काळात झाली। या जलाशयाला अतिरिक्त पाणी बाहेर वाहून जाण्यासाठी राष्ट्रकूट काळात काही मार्गिका सुद्धा बांधून काढण्यात आल्या होत्या। या जलाशयाच्या सभोवा राष्ट्रकूटांचं प्राचीन कंधार वसलेलं होतं। आजचं गाव याच पुरावशेषांवर वसलेलं आहे।

त्यामुळे गावात अनेक ठिकाणी पुरातत्वीय अवशेष, भग्नमूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. कंधार गावाजवळूनच मन्याड नदी वाहते. याच नदीच्या काठावर राष्ट्रकूटकालीन साधारण 1200 वर्षांपूर्वीची 6 फुटाची गणेशाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आज ही मूर्ती सत्य गणपती मंदिरामध्ये स्थापलेली आहे. या मूर्तीची भव्यता अगदी नजरेत भरेल अशी आहे. 1200 वर्ष

का सांगतात की 400 वर्षांपूर्वी इथल्या साधू महाराजांच्या स्वप्नात दृष्टांत झाला आणि ही गणेश मूर्ती जमिनीतून उत्खनन करून त्यांनी काढली. या संबंधीची कथा साधू सुधा नावाच्या हस्तलिखित ग्रंथात पाहायला मिळते. कंधारमध्ये अनेक शिव आणि वैष्णव मूर्तींबरोबरच सप्त मातृकांच्या मूर्तीही सापडल्या आहेत. कंधारमध्ये जशा शैव शाक्त आणि वैष्णव परंपरांशी संबंधित मूर्ती सापडल्या आहेत, तशाच काही बौद्ध मूर्तींचे अवशेषही सापडले आहेत. 8व्या 9व्या शतकातील एक अतिशय देखणी पद्मपाणी बोधिसत्वाची मूर्ती कंधारमध्ये बहादूरपुरा इथं पाहायला मिळते. इथे बौद्ध देवतांचं मंदिर असावं आणि त्या मंदिरात ही देखणी मूर्ती एकेकाळी विराजमान झालेली असावी. 20व्या शतकातील एक बुद्ध मूर्ती कंधार गावात शिरताना वेशीच्या आतल्या बाजूला डाव्या हाताला नव्याने उभारलेल्या एका बौद्ध विहारात आहे. या मूर्तीवर 8व्या शतकातील लिपीत कोरलेला बौद्ध तत्वज्ञानाचं सार सांगणारा एक लेख कोरलेला आहे. कंधारमध्ये बौद्धांचा एक मठही असावा. बौद्धांबरोबरच जैन शिल्पसुद्धा या परिसरात सापडली आहेत. यापैकी अनेक शिल्प आज कंधारच्या किल्ल्यात ठेवलेली आहेत, तर काही कंधार गावातील जैन मंदिरात आहेत. मध्ययुगीन काळात जैन मूर्तिकला प्रामुख्याने धातुकलेच्या रूपात विकसित झाली. पाषाणमूर्तीबरोबरच तांब्या पितळाच्या मनोहर मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. कंधारच्या जैन मंदिरात गेल्या 500 वर्षातील अनेक धातुमूर्ती पाहायला मिळतात. आजही कंधार गावात जैन जिनालयात या प्राचीन मूर्तींची पूजा होताना दिसते. कंधारमध्ये सापडलेल्या अनेक मूर्तींपैकी सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षवेधी मूर्ती म्हणजे वास्तुपुरुषाची. 1960च्या सुमाराला मानसपुरा परिसरातील श्री पाटील यांच्या शेतात एका प्रचंड महाकाय मूर्तीचे दगडी अवशेष नांगराच्या फळाला लागले आणि हे दगड काळ्या मातीतून खोदून काढण्यात आले. यात सापडलेल्या पावलाची भव्यता पाहून लोक त्याला राक्षसाचं पाऊल म्हणायला लागले. या पावलाची लांबी साधारण 5 फूट 3 इंच आहे. काही वर्षांनी उजव्या आणि डाव्या हाताच्या मुठींचे अवशेषही सापडले. मनगटापासून तुटलेल्या एका हाताच्या मुठीमध्ये बीजपूरक धरलेलं आहे. डाव्या हाताचा पंजा साधारण 3 फूट तर उजव्या हाताची मूठ साधारण 2 फुटाहून अधिक भरेल. कंधारला नक्की कोणी राक्षस राजा राज्य करीत असावा आणि त्याची भव्य मूर्ती असावी अशा दंतकथा मग प्रसिद्ध होऊ लागल्या. मूर्तीचे हे सर्व अवशेष अलीकडे किल्ल्यात आणून ठेवलेले आहेत. एकूणच या अवशेषांवरून असं वाटतं की ही मूर्ती साधारण 60 ते 62 फूट उंचीची होती. भारतातील कदाचित सर्वात विशाल प्राचीन मूर्ती असावी ही. या प्रचंड मूर्तीचे स्वरूप अजूनही स्पष्ट झालेलं नाही. कंधारच्या शिलालेखामध्ये उल्लेख केलेल्या क्षेत्रस्थलाची ही मूर्ती असावी असे पुराविद मानतात. राष्ट्रकूट नृपतींच्या कंधारपुरात यक्षद्वार, मकरतोरण, राजमहाल, मंदिरं अशा अनेक वास्तू होत्या असं राष्ट्रकूटकालीन शिलालेखांवरून समजतं. पण या सर्व वास्तूंमध्ये सर्वश्रेष्ठ होता तो म्हणजे कंधारचा भुईकोट किल्ला. इतिहासकारांच्या मते या किल्ल्याचं मूळ स्वरूप 4व्या शतकात घडलं असावं. पुढे राष्ट्रकूट नृपती यांच्या काळात या किल्ल्याचं महत्व कायम राखलं गेलं. राष्ट्रकूटांनी राजधानी कंधारला आणल्यानंतर कृष्ण तिसरा या राजाच्या काळात या किल्ल्याचा विस्तार झाला. अनेक नव्या तटबंदी उभारल्या गेल्या. किल्ल्याभोवती प्रचंड खंदक खोदला गेला. महादेवाचं मंदिर किल्ल्यात बांधलं गेलं. अनेक कलापूर्ण इमारतींची बांधकामं पूर्ण झाली. राष्ट्रकूटांनंतर कंधारचा किल्ला यादवांच्या ताब्यात गेला. त्यांच्याकडून तो काकतीयांकडे गेला आणि मग राणी रुद्रम्मा देवीच्या ताब्यात हा किल्ला होता. याच काळात किल्ल्यावर एक सुंदर राजवाडा बांधला गेला. यानंतरच्या काळात मात्र अल्लाउद्दीन खिलजी, तुगलक, बहामनी, मुघल आणि निजाम अशी अनेक राजकीय स्थित्यंतरं या किल्ल्याने पाहिली. 16व्या शतकात मलिक अंबरच्या काळात कंधारच्या किल्ल्यात आमदनी बुरुज, एक दर्गा आणि मशिदही बांधण्यात आली. कंधारच्या किल्ल्यातील सध्या उपलब्ध असलेल्या बहुतेक सगळ्या इमारती या मध्ययुगीन काळातीलच आहेत. याच काळात इथे अनेक बुरुज आणि महाल बांधले गेले. याविषयीची माहिती देणारे 24 फारसी आणि देवनागरी शिलालेख आजही या किल्ल्यात आहेत. अंबारी बुरुज नावाच्या अतिशय उंच बुरुजावर एक प्रचंड मोठी तोफ आहे. हे किल्ल्यातील सर्वात उंच ठिकाण असून या बुरुजावर उभं राहिलं की सर्व किल्ल्याचा विस्तार, तटबंदी, बुरुज आणि संरक्षण व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते.
किल्ल्याच्या मुख्य

दरवाजातून आत आल्यावर कोट बाजाराचे अवशेष आढळतात. किल्ल्यात राहणाऱ्या खास दरबारी लोकांसाठी हा कोट बाजार होता. या कोट बाजाराच्या पलीकडे लाल महाल आणि त्याला लागून दरबार महालाचे अवशेष आहेत. त्यातील हौद, कारंजे, हमामखाने आपलं लक्ष वेधून घेतात. इथल्या भिंतींवरील प्लास्टर आणि नक्षीकामही लक्षणीय आहे. लाल महालाच्या उत्तरेला बारादरीचे अवशेष आहेत. ही बारादरी एक मध्ययुगात बांधलेली 12 कमानींची एक इमारत आहे. किल्ल्यातील सैन्याला लागणारं धान्य दळण्यासाठी इथे किल्ल्यातच एक प्रचंड जातं होतं. बैल किंवा कैदी ते जातं ओढत असावेत. या किल्ल्यातील हे जातं आणि धान्य कोठार अगदी पाहण्यासारखं आहे. कंधारच्या परिसरात विखरून पडलेले अनेक शिल्पावशेष आज किल्ल्यात आणून ठेवलेले आहेत. त्यात प्रचंड वास्तुपुरुषाचे अवशेष महत्वाचे ठरतात. इथल्या सगळ्याच मूर्तींवर कलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. किल्ल्याचं प्रवेशद्वार आणि तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत आहेत. कुठेही पडझड नाही. तटबंदीच्या बाहेर प्रचंड खंदक आहे. या खंदकात पाण्याचे जिवंत झरे असल्याने साधारण 30 फुटांपर्यंत पाणी असतं त्यात. या खंदकाचं बांधकाम अजूनही चांगलं पक्क आहे. किल्ल्यातील बुरुज, पागा, घुसलखाना, महाल, हमामखानेही चांगल्या अवस्थेत आहेत. सध्या चांगल्या स्थितीत असलेली तटबंदी मध्ययुगीन काळात उभारलेली दिसते. अशा या प्राचीन वसाहतीनं आपल्या पूर्वजांचे अनेक पराक्रम अनुभवले आहेत. हे पुरावशेष आपल्या पूर्वजांनी गाजवलेल्या शौर्याची आणि त्यांच्या सौंदर्यदृष्टीची गाथा आजही सांगत आहेत. केवळ मराठवाड्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा हा कंधारचा वारसा पर्यटकांनी जरूर पाहायला हवा.

0: रसिक हो सफर वारसास्थळांची या मालिकेमध्ये कंधारच्या सफरीविषयी लिहून पाठवलं होतं डॉक्टर सूरज पंडित यांनी, आणि वाचक स्वर होता शुभांगी भुजबळ यांचा.
1: श्रोते हो, रविवारी

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठीवरून.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार याविषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
2: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
3: आपण ग्रामीण भागामधून आलोय हे एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन्स क्रिएट केले पाहिजे.
2: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
4: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात शांततेचा शोध. शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
5: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
4: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
5: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
4: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

दुपारचे 3:30 वाजलेत. भावधारा कार्यक्रमात ऐकूया जितेंद्र अभिषेकी आणि सहकारी यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांचं गीत

आपण ऐकत होतात लता मंगेशकर यांच्या स्वरात सुरेश भट यांचं गीत, संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. यापुढील कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सणांच्या दिवसात मधुमेही व्यक्तींनी घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अजय रोटे यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, सध्या सणाचे दिवस आहेत आणि अशा वेळी मधुमेही व्यक्तींना गोड खावंसं वाटतं. गोड खाणं हे त्यांच्यासाठी गरजेचं पण असतं, तेव्हा काळजीपूर्वक गोड खाऊन आपली तब्येत कशी सांभाळावी याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर अजय रोटे यांना. डॉक्टर अजय रोटे हे डायबेटोलॉजिस्ट म्हणून छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत आहेत. डॉक्टर अजय रोटे, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: डॉक्टर, सणाच्या दिवसात मधुमेही व्यक्तींनी आहाराबाबत नेमकी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे?
1: भारताला जगातील मधुमेही व्यक्तींची राजधानी असं संबोधलं जातं, कारण भारतामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त मधुमेही रुग्ण आढळून येतात. आपली जीवनशैली ही त्याला प्रामुख्यानं कारणीभूत आहे. बैठी जीवनशैली खास करून आणि आहारांमध्ये कर्बोदकाचं प्रमाण जास्त असणं हे पण त्याच्या मागचं खूप महत्वाचं कारण आहे. तर आता सणासुदीचा दिवस आहे, त्या काळामध्ये आपला हर्षोल्लास खूप असतो, पण तो सगळा जो आनंद आहे तो फक्त खाण्यापुरता मर्यादित न ठेवता आपण आपल्या आयुष्यामधला गोडवा वाढवायला पाहिजे, फक्त जेवणातला नाही. म्हणून गोडवा आपण कमी करू.

0: पण आनंद नाही कमी करायचा. तर मधुमेह व्यक्तींनी आहाराबद्दल काय काळजी घ्यायची, थोडक्यात सांगायचं तर मधुमेह व्यक्तीने त्यांची रक्त शर्करा कायम नियंत्रणात ठेवणं महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये आहार, विहार, उपचार आणि विचार या चार गोष्टी, आम्ही त्याला चतुसूत्री म्हणतो. आहाराचा भाग अत्यंत महत्वाचा आहे. तर सण म्हणजे फक्त भरपूर खाणे असं नाही, तर समतोल राखून आनंद घेणे हे महत्वाचं. मधुमेह रुग्णांसाठी समतोल प्रत्येक गोष्टीचा खूप महत्वाचा असतो. नेहमी आहाराची वेळ आणि पद्धत नेहमी कायम ठेवणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्यासाठी प्रत्येक दिवस हा सारखा असला पाहिजे, तो सण असो किंवा काही असो. आहाराच्या वेळा आणि त्याची पद्धत ही सारखी असली पाहिजे. ताटामध्ये प्रत्येक वेळेस सण जरी असेल तर भाज्या, कोशिंबीर, डाळी, उसळी, प्रथिने यांचा समावेश असणं गरजेचं आहे. आपल्या देशामध्ये आहारामध्ये कर्बोदकांचं किंवा कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं, त्या प्रमाणामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं. या कारणामुळे आपल्या व्यक्तींची रक्त शर्करा ही बरेचदा वाढलेली असते, अनियंत्रित असते. तर ते कमी करण्यासाठी आपल्याला आहारामध्ये भाज्या, कोथिंबीर, डाळी, उसळी, प्रथिने यांचा समावेश जास्त ठेवणं गरजेचं आहे. भात, पोळी, पुरी किंवा फराळ याचं प्रमाण नियंत्रणात ठेवायला पाहिजे. म्हणजे हे सगळं बंद करायचं असं नाही, पण ते नियंत्रणात चवीपुरता खाणं गरजेचं आहे. एकाच वेळेस अनेक पदार्थ मोठ्या प्रमाणात खाण्यापेक्षा थोडे थोडे आणि माइंडफुलनेस, ज्याला आपण म्हणतो जाणीवपूर्वक खाणं, तर आपल्याला स्वतःची काळजी, स्वतःच डॉक्टर आणि स्वतः डायटिशियन राहायला पाहिजे. ताटात जेव्हा पदार्थ आपल्या समोर येतो किंवा आपल्याला कोणी वाढतं, त्यावेळेस आपल्यामध्ये ही क्षमता आता आली पाहिजे की आपण त्याच्याकडे बघून अंदाज बांधला पाहिजे की याच्यामुळे माझ्या रक्तशर्करेवर काय परिणाम होऊ शकतो. याला आम्ही एम्पॉवरमेंट म्हणतो आणि ते आपण प्रयत्नपूर्वक करू शकतो. नुसतं बरं वाटतं म्हणून खात राहणे याच्यापेक्षा जाणीवपूर्वक खाणे हे खूप महत्वाचं आहे. सणाच्या दिवशी दिवसभर उपाशी राहायचं आणि रात्री भरपूर खायचं हे पण धोकादायक आहे. त्याच्यामुळे सुद्धा रक्तशर्करा खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकते. पाणी भरपूर पिणे गरजेचं आहे. किमान 8 ते 10 ग्लास पाण्याची गरज असते. मधुमेह व्यक्तींमध्ये ती आणखीन जास्त गरज असते. तहान जर लागत असेल आपल्याला तर याचा अर्थ शरीराचं पाण्याचं प्रमाण गरजेपेक्षा कमी झालेलं आहे. तहान न लागता आपण पाणी पित राहणं गरजेचं आहे. हे फार महत्वाचं आहे. काय खातो इतकेच महत्वाचे नाही, तर किती खातो आणि कधी खातो हे पण महत्वाचं आहे.
1: डॉक्टर, मिठाई किंवा हे गोड पदार्थ खाताना या मधुमेह व्यक्तींनी काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? मग
0: बरेचदा लोकांना मधुमेहाचं निदान झालं की आता गोड बंद, भात बंद, हे बंद, ते बंद, असं एक मानसिकता तयार होते. जन्मतःच आपल्याला गोड ह्या चवीची संकल्पना नसते. गोड ही जी चव आहे ती अक्वायर्ड टेस्ट आहे. म्हणजे नंतर आपल्याला ते समजतं की हे गोड आहे, ते चांगलं लागतं म्हणून आपण खातो. दुसरा महत्वाचा भाग आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कुठलाही गोड पदार्थ जेव्हा आपण खातो, पहिला घास, त्या पहिल्या घासातच आपल्या जिभेवरच्या ज्या टेस्ट बड्स असतात गोडच्या, पूर्ण त्या सॅच्युरेट होऊन जातात. म्हणजे दुसऱ्या घासाच्या पुढे तुम्ही जे काही खाता, कुठला गोड पदार्थ, त्याची चव आपल्याला कळत नाही. ते फक्त मानसिक समाधान म्हणून आपण खातो. म्हणून गोड पदार्थ खाण्याची योग्य पद्धत काय, समजा तुमच्यासमोर एखादा कोणी गुलाबजामून आणून ठेवला, आधी त्याच्याकडे छान बघा, त्याच्या वासाचा आस्वाद घ्या, लगेच खाण्याची घाई करू नका आणि मग छोटासा एखादा तुकडा त्याचा खा. कारण पहिल्या घासाने आपल्याला गोड खाण्याची जी इच्छा आहे त्याची संतृप्तता होऊन जाते. त्यानंतरचं जे खातो ते फक्त मानसिक समाधान आहे. म्हणून लिमिट करा. जर तेवढंच आपण खाऊन तिथे थांबू शकलो, कुठं थांबायचं ब्रेक लावला, तर आपल्याला त्याच्यानंतर शुगर वाढणार नाही. मधुमेह आहे म्हणून मिठाईला पूर्ण कायमचा निरोप देणे आवश्यक नाही. थोडस या प्रमाणामध्ये चवीपुरता जरूर खाऊ शकता. पोर्शन त्याला आम्ही म्हणतो की किती प्रमाणात तुम्ही खाता. छोटासा घास एखादा तुम्ही जरूर खाऊ शकता. आणि दुसरं की मिठाई पण खायची, परत गोड पेय पण प्यायचं, हे त्याच्यामुळे डबल, ह्याला आम्ही ग्लायसेमिक लोड म्हणतो. म्हणजे काय होतं की थोडस तुम्ही चवीपुरता खाणार, त्याच्या ऐवजी भरपूर खायचं आणि वरून गोड काहीतरी खायचं, याचा ज्यूस घ्या, त्याचा ज्यूस घ्या, फळांचा ज्यूस घ्या, याच्यामुळे मग आणखीन रक्त शर्करा वाढून जाते. दुसरं, शुगर फ्री लिहिलेले पदार्थ सुद्धा जास्त घेणं धोकादायक राहू शकतं. तो सुद्धा आपला गैरसमज राहू शकतो. कारण त्याच्यामध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स असतात इनडायरेक्टली, त्याच्यामुळे पण रक्त शर्करेवर दुष्परिणाम होऊ शकतात. जेवणानंतर अगदी चवीला थोड्या प्रमाणात घेणे, रिकाम्या पोटी मोठ्या प्रमाणात गोड खाण्या, कारण काय होतं, तुम्हाला भूक जास्त आहे, तुम्ही गोड खायला सुरू केली तर ते गोड जास्त खाल्लं जातं. त्याच्याऐवजी तुमचं जेवण झालेलं आहे त्याच्यानंतर चवीपुरतं थोडंसं गोड खाणं, याच्यामुळे आपलं इंटेक आपोआप कमी होतं. याला आपण पोर्शन साईज कंट्रोल म्हणतो. गोड पदार्थांमध्ये सुद्धा आधी दुधाचा खवा, त्या खव्यापासून अजून काहीतरी तयार करणं, मग त्याच्यामध्ये अजून गोड मिक्स करून टाकणं, याच्यापेक्षा सिम्पल काही फळं समजा आहेत, नाहीतरी आम्ही सांगतो की 100 ग्रॅम वजनाची फळं मधुमेह व्यक्तीने दिवसातनं खायलाच पाहिजे. तर फळांची जर आपण पीसेस वगैरे खाल्ले तर ते पण तर फ्रक्टोज असतं, गोड असतं, तेवढ्यापुरतं आपल्याला गोड खाण्याचं समाधान मिळू शकतं. म्हणजे प्रोसेस्ड गोड खाण्यापेक्षा नैसर्गिक गोड थोड्याफार प्रमाणामध्ये खाणं हे हितावह आहे.
1: डॉक्टर, आता गोड पदार्थ म्हटलं की तिथे साखरेचा वापर हा आलाच.
0: बरोबर आहे.
1: जर आपल्याला ही साखर टाळायची आहे किंवा या साखरे वेळेला पर्याय म्हणून आपण त्यांच्या गोड पदार्थात आणखीन काय वापर करू शकतो?
0: फार तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारला. आत्ता आत्तापर्यंत काय होतं, दोन एक वर्षापूर्वीपर्यंत शुगर सबस्टिट्यूट म्हणजे साखरेच्या ऐवजी दुसरे पदार्थ वापरले जायचे,
1: शुगर फ्री वगैरे
0: किंवा अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानंतर असं लक्षात आलं की

0: या सगळ्या ज्या साखरेच्या पर्यायी गोष्टी आहेत त्या सर्वांचे आपापले दुष्परिणाम होऊ शकतात. हा म्हणून आम्ही मागील काही दिवसांपासून साखरेला पर्यायी काहीही रिकमेंड करत नाही. उलट आम्ही असं सांगतो की चवीपुरता तुम्ही थोडीशी साखर टाकणं हितावं आहे. म्हणजे गोड खाण्याचं समाधान आहे पण त्याचं प्रमाण किमान नियंत्रणात राहतं. जी आपण रेग्युलर साखर खातो त्याला सुक्रोज असं म्हणतात आणि त्या सुक्रोजचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ज्याच्यामुळे शुगर किती वाढते एक तासानंतर याचं जे मात्रा असते ती येलो रेंजमध्ये म्हणजे खूप जास्त नाहीये. तर आपण कमी प्रमाणामध्ये चवीपुरता साखर खाणं हे साखरेच्या पर्यायी केमिकल वापरण्यापेक्षा जास्त योग्य आहे हे सायंटिफिक आहे. आणि फळांचं तर फळांमध्ये फ्रक्टोज असतो, कमी प्रमाणामध्ये फळ घेणं, दुधामध्ये लॅक्टोज असतो त्याच्यामुळे दुधाची चव आपल्याला गोड लागते, तर हे सगळं ठीक आहे, या नैसर्गिक गोष्टी आहेत. बरेचदा प्रश्न असाही असतो लोकांचा की सर साखरेपेक्षा गुळ चांगला आहे का, तर तसं त्याच्यामध्ये काही लॉजिक नाहीये. दोन्हीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा सारखाच आहे साखर किंवा गुळ. गुळाचा फक्त कधी कधी असा फायदा होतो की हिमोग्लोबिनची रक्ताची कमतरता असते बऱ्याच लोकांना, गुळ त्याच्यासाठी रिकमेंड केला जातो खावं असं, पण असं काही फार फरक नाही. किंवा साखर बंद करायची भरपूर गुळ खायचा किंवा गुळाचा चहा घेतला तो फक्त मानसिक समाधान आहे, त्याच्या पलीकडे त्याचं काहीच नाही. त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात साखर खाणं आणि आपली शुगर नियंत्रणात ठेवणं हे महत्त्वाचं.
1: डॉक्टर, आता सण म्हटले की उपवास हा येतोच, तर अशा वेळेस मधुमेह व्यक्तींनी उपवास करताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, जसं की व्यायाम किती करणं गरजेचं आहे किंवा ते प्रवासाला जात असतील तर त्यावेळेला त्यांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे?
0: उपवास करणं आणि उपाशी राहणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तर मधुमेही व्यक्ती उपास करू शकतात पण उपाशी राहू शकत नाहीत. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही उपासाचे पदार्थ जरूर खाऊ शकता, फक्त त्याच्यामध्ये इन्सुलिन किंवा रक्तातली साखर कमी करणारे औषधं जी लोक घेतात जे मधुमेही व्यक्ती, त्याच्यामुळे उपाशी राहिल्यामुळे रक्तातली शर्करा एकदम कमी होण्याचा धोका असतो, ज्याला आम्ही हायपोग्लायसेमिया म्हणतो. तो कधी कधी खूप गंभीर स्वरूप धारण करू शकतो. हे टाळण्यासाठी आपल्याला रक्त शर्करा तर नियंत्रणात ठेवायचीच आहे पण तुम्हाला उपवासाचं पण समाधान घ्यायचंय. तर जे पदार्थ उपवासासाठी तुम्हाला चालतात ते तुम्ही खाऊ शकता पण खाण्यापिण्याच्या वेळात त्याच ठेवा. प्रवासामध्ये तुम्ही ते सगळे पदार्थ सोबत कॅरी करू शकता. असंही मधुमेह व्यक्तींना आम्ही सांगतो की आपण काहीतरी गोड नेहमी स्वतः सोबत ठेवलं पाहिजे. एखाद्या वेळेस जर शुगर कमी झाली तर पटकन गोड खाणं हितावह ठरतं. शुगर कमी होण्याची काय लक्षणं आहेत? डोळ्यापुढे अंधारी, घाम, धडधड, चक्कर, अंधुक दिसणे, गोंधळल्यासारखे वाटणे, हे एकदम शुगर कमी झाल्याची लक्षणं आहेत. अशा वेळेस जे पण उपलब्ध गोड पदार्थ आहेत ते पटकन खाऊन घेणं हे गरजेचं आहे, ज्यामुळे आपली रक्तशर्करा परत पूर्ववत येऊ शकते. जर दुसरं काही उपलब्ध नसेल, गरज पडली तर उपवास सोडावा लागला तर हरकत नाही, पण रक्तशर्करा नॉर्मल ठेवा. म्हणजे मला काही खाताच येत नाही आणि त्रास होतोय पण मी नाही खाणार असं नका करू, कारण त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. रक्तशर्करा गरजेच्या जर खाली गेली तर त्याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतो. दुसरं असं की थोडस जर खाण्यापिण्याच्या वेळा कमी जास्त होत असतील किंवा आपण तर म्हणतो की उपवासाच्या दिवशी तसं भरपूरच खाणं होतं, नावालाच तो उपवास असतो बरेचदा, तर त्या पद्धतीनं डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं गोळ्या जी काही आहेत त्याच्यात उपाययोजनेमध्ये समायोजन करणं गरजेचं असतं. ते आम्ही डॉक्टर लोक त्याला डोस ऍडजस्ट करून देतो तेवढ्या कालावधी पुरता. पण असं खूप मोठा काही दीर्घकाळ उपवास की 8 दिवस काहीच खायचं नाही किंवा पाणीच प्यायचं नाही, हे मधुमेह रोग टाळलेले बरे, कारण ते अत्यंत धोकादायक ठरू शकतात. आणि रक्तातली शर्करा वारंवार तपासत राहणं उपवासाच्या काळामध्ये जास्त महत्वाचं. इव्हन प्रवासामध्ये आपल्यासोबत ते ग्लुकोमीटर ठेवायचं आणि रक्तशर्करा चेक करायची. खूप वाढली किंवा कमी जास्त असेल अशा वेळेस आपल्या डॉक्टरांचा संपर्क साधणं गरजेचं असतं. तर रक्तशर्करा हे बॅलन्स राहील या दृष्टीने आपण काळजी घेणं महत्वाचं आहे.
1: तर मग सणाच्या काळामध्ये या लोकांनी साधारण किंवा रक्ताची तपासणी करणं गरजेचं आहे.
0: मधुमेहाचे प्रकार वेगवेगळे प्रकार प्रामुख्याने 4 प्रकार असतात, किंवा आपण जर म्हटलं तर टाइप 1 डायबिटीस जो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळून येतो ज्यांना इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं, किंवा टाइप 2 डायबिटीस हा प्रामुख्याने वयस्क लोकांमध्ये, प्रामुख्याने हा शब्द वापरतो मी, आजकाल ते हायब्रिड डायबिटीस पण खूप कॉमन झालंय. टाइप 1 डायबिटीस म्हणजे किंवा ज्या व्यक्तींना इन्सुलिन चालू आहे अशा व्यक्तींनी जास्त प्रमाणामध्ये रक्तशर्करा तपासणं गरजेचं असतं. आणि तसंच ज्यांची रक्तशर्करा ही खूपच अनियंत्रित आहे की खूप जास्त वाढलेली आहे अशा लोकांनी सुद्धा रक्तशर्कराची तपासणी जास्त वेळा करणं गरजेचं असतं. किंवा कधी कधी काही लोकांना मूत्रपिंडाच्या संदर्भात काही आजार असतात, लिव्हरच्या संदर्भात आजार असतात, अशा व्यक्तींना शुगर रक्तशर्करा गरजेपेक्षा कमी होण्याचा धोका जास्त असतो. अशा व्यक्तींनी किंवा प्रवासामध्ये जर आपण 2 चेक करत असतो तर 3 चेक करून त्याचं रेकॉर्ड ठेवणं अत्यंत महत्वाचं ठरतं. म्हणजे त्या त्या कालावधीवर आणि कुठल्या प्रकारचा डायबिटीस आहे, शुगर किती नियंत्रणात आहे, या सगळ्या गोष्टींवर ते अवलंबून असतं. जे लोक जास्त वेळेस रक्तशर्करा चेक करतात त्यांची रक्तशर्करा किंवा मधुमेह जास्त चांगल्या पद्धतीने नियंत्रणात राहतो.
1: बरोबर. मग अशा वेळेला ह्या लोकांनी इन्सुलिन किंवा त्यांच्या औषधांच्यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे?
0: तर हे सुद्धा मधुमेहाच्या प्रकारावर ते अवलंबून आहे. बरेचदा लोक म्हणतात की आम्ही लग्नाला गेलो होतो, गोड होतो म्हणून आम्ही एकाच्या ऐवजी 2 गोळी घेऊन टाकल्या, पण ते धोकादायक ठरू शकतं कारण आपल्याला त्याचा अंदाज येत नाही. ते आम्ही डॉक्टरच त्याचा योग्य त्याचा जो डोस आहे त्याचं ठरवून देऊ शकतो. ज्यांना बरेच अनुभव चांगला आहे किंवा जे चांगले समजू शकतात आणि ज्यांना इन्सुलिन चालू आहे अशा व्यक्तींना आम्ही सांगतो की शुगर लेवलचा एक रेंज ठरवून दिली असते की या दरम्यान असेल तर तुम्ही इन्सुलिनचा डोस असं करू शकता. त्या प्रमाणामध्ये थोडेफार छोट्या ऍडजस्टमेंट ते करू शकतात डेफिनेटली. पण प्रत्येक ऍडजस्टमेंट औषधांमधली ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केलेली हितावह ठरते, म्हणजे मग त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी होते.
1: आणि मग ह्या काळामध्ये या लोकांनी व्यायाम करणं किती महत्वाचं आहे?
0: आहार, विहार, उपचार आणि विचार या चार चतुसूत्री त्याच्यामध्ये आहे. तर विहार किंवा व्यायाम हे मधुमेही व्यक्तींना त्यांची रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्याव्यतिरिक्त असंख्य बाकीचे पण त्याच्यामुळे आपल्याला फायदे मिळतात, म्हणून विहार हा फार महत्वाचा भाग आहे. तर सणाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपली जीवनशैली असे असायला पाहिजे की कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम आपल्याला करणं गरजेचं आहे. मग तो चालणं असेल, पळणं असेल, किंवा ज्याला आम्ही रेझिस्टन्स एक्झरसाइजेस म्हणतो ते असतात. योगा आणि मेडिटेशन हे पण आजकाल अविभाज्य भाग आहे आपल्या जीवनशैलीचा, ते पण करणं गरजेचं आहे. पण कुठल्याही नवीन प्रकारचा ज्याचा आपल्याला सराव नाही असा व्यायाम अचानकपणे स्वतःहून सुरू करणं धोकादायक ठरू शकतं, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केलेलं योग्य असतं. पण साधारणपणे म्हणजे आहार घेणारच असू आपण, तर उपास जरी असला, सण जरी असला, तरी दिवसभरामध्ये 45 मिनिटाची आपली ऍक्टिव्हिटी रेग्युलर कामाच्या घरच्या वेळा सोडून करणं आपल्याला गरजेचं आहे आणि नियमितपणे करत राहणं हे फायद्याचं आहे. एका संशोधनानंतर असं सिद्ध झालं होतं की जेवण झाल्याबरोबरच थोडं अगदी 10 मिनिटं पूर्वी शतपावली म्हणायचो आपण त्याला, आजकाल आपला आहार इतका वाढला की त्याला आपल्याला सहस्त्र पावली म्हणावं लागेल. पण साधारण किमान 10 ते 15 मिनिटं जे लोक जेवल्यानंतर वॉकिंग करतात अशा व्यक्तींची रक्तशर्करा चांगल्या प्रकारात कमी होऊ शकते, नियंत्रणात राहू शकते असं संशोधनाने सिद्ध झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस उपाशीपोटीच फिरायला जायला पाहिजे असं बिलकुल आवश्यक नाही, आपण जेवण झाल्यानंतर सुद्धा फिरायला जाऊ शकतो. आणि हे जे 45 मिनिटं मी म्हणलं दिवसभरामध्ये, ते दिवसभरामध्ये 15 मिनिटं 3 वेळेस असं तुम्ही विभागून पण करू शकता, पण दिवसभरात 45 मिनिटं आपली हालचाल होणं गरजेचं आहे.
1: डॉक्टर, आता या मधुमेह व्यक्तींनी ह्या सणाच्या दिवसामध्ये कोणकोणते पदार्थ टाळणं गरजेचं आहे आणि कोणते पदार्थ घेणं आवश्यक आहे?
0: मधुमेह व्यक्तींच्या आहाराबद्दल एक महत्वाची कन्सेप्ट आहे, त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतात. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय असतं की कुठल्याही पदार्थ तुम्ही खाल्ल्यानंतर 1 तासाने रक्तशर्करेवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, किती प्रमाणात ती वाढू शकते हे ठरलेलं आहे संशोधनाने. तर त्याच्यामध्ये आपले ट्रॅफिक लाईट असतात जसे ग्रीन, येलो आणि रेड, तशा प्रकारचे आपण जर विभागून बघितलं की जे रेड लाईट मध्ये जे येतात की जे लाल रंगाचा दिवा लागतो, असे पदार्थ की ज्याच्याने शुगर खूप जास्त वाढू शकते आपली रक्तशर्करा, त्याच्यात प्रामुख्याने आपले शीतपेय किंवा फ्रूट ज्यूस किंवा खूप मोठ्या प्रमाणावर मिठाई जी तळलेली आहे किंवा तूप ज्याच्यात भरपूर वापरलेलं आहे, ह्या सगळ्या पदार्थांना आम्ही रेड झोन म्हणतो की ते कमीत कमी किंवा बंद केलं, कमी केलं तर फारच चांगलं,
1: न खाल्लेलं चांगलं.
0: इव्हन फळांमध्ये केळी, आंबा आणि चिकू ही 3 फळं अशी आहेत की ज्याच्यामुळे रक्तातली शर्करा खूप लवकर वेगात वाढते. आपला उद्देश काय आहे की काही जरी खाल्लं तरी रक्तशर्करा थोडी वाढणारच आहे, पण ती वेगात जास्त वाढू नये हा त्याच्या मागचा उद्देश. टाळायचे कुठले तर शीतपेय टाळायचे, ज्युसेस टाळायचे, केळी, आंबा, चिकू ही फळं प्रमाण कमी करायचं किंवा शक्यतो टाळायचं. बाकीची फळं आपण 100 ग्रॅम वजनापर्यंत दिवसातनं एकदा घेऊ शकतो. मिठाईचे मोठमोठाले पोर्शन खाणं, आता गुलाबजामून समजा आपण विचार केला तर आम्ही असं म्हणतो की एक जर तुम्ही गुलाबजामून खाल्ला तर त्याच्यानंतर जेवढे कॅलरीज मिळणार आहेत त्या पूर्ण आपल्याला बर्न करायच्या असतील तर 7 किलोमीटर आपल्याला चालावं लागतं. ते आपल्याला प्रमाण दिसलं पाहिजे हे खायच्या अगोदर की ते हे मला डायजेस्ट करण्यासाठी किंवा याचा फायदा होण्यासाठी मला 7 किलोमीटर
1: आधी
0: विचार करायचा. आम्ही म्हणून आम्ही बरेचदा म्हणतो की तुम्ही खाण्याच्या अगोदर ते अर्न करा, म्हणजे तेवढ्या कॅलरी डेफिसिट तयार करा, मग तुम्ही खाऊ शकता. आता गुलाबजामूनचा आकार सुद्धा मोठा असतो बरेचदा कधी कधी, तर पोर्शन साईज किती लहान प्रकारचं तुम्ही खाऊ शकता, थोडंसं खाऊ शकता, तेवढं हितावह ठरतं. अत्यंत तळलेले पदार्थ खूप धोकादायक असतात, कारण मधुमेह व्यक्तींना जसं जेवढा धोका साखरयुक्त पदार्थांचा आहे तेवढाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त, आणि खास करून जे एकाच तेलात पुन्हा पुन्हा तळले जातात पदार्थ ते अत्यंत धोकादायक असतात.
1: म्हणजे जंक फूड जसं,
0: जंक फूड त्याचं प्रमाण कमीत कमी ठेवलेलं चांगलं आहे, म्हणजे ते सुद्धा रेड झोन मध्ये येतात. आणि मग पुरी झालं, भाजी झालं, चकली, शेव, हे सगळे हाय फॅट हाय कार्बोहायड्रेट पदार्थ असतात, त्यांचं प्रमाण कमी ठेवणं चांगलं असतं. मर्यादित प्रमाणामध्ये तुम्ही एखाद्या वेळेस रक्तशर्करा जर नॉर्मल असेल, लाडू आहे, करंजी आहे, चवीपुरता तुम्ही जरूर खाऊ शकता. चिवडा, चकली, फरसाण मर्यादित प्रमाणामध्ये खाऊ शकता. पोहे, उपमा, साबुदाण्याचे पदार्थ पोर्शन कमी ठेवून, सुकामेवा पौष्टिक जरी असलं तरी ते कॅलरी डेन्स असतं, म्हणजे आपण म्हणतो ड्रायफ्रुट्स, हा, त्याच्यामुळे प्रमाण त्याचं कमी ठेवलेलं चांगलं असतं. आणि भरपूर प्रमाणात खायच्या गोष्टी, हिरव्या पालेभाज्या आहेत तुमचे, काकडी, गाजर, टमाटा, हिरव्या पालेभाज्या हे भरपूर खाऊ शकता. त्याच्यानंतर काही झिरो कॅलरीज फूड असतात ज्याच्यामध्ये कॅलरीज, जसं काकडी आहे त्याच्यामध्ये कॅलरीज शून्य असतं पण पोट तर भरतं. आणि फळं खाताना सुद्धा हे बघायला पाहिजे आपण की ती सालीसकट जितकी शक्य असतील तेवढी खायची, ते निसर्गाने दिलेला त्याला कवच आहे. समजा डाळिंब झालं तर डाळिंबाचा बाहेरचा जो पांढरा पापुद्रा आहे तो आपल्या ऍसिडिटीसाठी फायद्याचा होतो, पण त्याचा दुसरा फायदा असा आहे की त्यातली जी दाणी आहे त्याच्यानी

0: रक्त शर्करा एकदम वाढू देत नाही, फायबर असतं कंटेंट त्याच्यामध्ये. म्हणून जेवढ्या गोष्टी सालीसकट आपल्याला खाता येतील फळ तेवढं जास्त प्रिफरेबल आहे. आणि सॅलड हे आपण भरपूर प्रमाणात खाऊ शकतो.
1: डॉक्टर, आता ह्या काळामध्ये समजा मधुमेह व्यक्तींची जर रक्तातील साखर जर अचानक वाढली किंवा कमी झाली तर अशा वेळेला या लोकांनी काय करणं गरजेचं आहे?
0: तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दोन गोष्टी सांगू इच्छितो. आधी आपण बघू की अचानक कमी झाली तर काय करायचं. तर साधारणपणे रक्तातली साखर 70 mg/dL कमी झाली तर त्याला हायपोग्लायसेमिया म्हणतो आपण, म्हणजे रक्त शर्करा गरजेपेक्षा कमी झालेली आहे. ही धोकादायक असते. बहुसंख्य लोकांना अशा वेळेस लक्षणं जाणवतात. डोळ्यापुढे अंधारी, घाम, दडदड, चक्कर, गोंधळल्यासारखं वाटणं, अस्वस्थ वाटणं, हे सगळी लक्षणं जाणवतात. पण काही व्यक्तींना जाणवत सुद्धा नाहीत तपासल्याशिवाय. म्हणून आपल्याला तपासणी करणं गरजेचं असतं. जर एखाद्याला हायपोग्लायसेमिया असेल किंवा अशी काही लक्षणं जाणवली तर तपासणी करायची व्यवस्था जरी नसली तरी तुम्ही असं गृहित धरू शकता की रक्त शर्करा कमी झालेली आहे. अशा वेळेस त्वरित शोषले जाणारे कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदके पटकन घेणं गरजेचं आहे. आणि तुमचं ग्लुकोजचं पावडर असेल तर ते तुम्ही घेऊ शकता, किंवा जे कुठलं गोड पदार्थ त्या क्षणाला अवेलेबल आहे,
1: साखर, पाणी,
0: जे काही शक्य असेल. आणि 15-15-15 असा त्याचा नियम आहे. म्हणजे 15 grams कार्बोहायड्रेट घ्यायचं, त्याच्यानंतर 15 minutes वाट बघायची, परत शुगर चेक करायची किंवा बरं वाटतं की नाही बघायचं, नाही बरं वाटलं तर परत 15 grams कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदक. 15-15-15 हा त्याचा नियम आहे. आणि लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा, जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढा. जोपर्यंत आपल्याला ठीक वाटत नाही तोपर्यंत हे 15-15-15 सूत्र चालू ठेवायचं. पण पुढची ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. रक्त शर्करा अचानक वाढली तर त्या क्षणाला मनाने गोळी जास्त घेणं किंवा मनाने इन्सुलिनचा डोस वाढवणं हे धोकादायक ठरू शकतं. कारण त्याचं जे डायनॅमिक्स आहे, आधीच्या इन्सुलिनचा परिणाम किती वेळ राहतो, नंतर घेतला तर काय होतं, हे आम्हाला माहिती असतं. ते शरीरामध्ये काय बदल होऊ शकतात त्याचा आम्हाला अभ्यास असतो. त्याच्यामुळे मनाने हे करणं डॉक्टरांच्या सल्ल्याच्या व्यतिरिक्त ते धोकादायक ठरू शकतं.
1: अच्छा डॉक्टर, आजकाल आपण बघतो की अगदी लहान, म्हणजे जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्ध पर्यंत सगळ्यांनाच डायबिटीस असण्याची शक्यता असते. अशा वेळेला ज्येष्ठ नागरिकांनी या सणाच्या काळामध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे, आणि त्यासोबतच जे लहान मुलं आहेत या लहान मुलांना कसं कंट्रोल करणं गरजेचं आहे?
0: हे दोन्ही जे विभाग आहेत, लहान मुलं म्हणजे पीडियाट्रिक्स आणि ज्येष्ठ नागरिक सिनियर सिटीजन्स म्हणजे जेरियाट्रिक्स म्हणतो आम्ही त्यांना, हे दोन्ही विशिष्ट विभाग आहेत. त्यांच्या गरजा वेगळ्या असतात, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, त्यांना येणाऱ्या समस्या वेगळ्या प्रकारच्या असू शकतात. आपण समजा आधी ज्येष्ठ नागरिकांचं बघूया. अशा व्यक्तींना जेव्हा मधुमेह आहेत अशा वेळेस त्यांना बरेचदा त्याच्या व्यतिरिक्त आणखीन पण काही आजार असण्याची शक्यता असते. अशा खूप साऱ्या प्रकारच्या गोळ्या औषधी त्यांना एकत्रित चालू असतात. तर ह्या दोन्ही बालक आणि वयोवृद्ध व्यक्ती अशा व्यक्तींमध्ये ही जी शरीराची जी प्रतिकार क्षमता आणि डिफेन्स सिस्टीम असते ती कमकुवत असते. बालकांमध्ये ती डेव्हलप झालेली नसते आणि सिनियर सिटीजन्स किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये ती थोडीशी कमकुवत झालेली असते. तरुणपणी एखाद्याला जर रक्त शर्करा कमी झाली, शरीरामध्ये अशी जी मेकॅनिझम आहे की लिव्हरच्या माध्यमातून आपोआप रक्त शर्करा तयार होते आणि त्याच्यातनं रिकव्हरी फास्ट होते. पण तसं या दोन एक्स्ट्रीम्स ऑफ एज मध्ये होण्याची शक्यता थोडीशी कमी असते. म्हणून अशा लोकांना आपण ज्येष्ठ नागरिकांचं बघूया की त्यांनी पूर्ण उपास करणं टाळलं पाहिजे. रक्त शर्करा फ्रिक्वेंटली चेक करणं फार महत्वाचं आहे. डॉक्टरांचा सल्ला नियमितपणे घेणं महत्वाचं आहे. आणि त्यांच्या घरी जे काळजी घेणारे त्यांच्या सोबतचे आहेत त्यांचं खूप महत्वाचं काम हे आहे की त्यांच्या गोळ्यांमध्ये बरेचदा इन्सुलिनमध्ये गोळ्यांमध्ये गोंधळ उडणार नाही याची काळजी. बरेचदा काय होतं की विस्मरण झालेलं असतं, आज मी गोळी घेतली का नाही, तर ती चुकून दोनदा गोळी घेतली जाते. इन्सुलिन घेतलं का नाही लक्षात नाही, त्याच्याऐवजी दोनदा घेतली जाते. तर त्याच्यात आपल्या घरच्यांना आपला सपोर्ट चांगला असतो, फॅमिली सपोर्ट चांगला असतो. पण कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींची ही जिम्मेदारी आहे की त्यांनी त्या व्यक्तीच्या औषधोपचार व्यवस्थित घेत आहेत का नाही याच्याकडे निगराणी ठेवणं फार गरजेचं आहे. आणि नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेणं, फ्रिक्वेंटली शुगर लेवल चेक करणं आणि त्यांच्या कुठल्याही लक्षणांकडनं दुर्लक्ष न करणं. आणि बालकांमध्ये असो किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये असो, बरेचदा रक्त शर्करा कमी झाल्याची लक्षणं किंवा खूप वाढल्याची लक्षणं ही वेगळी असू शकतात. तुम्हाला बालकांचं उदाहरण सांगतो की समजा नुसत्या जांभया देत असेल एखादं बालक तर ते सुद्धा लक्षणं असू शकतं की त्याची शुगर कमी झाली. तर एखादा बालक समजा अचानक वस्तू फेकून मारतोय, चिडचिड करतोय, रडतोय मोठमोठ्याने, हे पण रक्त शर्करा कमी झालेलं असल्याचं लक्षण असू शकतं. ह्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणून अशा वेळेस रक्त शर्करा तपासणं, गरज पडली तर डॉक्टरांना भेटणं आणि रक्त शर्करा कमी होणार नाही गरजेपेक्षा याच्याकडे काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून या दोन घटकांकडे आपल्याला जरा जास्त लक्ष देणं, जास्त निगराणी ठेवणं आवश्यक.
1: डॉक्टर, मग सणाचा आनंदही घेता येईल आणि मधुमेह व्यक्तींना त्यांचा मधुमेह नियंत्रणात पण ठेवता येईल यासाठी कोणते महत्वाचे नियम पाळणं गरजेचं आहे?
0: त्याला मी अगदी सोपं करून सांगतो. आपण 3 P लक्षात ठेवायचे. म्हणजे तीन नियम ज्याच्यामुळे सणाच्या काळामध्ये सुद्धा मधुमेह छान नियंत्रणात राहू शकतो. पहिलं म्हणजे पोर्शन. पोर्शन म्हणजे क्वांटिटी किती आहे, की तुम्ही किती खाताय, गोड पदार्थ असो तळलेले पदार्थ असतो, प्रमाण ते नियंत्रणात जर राहिलं आपली रक्तशर्करा आणि मधुमेह नियंत्रणात राहू शकतं. दुसरं पॅटर्न. पॅटर्न म्हणजे नियमितता. मी जर सकाळी 8 वाजता न्याहारी घेतो आणि 12 वाजता दुपारी जेवण करतो, परत 4 वाजता न्याहारी आणि रात्री 8 वाजता जेवण, आम्ही त्याला 8-12-4-8 म्हणतो. हे सगळ्यात योग्य आहे. याच्यातलं जे सातत्य नियमितता आहे ते आपण कायम ठेवणं गरजेचं आहे सणाच्या काळामध्ये सुद्धा, म्हणजे त्याच्यामुळे अचानक रक्तशर्करा वाढणार नाही किंवा त्याचे काही गंभीर परिणाम होणार नाहीत. तिसरा पी आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी, म्हणजे हालचाल, म्हणजे पोर्शन, पॅटर्न आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी. ह्या तीन नियमाच्या आधारे आपण आपल्या सणाचा छान आस्वाद घेऊ शकतो.
1: खूप छान डॉक्टर. डॉक्टर अजय रोटे, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना, ज्यांना मधुमेह आहे, थोडक्यात सणाचा आनंदही कसा घेता येईल आणि त्यांना त्यांची तब्येत सुद्धा कशी व्यवस्थित ठेवता येईल याबद्दल खूप छान समजावून सांगितलं. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम.
1: सणांच्या दिवसात मधुमेही व्यक्तींनी घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अजय रोटे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार या विषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती। तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।

चार वाजत आहेत, वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार ऐकण्याची. माहेरची माणसं या चित्रपटातलं गीत ऐकूया. देवकी पंडित, अपर्णा मयेकर, शोभा जोशी, रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर आणि अरुण इंगळे यांच्या स्वरात. गीत सुधीर मोगे यांचं, संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

गीतबहार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया. थरथराट या चित्रपटातलं शीर्षक गीत विनय मांडके, सुदेश भोसले, अनुपमा देशपांडे आणि आनंद शिंदे यांच्या स्वरात, गीतकार प्रवीण डवणे, संगीतकार अनिल मोहिले.

खतरनाक या चित्रपटातलं शीर्षक गीत आपण ऐकत होतात. प्रतिमा राव आणि रंजना जोगळेकर यांच्या स्वरात, गीत प्रवीण डवणे यांचं, संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी.

0: अगर नायक घाम ही फुटला, घाम ही फुटला, अंगाला या तुटला।
1: थरथराट चित्रपटातील शीर्षक गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला। हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही। साडेचार वाजलेले आहेत, मालिका विशेष या कार्यक्रमात ऐकूया लावण्य रंग या मालिकेचा भाग 81वा।
2: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
3: श्रोत्यांनो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। गेल्या भागामध्ये आपण टाकणीची लावणी म्हणजे काय असतं ते पाहिलं। आपल्याला माहिती आहे की पेशवे काळानंतर पुढं ब्रिटिश काळातही वगाच्या लावण्या रचण्यात आलेल्या होत्या। पेशवे काळातल्या कथात्मक लावणीचा जो पुढं वग सादर झाला असेल किंवा नसेल हे आत्ता काही आपण ठाम सांगू शकत नाही, पण ब्रिटिश काळामध्ये पद्य स्वरूपामध्ये लिहिलेल्या कथात्मक लावण्या ज्या होत्या त्यावर मात्र वग सादर केला जात होता हे आपल्याला निश्चितपणे सांगता येऊ शकतं। तमाशाफडामध्ये सादर झालेला पहिला वग म्हणजे मोहना बटाव हा वग होता, आणि मोहना बटाव हा जो वग होता तो उमाबाबू सावळजकर या तमाशा कलावंतानं लिहिलेला आहे। हा वग कसा होता, त्यामध्ये काय होतं हे जाणून घेऊया एका ढंगदार अशा लावणीनंतर। सुरुवातीची ही रचना आपण ऐकणार आहोत ती अनुराधा मराठे यांच्या आवाजातली आहे, शब्द जगदीश खेबुडकरांचे, संगीतकार प्रकाश देवाळे। अंबा तोतापुरी।

या लावणीपूर्वी आपण बोलत होतो मोहना बटाव या वगाबद्दल, जो वग उमाबाबू सावळजकर यांनी लिहिला होता. तर त्याची कथा अशी होती, तासगाव तालुक्यातल्या सावळज नावाच्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये बाबाजी आणि कुंडलिक हे दोन दरोडेखोर राहत होते. गावाच्या पाटलानं त्यांना पकडण्याचा खूप प्रयत्न केलेला, पण गावच्या शिलंगणात पाटलालाच बाबाजीची थप्पड खावी लागली होती. पुढं बाबाजी हा फरार होतो. चिडलेल्या पाटलानं बाबाजीच्या बायकोला आणि त्याच्या 10-11 वर्षाच्या पोराला उमाला गावाबाहेर हाकलून दिलं. मग बाबाजीच्या बायकोचे माहेर होतं ते भिलवडी, ती तिथं जाऊन राहिली आणि पोराला संभूकोष्ट्याकडं गुरं राखायला ठेवलं. हा संभूकोष्टी त्यावेळेला अतिशय नावाजलेला भेदिक शाहीर होता. औदुंबराचा हैबती बुवा आणि भिलवडीचा संभूकोष्टी यांच्यात नेहमीच भेदिकचे सामने व्हायचे. संभूकोष्ट्यांच्या घरी रोज रात्री भेदिक गाणं गायलं जायचं. गोठ्यात जनावराच्या पलीकडे बसलेला उमा हे सगळं मन लावून ऐकायचा. फडातल्या भेदिक लावण्या, सवाल जबाब, त्यांच्या चाली, तो सगळं आपल्या मनात साठवायचा. दिवसभर गुरामागं फिरता फिरता रात्री ऐकलेल्या लावण्या तो गुणगुणायचा. हळूहळू तोही कविता करू लागला. पुढं बाबाजीनं दरोडेखोरी सोडून दिली आणि तो बायको पोराला घेऊन जयसिंगपूरजवळ नांदणी या गावी राहू लागला. पुढं उमाचं लग्न झालं, त्याला 1-2 मुलं झाली, पण उमाचा गाणी लिहिण्याचा छंद काही कमी झालेला नव्हता. संभूकोष्ट्यामुळं तो भेदिक गाणं गात असायचा. भेदिक लावण्या गायल्यानंतर मनोरंजनासाठी म्हणून एखादी कथात्मक लावणी म्हणण्याची प्रथा आहे, आणि त्या प्रथेनुसारच मोहना बटाव या लोककथेवर उमानं देखील पुढं एक कथात्मक लावणी लिहिली. याबद्दलच आपण अधिक बोलूया आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायली आहे. अण्णासाहेब देऊळगावकरांची ही रचना संगीतबद्ध केली आहे अनिल मोहिले यांनी.

श्रोते हो, सध्या आपण बोलतोय मोहना बटाव या भागाबद्दल, जो उमा बाबू सावळजकर यांनी लिहिला होता आणि तोही एका लोककथेवरून लिहिला होता. जागरण गोंधळातून आख्यानं त्या काळामध्ये सादर केली जायची. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आपणही असंच कथानाट्य सादर करावं असं उमाला वाटलं आणि मग या उमानं तमाशा फटामध्ये मोहना बटाव हा खेळ दाखवायला सुरुवात केली. असे खेळ तो गावोगावी करू लागला. त्याचा एक खेळ नांदणी गावच्या जत्रेत इतका गाजला की गावोगावी उमाचं नाव झालं. सावळजकरांनीही मोठ्या सन्मानानं त्याला आपल्या गावी परत नेलं. त्याच्या या तमाशा फडात त्याच्या जोडीला पेडचा बाबाजी मांग हा साथीदार होता. ही जोडी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात चांगलीच गाजत होती. एका अडाणी गुराखी पोरानं लिहिलेला आणि रंगवलेला वग आजही पद्यस्वरूपामध्ये उपलब्ध आहे आणि त्याचं नाव अर्थातच मोहना बटाव असं आहे. हा वग काय आहे ते आपण बघणार आहोत आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती अपर्णा मयेकरणी सहकाऱ्यांनी गायलेली आहे. अंब कोळी यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे सदाशिव गुजर यांनी.

मोहना बटाव या नावाचा जो वग लिहिला होता तर तो असा होता की तमाशाचा फड उभारलेला असतो आणि वगाला सुरुवात झालेली असते आणि शाहीर पुढं येऊन गाऊ लागतो, मोहना नारीचं रूप अनिवार्य

तनु सुकुमार आलाया भार खाशी दिसण्यात उमेदवार फिरवती हात छातीवर भिवया दोन्ही चंद्राची कोर तुटती तार बावरी हरिण डोळ टवकार चमकली वीज आसमानावर बारीक पुतळी पट्ट्याची धार मंजुळ बोलण चालण स्थिर पाहत जगसार अहमदनगरच्या मोहना नारीला स्वरूपाची आवई गेली दूरवर चोह देशावर घोर कैकाला घोर कैकाला। अशी सौंदर्याची खाण असलेल्या अहमदनगरच्या राणीच्या रूपाचा बोलबाला चोहीकडे झालेला आहे। कैकांना तिच्यासाठी घोर लागलेला आहे। दिल्लीचे हस्तिनापूरचे व्यापारी सावकार 100 बैलाच्या पाठीवर मालाच्या गोण्या बांधून मजल दर मजल करत अहमदनगरच्या बाजाराला येतात। त्या व्यापाऱ्यांनी विहिरीजवळच्या आमराईत तळ ठोकलेला आहे। दावणीला बैल बांधलेले आहेत। उजेडासाठी झाडाला कंदील लटकवलेले आहेत। ते व्यापारी आपला व्यापार उरकण्यासाठी पेठेत जातात तेव्हा मोहना राणी देवीच्या दर्शनाला निघालेली असते आणि त्यावेळी तिचा साज शृंगार कसा आहे हे जाणून घेणार आहोत एका ढंगदार लावणीनंतर। आता ऐकूया वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांनी गायलेली जगदीश खेबुडकरांची एक ढंगदार अशी लावणी, संगीतकार अशोक पत्की।

आत्ताच आपण लावण्य रंग या कार्यक्रमाचा भाग 81 ऐकलात. श्रोते हो, थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला सुरुवात करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो नमस्कार. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता सुरू होत आहे. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील सगळ्या श्रोत्यांचंही या सभेत स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी. नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूया काही ठळक घडामोडी. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दुरुस्त पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं तर नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. आज गौरी विसर्जन. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येत आहे. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2,507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. बीड ते पुणे रेल्वे सेवा येत्या 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही रेल्वेगाडी बीडहून रोज रात्री 9:30 सुटून पुणे जंक्शनला सकाळी 5:20 पोहोचेल. परतीची गाडी पुण्याहून रात्री 10:45 सुटून बीडला सकाळी 6 पोहोचेल. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार विजेंद्र गुप्तासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा जपानमध्ये झाला. या समारंभात भारताचा ध्वज ऑलिम्पिक पदविजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांच्याकडे आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. 5:03 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात TS नंदकुमार यांचं कर्नाटक शैलीतील मृदंगम वादन. ताल आहे खंड चापू. त्यांना खंजिरावर साथ दिली आहे आदित्य राजगोपालन यांनी. घटमवर शंकर नारायण रामचंद्रन यांनी. तर मोरसिंगवर रोहित प्रसाद. ऐकूया TS नंदकुमार यांचं खंडचापू या तालातील मृदंगम वादन.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण कर्नाटक शैलीतील टी एस नंदकुमार यांचं मृदंगम वादन ऐकलं. ताल खंड चापू खंजिरावर त्यांना साथ केली होती आदित्य राजगोपालन यांनी, तर घटमवर शंकर नारायण रामचंद्रन यांनी, मोरसिंगवर रोहित प्रसाद. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. ऐकूया कार्यक्रम युववाणी.

0: कवीनं काय सुंदर असलंय ना हे गीत, परफेक्ट असं निरीक्षण आणि त्यानुसार रचना.
1: हो ना, बाप्पा आले की वातावरणात एक वेगळंच वलय निर्माण होतं बघ.
0: तुला माहितीये का, म्हणजे तू अनुभवलंय की नाही माहित नाही, पण हे जे वातावरण आहे म्हणजे हे जे सराउंडिंग क्रिएट होतं ना, हे पूर्ण वर्षभरात कधीच होत नाही.
1: हो अगदी बरोबर. हा
0: म्हणजे बघ, असं म्हणायला हरकत नाही की समजा मला वर्षभर डांबून ठेवलं एका खोलीत आणि या भाद्रपद महिन्यात बाहेर सोडलं, तर या वातावरणाचा अनुभव घेऊन मी असं सांगू शकतो की बाप्पांचं आगमन झालेलं दिसतंय.
1: बस बस बस, आम्ही ऐकतो म्हणून इतकं पण फेकू नये माणसाने.
0: अगं खरंच,
1: तुला डांबून ठेवलं पाहिजे हे खरं, पण नंतर बाहेर सोडायलाच नको.
0: नको ग, असं नको बोलू.
1: नको काय नको, अरे आपल्या मित्रांचं स्वागत तर कर आधी.
0: ओ सॉरी सॉरी सॉरी सॉरी. मित्रांनो, मी दर्शन आपला आजच्या युवावाणीच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो.
1: नमस्कार मित्रांनो, मी नेहा आपलं खूप खूप स्वागत करते आजच्या बाप्पा विशेष या कार्यक्रमात. दर्शन, पण मगाशी त्या मंडळात छान गाणं चाललं होतं बघ, माहोल बनत होता आणि तू मध्येच बोलला. आता बिलकुल गप्प बस आणि बाजूला हो, मला हे गाणं ऐकू दे.

0: आता बोलू?
1: हाँ बोल।
0: हा, तर मला असं म्हणायचं होतं की गमतीचा भाग सोडला तर हा माहोलच वेगळा असतो, नाही का?
1: ते तर आहेच। आपण नुकताच पोळा हा सण साजरा केला। आपल्या खानदेशात

0: असं म्हणतात, आला आला पोया अन सगळे सण झाले गोया.
1: वा वा वा. आणि पोळ्यानंतर पहिला सण म्हणजे गणेशोत्सव.
0: आज संपूर्ण महाराष्ट्रात गल्लोगल्लीत खरोखरी गणपती बाप्पांची स्थापना झाली. काहींच्या बाप्पांचं विसर्जन झालं असेल, पण काहींचे बाप्पा अजूनही विराजमान आहेत.
1: हो, आणि आता उरलेले पुढचे सगळे दिवस चिल्ल्या बिल्ल्यांची मज्जाच मजा.
0: अरे हो, बाप्पांसाठी बनवलेला वेगवेगळा प्रसाद खाणं, शाळेत न जाण्यासाठी वेगवेगळी कारणं शोधणं, आधी घरी मग मंडळात धिंगाणा घालणं वगैरे वगैरे.
1: क्या बात है. पण आज आपण केवळ बाप्पांबद्दलच बोलणार आहोत का?
0: हो
1: हो.
0: म्हणजे नाही
1: नाही.
0: अरे म्हणजे ते जाऊ दे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे सार्वजनिक गणेशोत्सव.
1: हो, पण आज आपली मैत्रीण दिव्या चौधरी हिचं गायन आणि वादनही आपल्याला ऐकायचं आहे.
0: अरे हो की. दिव्या ही TY बीकॉम ची विद्यार्थिनी आहे. CA साठी देखील तिने क्लासेस जॉईन केलेत, आणि त्याचबरोबर ती गायन आणि तबला वादनात विशारद देखील आहे.
1: अरे वा, मग तर मित्रांनो, आता दिव्याचं गीत तर आपण ऐकलंच पाहिजे.
0: नक्कीच.

0: वा, बाहेर पडणारा पाऊस आणि दिव्याचं हे गीत म्हणजे अगदी जुळून आलंय बघ.
1: मित्रांनो, यात दिव्याचे वडील आणि तबल्याचे गुरु श्री राजेंद्र चौधरी सर यांनी तिला तबल्याची साथ केली आणि तिचे गायनाचे गुरु श्री दुष्यंत जोशी सर यांनी तिला हार्मोनियमवर साथ केली.
0: दिव्याचं गीत तर आपण ऐकलं, आता तिचं तबला वादनही ऐकून घेऊया.
1: पण नेहा, त्याआधी दिव्या आपल्या मित्रांशी काहीतरी बोलू इच्छिते, तिला काहीतरी सांगायचंय. कसं आहे ना, आता ती CA फाउंडेशन कोर्स करते आणि त्यासोबतच तिची ही कलाही जोपासते, बरोबर ना?
0: हो, म्हणजे दोन्ही गोष्टी ती छान सांभाळते, जे बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही, तर त्यासाठी ती आपल्या मित्रांना काही सांगू इच्छिते.

0: दिव्या, तुझी ही शिकण्याची आता सुरुवातच आहे. तू सीए फाउंडेशन कोर्सलाही अजून सुरुवातच केली आहे, नुकतीच तू विशारद झाली आणि ती पण तुझी सुरुवातच आहे. तर मग तू सीएला करिअरच्या दृष्टीने पाहतेस का गायन वादनाला करिअरच्या दृष्टीने पाहतेस?
1: मी आता सध्या दोघांनाच त्या दृष्टीने बघते,
0: अच्छा,
1: आणि सीए आणि गाणं मी दोघं सायमल्टेनियस सुरू ठेवणार आहे आयुष्यात पुढे.
0: बरं.
2: भविष्यात तुला लोक ओळखतील, जेव्हा तुझी स्वतःची ओळख निर्माण होईल तेव्हा तुला काय वाटतं, तुला सीए म्हणून ओळखावं की एखादा मोठा कलाकार म्हणून ओळखलं जावं?
1: मला असं वाटतं की मला एखादा मोठा कलाकार म्हणून ओळखलं जावं.
2: अच्छा, म्हणजे तुझा प्रेफरन्स तो आहे तर.
1: हो.
2: बरं, मग तू आता म्हटलंच आहेस की कलाकार म्हणून ओळखलं जावं, तर प्रत्येक कलाकाराकडे त्याच्या कलेव्यतिरिक्त वेगळे विचार असतात. तर ॲज अन कलाकार म्हणून तुला काय वाटतं, कलाक्षेत्रामध्ये आपल्यासारख्या तरुणांनी काय केलं पाहिजे, किंवा तुझा आपल्या या तरुण पिढीसाठी काय संदेश असेल?
1: आता अशा सीए सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे असतात, त्यामुळे मुलं त्याचा प्रेशर घेतात खूप, आणि त्याच्या अभ्यासामुळे त्यांचे जे छंद आहेत ते जोपासत नाही. त्यांनी ते जोपासायला पाहिजे, त्याच्यामुळे त्यांना रिफ्रेशमेंट भेटते एक अभ्यासासाठी, आणि इफिशियंटली ते अभ्यास करू शकतात. त्याच्यामुळे त्यांना निश्चितच त्यांच्या परीक्षांमध्येही यश मिळतं आणि त्यांचं आयुष्यही छान असतं. सध्या मेंटल हेल्थ हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि सगळीकडे म्युझिकल थेरपीज ज्या सुरूच आहेत, तर मग मुलांना अभ्यासाचं डिप्रेशन येऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे छंद जे ते जोपासायला पाहिजे. आणि आता आमच्या पिढीत जे सगळे मुलं आहेत ते चित्रपट संगीताकडे जास्त लक्ष देत आहेत, त्यांनी शास्त्रीय संगीतही ऐकावं, कारण त्याच्यामुळे जो अभ्यास ते करतात त्याच्यात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्यामुळे त्यांना डिप्रेशनही येत नाही आणि त्यांना अभ्यासातही मजा येते. म्हणून शास्त्रीय संगीत प्रत्येकाने ऐकावं, शिकता येत नसेल तरी ऐकायला तरी सुरुवात करावी.
2: बरोबर म्हणतात ना की तानसेन नाही होत आलं तर चालेल, पण कानसेन नक्की व्हावं, है ना? बरोबर आहे. आणि आजकाल आपल्या पिढीमध्ये डिप्रेशनचं प्रमाण जरा जास्तच वाढलंय, त्यामुळे तू म्हणतेस तसं बरोबर आहे की शास्त्रीय संगीताची जोड असेल आयुष्याला तर नक्कीच डिप्रेशन सारखा विषय कोणाच्याच आयुष्यात येणार नाही. वा, छान.
0: मग दिव्या, हे झालं मुलांसाठी, म्हणजे जे आपले युवक मित्र आहेत त्यांच्यासाठी. पण आपण आता बघतो आजकालची जी लहान मुलं आहेत ही मोबाईल गेम मध्ये किंवा सोशल मीडियामध्ये किंवा ते तेवढ्याच विश्वात ती अडकलेली आहेत, त्यांना आवड असते कुठेतरी पण ते त्या मोबाईल डिव्हाइसमुळे किंवा सोशल मीडियामुळे बाहेर पडू शकत नाहीयेत. मग याच्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे असं तुला वाटतं?
1: पालकांनी त्यांच्या हातातनं मोबाईल फोन घ्यायला पाहिजेत, डिव्हाइसेस घ्यायला पाहिजेत, आणि त्यांना बाहेर खेळायला असेल, काही कला असेल ती त्यांच्यातली कला ओळखायला पाहिजे. माझ्या आई बाबांनी माझ्यातली कला ओळखली आणि त्यांनी मला खूप सपोर्ट दिला की तो याच्यात कर. त्यांच्या सपोर्टमुळेही मी आज इथे आहे. आणि लहान मुलांची जर गोष्ट झाली तर त्यांच्या आई वडिलांनीही समजून घ्यायला पाहिजे की त्यांना काय विषयात इंटरेस्ट येतोय, त्यांना कुठे त्यांचा कल जातोय, आणि मोबाईल फोन्स त्यांनी वापरायला नको.
0: अच्छा, मग आता आपण दिव्याचं गाणं ऐकलंच आहे, तर मग आता एखादं तबल्याचा सोलो आपल्या या मित्रांना नक्की ऐकायला आवडेल.
1: तीन तालात एक रेला, तुकडे मुकडे आणि गत वाजून चक्रधार वाजून माझं वादन संपूर्ण करणार आहे.

0: मित्रांनो, दिव्याचं गायन आणि वादन आपण आताच ऐकलं. तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि
1: आता आपल्या पुढच्या विषयाकडे जाऊया, तो म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव.
0: मित्रांनो, भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली.
1: यात भक्ती हा मुद्दा जरी सारखा असला तरी उद्देश हा राष्ट्रभक्ती होता. म्हणजे तेव्हा कुठल्या मार्गाने आपल्याला अनेक लोकांपर्यंत एकावेळी पोहोचता येईल याचे मार्ग चळवळकर्ते शोधत असत.
0: आणि त्यातलेच एक म्हणजे लोकमान्य टिळक. जाहीर सभा घ्यायला बंदी असली तरी सण उत्सव साजरे करण्यास एकत्र यायला मात्र कुठलाही निर्बंध नव्हता.
1: आणि याचाच फायदा घेत गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी राष्ट्रवादी विचारांचा प्रचार प्रसार केला. देशभक्तीपर गीतं आणि भाषणांच्या माध्यमातून टिळक राष्ट्रवादाचा प्रचार करत.
0: लोकांनी एकत्र यावं, संघटित व्हावं आणि यासोबत गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रम, पोवाडे, व्याख्यानं, बौद्धिक सत्र यामुळे देशातील तरुण पेटून उठायचे आणि स्वातंत्र्याच्या लढाईला गती यायची.
1: म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाचाही एक महत्वाचा वाटा स्वातंत्र्य लढ्यात होताच.
0: हो, स्वातंत्र्यानंतर पुढे महाराष्ट्रातील पुण्याबरोबरच इतर जिल्हे, गाव आणि आज महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात अशा काही राज्यांमध्ये देखील गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
1: देशभक्ती आणि स्वातंत्र्याचा विचार पेरण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा उत्सव नंतर सामाजिक शैक्षणिक कार्यांमध्येही महत्वपूर्ण ठरला.
0: गणेशोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, शालेय साहित्य वाटप, अन्नदान, इतर सामाजिक कार्य असे वेगवेगळे उपक्रम होऊ लागले.
1: आणि आजही काही सार्वजनिक मंडळ आपल्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपून येत. पण मित्रांनो, काही ठिकाणी मूळ उद्देश कुठेतरी बाजूला राहून गेलाय आणि केवळ हेवेदावे, मौज, गर्व, द्वेष अशा भावनेतून दरवर्षी एक नवीन मंडळ उभारलं जाते.
0: सार्वजनिक मंडळांना मिळालेलं व्यापक स्वरूप आज अतिरेकात रूपांतरित झाले. एका गल्लीत किंवा एका चौकात आपल्याला चार गणेशोत्सव मंडळ स्थापन झालेली दिसतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
1: या दरम्यानच्या काळात धार्मिक भावना दुखावल्याच्या घटनाही ऐकायला येतात आणि त्यातून सामाजिक तेढ निर्माण होतो, ज्यामुळे तरुणांचं भविष्यही धोक्यात येतं.
0: त्यामुळे दर्शन, मला असं वाटतं की आपण एकोप्याने हा उत्सव साजरा केला पाहिजे. कुठलाही राग द्वेष मनात न ठेवता हा उत्सव आनंदात साजरा झाला पाहिजे.
1: अगदी बरोबर. आणि यासोबतच अजून एक महत्वाचं म्हणजे पर्यावरण पूरक असा हा उत्सव दरवर्षी झाला पाहिजे.
0: खरंय, गणेशोत्सव संपल्यावर 15 दिवसांनी आपण जेव्हा नदीकाठी, समुद्राकाठी जाऊ तेव्हा एकही बाप्पाची मूर्ती तिथे जीर्ण अवस्थेत दिसायला नको, किंवा हार, फुलं, निर्माल्य त्या सभोवतालच्या परिसरात दिसायलाच नको.
1: आणि हे तेव्हाच होईल जेव्हा आपण मातीच्या आणि लहान सुंदर साजेशा मूर्तीची स्थापना करू आणि निर्माल्याचं योग्य ते नियोजन लावू. आणि म्हणूनच या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण एक निश्चय करू की उत्सवादरम्यान कुठलाही सामाजिक द्वेष न करता समाजातील प्रत्येक घटकासाठी या 11 दिवसात काय सहकार्य करता येईल याचा विचार करू.
0: आता काही दिवस तर व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे पार पडले, पण आता उर्वरित 5 दिवसातही समाज उपयोगी कामं करता येतील किंवा वर्षभरासाठी काय निश्चय करता येईल याचा विचार करू.
1: बाप्पाला प्रार्थना करू, तूच बुद्धिदाता आहेस, आमच्या कुबुद्धीला सुबुद्धीचा प्रसाद दे.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळ संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया गीतादत्त आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वप्न तेच लोचनी या चित्रपटातून आदिल अहमद यांचं गीत.

रंजना जोगळेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत नंदू होनप यांचं होतं. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता ऐकूया दिल्ली केंद्रावरून प्रसारित

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम सायन्स कॉर्नर.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आजच्या सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो कधी विचार केलाय का तुम्ही लघुग्रह कोणाला म्हणतात, लघुग्रह म्हणजे काय, आणि आपल्या पृथ्वीच्या संदर्भात आपण जेव्हा त्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या पृथ्वीसाठी किंवा आपल्या पृथ्वीच्या दृष्टीने त्यांचं काय महत्त्व आहे, हे प्रश्न तुमच्या मनात कधी पडलेत का? आज आपण या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे हौशी खगोलशास्त्रज्ञ विक्रांत विवेक कुरमुळे सर यांना. सर नमस्कार.
2: धन्यवाद सर, मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे आभार.
1: सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमची थोडी ओळख करून द्या आणि तुम्ही हौशी खगोलशास्त्रज्ञ कसे झालात त्याबद्दल पण थोडं सांगा.
2: माझं लहानपण जे आहे हे बदलापूरमध्ये गेल्यामुळे आम्हाला लहानपणी तेवढा आत्ता जे आपण ज्याला लाईट पोल्युशन म्हणतो त्याचा आम्हाला जास्त परिणाम जाणवला नाही. आणि लहान असताना एकदा मी आकाश दर्शनाचा कार्यक्रम अटेंड केला होता, खगोल मंडळ एक ग्रुप आहे त्यांचा, आणि तिथून मला खरं तर खगोलशास्त्राची मला आवड निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की आपण ह्याच्यातच अभ्यास केला पाहिजे, कारण तेव्हा आम्ही गुरु बघितला होता, शनीची कडी बघितली होती, आणि हे खूपच रोमांचकारी होतं सगळं आणि विलक्षण होतं आमच्या लहानपणात ते सगळं बघणं. आणि असं ठरवल्यानंतर मग पुढे BSc MSc फिजिक्स ॲस्ट्रोफिजिक्स असं करत करत मग ठरवलं की आपण ह्याच्यामध्ये करिअर करण्याच्याऐवजी आपण ह्याला थोडीशी एक हॉबी म्हणून पण प्रोफेशनल असं म्हणून ते एक हौशी खगोलशास्त्रज्ञ म्हणून काम करूया.
1: आपल्या कार्यक्रमाचा जो आजचा मूळ विषय आहे लघुग्रह म्हणजे काय आपण त्याच्याकडे वळूयात. लहान प्रश्न पण महत्त्वाचा, लघुग्रह म्हणजे काय?
2: आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आकाशामध्ये कधी कधी मेटिऑर्स बघतो, बरोबर, जेमिनाइड्स असतात, लिओनाइड्स असतात, त्या उल्का असतात. लघुग्रह हा तसाच एक छोटासा भाग आहे. लघुग्रह म्हणजे हे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे लहान दगडी किंवा धातूचे पिंड आहेत, आपण त्याला पिंड म्हणू. आपण हे आकाराने लहान असतात, म्हणजे जे खुजे ग्रह किंवा ज्याला ड्वार्फ प्लॅनेट प्लुटो म्हणतात ह्यापेक्षा हे खूपच लहान असतात आणि ह्यांचा जो आकार आहे हाही अनियमित असतो. बहुतेक लघुग्रह जे आहेत हे ॲस्ट्रॉइड बेल्ट किंवा लघुग्रहाचा जो पट्टा आहे जो मंगळ आणि गुरुच्या मध्ये आहे इथे आढळतात. आणि आता सांगायचं झालं तर वेस्टा हा जो सर्वात मोठा लघुग्रह आहे याचा व्यास साधारणतः 525 किलोमीटर एवढा आहे.
1: खगोलशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जनरली याच्यामध्ये ह्या जगाची निर्मिती कशी झाली याबद्दल एक 4-5 थेरीज आहेत आणि त्यातली प्रामुख्याने जनरली ॲक्सेप्टेड बिग बँगची जी थेरी आहे आपण त्याचा विचार करतो. आणि बिग बँग थेरीमधनं मग सूर्य तयार झाले, ग्रह तयार झाले, त्यांना उपग्रह तयार झाले. तर लघुग्रह कसे तयार झाले?
2: खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे लघुग्रहांची पण. आणि लघुग्रह दिसतात छोटे पण ते खूप महत्त्वाचा दुवा आहेत अवकाशातले.
1: महत्त्वाचा दुवा आहे,
2: खूप महत्त्वाचा दुवा आहे. आपल्याला जर पृथ्वी कशी तयार झाली किंवा तारे किंवा आपला सूर्य कसा तयार झाला हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा त्याच्यातला एक खूप महत्त्वाचा दुवा आहे. कारण साधारणपणे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सौरमाला तयार झाली तेव्हा सुरुवातीला जे वायू होते, धुळीचे कण होते, ह्यांचा मोठा तो ढग होता आणि ते एकत्र येऊन सूर्य आणि ग्रह तयार झाले. पण ह्यात

0: तरी अजून काही जी धूळ आणि दगड जे एकत्र उरले आणि गुरुच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांचा ग्रहात रूपांतर नाही होऊ शकलं, असे जे छोटे जे दगड होते जे सूर्याभोवती आता फिरतायत ते बेसिकली ॲस्ट्रॉइड्स किंवा त्यांना लघुग्रह म्हणतात.
1: यांचे वेगवेगळे प्रकार पण आहेत का?
0: ॲस्ट्रॉइडचे वेगवेगळे प्रकार आहेत. ॲस्ट्रॉइडचे सर्वात जो प्रामुख्याने आढळणारा जो प्रकार आहे ज्याला सी टाईप किंवा त्याला कार्बोनेसियस असं म्हणतात, सी फॉर कार्बोनेसियस, म्हणजे ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून कार्बन माती अशा प्रकारचेच पदार्थ आढळतात आणि हे गडद रंगाचे असतात. सो साधारणतः लघुग्रह पट्ट्यामध्ये 75% संख्या ही या प्रकारातली आहे. त्याच्यानंतरचा एक प्रकार आहे तो म्हणजे एस टाईप किंवा त्याला सिलिकेसियस म्हणतात. नावरूनच तुम्हाला कळलं असेल की त्याच्यात सिलिकाचं प्रमाण जास्त आहे. तर हे सिलिका असल्यामुळे थोडे चमकदार असतात. आणि त्याच्यानंतरचा जो आणखीन एक मुख्य प्रकार आहे त्याला एम टाईप किंवा त्याला मेटालिक म्हणतात, ज्याच्यामध्ये धातूचं प्रमाण खूप जास्त असतं. याच्यामध्ये लोखंड, निकेल अशा प्रकारच्या धातूंचं प्रमाण खूप जास्त असतं. आता हे धातूंचं प्रमाण ह्याचा उपयोग काय तर पुढे जाऊन भविष्यामध्ये स्पेस मायनिंगमध्ये सुद्धा हे कामाला येऊ शकतात ॲस्ट्रॉइड. म्हणजे जर आपण आता बघत आहोत की इलॉन मस्क किंवा काय करतायत, तर उद्या आपल्याला एखादी गोष्ट परग्रहावरती उभी करायची असेल त्यासाठी आपण जर पृथ्वीवरचे धातू आपल्याला तिथे कमी पडत असतील तर आपण स्पेस मायनिंग करून आपण ते धातूसुद्धा आणू शकतो. ह्याचं एक उदाहरण म्हणजे इरिडियम नावाचा जो धातू आहे हा पृथ्वीवरती अतिदुर्मिळ धातू आहे, पण जिथे जिथे लघुग्रहांचा आघात किंवा अशनी आघात झाला आहे तिथे हा तुम्हाला प्रामुख्याने आढळतो. आणि म्हणूनच इरिडियमला स्पेस मेटल किंवा अवकाशी धातू पण म्हणतात.
1: श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय आणि आपल्या दृष्टीने त्यांचं महत्त्व काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आत्ता सरांनी आपल्याला लघुग्रह म्हणजे काय, ते कसे तयार झाले, त्यांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला सांगितले. तीन प्रकार म्हणजे एक ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट आहे, दुसऱ्यामध्ये सिलिका कंटेंट आहे, तिसऱ्यामध्ये मेटल कंटेंट आहे. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न येतो की लघुग्रहांचा हा जो काही आपल्याला अभ्यास करायचा आहे तो कुठल्या दृष्टीने आपल्याला नेतो आहे.
0: ह्याच्यातला एक आपण जो आधी मुद्दा मांडला होता की लघुग्रह हे एक साधारणतः 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सूर्यमाला आणि पृथ्वी आणि इतर ग्रह तयार झाले तेव्हाच हे दगड तयार झालेले आहेत. आता ह्या दगडांचा आपण प्रत्यक्ष अभ्यास करून आपण भूतकाळात जाऊन हे तपासू शकतो की सौरमाला तयार होताना किंवा इतर ग्रह तयार होताना साधारणतः काय परिस्थिती होती. तुम्हाला असे अनेक धातू या लघुग्रहांवरती दिसतील की जे पृथ्वीवरती खूपच कमी प्रमाणात आहेत किंवा नगण्य आहेत. ह्याच्यावरूनही आपल्याला एक थोडीशी कल्पना येऊ शकते की त्या काळामध्ये लघुग्रह तयार होताना काय परिस्थिती निर्माण झालेली असेल. तो हा एक मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की काही लघुग्रह ज्या पृथ्वीजवळून जातात आणि जर एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर किती नुकसान होऊ शकतं याची कदाचित तुम्हाला कल्पना असेल जेव्हा डायनासॉर विलुप्त झाले. त्याच्यामुळे ह्या लघुग्रहांचा अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नुसते पृथ्वीवरती आदळणार हा एक भाग, पण डार्ट मिशनसारख्या काही नासाने मोहीम राबवल्या आहेत ज्याच्यामध्ये लघुग्रह जर पृथ्वीकडे येत असेल तर त्याच्यावरती त्या लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलणं शक्य आहे का हाही अभ्यास केला गेलेला आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त धातू हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे जो भविष्यामध्ये अंतराळात संसाधनं मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: अंतराळामध्ये जसं आपण म्हटलात की बाबा मायनिंगसाठी आपण त्याचा वापर करू शकतो, पण ही झाली स्पेसमधली गोष्ट, अंतराळातली गोष्ट. पृथ्वीच्या दृष्टीने आपण सामान्य माणसाला लघुग्रह शोधण्याचं काय महत्त्व आहे, त्याला आयडेंटिफाय करण्याचं काय महत्त्व आहे आणि पृथ्वीवरून आपण त्यांना आयडेंटिफाय करत असताना त्याचं कशाप्रकारे महत्त्व समजून घेऊ शकतो.
0: लघुग्रहांचं महत्त्व एक म्हणजे हिस्टॉरिकल किंवा त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे जे तुम्हाला पृथ्वीच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं, सौरमालाच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं. दुसरा मुद्दा की तो जर पृथ्वीजवळ आला किंवा पृथ्वीवरती पडू नये ही काळजी घेणं हा एक मुद्दा झाला. आणि तिसरं मायनिंगसाठी, धातूच्या मायनिंगसाठी हा तिसरा मुद्दा आहे आपल्याकडे की ज्याच्यामुळे लघुग्रह शोधणं हा हे महत्त्वाचं ठरलेलं आहे.
1: आपण आत्ताच म्हटलं की काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे, तो पृथ्वीवर पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची, आपण ती कशी घेऊ शकतो?
0: सर्वात पहिले तर आपल्याला लघुग्रह शोधणं महत्त्वाचं आहे. आणि लघुग्रह शोधल्यानंतर एकदा आपल्याला लघुग्रहाचा शोध लागला की आपण त्याची ट्रॅजेक्टरी मेजर करू शकतो. शास्त्रज्ञ त्याची मेजर करू शकतात, त्याचा कालावधी मेजर करू शकतो.
1: ट्रॅजेक्टरी म्हणजे तो कसा प्रवास करतोय,
0: त्याचा वेग किती आहे, त्याचा आकार किती आहे आणि साधारणतः त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे धातू आहेत ह्याचा एक आपण स्टडी करू शकतो आणि त्याच्यावरून एक अंदाज बांधू शकतो की हा पृथ्वीसाठी धोकादायक आहे की नाही आहे, आणि जर असेल तर किती धोकादायक आहे, म्हणजे पृथ्वीच्या किती जवळून तो जाणार आहे का पृथ्वीवरती येणार आहे, किंवा अगदीच जर अशी परिस्थिती आहे की तो जसं डायनासॉरच्या वेळेस झालं की तो पृथ्वीवरतीच येणार आहे, तर मग आपण कुठल्या प्रकारे त्याच्यावरती आघात किंवा एखादा स्फोट घडवून त्याची दिशा बदलू शकतो का किंवा तो फोडू शकतो का, अशा प्रकारे आपण प्रिकॉशनरी मे बी इन फ्युचर घेऊ शकतो.
1: असा लघुग्रह पृथ्वीवर पडला आहे आणि त्यामुळे काय नुकसान झालं आहे, याचं काय उदाहरण आपण देऊ शकाल?
0: दोन खूप मोठे उदाहरण आहेत. एक म्हणजे जेव्हा डायनासॉर नष्ट झाले, साधारणतः 66 दशलक्ष वर्षांपूर्वी ही घटना घडली होती, जेव्हा एक मोठा चिक्सू क्लब नावाचा एक, त्याला इम्पॅक्टर म्हणतात, पण एक तो लघुग्रह जेव्हा तो पेनेन्सुएला न्यू मेक्सिको येथे पडला, तेव्हा त्याचा जो व्यास होता ना हा साधारणतः 10 ते 15 किलोमीटर होता आणि त्याचा वेग मात्र 72,000 किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा वेग होता. आणि हा जेव्हा पृथ्वीवरती धडकला त्याच्यामुळे जी ऊर्जा निर्माण झाली हे एक अब्जोपटीने, म्हणजे नागासाकी आणि हिरोशिमावरती जो अनुभव पडला त्याच्यापेक्षा ही ऊर्जा अब्जोपटीने जास्त होती. ह्याच्यामुळे जो सुनामी आली त्या काळामध्ये त्याच्या लाटा साधारणतः 100 मीटर उंच होत्या, आणि हा एवढाच नव्हता तर ह्याच्यामुळे जवळजवळ पृथ्वीवरची 75% प्रजाती नष्ट झाल्या. त्याचं कारण एक असं होतं की धडकेमुळे एकतर धूळ आणि धूर वातावरणात गेली आणि त्याच्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवरती पोहोचूच शकला नाही. सूर्यप्रकाश नसल्यामुळे वनस्पती मरू लागल्या, वनस्पती नसल्यामुळे त्याच्यावरती जगणारे जे प्राणी होते ते मेले, आणि त्यांच्यावरती जगणारे जे मांसाहारी प्राणी आहेत तेही नष्ट झाले. अशी ही ॲक्च्युली एक शृंखला तयार झाली आणि या शृंखलेमध्ये जवळजवळ अनेक प्रजाती नष्ट झाल्या. दुसरं म्हणजे आणखीन एक घटना घडली, ती म्हणजे तुंगुस्का नावाची एक नदी आहे सायबेरियामध्ये, तिथे 30 जून 1908 साली एक मोठा अश्नी आघात झाला. तो अश्नी आघातला आपण एअरबस्ट म्हणतो कारण तो ॲक्च्युली जमिनीपासून 5 किलोमीटर ते 10 किलोमीटर उंचावर झाला, पण तरीसुद्धा हा आघात एवढा मोठा होता की साधारणतः म्हणजे तो जो अश्नी होता त्याची जी लांबी होती साधारणतः 50 ते 60 मीटर असली तरी या आघातामुळे जवळजवळ 8 ते 9 कोटी झाडं आणि त्या भागातलं जवळजवळ 2,150 स्क्वेअर किलोमीटर इतकं प्रचंड जंगल हे नष्ट झालं. म्हणजे एक 50 ते 60 मीटर आकाराचा तुकडा, म्हणजे एक अश्नी किंवा एक लघुग्रह जर पृथ्वीवरती पडला तर तो किती मोठं नुकसान करू शकतो, हे त्याचे दोन मोठी उदाहरणं आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये बुलढाणा इथे लोणार सरोवर आहे, तेही अश्नी आघाताने तयार झालेलं आहे. राजस्थानमध्ये रामगड इथे अश्नी आघात किंवा लघुग्रहामुळे एक मोठा खड्डा आहे साधारणतः 180 किलोमीटर व्यासाचा. ही महाराष्ट्रातली दोन फेमस उदाहरण आहेत किंवा प्रसिद्ध आहेत.
1: याने आपल्याला कळतं की लघुग्रह का आयडेंटिफाय केले गेले पाहिजे, त्यांचा अभ्यास किंवा त्यांच्यावर आपण का लक्ष ठेवलं पाहिजे. आता आपण लघुग्रह आयडेंटिफाय करण्याची, त्यांना ओळखण्याची, त्यांना नाव देण्याची जी काही प्रक्रिया आहे जिच्यात तुम्हीसुद्धा सहभागी आहात आणि त्याच्यात तुम्ही काम करता, ही आम्हाला थोडी समजून सांगा.
0: आजच्या काळामध्ये फक्त मोठ्या अंतराळ संस्थाच लघुग्रह शोधतात असं नाही आहे, सामान्य लोकही या संशोधनात सहभागी होऊ शकतात. अनेक वेळा मोठ्या दुर्बिणी आकाशाचे 1,000 फोटो घेतात आणि त्या सर्व फोटोंचे विश्लेषण करणे वैज्ञानिकांसाठी एकट्याने कठीण आहे कारण हा डेटा खूप जास्त आहे. म्हणून काही प्रकल्पांमध्ये जगभरातील लोकांना फोटो पाहण्याची संधी दिली जाते आणि लोक वेगवेगळ्या घेतलेल्या फोटोची तुलना करून त्याच्यामध्ये असणाऱ्या फरक शोधून हलणारा बिंदू कदाचित लघुग्रह असू शकतो असं गृहीत धरून ते शोधण्याचा प्रयत्न करतात. आता अशा प्रकारचे ज्याला सिटीजन सायन्स प्रोजेक्ट किंवा नागरिक विज्ञान प्रकल्प म्हणजे झुनिवर्स आहे किंवा इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल सर्च कॅम्पेन ISC ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेन आहे, अशा प्लॅटफॉर्मवरती हा डेटा अवेलेबल होतो. इथून लोक तो डेटा डाउनलोड करतात, ते ॲनालिसिस करतात आणि तो डेटा मायनर प्लॅनेट सेंटर ह्यांना पाठवला जातो. तिथून तो डेटा व्हेरीफाय होतो आणि जर त्यांना वाटलं की तुमच्या डेटामध्ये खरंच जो हलणारा बिंदू आहे तो लघुग्रह आहे तर त्याचा साधारणतः 1 वर्षभर अभ्यास केला जातो आणि 1 वर्षानंतर तुम्हाला त्यांच्याकडनं कन्फर्मेशन येतं. त्या लघुग्रहाचा एक नंबर येतो, त्याची ट्रॅजेक्टरी, तो कुठल्या ग्रेडचा आहे, ही सगळी माहिती तुमच्याकडे येते आणि त्याच्यावरती अजून 5 ते 6 वर्ष अभ्यास करून तुम्हाला त्याला नाव देण्याचे पूर्ण हक्क दिले जातात.
1: आताच तुम्ही म्हटलात की व त्याचा डाटा आपल्याला डाउनलोड करता येतो, हा जो काही डाटा आहे जो व्हेरीफाय केला जातो आहे त्याचे पॅरामीटर्स काय काय आहेत, कुठकुठल्या बाबी त्याच्यामध्ये गृहीत धरल्या जातात?
0: आता कसं आहे, आपल्याकडे जो डेटा येतो

0: हा आकाशामध्ये घेतलेले फोटो आहेत. ह्याच्यामध्ये हलणारी गोष्ट नेसेसरी नाही की ती लघुग्रहच असेल, ती कुठली असू शकते. त्याच्यामुळे तो जो हलणारा बिंदू आहे त्याची ट्रॅजेक्टरी ती चेक केली जाते की तो एका सरळ रेषेत आहे का वाकडा तिकडा जातो आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याला सिग्नल टू नॉईज रेशो एक भाग म्हणतात, की आपण जो घेतो आहे तो नॉईज आहे का तो खरंच तो स्ट्रॉंग सिग्नल आहे हाही बघितला जातो. आणि अजून असे एक दोन त्याचे पॅरामीटर्स आहेत ते चेक केले जातात की हा खरंच लघुग्रह आहे का.
1: बऱ्याच वर्षापासून तुम्ही ह्या लघुग्रहांचा शोध घेत आहात, त्यांच्याबद्दल अभ्यास करत आहात. आता थोडंसं आम्हाला ह्या लघुग्रहांचा शोध घेत असताना तुमचे काय अनुभव तुम्हाला आत्तापर्यंत आले ते जाणून घ्यायची इच्छा आहे.
0: ॲक्च्युली आमचा इथे इंडियामध्ये भरपूर वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्यापैकी आमचा एस ए सिटीजन सायन्स नावाचा एक ग्रुप आहे. हा आमचा इंटरनॅशनल ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमध्ये अर्जेंटिनाचे आहेत काही विद्यार्थी, काही लोक, काही कॅनडा, आणि त्याच्या थ्रू लघुग्रह शोधण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 200 अधिक लघुग्रह शोधले आहेत, म्हणजे MPSCला मायनर प्लॅनेट सेंटरला आम्ही पाठवले आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 17 कन्फर्मेशन आलेलं आहे, 17 नंबर दिलेला आहे आणि 17 100% आयडेंटिफाईड आहेत. आणि हे करत असताना वेगवेगळे अनुभव येतात की बऱ्याचदा त्याच्यामध्ये जसं आपण पूर्वीच्या काळी चित्रफित जात असताना त्यात काळे काळे डॉट्स असतात, बऱ्याचदा काही विद्यार्थी ते डॉट सिलेक्ट करतात की त्यांना वाटतं की हा कदाचित लघुग्रह असू शकतो. कधीकधी एखादा एवढा मोठा लघुग्रह मिळतो आणि आम्हाला जेव्हा ते त्यांच्याकडनं डेटा परत येतो की हा लघुग्रह, तेव्हा त्याचा आकार, कधीकधी आम्हाला जे लघुग्रह सापडले त्यांचा आकार साधारणतः 100 किलोमीटर पण आहे. आणि मग जे आमच्या ग्रुपमधले अदर जे स्टुडंट आहेत की आमच्यामध्ये डिस्कशन होतं की अरे हा जर पृथ्वीवरती पडला तर काय होईल, अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या गोष्टी किंवा मजेशीर गोष्टी आमच्या त्याच्यावरती चालत असतात.
1: आता ह्या लघुग्रहांचा जो काही अभ्यास केला जातो आहे तुम्ही जसे सांगितलं, तर जो काही डाटा किंवा जे फोटोज उपलब्ध होत आहेत त्याद्वारे होतो आहे, ह्याच लघुग्रहांना दुर्बिणीद्वारे बघण्याचं पण कधी योग येतो का?
0: हो, ॲक्च्युली हे लघुग्रह एवढे पण अगदी मोठे नाही आहेत की जे तुम्हाला सहज दुर्बिणीतनं दिसतील, पण जसं वेस्टा ह्याचा आकार साधारणतः 525 किलोमीटर आहे, हा तुम्हाला दुर्बिणीतून दिसू शकतो, हा बऱ्यापैकी मोठा आहे. पण बाकीचे जे आहेत ते एवढे पण मोठे असे नाही आहेत की जे दुर्बिणीतनं सहज दिसतील. मग त्यासाठी आपल्याला जे ऑप्टिकल टेलिस्कोप आहेत तेवढ्या आपल्याकडे एवढ्या सक्षम नाही आहेत, पण मग आपण मेजरली जो डेटा येतो आपल्याला रेडिओ टेलिस्कोपमधला डेटा येतो.
1: दुर्बिणीने दिसू शकत नाहीत पण जवळ जर आले तर खूप काही मोठा विध्वंस करू शकतात.
0: नक्कीच.
1: सर, तुम्ही बोलत असताना अजून एक कन्सेप्ट आम्हाला सांगितलात, सिटीजन सायंटिस्ट. ही थोडी आम्हाला अजून समजून सांगा ना, कारण श्रोत्यांना ह्या संकल्पनेद्वारे खगोलशास्त्र समजून घ्यायला अजून मला वाटतं की खूप छान वाव आहे याच्यामध्ये.
0: सिटीजन सायन्स हा एक खूप पुढे येणारा एक सुंदर प्रोग्राम आहे मी असं म्हणेन, कारण आजच्या घडीला आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप डेटा मिळतो, पण आपण अजून एवढे समृद्ध नाही आहोत की पूर्णच्या पूर्ण डेटा आपण तो ॲनालिसिस करू शकू. आणि एक सायंटिस्ट किंवा एक ग्रुप ऑफ सायंटिस्ट हे लोक तेवढे पुरेसे नाही आहेत तो डेटा आपल्याला ॲनालिसिस करून देण्यासाठीच. मग अशा वेळेस हा जो डेटा आहे हा सर्वसामान्य जे नागरिक आहेत की ज्यांना विज्ञानात आवड आहे किंवा विज्ञानात काही करण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी तो उपलब्ध केला जातो. ह्याच्यासाठी एक वेबसाईट आहे झुनिवर्स नावाची, आणि हा पूर्णपणे फ्री असतो. ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही चार्ज भरावा लागत नाही, तुम्हाला फक्त एक लॅपटॉप, एक कम्प्युटर आणि एक इंटरनेट लागतं.
1: म्हणजे आम्हाला असं समजून सांगा की एखादा सामान्य माणूस आहे ज्याचं सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाही आहे, पण त्याच्याकडे नेट ॲक्सेस आहे, इंग्लिश चांगल्यापैकी येते आणि कम्प्युटर हाताळता येतो, अशा व्यक्तीने जर लघुग्रह शोधण्याचा समजा जर प्रयत्न केला तर तो कसा करू शकतो हे आम्हाला थोडं समजून सांगा.
0: खूप चांगला प्रश्न विचारला आणि तुम्ही एक आत्ता मुद्दा मांडला त्याच्यावरून लक्षात आलं की त्याला सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाही आहे आणि त्याला इंग्लिश येतं आहे किंवा नाही आहे. तर ह्याच्यावरनं एक मुद्दा मी थोडासा ॲड करू इच्छितो की नासाचे झुनिवर्सचे काही प्रोजेक्ट हे आम्ही आता मराठी आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायला घेतलेले.
1: अरे वा.
0: सो नासाचा बस चेसर नावाचा जो प्रोग्राम आहे हा मी स्वतः हिंदीमध्ये त्याला ट्रान्सलेट केलेला आहे, आणि हा नासाचा पहिला प्रोग्राम आहे जो हिंदी लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे, आणि आता तो आम्ही मराठीमध्येही करायला घेतलेला आहे. सो सिटीजन सायन्सची ही एक खासियत आहे की तुम्हाला आता ह्याच्यापुढे कदाचित लँग्वेजचा बॅरियर असणार नाही, तुम्ही तो मराठीमध्ये करू शकता. कारण आमचा मूळ उद्देश आहे तो डेटा ॲनालिसिस करणं, त्याच्यात लँग्वेजची अडसर आली नाही पाहिजे. तो डेटा एवढा आहे तो ॲनालिसिस करणं, त्याच्यातनं काही आपल्याला काही फ्रुटफुल मिळतं आहे का हे चेक करणं हा मूळ उद्देश आहे. आता ह्याच्यामध्ये एखादी

0: व्यक्ती आहे जिला ॲस्ट्रॉइड सर्चमध्ये इंटरेस्ट आहे. तर झुनिवर्सवरती एक प्रोग्राम आहे ज्याचा ॲक्टिव ॲस्ट्रॉइड नावाचं एक कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव रजिस्टर करावं आणि तिथे खूप सोप्या पद्धतीने मेन्शन केलेलं असतं की हा फोटो आहे, या फोटोमध्ये हा डॉट आहे, हा डॉट तुम्हाला दिसतो आहे का, दिसतो आहे तर हो म्हणा, नाही दिसत तर नाही म्हणा, इतक्या सोप्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी सायन्सचा बॅकग्राऊंडची पण गरज नाही आहे, पण तुम्ही अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे तुम्ही विज्ञानात काम करताय आणि ह्याला खूप महत्त्व आहे. जो दुसरा प्रोग्राम आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेनचा, त्याच्यासाठी त्यांचे दर महिन्याला कॅम्पेन्स निघतात. साधारणतः 100 ते 250 त्याच्यामध्ये टीम सहभागी होतात दर महिन्याला आणि प्रत्येक महिन्याला 30 इमेजेस दिल्या जातात. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती डेटा आहे हा, आणि हा गेली मला वाटतं 10 वर्ष तरी चालू आहे कमीत कमी कार्यक्रम. आणि तो डेटासाठी तुम्हाला एक सॉफ्टवेअर पण टेस्ट प्रोव्हाइड करतात, त्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन त्याचं बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, तेही अवेलेबल आहे. कारण एक सॉफ्टवेअर चालवायचं म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं एक बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, पण त्यासाठी तुम्हाला इंग्लिश यावं अशी काही गरज नाही आहे. ते ट्रेनिंग बेसिक घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यात जाऊन तो डेटा टाकून ॲनालिसिस करू शकता. आणि ॲक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये एक विद्यार्थी तर 6वीतला आहे जो बंगालमधून आहे आणि त्याने देखील ॲस्ट्रॉइड शोधण्यात आम्हाला खूप मदत केलेली.
1: अरे वा, श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय हे आज आपण आपल्या कार्यक्रमात समजून घेतलं. आपण पृथ्वी तलावर राहतो आणि आपल्या दृष्टीने ह्या लघुग्रहांचं काय महत्त्व आहे, यांचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे हे सुद्धा समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न केला. पण सरांच्या बोलण्यातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हे काही खूप छोटं काम नाही, खूप अवाढव्य हे काम आहे. आणि यामध्ये जितके जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील तितका जास्तीत जास्त चांगला रिझल्ट या कामाला येऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने मी सरांना विनंती करतो, सर शाळेतील विद्यार्थी असतील किंवा खगोलशास्त्रामध्ये अभ्यास करणाऱ्या हौशी व्यक्ती असतील, अशा व्यक्तींना आपण काय सांगू इच्छिता?
0: मला असं वाटतं की खगोलशास्त्र हा एक असा विषय आहे की जिथे हौशी खगोलशास्त्राला खरं तर कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही आहे, त्याला फक्त आवड असणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला या क्षेत्रात काही करायचं आहे आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये करू शकता. आणि आता जग एवढं पुढे गेलेलं आहे, आपली तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की आधी पूर्वीसारखे बॅरियर्स आता राहिलेले नाही आहेत. कोणी बायोलॉजीतला एखादी व्यक्ती असेल ज्याला जीवशास्त्रात काम करण्याची इच्छा आहे तो जीवशास्त्रात करू शकतो, जीवशास्त्रातही भरपूर सिटीजन सायन्स प्रोग्राम अवेलेबल आहेत. एखाद्याला खगोलशास्त्रात करायचं तर त्यात करू शकतो, एखादा फिजिक्समध्ये आहे भौतिकशास्त्र आहे, किंवा एखाद्याला ओशन टेक्नॉलॉजी आहे. आता अनेक क्षेत्रातली लोकं त्यांना ह्याचं महत्त्व पडतं आहे की अरे हे सिटीजन सायन्स नावाचा जो प्रकार आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि असं नाही आहे की ह्याचे काही क्रेडिट्स नाही आहेत, ह्याचे खूप क्रेडिट्स आहेत. म्हणजे जर तुम्ही आज बघितलं तर काही ग्रह म्हणजे आपल्या सौर्यमालेच्या पलीकडचेही काही ग्रह हे हौशी खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेले आहेत, प्रोफेशनल सायंटिस्टने ते शोधलेलेच नाही आहेत. त्यामुळे आपण एक थोडासा आढावा घेतला तर आपल्याला कळेल की ह्याचं महत्त्व खूप आहे, फक्त तुम्हाला इच्छा हवी आणि थोडी मेहनत करायची तयारी हवी, क्रेडिट्स तर मिळतातच.
1: सर आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने लघुग्रहांवर हा जो काही अभ्यास चालू आहे तो समजावून सांगितलात, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर मला इथे बोलवल्याबद्दल.
2: सायन्स कॉर्नर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: बालविवाह एक सामाजिक समस्या, तिचं आजचं वास्तव, कारण, परिणाम, उपाययोजना आणि कायदे याविषयी सांगत आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी.
4: गेल्या वर्षीचा जो 20% जो रिपोर्ट झाला होता बालविवाह, यावेळी फक्त 10% झाले. म्हणजे कुठे ना काही बालविवाह कमी होत आहे, रिपोर्टिंग जास्त होत आहे, लोक अवेअर झाले. जर एक छोटा मूल रिपोर्ट करू शकतो या विषयावर गंभीरताने त्यांनी विचार केलाय, जागरूकता आहे आणि त्यांनाही वाटतं की हे बालविवाह होऊ नये, ते कुठे ना काही आपण 2030 पर्यंत प्रयत्न करू.
3: अवश्य ऐका बालविवाह वर्तमानातील वास्तव, सोमवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या ॲपवर सुद्धा.
5: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
6: शेतीतील समस्या

0: तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी। शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्ज वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स ह्या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 वाजता नारळ लागवड आणि उत्पादन वाढीसाठी योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शैलेंद्र खिल्लारे। तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02-2-45-15-41-34 आणि 45-15-41-35 या क्रमांकांवर फोन करा। हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया।
3: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं। मंदार आपटे यांनी गायलेलं आहे, संगीत दिलं आहे प्रणव।

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: श्रोते हो, अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
3: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झामकडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन्स क्रिएट केले पाहिजे.
2: तेव्हा अवश्य ऐका, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
4: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 11:30 ते 12:00.
0: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
4: सहज संवाद.
5: सहज संवाद.
4: हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला 12:00 अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात. शांततेचा शोध.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजत आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरातल्या 51,000 अधिक युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप. राज्यातल्या सुमारे 1200 जणांना लाभ. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोडशेडिंग बंद होणार. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पायउतार. आणि जपानमध्ये आशियाई स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. देशातल्या युवकांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती कौशल्य शिकवणं आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात त्यांनी 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार युवांचं शिक्षण आणि कौशल्यातही बदल व्हावेत असा प्रयत्न सरकार करत आहे. खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जवळपास 1,00,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह सुरू केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेद्वारे साधारण 2 कोटी युवांना रोजगार मिळण्यात मदत होईल अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या काही वर्षात जवळपास 40 देशांबरोबर भारतानं मुक्त व्यापार करार केले असून यामुळे देशातल्या युवकांसाठी संधींची नवी दारं खुली होत आहेत असं त्यांनी सांगितलं. भारताच्या युवा शक्तीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत. भारतातल्या स्टार्टअप्सची कहाणी आता फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: आज करीब आधे रेकॉग्नाइज स्टार्टअप टीयर 2 और टीयर 3 शहरों में है. यानी आज गांव कस्बे और छोटे शहर का युवा भी भारत की नई इकॉनॉमी में अपनी भूमिका बड़ी बना रहा.
1: देशात विविध 45 ठिकाणी आज रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाण्यात, नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. या 4 शहरांमध्ये मिळून एकंदर 1,186 नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे.
0: राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे. दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपग्रहाच्या माध्यमातून विमा संरक्षणाबाबतची बाब तातडीनं केंद्र सरकारच्या निदर्शनाला आणून दिली जाईल असं ते म्हणाले. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक आणि अचूकपणे तातडीनं पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता प्रशासनानं घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. चारा आणि पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करावं असंही भरणे यांनी सांगितलं. कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता होताच टप्प्याटप्प्यानं कर्जमाफी देण्यात येईल. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज उपलब्ध करून द्यावे तसंच कर्जमाफीची यादी संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करावी असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यात सध्या विजेचा तुटवडा नाही त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात लोडशेडिंग होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी दिलं.

हिंगोली जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त गावांची समाजमाध्यमावर जाहीर झालेली यादी बनावट असून शेतकरी आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या पिकांची आणि पर्जन्यमानाची वस्तुस्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळाबाबत शासनस्तरावरून निर्णय झाल्यानंतर संबंधित यादी आणि आदेश अधिकृत माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येईल असं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि इतर 7 जणांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरून पायउतार होण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. त्यानंतर त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. संचालक पदाच्या 10 वर्षांच्या कालमर्यादेचं उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं हे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बँकेच्या एका भागधारकानं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई झाली. गेल्या वर्षी मंजूर झालेल्या बँकिंग कायद्यात संचालकांना कमाल 10 वर्षांची कालमर्यादा घालून दिली आहे. त्यानुसार कारवाई करण्यासाठी सहकार विभागानं सहकार आयुक्तांना पत्र पाठवलं होतं. तरीही निर्देशांचं पालन न झाल्यानं भागधारकानं न्यायालयात धाव घेतली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज गौरी विसर्जन. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवड्याभरात 2,507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या बुधगाव इथं असणाऱ्या श्री ज्योतिर्लिंग गणेशोत्सव मंडळानं यंदा डॉल्बीच्या खर्चातून जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट वाटप करण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेचे सचिव विश्वजित कोवासे यांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्या आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा विषारी सापानं दंशामुळे मृत्यू झाल्यानंतर महिनाभरापासून ते फरार होते. त्यांना न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार मारुतराव कोवासे, सचिव विश्वजित कोवासे, मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार आणि अधीक्षक भास्कर भोयर यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर प्रशांत ताटपल्लीवार आणि भास्कर भोयर यांना अटक झाली होती, तर उर्वरित तिघं फरार होते. सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर राहून ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ कारखान्याला ऊस पुरवठा करतात या आधारावर सभासदत्व देता येणार नाही, असं साखर आयुक्तालयानं स्पष्ट केलं आहे. सहकारी साखर कारखान्याचे सभासद संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले रहिवासी असणं बंधनकारक आहे, असे स्पष्ट निर्देश साखर आयुक्त डॉ संजय कुलते यांनी नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे दिले आहेत. रेल्वे मंत्रालयानं मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातल्या 7 रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यासाठी सुमारे 200 कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद करायला मंजुरी दिली आहे. मोहोळ, मुंडेवाडी, बाळे, सोलापूर, होडगी जंक्शन, होडगी ए केबिन, शहाबाद आणि वाडी जंक्शन इथं इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात सेवा संकल्प अभियानाची आज सुरुवात झाली. यात वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरी तसंच बाईक रॅलीद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. जपानच्या मिझुहो पार्क अॅथलेटिक स्टेडियम इथं आज 20व्या आशियाई क्रीडास्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं. जपानचे सम्राट नारुहितो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भारताच्या 501 सदस्यीय पथकाचं नेतृत्व 2 ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालणारी मनु भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. या स्पर्धेतले काही सामने याआधीच सुरू झाले असून भारताच्या महिला क्रिकेट संघानं जपानवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांचा सामना बांगलादेशबरोबर होणार.

आहे, तर आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच होत असलेल्या टेकबॉल खेळात भारताच्या क्विम्सी डिसोझा हिला इंडोनेशियाच्या खेळाडूविरोधात पराभव पत्करावा लागल्यानं आता कांस्य पदकासाठी तिचा सामना उद्या जपानच्या युईना साकामोटो हिच्याबरोबर होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर टोलनाक्यावर 1,13,00,000 रुपयांचा गुटखा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. मध्य प्रदेशातून हा गुटखा आणला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. नैऋत्य मान्सूननं दक्षिण राजस्थानच्या काही भागातून माघार घेतल्याचं भारतीय हवामान विभागानं कळवलं आहे. येत्या 3-4 दिवसात राजस्थानच्या इतर भागातून तसंच पंजाब, सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागातून मान्सूननं माघार घेण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यातून 5 ऑक्टोबरपासून मान्सूनची माघारी सुरू होईल असा अंदाज आहे. 4 जूनपासून आजपर्यंत देशात सरासरीपेक्षा 15% कमी पाऊस पडला. एल निनोच्या प्रभावामुळे एकूण पर्जन्यमानात घट झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरातल्या 51,000 अधिक युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तपत्रांचं वाटप. राज्यातल्या सुमारे 1,200 जणांना लाभ. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पायउतार. आणि जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, पुढील कार्यक्रम वृत्तविशेष ठीक 7:15. श्रोते हो, 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात महत्वाचं योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीच्या गौरवगाथा गिरीश घाटे लिखित महाभूषण या मालिकेत आपण ऐकणार आहोत. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात दिनांक 25 मार्च 2026 पासून दररोज सकाळी 7 आणि याचं पुनःप्रसारण दुपारी 1:55 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात गिरीश घाटे लिखित मालिका महाभूषण.
2: रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार या विषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती. तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. मात्र ज्या गतीनं आणि शक्तीनं या देशाची प्रगती व्हायला हवी होती त्या गतीनं ती झाली नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्र हातात घेतल्यानंतर या देशात खऱ्या अर्थानं प्रगतीला आणि चांगल्या जीवनाला सुरुवात झाली. ही प्रगती समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवावी यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं अनेक आघाड्यांवर कार्य सुरू केलं आहे. त्याची दृश्यफळं आज आपण सर्वत्र पाहत आहोत. येत्या काही वर्षात ही प्रगती समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचावी आणि 2047 मध्ये भारत एक विकसित आणि आत्मनिर्भर देश व्हावा यासाठी अनेक पावलं टाकली जात आहेत. या सर्व प्रयत्नांविषयी आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, भारताला 2047 पर्यंत विकसित आणि नवा भारत घडवण्याचं धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलं आहे. त्यासाठी विविध योजना आणि धोरणं अवलंबण्यात येत आहेत. याचाच एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास साधणं. त्यादृष्टीनं गेल्या काही वर्षात अनेक महत्वपूर्ण पावलं टाकण्यात आली आहेत. त्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ लेखक आणि विश्लेषक डॉक्टर पंकज जगन्नाथ जयस्वाल.
1: विकसित भारत म्हणजे नुसता आर्थिक GDP वाढवणे नसून देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा सर्वसमावेशक विकास व्हावा हा त्याचा मागचा उद्देश आहे, ज्याला आपण अंत्योदय म्हणतो. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्रावर आधारित मोदी सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना आखल्यात आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न केले जातात. जसं प्रधानमंत्री जनधन योजना, म्हणजे एकेकाळ असा होता की करोडो लोकांची बँकेत खातीच नव्हती, त्यामुळे खाती नसल्यामुळे त्यांना डिजिटल वर्ल्ड बँकिंग प्रणालीशी जोडल्या गेल्या नसल्यामुळे त्यांचा विकास होत नव्हता. आज करोडो जे काही गरीब आहे ते बँकिंग प्रणालीशी जोडले गेल्यामुळे त्यांना थेट लाभ हस्तांतरण, ज्याला म्हणतो आपण DBT स्कीम, त्याच्यामुळे सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा जो काही पैसा आहे त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होतो. त्यामुळे भ्रष्टाचार हा पूर्णपणे बंद झाला असून पैशांची 100% रक्कम ही पारदर्शक पद्धतीने गरिबांच्या खात्यामध्ये जाते. नंतर गरिबी निर्मूलन आणि अन्न सुरक्षा यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, PM स्वनिधी योजना, याच्याद्वारे रस्त्यावरील फेरीवाले असू द्या, छोटे व्यावसायिक असू द्या, पथविक्रेते असू द्या, यांना विनातारण सुलभ कर्ज उपलब्ध करून त्यांना सन्मानाने जगण्याचे आणि व्यवसाय वाढवण्यासाठी साधन दिले गेले. नंतर प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, डिजिटल क्रांती, UPI, PM गतिशक्ती योजना, याद्वारे गावामध्ये कसा विकास पोहोचवता येईल, शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसा विकास पोहोचवता येईल, त्याला सुद्धा याच्यामध्ये कसं सामील करून घेता येईल, जेणेकरून हा जो विकास आहे फक्त कागदावर नव्हे तर प्रत्येक नागरिकाच्या जीवनात समृद्धी आणणे आणि हाच 2047 विकसित भारताचा खरा पाया ठरणार आहे. त्या दृष्टीने मोदी सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना धोरणं आणत आहे आणि त्याच्यावरती काम करत आहे.
0: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी गरीब कल्याणला कायम प्राधान्य दिलं, त्याचे दृश्य परिणाम आज दिसून येत आहेत. या कार्यात आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आणि भविष्यातील कार्याचा आढावा घेताना डॉक्टर जयस्वाल यांनी सांगितलं,
1: भारतातील गरिबांचे जीवनमान उंचावणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या मूलभूत गरजा भागवणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे मुख्य धोरण राहिले आहे.

0: बघायला मिळाला. नंतर 53 कोटीहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली, ज्याच्यामुळे सरकारी योजनांचा डायरेक्ट पैसा भ्रष्टाचार न होता गरिबांच्या अकाउंट्समध्ये जमा झालेत. 4 कोटीहून अधिक मोफत घरे देण्यात आली. नंतर 10 कोटीच्या वरती गॅस कनेक्शन देण्यात आलेत. आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी 25 कोटीहून अधिक लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले आहेत. यामुळे काय झालं, या सर्व जे काही स्वयंरोजगार आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सुद्धा या वेगवेगळ्या योजनांचा उपयोग केला गेला, जेणेकरून आपला गावातला जो काही गरीब आहे तो फक्त अन्नधान्यावरतीच डिपेंड राहता, त्याचा स्वयंरोजगार आणि स्वावलंबी होण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक एक टप्प्याद्वारे सरकार पुढे जात आहे आणि लोकांच्या जीवनात बदल आणतंय. म्हणजे फक्त योजनांची घोषणा नाही, तर कागदावरून थेट जमिनीवरती वेगवेगळ्या स्तरावरती कसं गरिबांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि हे जीवन बदलणे आणि गरीब कल्याण करणे हाच खरा विजय असणार आहे 2047 विकसित भारताचा.
1: श्रोते हो, विकसित भारतासाठी सुदृढ भारताची गरज आहे. यात प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात सर्व भारतीयांना सुलभ रीतीनं आणि परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न झाले. यात महिला आणि बालकांच्या आरोग्याचा मुद्दाही महत्वाचा ठरला. या क्षेत्रात केलेल्या कार्याविषयी डॉक्टर पंकज जयस्वाल म्हणाले,
0: निरोगी नागरिक हाच समृद्ध राष्ट्राचा खरा पाया असतो आणि ही संकल्पना घेऊनच नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आणला आहे. महागड्या उपचारांमुळे गरिबांचे होणारे हाल आणि माता बालकांच्या आरोग्याला बळकटी देणे या सर्व धोरणांचा मुख्य उद्देश आहे. जसं आयुष्यमान भारत योजना, आज गरीब असू दे मध्यम वर्गीय असू द्या, 5 लाखांपर्यंत खासगी किंवा सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेऊ शकल्यामुळे जवळपास 12 कोटीहून अधिक गरीब आणि वंचितांना त्याचा लाभ मिळाला आहे. म्हणजे जवळपास 50 कोटी लाभार्थी आतापर्यंत आहेत आणि आयुष्यमान कार्ड 43 कोटीहून अधिक लोकांचं तयार झालेलं आहे. त्यामुळे 70 वर्षापेक्षा अधिक वयोवृद्ध असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आयुष्यमान शुभांग किंवा आयुष्यमान वय वंदना कार्डाद्वारे मोफत उपचार दिला जातोय. तसंच भारतीय जन औषधी योजना, याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर जी काही ब्रँडेड औषधी असतात ती खूप महाग असतात, ती मध्यम वर्गीय असू द्या गरिबांना विकत घेणं शक्य नसतं. आणि त्यामुळे भारत सरकारने 20,000 हून अधिक जन औषधी केंद्र पूर्ण भारतभर सुरू केली आहेत, जिथे जेनेरिक औषधं 50 ते 90% स्वस्त दराने मिळतात आणि ती पण गुणवत्तेची असतात. आणि यामुळे जवळपास 37,000 कोटी रुपये गरीब भारतीयांचे आज वाचलेत. तसंच आयुष्यमान आरोग्य मंदिर, गावोगावी जवळपास 1,85,000 जी काही प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र होती त्यांना आरोग्य मंदिरात बदल करण्यात आला आहे. त्याद्वारे वेगवेगळ्या आजारांवरती उपचार, त्याची चाचपणी, उपचार करून तपासणी करून त्याच्यावरती योग्य ट्रीटमेंट दिली जात आहे. माता आणि बाल आरोग्यासाठी सुद्धा सरकारने पोषण अभियान आणि मिशन इंद्रधनुष्यद्वारा माता आणि पुत्र म्हणजे बालक दोघांचं कसं संगोपन होईल, दोघांची कशी काळजी घेतली जाईल, त्यांना योग्य आहार कसा मिळेल, त्यांचं लसीकरण कसं होईल त्याच्यावरती सुद्धा भर दिलेला आहे. आणि गरोदर मातेला सुद्धा जवळपास 6,000 रुपये तिला मदत म्हणून दिले जातात आणि त्यामुळे बालमृत्यू दरात कमी आली आहे, घट झाली आहे आणि स्त्रियांचं आरोग्यही उत्तम राहत आहे. त्यामुळे 5 लाखांचे मोफत उपचारांचे कवच असू द्या किंवा स्वस्त औषधांची गॅरंटी असू द्या, आयुष्यमान भारताने गरिबांना जगण्याची एक नवीन आशा निर्माण केली आहे.
1: श्रोते हो, महिलांच्या शारीरिक आरोग्याच्या बरोबरीनं एक व्यक्ती म्हणून त्यांना सन्मान मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांची आर्थिक उन्नती होणंही महत्वाचं असल्याचं ओळखून गेल्या काही वर्षात अनेक योजना आणण्यात आल्या. स्वच्छ भारत अभियानापासून ते लखपती दीदी यासारख्या विविध योजनांविषयी डॉक्टर जयस्वाल यांनी सांगितलं,
0: महिलांच्या शारीरिक आरोग्याच्या बरोबरीने एक व्यक्ती म्हणून त्यांना सन्मान मिळणे सुद्धा आवश्यक आहे. भारताच्या विकासात महिलांचे स्थान केंद्रस्थानी ठेवताना सरकारचे धोरण केवळ महिलांच्या कल्याणापुरते मर्यादित न राहता आता ते महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर, म्हणजेच आपण त्याला म्हणतो वुमन लेड डेव्हलपमेंट, यावर आधारित आहे. म्हणजेच महिलांना केवळ शारीरिक व मानसिक आरोग्यच नव्हे तर समाजात मान सन्मान, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारी योजना सरकार राबवत आहे. त्यात प्रामुख्याने स्वच्छ भारत अभियान, ज्याच्यामध्ये महिलांना एकेकाळी उघड्यावरती शौचास जावं लागायचं, त्यामुळे त्यांना ते एक अपमानास्पद वाटायचं आणि त्यांच्या जीवनात त्यांना गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागायचं. आता 11 कोटीहून अधिक शौचालयांची निर्मिती झाल्यामुळे ही जी काय कुचंबना आहे ही थांबली आहे, सुरक्षेची हमी मिळाली आहे, लज्जेचे संरक्षण झाले आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार लाखो बालकांचे और महिलांचे जीव यामुळे वाचलेत. नंतर मग प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, लाकूड किंवा

0: कोळशाच्या चुलीवर स्वयंपाक करताना आपल्या मातृशक्तीला वेगवेगळ्या प्रकारांच्या आजारांना सामोरं जावं लागायचं. आणि म्हणूनच 10 कोटीच्या वरती मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिल्यामुळे त्यांच्यासाठी हे एक आरोग्यासाठी वरदानच ठरलेलं आहे. यामुळे धूरमुक्त स्वयंपाकघर मिळालं असून त्यांच्या आरोग्यात जे येणारे वेगवेगळे धोके होते ते टाळले आहेत. नंतर मग लखपती दीदी योजना ही सुद्धा एक क्रांती घडवून आणते. 9 कोटीहून अधिक महिला आज वेगवेगळ्या बचत गटांशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांचं पारिवारिक वर्षाचं जे काही कौटुंबिक उत्पन्न आहे ते 1 लाखाहून अधिक करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळं कौशल्य प्रशिक्षण देणं, जसं शेतीपूरक व्यवसाय, मशरूम उत्पादन, अन्न प्रक्रिया, हस्तकला, शिवणकाम, अशा वेगवेगळ्या कौशल्याद्वारे त्यांचं उत्पन्न कसं वाढेल त्याच्यावरती काम केलं जात आहे. या उद्दिष्टामुळे करोडो महिला, ग्रामीण महिलांना सक्षम करण्यात सरकारला यश मिळालंय. तसंच मुद्रा योजनेद्वारे सुद्धा काही तारण न ठेवता, काही हमी न देता लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना कर्ज दिलं जात आहे. आणि ह्या कर्जाचा सर्वात जास्त लाभ म्हणजे जवळपास 70% वरती लाभ या महिला शक्तीने घेतले आहेत. आणि त्यामुळे त्यांनी वेगवेगळे छोटे छोटे उद्योग उभे करून आपल्या परिवाराला, कुटुंबाला सक्षम बनवलंय. तर घरोघरी शौचालय आणि उज्ज्वला गॅसने मिळवून दिलेला सन्मान आणि लखपती दीदी योजनेने भारतीय नारीला एक सक्षम उद्योजक बनवले आहे आणि अजूनही बनवत आहे.
1: श्रोते हो, देशातील तरुण वर्गाला अधिक सशक्त करणं आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवून देण्यात आला आहे. तरुणांच्या रोजगारासाठी, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल डॉक्टर पंकज जयस्वाल यांनी सांगितलं.
0: भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे, जिथे 65% पेक्षा जास्त लोकसंख्या 35 वर्षाखालील आहे. आणि या प्रचंड युवा शक्तीला केवळ नोकरी शोधणारा न ठेवता त्यांना नोकरी निर्माण करणारा आणि जागतिक स्तरावरती भारताचा डंका वाजवणारा आणि सक्षम नागरिक बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आले अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले. त्यात 2016 स्टार्टअप इंडिया हा एक उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा नाविन्यपूर्ण एक योजना सुरू करण्यात आली, ज्याच्याद्वारे आज भारतामध्ये 2,30,000 पेक्षा वेगवेगळे स्टार्टअप युवकांनी सुरुवात केली, ज्याच्यामध्ये 23 लाखापेक्षा जास्त थेट नोकऱ्यांची संधी निर्माण झाली आणि याच्यामध्ये जवळपास 48% महिला संचालक किंवा भागीदार आहेत. आणि स्टार्टअप्सला जो काही आर्थिक फंड लागतो त्यासाठी सरकारने एक कॉर्पस तयार केला, ज्याच्याद्वारे तरुणांना या स्टार्टअपमध्ये फायदा झाला आणि त्याच्याद्वारेच बऱ्याचशा तरुणांनी युनिकॉर्नमध्ये आपल्या स्टार्टअप्सला पुढे विकसित केला. नंतर प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे तरुणांची व्यावसायिक कल्पना, पण त्यांच्याकडे पैसा नाही, तारण ठेवण्यासाठी काही नाही, अशा युवकांना विना तारणाचं कर्जाचं वाटप करण्यात आलं. याच्यामध्ये 57 कोटीहून अधिक बँक खात्यांमध्ये 40 लाख कोटींपेक्षा जास्त किमतीचे कर्ज वितरित केले गेले. यातून कोट्यवधी तरुणांनी स्वतःचे छोटे व्यवसाय, उद्योग आणि दुकाने सुरू केली आणि आर्थिक स्वावलंबन साधलं आहे. क्रीडा क्षेत्रात सुद्धा क्रांती घडवण्यात आली आहे. खेलो इंडिया अभियान आणि टॉप्सद्वारे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण, आधुनिक सुविधा, आर्थिक छात्रवृत्ती त्यांना दिली गेली आहे. आज ऑलिम्पिक म्हणा किंवा पॅरा ऑलिम्पिक म्हणा, विविध जागतिक स्पर्धांमध्ये भारताचे तरुण विक्रमी सुवर्ण आणि इतर पदके जिंकून भारताचा तिरंगा डौलाने फडकवत आहेत. नंतर डिजिटल इंडिया आणि ग्लोबल टेक लीडरशिप याच्यामध्ये सुद्धा भारतीय तरुण अग्रेसर आहेत. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, AI, सेमीकंडक्टर, अंतराळ संशोधन यामध्ये सुद्धा भारतीय तरुणांनी भारताची मानप्रतिष्ठा वाढवली आहे. भारताचे तरुण आज चंद्रयान, गगनयान, इस्रो इतर मोहिमांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये उत्तम कामगिरी करून सर्व जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहेत. म्हणजेच काय तर स्टार्टअप्सच्या जोरावरती तिसरी महासत्ता, खेळाच्या मंचावरती तिरंगा, आजचा भारतीय तरुण नोकरी मागणारा नाही तर एक ग्लोबल लीडर म्हणून तयार होत आहे.
1: श्रोते हो, भारत हा विविधतेनं नटलेला असा देश आहे. या देशापुढील विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडे सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं त्या दृष्टीनं केलेल्या प्रयत्नांच्या जोरावर आपण 2047 एक विकसित देश म्हणून नक्कीच नावारूपाला येणार आहोत. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, आणि निवेदन श्रद्धा वझे.

शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी।

0: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया सेंद्रिय शेती यशोगाथा याविषयी दिव्या गोष्टे यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे हे आपण सगळेच जाणतो, पण ही सेंद्रिय शेती करताना काही वेगळे अनुभव सुद्धा प्रत्येकाला येत असतात. सेंद्रिय शेती करताना फायदे काय आहेत, महत्व काय आहे, या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आपण अनुभव ऐकणार आहोत आणि हे सगळे अनुभव आणि त्याची माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे दिव्या गोष्टे यांना. दिव्याताई या तळवली पडघा भिवंडी जिल्हा ठाणे इथून आपल्याकडे आलेल्या आहेत. कार्यक्रमात आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार दिव्याताई.
2: नमस्कार मॅडम.
1: स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. सर्वप्रथम आधी तुमची ओळख दिलीत तर खूप छान.
2: नमस्कार. माझं नाव दिव्या रमेश गोष्टे. माझं शिक्षण BSc अग्री झालं आहे आणि मी त्रिशुद्धी नावाचा गांडूळखत प्रकल्प चालवते.
1: अच्छा, आता तुम्ही गांडूळखत प्रकल्पाबद्दल बोललात की तुम्ही तर चालवता, मग आता किती वर्ष झाली की हा तुम्ही प्रकल्प चालवताय?
2: माझ्या प्रकल्पाला 4 वर्ष झाली आहे.
1: पण मग सुरुवात कशी झाली आहे?
2: मी BSc अग्री करत असताना माझ्या डोक्यात आलं काहीतरी बिझनेस करायचं, जॉब न करता काहीतरी शेती रिलेटेड काम करायचं. तर असंच जरा रिसर्च करताना, कारण की माझा डिप्लोमा पण ऍग्रिकल्चर मध्ये झाला असल्यामुळे मला थोडीशी आयडिया होती त्याबद्दल, प्रॅक्टिकली नॉलेज वगैरे, त्यामुळे मी गांडूळ खत प्रकल्प करायचं ठरवलं.
1: अच्छा, मग आता तुम्ही हा जेव्हा करायचं ठरवलं, मग त्यासाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत घ्यावी लागली किंवा आर्थिक सहाय्य त्यासाठी लागलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही केल्यात?
2: काय झालं, सुरुवातीला मी प्रोजेक्ट जेव्हा चालू केला, माझ्यासोबत माझे पार्टनर आहेत अविनाश गोरले, त्यांना असे बोलून गेले की मला असं असं बिझनेस चालू करायचं. ते बोलले ठीक आहे, मग त्यांनी मला मदत केली, त्यांची जागा, त्याच्यामध्ये माझं पूर्ण नॉलेज, असं आमचं ठरलं. आर्थिक सहाय्य असं की मी लोन काढलं.
1: बरं,
2: त्या लोन काढून त्या प्रकल्पात चालू केलं.
1: आता तुमचा हा प्रकल्प नेमका कुठे आहे?
2: तळवलीमध्ये आहे.
1: त्यासाठी म्हणजे तुम्ही काही कामगार ठेवले आहेत का? सगळं तुम्हीच स्वतः करता?
2: हा, मी स्वतः करते.
1: अच्छा, तुम्ही स्वतःच करता.
2: हा,
1: अच्छा.
2: आपला तो प्रकल्प 2 गुंठ्यामध्ये सध्या आहे. आता 20 गुंठ्याचं काम चालू आहे.
1: बर,
2: तिथे कदाचित माझ्याकडे म्हणजे भविष्यात तिथे माणसं असणार आहेत. प्रॅक्टिकली सध्या मी स्वतः करते.
1: अच्छा, या प्रकल्पाच्या दृष्टीने सेंद्रिय शेतीला चांगली जोड आहे नाही का? कारण गांडूळ खताचा उपयोग सेंद्रिय शेतीसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तर सेंद्रिय शेती म्हणजे काय, म्हणजे काय सांगाल, ती व्याख्या काय सांगाल?
2: सेंद्रिय शेती म्हणजे जे पर्यावरणातील घटक आहेत त्याला हानी न पोहोचवता त्याच घटकांचा वापर करून जी शेती केली जाते त्याला सेंद्रिय शेती असे म्हणतात. म्हणजे आता आपण पर्यावरणात काही पाळापाचोळा कुजून त्याच्यापासून कंपोस्टिंग खत केलं जातं, शेण खत आहे, त्याचबरोबर कीटकनाशक म्हणून अग्नि अर्क आहे, निंबोळी अर्क वापरू शकतो आपण, असे काही घटक आहेत जे निसर्गाला हानी पोहोचवत नाहीये.
1: बरोबर,
2: अशा घटकांचा वापर करून आपण सेंद्रिय शेती करू शकतो.
1: म्हणजे जे निसर्गामध्ये उपलब्ध आहे त्याचा वापर करूनच आपण ती शेती करतो,
2: हानी न पोहोचवता शेती.
1: आता सेंद्रिय शेती करावी असं तुम्हाला का वाटलं?
2: त्याच्या काळात आपल्याला सध्या काय अनुभव म्हणजे असा येतोय की लहान मुलांना कॅन्सर सारखे आजार उद्भवत आहेत. लहान मुलांमध्ये कॅन्सर दिसून यायला लागलाय. 11 ते 12 वर्ष मुलांना हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय, डायबिटीजचं प्रमाण वाढलंय. कशामुळे झालंय? कारण की आपण जे अन्न खातोय ते पूर्ण रासायनिक आहे. आपलं वाटतं आपण ऑर्गॅनिक खातोय, पण आपल्याला कुठं माहिती त्याच्यावर काय फवारणी केली किंवा काय.
1: बरोबर,
2: आपण थोडं शेतात जात नाही बघायला. हरित क्रांती झाल्यापासून काय झालं, पूर्ण रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढत गेला.
1: बरोबर,
2: त्याच्यामुळे काय झालं, हे सगळे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागले.
1: तर सेंद्रिय शेतीचे फायदे जे आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?

0: सेंद्रिय शेती केल्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, जमीन सुपीक होऊन जाते. रासायनिक खताच्या मोठ्या वापरामुळे त्या पाण्यातही त्या रासायनिक खताचा घटक निघून जातात,
1: बरोबर,
0: पाणी दूषित होते. सेंद्रिय शेती केल्यामुळे पाणीचे आरोग्य सुधारते, त्याचबरोबर जमिनीचे आरोग्य सुधारते, हवा शुद्ध राहते, निसर्गातील घटक वापरतो, त्यामुळे खतावरील खर्च कमी होतोय. खर्च कमी झाल्यामुळे ही शेती परवडण्यासारखी आहे.
1: सेंद्रिय शेती पुढील आव्हानं जी आहेत तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: पहिल्यांदाच आपण जर सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली तर ते शक्य नाहीये, कारण की आधीच्या खताच्या एवढ्या वापरामुळे जमीन पूर्णपणे नापीक होत चालेल, त्यातील जीव नष्ट होत चालेल, जीवाणू नष्ट होत चालेल. त्यासाठी आपल्याला 1-2 वर्ष 3 वर्ष तरी सध्या त्याच्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. एकदमच आपण सेंद्रिय शेतीकडे वळलो त्यातून उत्पन्न चांगलं निघणार नाही,
1: बरोबर.
0: 3 वर्ष तरी त्या शेतीसाठी द्यावं लागणार, त्याच्यानंतरच भविष्यात ती सेंद्रिय शेती पूर्णपणे सेंद्रिय शेती होऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे, वेळ द्यावा लागणार आहे, त्याचबरोबर त्याच्यात नवीन नवीन गोष्टी शिकून करता आल्या पाहिजे त्या जमिनीमध्ये. म्हणजे जमीन सुपीकता कंपोस्टिंग सारखी खताचा वापर केला पाहिजे, शेण खताचा वापर केला पाहिजे, त्याचबरोबर जे कीटक वगैरे येतात त्याच्यासाठी कीटकनाशक म्हणून अग्निअर्क, निमास्र अशा कीटकनाशकांचा, दशपर्ण अर्क यासारख्या घटकांचा वापर करून जमिनीचा पोत सुधारला पाहिजे,
1: बरोबर आहे,
0: तर ती पूर्णपणे सेंद्रिय शेती होईल. आता बघा सिक्कीम मध्ये 100% सेंद्रिय शेती केली जाते, शेतकऱ्यांनी ठरवलं सेंद्रिय शेती करू शकतो,
1: बरोबर आहे. आता तुम्ही गांडूळ खताचा प्रकल्प चालवता, तर या गांडूळ खताविषयी म्हणजे तुमचा जो प्रकल्प आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही जनजागृती करता का?
0: हा, तर मी तुम्हाला माझ्या गांडूळ खताच्या प्रकल्पाविषयी माहिती. माझ्या गांडूळ खताचं प्रकल्पाचं नाव आहे त्रिशुद्धी गांडूळ खत प्रकल्प. आता ह्या नावातच खूप काही दडलेलं आहे. त्रिशुद्धी म्हणजे 3 प्रकारची शुद्धी.
1: बरं,
0: याच्यामध्ये काय केलं ते, पहिल्या प्रकारची शुद्धी म्हणजे जमिनीची शुद्धता. जर आपली जमीन शुद्ध असली तर आपल्याला चांगलं अन्न मिळून जाईल. म्हणजे जमीन शुद्ध असली त्याच्यामध्ये आपण बीज लावलं तर त्यातून जे येणारं रोपट आहे हे
1: चांगलंच
0: येणार. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्याप्रमाणे आपण जर पीक लावलं बियाणलं त्यातून चांगलंच बियाणं येणार, आणि त्याला येणारी जी फळं आहेत ती जी आपण खाऊ तर आपलं आरोग्यही सुधार. आरोग्य सुधारलं म्हणजे आपला दवाखान्यावरचा खर्च कमी झाला तिथे.
1: पण तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगता, म्हणजे तुमच्या आता विभागातले काही शेतकरी आहेत जे तुमच्या प्रकल्पाला भेट देत असतील, त्यांना तुम्ही काय सांगता त्यांना?
0: आम्ही गावोगावी जातो, प्रत्येकाच्या गावी जाऊन त्यांना गांडूळ खताविषयीचे महत्व पटवून, म्हणजे सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून देतो. का करावी आणि कशासाठी, त्याच्यानंतर त्याच्यात गांडूळ खत कसे वापरावे, कंपोस्ट खत कसे वापरावे, सेंद्रिय शेती करून तुमच्या घरच्यासाठी कसा भाजीपाला पिकू शकता, ह्याविषयी मी जनजागृती करतो. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना त्याची माहिती आहे पण म्हणजे करायला तयार नाही, तर त्यांना ते पटून तो का तुम्ही का करा,
1: बरोबर. आणि आता तुम्ही खत बनवता मग त्याची विक्री कुठे स्थानिक त्या करता की मुंबईला पाठवता किंवा कसं? ते
0: खताची विक्री ही सध्या लोकल लोकांसाठी,
1: म्हणजे स्थानिक लोकांसाठी
0: करतेचे, त्याचबरोबर माझं खत आता बाहेर देशातही जातोय. हा, घाना देशासाठी आता लास्ट टाइम आपल्याकडे ऑर्डर आलेली, त्याचबरोबर जपानसाठी 500 टनाचा रॉयल बेसवर त्यांनी मागितलेला आमच्याकडे. आपल्या राज्यातून बाहेर राज्यात पण पाठवते, पूर्ण देशामध्ये खत चालतं.
1: तुम्ही हे जे खत बनवता तर ते इतरांना पण ते माहिती व्हायला पाहिजे ना, तरच तुम्हाला तो व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.
0: त्या दृष्टीने सुद्धा मी प्रयत्न करते, बाजूच्या शेतकऱ्यांना मी स्वतः ट्रायल बेसवर वापरायला देते, म्हणजे आपल्या शेतीसाठी वापरा,
1: बरोबर,
0: आणि त्याच्यातून त्यांना जो रिझल्ट येतो त्याच्यानुसार मग ते दरवर्षी घेण्यासाठी. आता माझ्याकडे येणारे 3 वर्षाचे गिरायक आहेत जे नेहमी नेहमी येऊन घेऊन जाण्याचा रिझल्ट दिसतोय.
1: अच्छा, म्हणजे त्यांच्या शेतीमध्ये बदल
0: झालेला आहे. उत्पन्न कमी येतं पण जे उत्पन्न निघतं ते
1: चांगलं निघतं, सकस आहे. आता सेंद्रिय शेती काळाची गरज आहे असं तुम्हाला का वाटतं? म्हणजे
0: जेव्हा हरित क्रांती झाली 1966 मध्ये तेव्हा ती गरज होती, कारण की हरित क्रांती आपल्याकडे अन्न नव्हतं तेव्हा, तेव्हा ती गरज होती. परंतु त्याचा आता मोठ्या प्रमाणात अतिवापर चाललाय रासायनिक खताचा, त्याच्यामुळे जमिनी नापीक होत चालली आहे, जमिनीतील जीवाणूची संख्या कमी होत चालली आहे, जमिनीकडे पोत सुद्धा पूर्ण हे झालंय. त्याच्यामुळे काय झालंय की भविष्यात पुढच्या पिढीसाठी जे अन्न लागणार आहे ते देण्यासाठी जमीन आता राहिलीच नाहीये,
1: बरोबर.
0: ती सुधारणे आता काळाची गरज आहे, त्याच्यासाठी सगळ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. आपण जेव्हा सेंद्रिय शेती करू तेव्हा 20 वर्ष पुढची पिढीला चांगलं पीक मिळून जाईल,
1: त्यातनं येणारं उत्पादन सकस असेल आणि एक शाश्वत शेती म्हणतो आपण जी, त्याकडे आपण वळू असं आपण म्हणू शकतो.
0: मला सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा म्हणजे असा अनुभव आहे माझा, जेव्हा मी प्रोजेक्ट चालू केला माझ्या मनात होतं गांडूळ खताचा प्रोजेक्ट चालू करायचा, परंतु जेव्हा मी प्रोजेक्ट चालू केला त्याच्यात 2 महिन्यातच माझ्या पप्पांना ब्रेन हॅमरेज

0: झाला,
1: अच्छा.
0: काही काळ नसणार. ते जॉबवरून आले, नॉर्मल प्रोजेक्ट वर आले, तिथंच त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला. पुढे नेला दवाखान्यामध्ये, परंतु त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. तिथून मी ठरवलं की आता जॉब न करता पूर्णपणे शेतीत वळायचं, सेंद्रिय शेतीकडे लक्ष द्यायचं, सेंद्रिय शेतीच करायची आणि लोकांना त्याचे महत्व पटवून द्यायचे, का सेंद्रिय शेती केली पाहिजे, का काळाची गरज आहे सेंद्रिय शेती, यासाठी मी पूर्णपणे झोकून घेतलंय.
1: अच्छा, आता हे सगळं प्रकल्प करताय, सेंद्रिय शेती करताय, पण अजून तुम्हाला पुढे याच्यामध्ये काही म्हणजे तुमच्या काही योजना आहेत का, की काही नव्याने तुम्ही काही करण्याचं असं ठरवलंय का?
0: हा, त्याच्यामध्ये आम्ही लोकांना सेंद्रिय शेतीचं महत्व तर पटवून देतोच आहे, त्याचबरोबर त्यांनी आपल्या घरामध्ये कसं करू शकतो. आता समजा शहरामध्ये लोक राहतात, त्यांच्यावर जमिनीचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या बाल्कनीमध्ये कुंडीमध्ये कशा प्रकारचा थोडासा भाजीपाला म्हणजे आपला मिरची टोमॅटो असे जे आपण मार्केटमधून विकत आणतो त्याच्यावर किती फवारणी झालेली आहे हे आपल्याला माहिती नाही.
1: बरोबर.
0: मी स्वतः भेंडी लागवड केलेली 1 एकरमध्ये, स्वतः ते करायची, 1 क्विंटल भेंडी मी स्वतः खुडायची. अनुभव आला मला की 1/2 एकरमध्ये ऑर्गॅनिक, 1/2 एकरमध्ये केमिकल केलेली, जे ऑर्गॅनिकची जी टेस्ट होती ना ती केमिकलच्या टेस्ट पेक्षा खूप वेगळी होती. आणि काय होतं, केमिकलवर त्याला दिवसांदिवस फवारणी जास्त प्रमाणात करावी लागते. ऑर्गॅनिकची फवारणी मला ही 15 दिवसातून एकदा किंवा केली नाही तरी चालायची. लोकांना मी असं सांगते की तुम्ही शहरात राहता तर बाल्कनीमध्ये थोडीफार भाजीपाला करा, किंवा आपला टेरेस असतो, महिला तर काही घरी असतात, 3-4 महिला एकत्र मिळून त्यांनी तो टेरेस भाडेतत्वावर घ्या, तिथे तुम्ही भाजीपाला करा. तुमच्या पूर्ण कॉलनीला भाजीपाला तुम्ही त्याच्यातून देऊ शकता, कोथिंबीर लागवड करू शकता. थोडी मेहनत आहे पण प्रत्येकाने जर आळीपाळीने म्हणजे टप्प्याटप्प्यात जर ते केलं तर साहजिकच सेंद्रिय शेतीकडे वळू शकतो.
1: बरोबर. तुम्ही आता म्हणालात की तुम्ही भेंडीचं उत्पादन घेतलं, मग अशा प्रकारे आणखीनही तुम्हाला काही त्याच्यामध्ये म्हणजे दुसऱ्या पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या आहेत किंवा फळं आहेत तर ह्याचा सुद्धा तुम्ही प्रयोग करू शकता तुमच्या शेतीमध्ये.
0: बरोबर. मी माझ्या प्रोजेक्टच्या बाजूला मी पूर्ण एक प्लॉट ऑर्गॅनिकचा केलेला आहे, तिथे माझ्याकडे पालेभाज्या असते, म्हणजे जे पण लोक व्हिजिटला किंवा प्रोजेक्ट बघायला येतात त्यांच्यासाठी, तर ते खास त्यांच्यासाठी मी माझ्याकडे ऑर्गॅनिकचा प्लॉट केला, त्याचबरोबर घरच्यासाठी सुद्धा भाजीपाला होऊन जातो.
1: बरोबर.
0: मी आंबा लागवड केलेली आहे प्लॉटच्या बाजूला, सीताफळ लागवड केलेली आहे, शेवग्याची लागवड आहे. मी असे नवीन नवीन प्रयोग करत असते, म्हणजे मी पण शिकते आहे त्या ऑर्गॅनिक मध्ये की नवीन काय गोष्टी आपल्या करून समोरच्याला चांगलं कसं खाद्य देता येईल याचा नेहमीच प्रयत्न करत.
1: बरोबर. आता तुमचा हा गांडूळ खत तुम्ही हा व्यवसाय करता, तर मग तुम्ही असं प्रदर्शनांमध्ये वगैरे सुद्धा सहभागी होता का?
0: हो, सहभागी होते.
1: हा,
0: मी नेहमी प्रदर्शन लावते, त्याच्यामध्ये मला असा अनुभव येतो लोक म्हणजे आता कसं जशी खताची प्राइस खूप कमी 10 रुपये किलो, तर लोकांना आता जनजागृती झालेली आहे, त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे, तर लोक येत आहेत स्वतःहून विचारतायत, त्याच्याविषयी माहिती घेत आहेत.
1: बरोबर.
0: कसं करायला पाहिजे, मी काय केलं पाहिजे, माझा असा असा प्लॉट आहे, तुम्ही मला सांगा मी त्याच्याबद्दल काय करू, कसं करू. लोक त्याच्याविषयी आता जनजागृती होत चालली सेंद्रिय शेतीविषयी. आता कोरोना पिरियड मध्ये बघा काय झालं, की कोरोना पिरियड चालू झाला पूर्ण देश थांबला पण शेतकरी चालू
1: आहे.
0: त्याच्यानंतर असं सगळ्यांना की आपण जे अन्न खातो त्याच्यामुळे आपली प्रतिकार क्षमता कमी होते, त्यामुळे आता लोक त्या जनजागृती झालेली आहे की आपण कुठेतरी खाणारं अन्न हे विष आहे एक प्रकारचं, आणि ते अन्न खाऊन आपल्या पूर्ण शरीराचं नुकसान होतं दिसतंय, त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे वळायला बघतायत. आता मार्केटला पण जर आपण भाजीपाल्याचं बघितलं ना तर गाड्या असतात ना भाजीपाल्याच्या, त्याच्यावर सहसा लोक घ्यायला जात नाही, जे आदिवासी लोक विक्रीसाठी येतात त्यांच्याकडे का, तर ते खताचा वापर मोठ्या प्रमाणात
1: करत नाही,
0: त्यांच्याकडे खतासाठी पैसाच नसतो, जे आपल्याकडे शेतात पालापाचोळा वगैरे आहे त्याचाच वापर करून ते शेती करतात आणि ते ताज घेऊन येतात भाजीपाला, तर लोक आता तिकडे जास्त वळलेत.
1: बरोबर आहे.
0: आता आपण मार्केटमध्ये जातो, तर आपण मार्केटमध्ये गेलो की काय विचार करतो, की जे चांगलं दिसणारं चमकणार जे भाजीपाला आहे आपल्या लक्ष लगेच त्याच्याकडे जात.
1: बरोबर.
0: पण जे असं थोडाफार किडलेलं वगैरे असतं त्याच्याकडे लक्ष जात नाही, पण आपण हा विचार नाही करत की ज्याच्यावर जास्त रासायनिक खताचा फवारणी झाली त्याच्यामुळे त्याच्यावर कीड गेलेली नाहीये, त्यामुळे त्याला चमकदारपणा किंवा किडकेपणा नाहीये, आणि जे किडलेलं अन्न आहे त्याच्यावर रासायनिक खताचा प्रमाण कमी आहे किंवा कीटकनाशकाची फवारणीचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे ते अन्न कीड लागले, म्हणजे जिथे कीड सारखे असे घटक जिथे खाऊ शकत नाही तो पीक आपण खातो, म्हणजे एक प्रकारचा विशेष खातो.
1: बरोबर. आता गांडुळांचं जे कार्य असतं ते कसं चालतं?
0: गांडुळांचं कार्य बघा, पूर्वीच्या लोक फक्त शेण टाकायचे, तर गांडुळांचे सगळे आपण नॉर्मल पावसाळ्यात गेलो की दगड जरी काढला तिथे गांडुळ मोठ्या प्रमाणात दिसून यायची. गांडुळांचं कार्य काय, की गांडुळ विष्ठा टाकण्यासाठी वरच्या लेअरला येतात आणि खाण्यासाठी ते खाली
1: खाली,
0: ज्या होलातून ते वर येतात ना त्या होलातून ते खाली जात नाही, त्याच्यासाठी दुसरा होल काढतात.
1: अच्छा.
0: त्यांचं ते कार्य, त्याच्यामुळे काय होतं, ते त्या होळ्यांमुळे तिथे हवा खेळती राहते आणि त्याच्यामध्ये पावसाचं पाणी झिरपत आणि खाली पाणी धरणाची जमिनीची पातळी वाढते. जर गांडुळांची संख्याच तिथे नाहीये, माती पूर्ण खडक बनून गेलेली आहे, त्यामुळे जो लावार असा वरचा लेअर तो पूर्ण दगड झालेला आहे. जर जमिनीतील गांडुळच मेले तर पाण्याची पातळी कमी होताना दिसून येते, धारण क्षमता कमी होते, जमिनीतील जी हवा खेळती राहण्यासाठी जी सच्छिद्रता होती ती कमी होते. त्याच्यामुळे जमीन पूर्ण नापीक होण्याचं हे पण एक कारण की गांडुळांची संख्या कुठेतरी कमी झालेली आहे. तिथे गांडुळ काय करतात की पालापाचोळा आहे तो खाऊन त्यातून ते विष्ठा टाकतात आणि त्या खत म्हणून आपण वापरतो. जर गांडूळ देत असेल तर ते स्वतःहून खत तयार करतात ना, आपल्याला खतावरचा खर्च सुद्धा कमी होतो त्या ठिकाणी.
1: आता रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती यातला जर फरक बोलायचं ठरवलं तर काय तुम्ही सांगाल?
0: रासायनिक शेतीमध्ये काय केलं जातं? आता तुम्हाला मी आणखी गोष्ट सांगते. आपल्याकडे काय होतं, खताचं दुकान. खताच्या दुकानावर आपण जाऊन खत घेतो. तिथे दिलेलं असतं भातासाठी 100-50-50 प्रमाणे खताचं प्रमाण दिलेलं आहे. परंतु काय होतं की शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी खताचं प्रमाण वाढवतात. म्हणजे तिथे पिकाला एका गुणीची गरज आहे एक एकरसाठी, तिथे ते दोन गुणी वापरतात.
1: अतिरिक्त वापर
0: केला जातो. पिकाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच पीक घेतं, बाकीचं पाण्याद्वारे किंवा जमिनीत ते मुरून जातं आणि एक्स्ट्राचा त्याचा वापर होत नाही. ते कालांतराने ते तसंच राहून जाते जमिनीत. पुढच्या पिकासाठी आपण पुन्हा दोन खताचं प्रमाण वाढवतो, एकाची 3 गुणी करतो, त्यामुळे पुन्हा जमीन नापीक होण्यास तिथं पण कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत. त्याच्यामुळे काय होतंय की जमीन नापीक होत चालली. माझा अनुभव सांगते, एक युरियाचा दाणा आणि 4-5 गांडुळ असले तर तुम्ही त्या एका युरियाचा दाणा तिथे टाकला 5 गांडुळांचा, ते गांडुळ लगेच मरून जातात. नॉर्मल मीठ टाकला तरी, कारण त्याची त्वचाच एवढी हे असते. तर आपण एवढ्या प्रमाणात युरियाचा किंवा सुपला DAP वापर करतो, त्यामुळे तिथे जमिनीत गांडुळांची संख्याच राहिलेली नाहीये. आता ती वाढवणे आपल्या हातात आहे. आता वाढवली तर भविष्यात त्याचा फायदा आपल्यालाच होणार.
1: बरोबर आहे.
0: आणि सेंद्रिय शेतीमध्ये काय आहे, सेंद्रिय शेती नॉर्मल आहे. आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्यातूनच आपल्याला खत तयार करून ते सेंद्रिय शेती. दशपर्णी अर्क करायचे, 10 झाडांचा पाला गोळा करायचा, तो कुजवायचे, तोच फवारणी करायचे. म्हणजे निसर्गानेच दिलेल्या गोष्टीचा वापर करून तो परत निसर्गात समाविष्ट
1: करायचा.
0: ही सेंद्रिय शेती. आणि कसं आहे, खर्च कमी होतोय. रासायनिक खतासाठी तुम्हाला ट्रॅव्हल खर्च वाढतोय, त्या दुकानात जाऊन त्या तिथून तो विकत आणून पुन्हा ते फवारण्यासाठी एक माणूस घ्यावा लागतो.
1: बरोबर.
0: हा खर्च तुमचा जास्त होऊन जातो. सेंद्रिय शेती स्वतः बनवायचं, त्यातून तुम्हाला अनुभव पण भेटतो की तुम्ही काय औषधं बनवले त्याचे फवारणीचा रिझल्ट तुम्हाला मिळून जातो. त्यामुळे सेंद्रिय शेती फायदेशीर आहे आताच्या काळासाठी.
1: नक्कीच.
0: शेतकरी आता खर्च वाढत असल्यामुळे शेती करायला नाकार कर देतोय, शेतीचा खर्च परवडत नाही.
1: बरोबर.
0: परंतु जर सेंद्रिय शेती सगळ्यांनीच केली तर खर्च कुठेतरी कमी होणारच आहे ना. तिथे
1: दिव्या, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या सेंद्रिय शेतीचे अनुभव आणि गांडूळ खताचा जो तुम्ही प्रकल्प चालवता, जनजागृती करता आणि तुम्हाला आलेले अनुभव सांगितलेत, नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या कामांसाठी योजनांसाठी शुभेच्छा. आज तुम्ही इथे आलात आणि छान माहिती दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण सेंद्रिय शेती यशोगाथा याविषयी दिव्या गोष्टे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141343 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।

0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
4: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
3: आपुलकी आधार.
4: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
1: आपुलकी आधार.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: श्रोते हो, 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात महत्वाचं योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीच्या गौरवगाथा गिरीश घाटे लिखित महाभूषण या मालिकेत आपण ऐकणार आहोत ऐसी अक्षरे रसिके. या कार्यक्रमात दिनांक 25 मार्च 2026 पासून दररोज सकाळी 7 आणि याचं पुनःप्रसारण दुपारी 1:55 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात गिरीश घाटे लिखित मालिका महाभूषण.
4: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
5: आपण ग्रामीण भागामधून आलोय हे एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
4: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
6: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता ऐकूया आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
7: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या युवकांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्य शिकवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. आणि नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून माघार. देशातल्या युवकांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती कौशल्य शिकवणं आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात त्यांनी 51,000 जास्त युवांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
8: बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार युवांचं शिक्षण आणि कौशल्यातही बदल व्हावेत असा प्रयत्न सरकार करत आहे. खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जवळपास 1,00,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह सुरू केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेद्वारे साधारण 2 कोटी युवांना रोजगार मिळण्यात मदत होईल अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या काही वर्षात जवळपास 40 देशांबरोबर भारतानं मुक्त व्यापार करार केले असून यामुळे देशातल्या युवकांसाठी संधींची नवी दारं खुली होत आहेत असं त्यांनी सांगितलं. भारताच्या युवा शक्तीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत. भारतातल्या स्टार्टअप्सची कहाणी आता फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
9: आज करीब आधे रेकॉग्नाइज स्टार्टअप Tier 2 और Tier 3 शहरों में है. यानी आज गांव, कस्बे और छोटे शहर का युवा भी भारत की नई इकॉनॉमी में अपनी भूमिका बड़ी बना रहा।
8: देशात विविध 45 ठिकाणी आज रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाण्यात, नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं। या चार शहरांमध्ये मिळून एकंदर 1186 नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे।
7: राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली। मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे। दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली। या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। उपग्रहाच्या माध्यमातून विवा संरक्षणाबाबतची बाब तातडीने केंद्र शासनाच्या निदर्शनाला आणून दिली जाईल, असं ते म्हणाले। पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक आणि अचूकपणे तातडीने पूर्ण करावेत। या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता प्रशासनाने घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले। दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये। चारा आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, असंही भरणे यांनी सांगितलं। पश्चिम बंगालच्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतले काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना काल अटक झाल्यानंतर एका स्थानिक न्यायालयानं त्यांना 3 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। नंदीग्राममध्ये 2007 साली जमीन अधिग्रहणाविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान दंगल घडवणं, हत्येचा प्रयत्न, अपहरण, धमकी देणं यासह शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल होते आणि 4 अटक वॉरंट प्रलंबित होते, त्याअंतर्गत त्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली। तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी गटाच्या उमेदवारानं या पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ममता यांनी प्रधान यांना पाठिंबा जाहीर केला होता। त्यानंतर अवघ्या काही तासात प्रधान यांना अटक करण्यात आली। मतदानाच्या आधी विरोधी पक्षाला लक्ष्य करण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांनी केला आहे, तर भाजपाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। दरम्यान रेजीनगर मतदारसंघाच्या तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी गटाचे उमेदवार रबीउल आलम चौधरी यांनी आज निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली, पण त्यानंतर 2 तासांच्या आतच हा निर्णय मागे घेतल्याचं जाहीर केलं। मध्य प्रदेशच्या आगर माळवा जिल्ह्यात आज पहाटे एक कार नाल्यात पडून झालेल्या अपघातात 3 बालकांसह 8 जण ठार झाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे। प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्य निधीतून मृत व्यक्तींच्या वारसांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत प्रधानमंत्र्यांनी जाहीर केली आहे। दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं 3 महत्वाच्या जागांवर विजय मिळवला आहे। यश दबासनं अध्यक्ष, रिया छावडीने सचिव, तर लक्ष्य राज सिंहने सहसचिव पदावर विजय मिळवला। अपक्ष उमेदवार दीपांशु शोकीन उपाध्यक्ष पदावर निवडून आला। दरम्यान NSUIचा अध्यक्षपदाचा उमेदवार विजय शंकर मीणा यानं निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप करत याविरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिला आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांची पणती आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची नात नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेवर निवडून आल्या आहेत। विविध शिक्षण संस्था चालवणाऱ्या विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक विखे पाटील यांची त्या कन्या आहेत। स्टॉकहोम शहर मतदारसंघात 13 सप्टेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर त्या निवडून आल्या। 41 वर्षांच्या नीला विखे पाटील यांनी यापूर्वी स्वीडनच्या प्रधानमंत्री कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून काम केलं आहे। जपानच्या मिझुहो पार्क ॲथलेटिक स्टेडियम इथं आज 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं। जपानचे सम्राट नारुहितो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। भारताच्या 501 सदस्यांच्या पथकाचं नेतृत्व 2 वेळा ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालणारी मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं। या स्पर्धेत सहभागी झालेल्या क्रीडापटूंना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक खेळाडूनं कठोर परिश्रम घेत समर्पण आणि दृढनिश्चय अंगी बाळगला असून देशाला त्यांचा अभिमान आहे. हे सर्व खेळाडू उत्तम खेळ करत स्पर्धेवर आपला ठसा उमटवतील असं त्यांनी म्हटलं आहे. या स्पर्धेतले काही सामने याआधीच सुरू झाले असून भारताच्या महिला क्रिकेट संघानं जपानवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांचा सामना बांगलादेशबरोबर होणार आहे. तर आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच होत असलेल्या टेक बॉल खेळात भारताच्या क्विम्सी डिसुझा हिला इंडोनेशियाच्या खेळाडूच्या विरोधात पराभव पत्करावा लागल्यानं आता कांस्य पदकासाठी तिचा सामना उद्या जपानच्या युईना साकामोटो हिच्याबरोबर होणार आहे. नैऋत्य मोसमी पावसानं पश्चिम राजस्थानच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. येत्या 3-4 दिवसात राजस्थानच्या इतर भागातून तसंच पंजाब सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागातून मान्सूननं माघार घेण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल असा अंदाज आहे. देशात 4 जूनपासून आजपर्यंत सरासरीपेक्षा 15% कमी पाऊस पडला. एल निनोच्या प्रभावामुळे एकूण पर्जन्यमानात घट झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या संदर्भात सुरू असलेले गैरप्रकार रोखण्यासाठी काल एका आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या आदेशानुसार काही विशिष्ट परिस्थितीत H-1B व्हिसासाठी 1 लाख अमेरिकन डॉलर्सचं शुल्क आकारण्याच्या नियमाला आणखी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मात्र सध्या अमेरिकेत विद्यार्थी व्हिसावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क लागू नाही. अमेरिकेतल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यासाठी त्यांच्या नियोक्त्यांनी केलेल्या नियोजनाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश अमेरिकेच्या परराष्ट्र कामगार आणि अंतर्गत सुरक्षा मंत्रालयांना देण्यात आले आहेत. मूळ अमेरिकन कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी हा आदेश काढला गेला आहे. ऑक्टोबरपासून सबसिडी असलेलं घरगुती वापराचे LPG सिलेंडर घेण्यासाठी आधार संलग्न बायोमेट्रिक पडताळणी सरकारनं बंधनकारक केली आहे.

यामुळे योग्य ग्राहकांपर्यंत LPG सिलेंडर पोहोचेल असं सरकारनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या युवकांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्य शिकवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. आणि नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. 8:15 वाजले आहेत. ऐकूया आता ऐकूया लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मल्हारी गीत बबन रामा वाघमारे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

बाबुलनाथ नाईक यांचं गीत आपण ऐकलत, बाबुलनाथ नाईक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. कार्यक्रमात श्रोते हो, आता पुढील लोकगीत ऐकूया. बेबी कोल्हापूरकर आणि मंडळी यांच्या स्वरात

बाळकराम वर्लीकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पारंपरिक लोकगीत आपण ऐकलं. श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आमोद दातार यांनी गायलेलं रमेश वैद्य यांचं गीत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रोते हो, आत्ताच आपण आमोद दातार यांनी गायलेलं रमेश वैद्य यांचं भावगीत ऐकलं. श्रोते हो, एक निवेदन ऐकूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 तीन प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. भावधारा या कार्यक्रमातलं आता शेवटचं गीत ऐकूया. कुंदा मायबल यांनी गायलेलं दत्ताराम गडेकर यांचं भावगीत.

0: कुंदा मायबल यांच्या स्वरात दत्ताराम गडेकर यांचं भावगीत आपण ऐकलं. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: बालविवाह एक सामाजिक समस्या, तिचं आजचं वास्तव, कारण, परिणाम, उपाययोजना आणि कायदे याविषयी सांगत आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी.
2: गेल्या वर्षीचा जो 20% जो रिपोर्ट झाला होता बालविवाह, यावेळी फक्त 10% झाले. म्हणजे कुठे ना काही बालविवाह कमी होत आहे, रिपोर्टिंग जास्त होत आहे, लोक अवेअर झाले. जर एक छोटा मूल रिपोर्ट करू शकतो या विषयावर, गंभीरताने त्यांनी विचार केलाय, जागरूकता आहे आणि त्यांनाही वाटतं की हे बालविवाह होऊ नये, ते कुठे ना काही आपण 2030 पर्यंत प्रयत्न करू.
1: अवश्य ऐका बालविवाह वर्तमानातील वास्तव. सोमवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या ॲपवर सुद्धा.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 8:46 होत आहेत. ठीक 8:45 श्रोते हो प्रथम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित समाचार संध्या. रात्री 9 वाजता News@9 हे बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती, रात्री 10 वाजता अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम, यामध्ये एस हरिकुमार यांचं कर्नाटक शैलीतील वायोलिन वादन आपण ऐकाल. रात्री 11:00 हिंदी समाचार आणि 11:05 न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत प्रथम समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:32 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण हळदणकर यांचं गायन, त्यांनी गायलेला राग झिंजवटी. त्यांना तबल्यावर साथ केली राजेंद्र अंतरकर यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात श्रीकृष्ण हळदणकर यांचं गायन राग झिंजवटी.

चित्रनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात श्रीकृष्ण हळदणकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग झिंझोडी आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

0: श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12:01 होत आहे. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नभुनाट्य जनावर. लेखक शणा नवरे, सादरकर्त्या गौरी लागू.
1: रसिकहो, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य जनावर. लेखक शणा नवरे, सादरकर्त्या गौरी लागू.

0: नमस्कार.
1: हां नमस्कार.
0: मी आता राणीच्या बागेत गेलो होतो. तुम्ही पाहिली असेल ना राणीची बाग. मी आजच पाहिली. हो, तरी 15-20 मिनिटाच्या रस्त्यावर असेल ती ना इथनं.
1: हो 15-20 मिनिटं लागतील.
0: तरी मी खूप फास्ट चालतो. माझ्या बोलण्याचा त्रास होत नाही तुम्हाला. मग मी इथं उभं राहिलो तर चालेल.
1: न चालायला काय झालं, बाग सार्वजनिक आहे.
0: हो नाही ते खरं, पण आपण वाचत असताना कोणी नुसतं उभं राहिलं तरी त्रास होतो नाही का.
1: होतो थोडासा.
0: हा मग मी इथं उभं राहिलो तर
1: नाही काही हरकत नाही.
0: खोटं का बोलताय.
1: नाही मी खोटं नाही.
0: खोटंच तुम्ही सारखं पुस्तक उघडून तेच दाखवतात मला. ही माणसांची पद्धत, न बोलणारी जनावरं लाथ मारतात सरळ. मी आणखी एक फेरी मारतो. नाही नाही तोपर्यंत तुम्हाला सुचेल काही बोलायला. तुम्हाला लंगचा कॅन्सर हवाय.
1: मी सिगरेट ओढतोय म्हणून विचारताय. सिगारेटनं तोंडाचा कॅन्सर होतो, लंग्सचा नाही.
0: छान, तुम्ही डॉक्टर बिक्टर.
1: नाही नाही नाही.
0: मग
1: माझं दुकान आहे.
0: कसलं?
1: पुस्तकांचं.
0: तुम्हाला वाचायचा ना.
1: खूप आहे. दर रविवारी इथे येऊन मी वाचत बसतो.
0: हा, घरी बायका मुलात बसण्यापेक्षा इथं येऊन. बाकी लग्न झालं नसेल तर?
1: लग्न झालंय माझं.
0: किती वर्ष झाली?
1: 15.
0: मुलं बाळ?
1: दोन आहेत.
0: एक मुलगा एक मुलगी?
1: नाही, दोन्ही मुली.
0: अरे अरे, तुम्हाला एखादा मुलगा हवा असं नाही वाटत?
1: पण म्हणजे
0: नाही नाही, निदान निदान निदान तुमच्या बायकोला तरी वाटत असेल.
1: असेल.
0: तुम्हाला ठाऊक नाही, एकाच कोंडवाड्यात बांधलेल्या दोन गोरांनाही एकमेकांच्या बद्दल काही ठाऊक नसतं.
1: म्हणजे
0: तीच गोष्ट मला सांगायची आहे तुम्हाला.
1: कसली गोष्ट?
0: राणीच्या बागेतली. ऐकायची आहे?
1: हां.
0: मी आता राणीच्या बागेत गेलो होतो. तुम्ही पाहिली असेल राणीची बाग. मी आज पाहिली.
1: मला वाटतं मघाशीच सांगितलंय तुम्ही मला हे.
0: शक्य आहे. आता काय सांगत होतो मी?
1: राणीच्या बागेतली गोष्ट.
0: हो, बाग बाग. या बागेत तुम्ही दर रविवारी येता?
1: हो.
0: तुम्हाला प्रश्न विचारले तर राग नाही येत?
1: नाही येत.
0: मग विचारू प्रश्न.
1: परवानगी देण्याआधीच विचारलाय तुम्ही प्रश्न.
0: खूप हुशार आहात तुम्ही बोलण्यात. मी प्रश्न का विचारतो सांगू. खर तर मी कुणाशी कधी बोलत नाही फारसा. फारसा म्हणजे बोलतो ते साधच, किती वाजले कसं काय, सिगरेट हवी माचीस आहे का, असलं काहीतरी. पण आजच्यासारखं कधीतरी मला कुणाशी तरी बोलावंसं वाटतं. इतर दिवशी राहिलेलं पण बोलायचं ते खरंखुरं बोलायचं. दुसऱ्याची ओळख करून घेण्या इतकं, त्याची सगळी माहिती मिळवायची, त्याचं लग्न झालंय की नाही, त्याला मुलं बाळ किती आहे.
1: म्हणजे सकाळपासून तुम्हाला दुसरं कोणी गिराईक मिळालेलं नाही?
0: सकाळपासून नाही. मगाशी राणीच्या बागेतच मला एकदम असं वाटलं बोलावंसं. खूप म्हणजे मनाच्या भिरभिरत्या भोवऱ्यात खोलवर बुडी मारून तिथल्या गोष्टी आणायच्या.
1: बर.
0: दुपारभर राणीच्या बागेत फिरलो. संध्याकाळी आता तुम्ही भेटलात. सुखवस्तू, पांढरपेशे, विवाहित, दोन मुलींचे वडील. घरी एखादा कुत्रा?
1: नाही नाही.
0: मांजर?
1: नाही.
0: पोपट?
1: हो पोपट आहे.
0: रानातल्या हिरव्या गर्द सावल्यांच्या रंगांचे पोपट तुमच्या घरात आहेत? पांढऱ्या फटक भिंतीच्या खोराड्यात एक डोलणारा पिंजरा, मी त्यात पकडून ठेवलेला उडणारा हिरवागार रावा. झाल याहून सुख ते कुठले. महिन्याच्या सुरुवातीला हातात येणारं द्रव्य किती मिळतात?
1: म्हणजे मिळतात 7-8. पण हे बघा, मी बरोबर 5-10 रुपयांपेक्षा जास्त पैसे ठेवत नाही. म्हणजे समजा कोणी गुंडविंड आला
0: माझ्यासारखा.
1: मला काय ठाऊक.
0: ठाऊक करून घ्यायला नको. मी तसला नाही. मला तुमचे पैसे नकोत. बायको, मुली, पोपट, जागा काही नको. तुम्ही राहता कुठे?
1: इथून जवळच. पण मला बोलणं कळत नाहीये तुमचं. तुम्ही बोलता ते सगळं प्रश्नातच. हे बघा, मला फारसं बोलायला आवडत नाही. आणि तुम्ही इथे उभे का आहात?
0: नाही, मी बसेन जरा वेळा. जरा फेऱ्या मारीन आणि मग बसेन. काही हरकत नाही ना? बसल्यावर सांगता येईल.
1: गोष्ट?
0: हो, छानपैकी गोष्ट सांगता येईल.
1: राणीच्या बागेतली.
0: राणीच्या बागेतली कोणती?
1: अहो, तुम्ही मघापासून म्हणताय राणीच्या बागेतली गोष्ट सांगायचे म्हणून.
0: कोण म्हणालो?
1: तुम्हीच.
0: मी?

0: तुम्हीच म्हणालात, तुम्ही आत्ताच राणीच्या बागेतनं आलात की नाही?
1: हो हो मीच आलो. तुम्ही तुम्ही कधी गेलाय राणीच्या बागेत?
0: हो,
1: मी आजच पाहिली राणीची बाग.
0: मगाशी तुम्ही मला हे सांगितलं.
1: हो हो हो तिथूनच आलो. तिथली गोष्ट सांगण्यासारखी आहे. सांगू?
0: सांगा ना.
1: मी राणीच्या बागेत जाण्यापूर्वी वरळीला होतो.
0: वरळीला? तिकडे कशाला?
1: कशाला म्हणजे राहायला. तिकडेच राहतो मी.
0: असं
1: असं म्हणजे? असू दे, जास्त काही सांगू नकोस. असंच ना?
0: नाही असं नाही.
1: मग असंचा अर्थ काय?
0: सहज आपलं
1: सहज आपलं बोलण्यातला स्वल्पविराम. मी तुम्हाला इतके प्रश्न विचारले पण तुम्ही पांढरपेशाची घडी थोडी सुद्धा विस्कटली नाहीत. आपण दुसऱ्याबद्दल प्रेम दाखवायचं नाही, दुसऱ्यानं देऊ केलेलं घ्यायचं नाही, पांढरपेशाला डाग पडू नये म्हणून वागण्याला घातलेलं कुंपण गाढव.
0: कोणाला गाढव म्हणालात?
1: गाढवाला. तुम्हाला राग नाही आला? मीच सांगतो माझी गोष्ट
0: राणीच्या बागेतली.
1: मी मागवून सांगेन. आधी माझी स्वतःची. मी वरळीला राहतो. एका जुन्या चाळीत, तीन मजले चाळीला. मी राहतो तिसऱ्या मजल्यावर. कोपऱ्याच्या खोलीत. चाळ जुनी आहे, म्हातारी आहे म्हणून तिला पोकही आहे. असं असं गमतीचं हे पोक आहे ना की चाळीनं समोर उभ्या राहिलेल्या आईटबास बिल्डिंगला नमस्कार घालायचं ठरवलं तर डोकं म्हणून माझी खोली आधी खाली पडेल नव्या बिल्डिंगच्या पायथ्यापाशी. माझी खोली. हसू येईल तुम्हाला. 6x6 जागेला खोली म्हणाल तुम्ही? अहो मी प्रेमात आलो की राजवाडाही म्हणतो म्हणा. खोलीला तीनच भिंती आहेत. एक भिंत पडली आहे, तिथे पत्रे ठोकलीत. त्या पत्र्यांना भिंत म्हणणं जीवावर येतं माझ्या. एका भिंतीला कान आहेत.
0: कान?
1: हो, पलीकडलं मला सगळं ऐकू येतं त्या भिंतीतून. खूप भूक आहेत तिला. एक भिंत धड आहे. त्या भिंतीवर दोन रिकाम्या फ्रेम्स आहेत. नुसत्या चौकटी.
0: का
1: म्हणजे? आत लावायला चित्र कुठे आहेत माझ्याजवळ? मग त्या चौकटीत अशाच.
0: चित्र नाही. अच्छा मग कुणाचा फोटो?
1: कुणाचा म्हणजे? आईचा, प्रेयसीचा, बायकोचा. मला जन्म मिळाला आहे त्या अर्थी मला आई असलीच पाहिजे. पण तरीही नसावी ती. शरीर विक्रय करायची ती. ती फक्त बायकोच होती. मूर्खपणा झाला आणि चुकून आई झाली. पण ती खरी बायकोच.
0: मग त्या फ्रेम मध्ये प्रेयसीचा, बायकोचा?
1: मला मला प्रेयसी नाही, बायको नाही, दोन मुली नाही, पाळलेला पोपटही नाही, कुणावर जीव लावलेला नाही मी. त्या चौकटी अगदी रिकामी आहेत. तासापेक्षा जास्त कुठल्या बाईवर मी प्रेम करू शकत नाही. इतका संसार आहे माझा. हो आणि थोडी पुस्तक आहेत. काही विकत घेतलेली, काही द्यायची राहिलेली आणि काही परत न द्यायची. ही पुस्तकं काही खूप चावट आहेत. 10-10 वाचली आहेत मी. तडफडत्या तारुण्यावर दगड म्हणून.
0: पण मग तुम्ही
1: लग्न का करत नाही? पोपट का पाळत नाही? असंच काहीतरी विचारणार ना तुम्ही मला मूर्खासारखं?
0: हे बघा, काही अडलेलं नाहीये माझं. खरं तर मला तुमच्याशी बोलायचंही नव्हतं.
1: पण माझी गोष्ट ऐकायची होती. मी कसा दरिद्र्यासारखा राहतो ते ऐकायचं होतं.
0: खोटं आहे.
1: तुमच्या चौकटीत मांडलेल्या संसाराच्या चित्रापुढं माझं रंग उडालेलं चित्र तुम्हाला मांडायचं होतं. दुसऱ्याचं दुःख ऐकून आपला आनंद वाढवणारी तुमची जात आहे पांढरपेशाची.
0: मला तुमच्याशी बोलायचं नाही.
1: पण मला आहे ना, मला बोलायचं आहे ना. एखाद्या रविवारी नाही वाचलं तर नाही चालणार.
0: हे बघा, तो माझा प्रश्न आहे.
1: पण मी विचारणार आहे तो.
0: मी बोलायला सुरुवात केली नव्हती.
1: नाही, मीच केली होती. माफ करा, मी रागवायला नको होतं. मला कुणाशी तरी बोलायचं होतं. मला सुरुवात करायला हवी होती. सुरुवात केली तर मग रागवायला नको होतं. माफ करा. रागवलत
0: नाही.
1: मग पुढं गोष्ट सांगू. रागवलं नाहीत ना?
0: नाही.
1: तर माझ्याकडे पत्ते आहेत ना, त्यावर चित्र आहेत कुत्र्यांची. लहानपणी आपल्या प्रत्येकाजवळ एक तरी कॅट असायचा नाही? तुमच्याकडे होता?
0: हो होता ना.
1: मग लग्न झाल्यावर फेकून दिला तो?
0: मला लग्नाबद्दल आता काहीच बोलायचं नाही.
1: याचाच अर्थ तो कॅट फेकून दिला. खरी राणी खरा राजा झाल्यावर संसारातल्या सुखदुःखाचे पत्ते खेळताना हे खरे पत्ते खोटे वाटतात. संसार हाच खरा जुगार आहे असं वाटतं तुम्हाला, कारण खात्री नसते. काय? अरे तुम्ही काहीच बोलत नाही.
0: कारण बोलायचं तुम्हाला आहे.
1: हो हो, तुम्हाला ती राणीच्या बागेतली गोष्ट सांगायची नाही का? तुम्ही पाहिली असेल ना राणीची बाग?
0: पाहिली आहे.
1: मी आजच पाहिली.
0: हे बघा, तुम्ही मला हे सगळं
1: मगाशी तुम्ही सांगितलं, हे असं मगाशीच म्हटलेलं तुम्ही पुन्हा बोलणार होता ना?
0: कळलं नाही मला.
1: जाऊ दे. तुम्हाला राणीच्या बागेतली
0: गोष्ट.
1: पण राणीच्या बागेत का गेलो तो सांगू. नाही पण थांबा, त्याच्या आधी मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो. हो, मी राहतो ना त्या चाळीची. मी तिसऱ्या मजल्यावर राहतो. तो मजला खूप खेळखेळा झालाय. आमच्या मजल्यावर माझ्यासारखेच भडंग लोक राहत असतील. माझी नाही कोणाशी ओळख. मधल्या मजल्यावर माणसं जरा बऱ्या स्थितीत असतील. वाळत घातलेल्या कपड्यांवरून त्यांची परिस्थिती कळते. तळमजल्यावर कोण जाणे कोण राहतं. हां पण तिथं ओळखीची आहे एक व्यक्ती. एक नाही दोन जनावर आहे. आमच्या चाळीची मालकीण आणि तिचा
0: तिचा कोण नवरा.
1: कुत्रा. जनावर असंच म्हटलं ना मी.
0: हो
1: ही दोन जनावर पाळत ठेवतात. सगळ्यांवर ठेवतात का माहित नाही पण माझ्यावर ठेवतात. तिथं कुठेही पाऊल टाकायचं झालं की वाटतं त्या जनावरांचे चार डोळे आपल्या पाठीवर आहेत. ती बाई जरा माझा पाय वाजला की कान टवकारते, डोळे रुकते. मी काय आणलंय, माझ्याबरोबर कोण आलंय. कधी रखरखत्या दुपारी सगळी माणसं घरात असली की ही दाराशी उभी राहते. मी दिसलो की माझ्याकडे बघून तोंड विचकते आणि म्हणते चहा घेणार थोडा. मी हो नाही म्हणायच्या आत ती मला नेते तिच्या घरात आणि एकदम मोठ्यानं हसून मला मिठी मारते. सट हो तिच्या देहाला असला काही घाणेरडा वास येतो मला तर मळमळतच.
0: पण इतकं आहे तर मग तुम्ही
1: काय दुसऱ्या जागेत जाऊ. शक्य नाही. वर्ष वर्ष भाडं न देता राहायचं, मालकिणीनी त्याबद्दल विचारू नये अशी अपेक्षा ठेवायची. म्हटलं की हे द्यावंच लागतं. दुसरी जागा बघायची तर भाडं द्यावं लागेल आणि शिवाय वेळच्या वेळी. पैसे कुठून आणायचे या दिवसात.
0: पैसे काय हो मिळतात.
1: तुम्हाला गोष्ट सांगायच्या आधी एक हिशोब सांगतो. हल्ली बहुतेकांना मिळणारा पैसा त्यांच्या गरजेच्या निम्मा आणि लायकीच्या दुप्पट मिळतो. म्हणजे काय
0: काय
1: म्हणजे लायकीच्या चौपट मिजास वाढली आहे सगळ्यांची आणि या भानगडीचा सुगावा त्याला आहे.
0: त्याला कुणाला.
1: त्या कुत्र्याला. मला पाहिलं की तो अंगावर येतो माझ्याच एकट्याच्या. आता या कुत्र्याबद्दल सांगतो. कुत्र्याबद्दल. हा
0: कुत्र्याबद्दल.
1: नाही तुम्ही जाऊ नका इथून. तुम्ही जाऊ नका इथून. तुम्ही जायचा विचार करताय का.
0: नाही म्हणजे
1: नाही ना. छान जाऊ नका. कारण माहित आहे का. कारण ही कुत्र्याची गोष्ट झाली ना की मग काय
0: काय
1: की मग मी राणीच्या बागेतली गोष्ट सांगणार आहे.
0: तुमच्याकडे गोष्टींचा भरपूर स्टॉक आहे.
1: नाही तुम्ही ऐकलंच पाहिजे असं काही नाहीये. तुम्हाला कोणी धरून ठेवलेलं नाही लक्षात ठेवा. ठीक म्हणजे तुम्हाला त्याची कल्पना आहे. छान. तर मी माझी मालकीण आणि तिचा कुत्रा यांची गोष्ट
0: हो सांगा.
1: गंमतच आहे. हां तर कुत्रा हा कुत्रा आहे ना. हा कुत्रा रंगानं काळा जार आहे. एक डोळे खेरीज करून सगळा काळा कुट्ट. आणि तो माझ्याकडे बघून गुरगुरायला लागला की त्याचा जबडा तो असा तांबडा पांढरा दिसतो आणि तो गुरगुरतो. मला त्यानं प्रथम पाहिलं तेव्हा तो गुरगुरला आपल्या मालकिणीच्या जवळ जाणाऱ्या माणसावर. तेव्हापासून त्याचा माझा 36 आकडा आहे. म्हणजे मला काय सांगायचं आहे की जनावराचं आणि माझं पटत नाही. माझ्याशी ती अगदी तुटकपणा वागतात. अर्थात काही माणसंही वागतात तशी माझ्याशी.
0: नाही म्हणजे
1: बऱ्याचदा. तर हा काळा राक्षस मला पाहिल्याबरोबर गुरगुरायला लागला. त्याला माझ्या पायाचा तुकडा हवा होता. त्याच्या मालकिणीला माझं शरीर आणि या काळ्याला माझी तंगडी. यानं माझ्या अंगावर उडी घेतली आणि माझी पॅन्ट फाडली. ही बघ इथं.
0: हा
1: दिसतोय ना हा तुकडा. मग मीच मारून घेतला पॅन्टला.
0: अच्छा.
1: तर मी पाय झटकला आणि धूम धावत सुटलो माझ्या खोलीवर.
0: बाकीच्यांशी
1: तो कसा वागतो कोण जाणे. पण बर पुन्हा गंमत आहे. म्हणजे मी बाहेरून आलो की हा गुरगुरतो अंगावर धावतो.

0: आणि चाळीतून बाहेर जाताना नाही. त्याला वाटतं मी चाळीत येतो तो त्याच्या मालकिणीसाठी. हो भाऊ, एखादा म्हातारा नवरा सुद्धा आपल्या तरण्या बायकोवर इतकी नजर ठेवणार नाही. एके दिवशी मी माझ्या खोलीचं दार बंद करून घेतलं आणि विचार केला.
1: कशाबद्दल?
0: त्या कुत्र्याला ठार मारण्याबद्दल.
1: अच्छा,
0: थांबा, इतक्या आश्चर्यानं पाहण्यासारखं काही नाही आहे, ऐका फक्त. हा मग दुसऱ्या दिवशी मी मार्केटमधून एक चांगला सुरा आणला.
1: सुरा?
0: हा, लखलखत्या पात्याचा. आणि आणि आणि थोडं मटण आणलं.
1: मटण?
0: हा, त्या कुत्र्यासाठी.
1: हा,
0: म्हणजे त्याला चटक लावण्यासाठी.
1: हो,
0: मी चाळीत शिरलो की त्याच्या पुढे मटण फेकायचं. तो खायला लागला की आपण पळून जायचं असं ठरवलं. त्याला मारायचं तर आधी गट्टी केली पाहिजे. हा, चुकलं काही
1: नाही.
0: हो, इतर वेळी सुद्धा आपण माणसं फायद्यासाठी, गळा कापण्यासाठी नाही गट्टी करत आधी. तर मी चाळीत शिरलो की तो अंगावर येईल. मी मटण टाकलं की आदाशासारखा खाई. माझी तो वाट बघायला लागला. मला गंमत वाटली. अहो, माझा शत्रू माझा मित्र व्हायला लागला होता. मग एके दिवशी मी त्या मटणात विष टाकलं उंदीर मारण्याचं.
1: अच्छा,
0: मग तो कुत्रा आजारी पडला. आज मरेल उद्या मरेल इतक्यावर आलं, पण जगला तो. नाही, तुम्ही थांबा ना, तुम्ही जाऊ नका. तुम्ही कुत्र्याच्या नजरेत नजर घालण्यात ना खूप गंमत आहे. हा, तर तिथं तो टपून बसला होता. मालकिणीने माझे लाड केलेले त्याला खपत नव्हते. तेव्हा मला तो मित्रासारखा वाटला. माझी त्याची मैत्री झाली. तुम्हाला सांगतो, तुम्हाला मैत्री करायची असेल ना तर जनावरापासून सुरुवात करून पाहावी. हा, त्यांची आपली जमते मैत्री. नाहीतर आयुष्यात जमवूनच घ्यावं लागतं. मिळालेल्या माणसांशी, मिळालेल्या जागेशी, मिळणाऱ्या पैशाशी, स्वतःशी सुद्धा. आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहून ठरवलं, आता मिळतं घेऊ. तू माझ्या वाटेला जाऊ नको, मी तुझ्या जाणार. आता आम्ही भेटलो की क्षणभर एकमेकांकडे पाहत उभे राहतो, संशयानं, काहीशा दुःखानं. मग आम्ही एकदम त्रयस्थ होतो, आपापल्या रस्त्यानं चालायला लागतो. पटवून घ्यायचं असतं ना. स्वतःशी तरी कुठं पटतं आपलं नेहमी. आपण ठरवलेलं आणि होत असलेलं दोन्ही वेगळी राहतात. समोरासमोर दोन्ही आले की वाईट वाटतं, दुःख होतं. मग त्रयस्थ बनायचं, मनाला म्हणायचं तू ठरवतच राहा होते, घडायचं व्हायचं ते होतच आहे. तर मी, माझी मालकीण आणि तिचा कुत्रा यांची गोष्ट इथे संपली.
1: हो,
0: ही गोष्ट कुठे छापली किंवा याचं एक पुस्तक केलं तर खपेल का तुमच्या दुकानात?
1: म्हणजे
0: सांगा की सांगा ना, ही गोष्ट छापतील?
1: मला ठाऊक नाही हो, नाही छापणार. हे बघा, पण तुम्ही हे सगळं मला कशाला सगळं सांगताय आणि विचारताय?
0: कशाला म्हणजे?
1: कशाला म्हणजे काय? माझा तुमचा काही संबंध नाही. तुमचं बोलणं वागणं मला काही कळत नाही.
0: खोटं आहे?
1: खोटं नाही आहे, खरं आहे. तुमचं वागणं बोलणं मला काहीही कळत नाही.
0: सगळं कळतंय, सगळं कळतंय. पुस्तकांच्या दुकानदाराला बायका मुलांना घरात टाकून पुस्तकं वाचत बसणाऱ्याला कळत नाही?
1: नाही नाही नाही,
0: कळतं कळतं कळतं.
1: आजचा दिवस असा फुकट जाईल याची मला कल्पनाच नव्हती. तुम्ही आलात
0: आणि मी जाणार नाही लगेच.
1: नका जाऊ, पण मला मात्र गेलं पाहिजे.
0: जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, तुम्ही थोडा वेळ बसा.
1: नाही हो, गेलंच पाहिजे, घरी बायको माझी.
0: आओ, असू द्या, बसा बसा. वा वा वा, दोन मुली पोपट.
1: तुम्ही मला गुदगुले काय करता?
0: बरोबर,
1: गुदगुले काय करता? पोपट पोपट वाट बघतो. गुदगुले काय करता?
0: हे बघा हे बघा हे बघा, आता तुम्ही सर्कशीतल्या विदूषकासारखे दिसता.
1: मूर्ख, मला जाऊ दे.
0: तुम्हाला गोष्ट ऐकायची ना? आसिता असं खाली राणीच्या बागेतली गोष्ट.
1: मला नाही ऐकायची.
0: ऐकली पाहिजे. तुम्ही राणीची बाग पाहिली? सांगा ना.
1: हो, नाही पाहिलेली.
0: मग एकदा पहा. तर राणीच्या बागेबद्दल मला कुतूहल होत. मी तिथं गेलो, जनावर पाहिली, पक्षी पाहिले, माणसंही पाहिली. मला वाटलं होतं सगळी जनावरं एकत्र गुण्या गोविंदानं, पण छे

प्रत्येकाला वेगवेगळं वेगळं ठेवलं होतं, वेगवेगळ्या पिंजऱ्यात, पिंजऱ्यांचं वेगळं स्वतंत्र जग. छान. आणि माणसं गंमत पाहत होती जनावरांची, मी पाहत होतो सगळ्यांची गंमत. तुम्हाला सांगतो, जनावरांना माणसाळवणं हा प्रकारच माणसातला जनावरपणा.

0: दुपारी उकडतही होतं. गंडरीवाले, फुगेवाले, आईस्फ्रूटवाले, चिक्कार गर्दी. आणि तिकडं सिंहाची गर्जना, वाघाची डरकाळी, माणसांचे आवाज, अरे सरका की.
1: आणखी
0: हो
1: म्हणजे किती
0: सरका जरा.
1: अहो आता शक्य नाही. तुम्ही माझ्या बांडीवर हात ठेवून मला ढकलताय कशाला? काय झालंय तुम्हाला?
0: गोष्ट ऐकायची ना.
1: नाही नाही नाही, मी जातोय.
0: कुठे जायचं नाही, गोष्ट संपली नाही अजून. सरका जरा सरका.
1: चोप चोप.
0: कुणाला कुणाला चूप म्हणतो?
1: तुला.
0: पुन्हा बोलू नकोस, गोष्ट ऐक माझी.
1: हे बघ तूच सरक. आता मला इथे नीट बसता येत नाही.
0: मग त्या बाकावर जाऊन बैस. मी इथून मोठ्यांना गोष्ट सांगेन.
1: मला त्या बाकावर बसायचं नाही, तुझी गोष्टही ऐकायची नाहीये. हे बघ, मी हे बाक सोडणार नाही. माझं बाक आहे, दर रविवारी इथं बसून मी वाचत असतो.
0: हो बायको मुलांना टाळायला.
1: चोप. हे बाक माझं आहे, इतक्या वर्षात मला कोणी म्हटलेलं नाहीये इथून उठ म्हणून.
0: अरे बाक काय, तुझ्या बापाच आहे. मला हवंय ते उठ.
1: हे मिळणार नाही, मला हवंय हे.
0: अरे तुला सगळंच हवंय, सगळंच हवंय तुला. तुला संसार हवाय, बायको हवी आहे, मुलं हवी, पोपट हवाय, हे बाकही हवंय. माणसाला हवं असतं ते सगळं मिळत नाही, नियमच आहे हा. माणसाला हवं त्यातलं थोडंसंच मिळतं. कशाला पुस्तकांचं दुकान चालवतो?
1: तुला काय
0: जास्त बोल नकोस. उघड्याला उठ आणि खाली बस. हे गवतावर बस लायकीप्रमाणे.
1: दिवस फुकट घालवलास
0: माझा. हो पण मी तुला शिकवण किती दिली?
1: कंटाळा आला मला. अरे तू गरीब दिसला, तुझी दया आली म्हणून मी ऐकत बसलो. मला वाटलं तुझ्या मनातली खळबळ.
0: कळली अक्कल, कळली. आता आधी उठ आणि खाली बस. मला बाक हवंय.
1: बाक माझा आहे.
0: अरे जा रे आता.
1: ए नाही जाणार, या इथं बाकावर बसणार आहे मी. खूप ऐकलं तुझं. चल आता चालता होतोस की पोलिसाला बोलो.
0: इथं पोलीस येणार नाहीत, ते फाटकाशी मजेत विड्या उडत बसलेत.
1: पोलीस पोलीस पोलीस पोलीस
0: बा बा
1: पोलीस
0: बा
1: पोलीस.
0: पोलिसाला ऐकू आली आज? आणखी दाडागे, आणखी दाडागे. ओरडू नकोस. पोलीस आणि परमेश्वर दोघेही हवे तेव्हा मदतीला येत नाहीत, दुरून गंमत बघतात.
1: तू जा रे आता माझ्या पुढून.
0: तू आता इतका विनोदी दिसतोय. 40 विवाहित घोडा, दोन पोरींचा बाप.
1: चुप.
0: ऐक आता, ऐक ऐक. हे बाग तुझं नि ते तुला मुळीच मिळणार
1: नाही. चालता होतो इथून.
0: जास्त गडबड करू नको.
1: हे बाग मी आता
0: तोच चालता. अरे इतका गाढव दिसतोय तू आता.
1: डोकार बाग कोणाचा आहे
0: दाखव तुला. अरे तुझं तर नक्कीच नाही. किती आवरटपणा. या बाकासाठी म्हणतो. तुला सांगतो, दुसरा कोणी घेत नाही, नेत नाही, तोपर्यंतच आपली मालकी म्हणायची. तुझी बायको कोणी नेत नाही
1: तो तुला
0: कोणी नेत नाही ना, तोपर्यंतच तुझी.
1: मी तुला आणि
0: अरे मुलं तरी तुझी का? तुझं काही नाही, तुझं काही नाही आणि तरी तुला सगळं हवंय. पगारासारखं आहे, मिळतं त्याच्या दुप्पट हवं असतं आणि मिळतं ते लायकीच्या दुप्पट असत. म्हणे पुस्तकांचं दुकान आहे, बेअक्कल. हे हवं ते हवं, दुसऱ्यांना काय हवंय असा विचार केला कधी? माझं लग्न झालेलं नाही, मला राहायला जागा नाही, पैसा नाही, घालायला चांगले कपडे नाहीत. काय काय आहे माझ्याजवळ? इतकं वय झालंय माझं, मला मला मला काहीच लागत नाही.
1: अरे पण हेच बाग कशाला हवंय तुला?
0: कारण तुला हवंय म्हणून. तुला जे मिळतं ते सगळं मला मिळत नाही, निदान बाग तरी मिळायला हवं.
1: ते बाग माझं आहे, गेली कित्येक वर्ष मी इथे येतोय. इथं वाचत बसायला मला भजा वाटते, आनंद वाटतो. इथला हे बघ, मी इथला एक प्रतिष्ठित गृहस्थ आहे. हे बाग माझं आहे आणि तुला मिळणार नाही.
0: मिळालं पाहिजे.
1: मी तुला लोळवी.
0: अरे तू कसला गवताच्या लायकीचा, तू काय लोळवणार? माझं आयुष्य गेलं हलक्या लोकात. मारामारी तर रोज करतो रे मी, बघतो. तुझी पहिलीच खेप आहे. तुला सांगू, तुझ्या माझ्या थरात खूप अंतर आहे. माझ्याशी मारामारी केलीस ना तर फुकट मार खाशील. पाहिलं पाहिलंस ना, तुझ्या तुझ्या 10 ठोश्यांच्या इतका जोर आहे ना. आता असं कर, हा सुरा घे, पकड पकड. म्हणजे तुझी आणि माझी बरोबरी येईल. मी एकटा विरुद्ध तू आणि हा सुरा. या बाकासाठी लढायला तयार आहेस?
1: आहे तयार.
0: आगे सुरा, आगे सुरा पडलेला.
1: नाही नको नको सुरा नको.
0: ठीक आहे ठीक आहे, आता हे घे मग. आता घे घे. चालू चल.
1: हो
0: लाड माझ्याशी या बाकासाठी, तुझ्या प्रतिष्ठेसाठी. मग कधी लढाईची वेळ आली ना, तुझ्या बायकोसाठी, दोन मुलींसाठी, नाहीतर पोपटा

0: कधी जोरानं मारता येत नाही म्हणून नुसतं ठोक ठोक करतोय. दोन्ही मुलीच, त्याला एकही मुलगा नाही तुला.
1: माझ्या हातात चुरा आहे.
0: अगदीच फुसका आवाज आहे का तुझा? लेका बायको तुझी नाही, मुली सुद्धा तुझ्या नाही, तुझं तुझं काही नाही, माझही काही नाही.
2: चिडायला काय झालं?
0: पांढरपेशा हातात चिडीनं भरलेला हा न शोभणारा सुरा धरण्यापेक्षा मला मिठी मार दोस्तीची. मी अजून तयार आहे मी दोस्तीला.
1: हे बघ, सुरत, पण मी नाही मारला सुरत तुला, पण मला तुझं तुला मला मारायचा नव्हता. तुला
0: जरा जरा जवळ जवळ,
1: पण
0: आता तू माझ्या थरात आलास. माझी भाषा कळली तुला. पळून न जाता इथं का बसला सांगू? कारण मरणाऱ्या माणसाला आपण नाही म्हणू शकत नाही.
1: हो, नाही म्हणू शकत.
0: जनावर सुद्धा जखमी झालेल्या जनावराला सोडून जात नाही. राणीच्या बागेतली गोष्ट
1: सांगा मला.
0: तिथं जनावर पाहून मला वाटत, म्हणजे मला वाटत जनावरांना कोंडणारी माणसंच जनावर आहेत. हो, त्यांची बुद्धी, त्यांची भूक, त्यांचे पिंजरे, त्यांचा क्रूरपणा, सगळंच जनावरासारखं आहे. हे बाग आहे, हे बाग सार्वजनिक आहे. पण तुझं नाही म्हटलं.
1: नाही,
0: तू तुझी बायको, तुझ्या मुली, तुझ्या नाहीच म्हटलं. तुझ्यातलं जनावर चवताळलं, क्रूर झालं. राणीच्या बागेत मी हेच ठरवलं राणीच्या बागेत कुणाला तरी पांढरपेशाला गाठायचं, त्याच्यातलं जनावर उठवायचं आणि त्याला मग हे सगळं सांगायचं. आणि खिशातल्या सुऱ्या नको असणारा चिडा मारण्यामध्ये सोडून नाहीतर माझं कोण कधी ऐकतंय. मला आज सगळं पुरं झालं. तुझ्याजवळ रुमाल आहे?
1: हो, हा घ्या हा घ्या.
0: नाही नाही, मला नको. तो सुरा त्या रुमालानं कुत्र्यासाठी दुसऱ्या एका जनावरासाठी आणलेला तो सुरा तू पुसून ठेव. हो, पुसून ठेव. तुझ्या हाताचे ठसे नकोत. तू जा आता, कुणाला कसला कधी संशय येणार नाही. तुझं पुस्तक घे आणि पळ लवकर. आता तुला या बाकावर बसायची जेवणार नाही. यांची सुद्धा जेवणार नाही.
3: रसिक हो, आताच आपण ऐकत होतात नभोनाट्य जनावर. लेखक शन्ना नवरे, सहभागी कलाकार अनंत कान्हो आणि राजेश देशमुख, सादरकर्त्या गौरी लागू.
4: सुद्धा हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

सर्व नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12:32 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोते गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोत्र नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शशांक कट्टी यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजलेला राग नायकी कानडा. त्यांना तबल्यावर साथ केली अजित पाठक यांनी. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात शशांक कट्टी यांचं सतारवादन राग नायकी कानडा.

जर शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शशांक कट्टी यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजवलेला राग नायकी कानडा आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSC 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: आपण ग्रामीण भागामधून आलोय ही एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन्स क्रिएट केले पाहिजे.
0: तेव्हा अवश्य ऐका, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1:30 वाजल्यात. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत मालिका विशेष. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लावण्य रंग या कार्यक्रमाचा भाग 82.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मोहन राणी देवीच्या दर्शनाला निघालेली असते त्यावेळी तिचा साज शृंगार कसा आहे ते या भागामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. दंडावर हिरवेगार गोंदण निरीचा घोळ डाव्या बाजूला बीजवरा शोभा दिसतो छान पट्टी भांगाची थेट पाडून सगरी पातळी नामिने सुन. ज्यावेळेला व्यापारी वाण्यांनी तिला पाहिलं वाणी पाहुनी झाले गार लमणांनी वेढला दिला चौफेर आपापसात बोलती सार असलं असावं खबूतर राणी बटावाला खासा मग लोक जडावा दोघाला हिच्या नखऱ्याला त्याच्या स्वरूपाला. व्यापाऱ्यांचं हे आपसापसात बोललेलं ती मोहना राणी ऐकते आणि मग ती म्हणते बोलती झाली मोहन राणी कोणत्या शहराचं तुम्ही सावकार वाणी कुठं आहे बटावं तुमचा धनी तेवढा मला दावा तुम्ही आणूनी. असं म्हणून ती बटावासाठी व्यापाऱ्याजवळ एक पत्र लिहून देते आणि त्या पत्रामध्ये ती लिहिते राजे रामचंद्र माझे धनी लहानपणी गेल परागंदा हो उनी भर पंचाईत आली रसभरणी कोरे मोती पुरुषाचा वारा नाही अजूनी आली मला ऐकू तुमच्या स्वरूपाची वाणी तवापासून तजले अन्न पाणी लवकर यावं जडू द्या हिऱ्याला हिरकणी ताईत कंठाला. व्यापारी वाणी दिल्ली हस्तिनापुराला परत येतात बटावाकडे जातात आणि मोहना राणीनं दिलेला लखोटा बटावाला देतात आणि तो लखोटा म्हणजेच ते पत्र वाचल्यानंतर त्या बटावाचा वेडा झालेला जीव काय म्हणतो धीर काळजानं सोडला ठाऊ मोहना नारीचं मुख केव्हा पाहू अशी स्थिती त्याची झालेली असते. आणि अशा पद्धतीनं हा वग पुढं पुढं सरकत असतो. चला या वगाबद्दल आणखी

बोलूया आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. उत्तरा केळकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेली जगदीश केवडकर यांची एक रचना ऐकूया, संगीतकार प्रकाश देवाळे.

मोहना राणीचं हे वर्णन ऐकल्यानंतर बटाव जो असतो तो मोहना राणीच्या भेटीसाठी उतावीळ झालेला असतो. त्याची आई आणि त्याची बायको त्याला समजावून सांगत असतात, पण बटाव त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो. तो मोहना राणीच्या भेटीसाठी निघतो. त्याचं देखील वर्णन अतिशय छान पद्धतीनं केलेलं आहे. दिल्ली शहराचा बटाव झुरा बावरा, हजारात हिरा लाखाचा मोहरा, रूपानं गोरा वय 25 कोवळा चेहरा, दंडात दंड पेट्या रेशिमी दोरा, मस्तकी खोवनी मोत्याचा तुरा, अंगात कपडा जरीचा सारा, शब्द त्याचा सुटतो मंजुळ वारा, मुरखी पानाचा रंगला विडा, नामी पायात पठाणी जोडा, शिंदेशाही तोडा शिंदेशाही तोडा. हे वर्णन वाचल्यानंतर दिल्लीच्या शहरात राहणारा जो बटाव असतो तो मराठी राहणीचा कसा काय असाही प्रश्न काही जणांना पडू शकतो. पण सावळजसारख्या खेडेगावात राहणाऱ्या उमानं दिल्ली हस्तिनापूर पाहिलेलं नसणार, त्यामुळं दिल्लीतल्या लोकांचं राहणीमानही महाराष्ट्रातल्या लोकांप्रमाणेच असणार अशी कल्पना करून या उमानं दिल्लीचा जो बटाव आहे तो मराठी पोशाखात रुबाबदारपणे उभा केलेला आहे. पुढं काय होतं हे जाणून घेऊया एका लावणीनंतर. पुष्पा बागधरे यांच्या आवाजामध्ये मादा देवकते यांची रचना आपण ऐकणार आहोत. संगीतकार बाळ पळसुले.

0: या बटावाला निरोप देण्यासाठी सगळा गाव जमा झालेला असतो. केपची बंदुकीचा मार करून बटाव प्रवासाला निघतो. जंगल झाडीतून प्रवास करत तो एकदाचा अहमदनगरला येऊन पोहोचतो. शहरात फिरून एका बागेमध्ये येतो. तिथं फुलाई माळीण बागेची राखण करत असते. ती आपल्या घरात मोहना आणि बटावची भेट घडवून आणते. हिऱ्या पाशी हिरकणी शोभेला नागिणीच्या नागशेज येला. मग मोहना राणी बटावाला सांगते, लाल बागेत 3 तळाचा बंगला आहे, तिथं तुम्ही थांबा, मी तुम्हाला जेवण घेऊन येते, तिथं आपण एकांती बसू. असं सांगून मोहना राणी वाड्याकडे येते आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागते. तिनं स्वयंपाक केला, साज शृंगार केला, बटावाला भेटण्यासाठी जेवण घेऊन निघणार. एवढ्यात तवर जासूद दारात आला, मालदारानं पुकारा केला, तयारी करा आडवं जाण्याला, धनी गेल्याला परमूल खाला, आले वाड्याला. 15 वर्षापूर्वी मुलुखगिरीवर गेलेले राजे रामचंद्र म्हणजे मोहना राणीचे पती आपल्या भव्य सैन्यासह परत आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण चला. हे ऐकताच मोहना राणी भांबावते. आता मी भेटू कोणाला, पती रामचंद्राला की पत्र धाडून बोलावून घेतलेल्या बटावाला? पुढं काय होतं हे जाणून घेऊया एका ढंगदार अशा लावणीनंतर. रवींद्र साठे, उत्तरा केळकर आणि प्रज्ञा खांडेकर यांनी गायलेली विवेक आपटे यांची रचना आपण ऐकणार आहोत. संगीतकार अनिल मोहिले.
1: धा धा धिंता किट धा धिंता धगिटे कता किटे ककित धा धिंता
2: बाई बाई
3: बाई
2: बाई
3: बाई
2: बाई
3: बाई
2: बाई
1: धर दिट धर दिट धर दिट धर दिट धागिना तिन धागिना तिन.

या लावणीपूर्वी मोहना राणीची मनस्थिती कशी झालेली आहे हे आपण बघितलं की एकीकडं नवरा आपल्या सैन्यासह परत आलेला आहे आणि दुसरीकडं तिनं बटावाला पत्र पाठवून बोलवून घेतलेलं असतं, तो बटाव देखील आलेला आहे. अशा वेळेला बटावाला भेटण्याचाच निर्णय ती मोहना राणी घेते आणि एक युक्ती सांगून मोहना राणी भटजीला पुढं पाठवते. 21 दिवस वेशीच्या आत प्रवेश करू नका असं भाकीत भटजी राजा रामचंद्राला सांगतो. त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून राजा रामचंद्र लालबागेत मुक्कामाला जातो. बावटाही नेमका तिथंच उतरलेला असतो. दोघांची गाठ भेट होते तेव्हा राजा रामचंद्र बटावाला इकडे येण्याचं कारण विचारतो. मोहना राणीनं प्रेमापोटी पत्र पाठवून मला बोलावून घेतलंय असं खरं कारण तो सांगून टाकतो आणि ते ऐकताच अतिशय सुंदर अशा ओळी या वगामध्ये लिहिलेल्या आहेत. जाब ऐकतास शूर मर्दास राग आला, ताकीद केली अरब लोकाला, धरा म्हणे ह्याला सर्व लोकांनी धरला लेला, खाली पाडून तलवारीचा सळत सोडला, मुल्लाणी सल्ला घाली बकऱ्याला, असा पुरा केला, बटाव मारला गेला. पण हे मोहना राणीला कळलं नव्हतं, त्यामुळं ती बटावासाठी भोजन घेऊन लालबागेत येते. ती बटावाजवळ आल्यानंतर बटाव ठार झाल्याचं तिला कळतं. ती अस्वस्थ होते, खंजीर खुपसून बटावासाठी स्वतःचा प्राण देते. अशा रीतीनं या कथेची शोकांतिका होते. तमाशामध्ये कशा पद्धतीनं कथानक लिहिलं जातं हे आपण बघितलं, पण तमाशा हा खरं तर मनोरंजनाचा कलाप्रकार आहे. मग अशी शोकांतिका लिहून चालायचं नाही असा विचार उमानं केला. मग शेवटी शंकर पार्वती येतात आणि दोघांनाही पुन्हा जिवंत करतात. बटावाची आणि रामचंद्राची लढाई होते, त्यात बटावाची सरशी होते, तो अहमदनगरचं राज्य जिंकतो आणि मोहनासह आणि तुरा लावून दिल्लीला परत येतो. वगाचा शेवट असा टाकणीच्या लावणीनं होतो. गाव गाव बटाव गाणार गाती, असली कुणी कल्पना काढली नव्हती, सर्वांच्या वरची केली या कीर्ती, उमा बाबूला करणी साधती, मुखातून रत्न अक्षर पडती, सभा चित्त देती त्याच्या शब्दाला, उमा बाबाजी कवीश्वर आला, शिदू बाबाजीचे पुत्र म्हणून डंका वाजला. असा आहे हा मराठीतला पहिला वग मोहना.

0: श्रोतेहो, आत्ताची ही लावणी वैशाली सामंत यांनी गायली होती. रचना विवेक आपटे यांची, संगीतकार निशिकांत सदाफुले. बरे तर मग या लावणीबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
2: सुद्धा हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. या नंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

0: सर नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सायन्स कॉर्नर.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, कधी विचार केला आहे का तुम्ही, लघुग्रह कोणाला म्हणतात, लघुग्रह म्हणजे काय, आणि आपल्या पृथ्वीच्या संदर्भात आपण जेव्हा त्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या पृथ्वीसाठी किंवा आपल्या पृथ्वीच्या दृष्टीने त्यांचं काय महत्त्व आहे, हे प्रश्न तुमच्या मनात कधी पडलेत का? आज आपण या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे हौशी खगोलशास्त्रज्ञ विक्रांत विवेक कुरमुडे सर यांना. सर नमस्कार.
2: धन्यवाद सर, मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे आभार.
1: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमची थोडी ओळख करून द्या आणि तुम्ही हौशी खगोलशास्त्रज्ञ कसे झालात त्याबद्दल पण थोडं सांगा.
2: माझं लहानपण जे आहे हे बदलापूरमध्ये गेल्यामुळे आम्हाला लहानपणी तेवढा आत्ता जे आपण ज्याला लाईट पोल्युशन म्हणतो त्याचा आम्हाला जास्त परिणाम जाणवला नाही. आणि लहान असताना एकदा मी आकाशदर्शनाचा कार्यक्रम अटेंड केला होता. खगोल मंडळ एक ग्रुप आहे त्यांचा, आणि तिथून मला खरं तर खगोलशास्त्राची मला आवड निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की आपण ह्याच्यातच अभ्यास केला पाहिजे, कारण तेव्हा आम्ही गुरु बघितला होता, शनीची कडी बघितली होती, आणि हे खूपच रोमांचकारी होतं सगळं आणि विलक्षण होतं आमच्या लहानपणात ते सगळं बघणं. आणि असं ठरवल्यानंतर मग पुढे BSc MSc फिजिक्स ॲस्ट्रोफिजिक्स असं करत करत मग ठरवलं की आपण ह्याच्यामध्ये करिअर करण्याच्याऐवजी आपण ह्याला थोडीशी एक हॉबी म्हणून पण प्रोफेशनल असं म्हणून ते एक हौशी खगोलशास्त्रज्ञ म्हणून काम करूया.
1: आपल्या कार्यक्रमाचा जो आजचा मूळ विषय आहे लघुग्रह म्हणजे काय, आपण त्याच्याकडे वळूयात. लहान प्रश्न पण महत्त्वाचा, लघुग्रह म्हणजे काय?
2: आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आकाशामध्ये कधी कधी मेटिओर्स बघतो, बरोबर, जेमिनाइड्स असतात, लिओनाइड्स असतात, त्या उल्का असतात. लघुग्रह हा तसाच एक छोटासा भाग आहे. लघुग्रह म्हणजे हे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे लहान दगडी किंवा धातूचे पिंड आहेत, आपण त्याला पिंड म्हणू. आपण हे आकाराने लहान असतात, म्हणजे जे खुजे ग्रह किंवा ज्याला ड्वार प्लॅनेट प्लुटो म्हणतात ह्यापेक्षा हे खूपच लहान असतात. आणि ह्यांचा जो आकार आहे हाही अनियमित असतो. बहुतेक लघुग्रह जे आहेत हे ॲस्ट्रॉइड बेल्ट किंवा लघुग्रहाचा जो पट्टा आहे जो मंगळ आणि गुरुच्या मध्ये आहे इथे आढळतात. आणि आता सांगायचं झालं तर वेस्टा हा जो सर्वात मोठा लघुग्रह आहे याचा व्यास साधारणतः 525 किलोमीटर एवढा आहे.
1: खगोलशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की जनरली याच्यामध्ये ह्या जगाची निर्मिती कशी झाली याबद्दल एक 4-5 थेरीज आहेत, आणि त्यातली प्रामुख्याने जनरली ॲक्सेप्टेड

0: बँगची जी थेरी आहे आपण त्याचा विचार करतो, आणि बिग बँग थेरीमधनं मग सूर्य तयार झाले, ग्रह तयार झाले, त्यांना उपग्रह तयार झाले, तर लघुग्रह कसे तयार झाले?
1: खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे लघुग्रहांची पण. आणि लघुग्रह दिसतात छोटे पण ते खूप महत्त्वाचा दुवा आहेत अवकाशातले,
0: महत्त्वाचा दुवा आहे,
1: खूप महत्त्वाचा दुवा आहे. आपल्याला जर पृथ्वी कशी तयार झाली किंवा तारे किंवा आपला सूर्य कसा तयार झाला हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा त्याच्यातला एक खूप महत्त्वाचा दुवा आहे. कारण साधारणपणे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सौरमाला तयार झाली तेव्हा सुरुवातीला जे वायू होते, धुळीचे कण होते, यांचा मोठा तो ढग होता आणि ते एकत्र येऊन सूर्य आणि ग्रह तयार झाले. पण ह्यातही अजून काही जी धूळ आणि दगड जे एकत्र उरले आणि गुरुच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांचं ग्रहात रूपांतर नाही होऊ शकलं, असे जे छोटे जे दगड होते जे सूर्याभोवती आता फिरत आहेत ते बेसिकली ॲस्ट्रॉइड्स किंवा त्यांना लघुग्रह म्हणतात.
0: यांचे वेगवेगळे प्रकार पण आहेत का?
1: ॲस्ट्रॉइडचे वेगवेगळे प्रकार आहेत. ॲस्ट्रॉइडचे सर्वात जो प्रामुख्याने आढळणारा जो प्रकार आहे ज्याला सी टाईप किंवा त्याला कार्बोनेसियस असं म्हणतात, सी फॉर कार्बोनेसियस, म्हणजे ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून कार्बन, माती अशा प्रकारचेच पदार्थ आढळतात आणि हे गडद रंगाचे असतात. सो साधारणतः लघुग्रह पट्ट्यामध्ये 75% संख्या ही या प्रकारातली आहे. त्याच्यानंतरचा एक प्रकार आहे तो म्हणजे एस टाईप किंवा त्याला सिलिकेसियस म्हणतात. नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की त्याच्यात सिलिकाचं प्रमाण जास्त आहे. तर हे सिलिका असल्यामुळे थोडे चमकदार असतात. आणि त्याच्यानंतरचा जो आणखीन एक मुख्य प्रकार आहे त्याला एम टाईप किंवा त्याला मेटालिक म्हणतात, ज्याच्यामध्ये धातूचं प्रमाण खूप जास्त असतं. याच्यामध्ये लोखंड, निकेल अशा प्रकारच्या धातूंचं प्रमाण खूप जास्त असतं. आता हे धातूंचं प्रमाण ह्याचा उपयोग काय तर पुढे जाऊन भविष्यामध्ये स्पेस मायनिंगमध्ये सुद्धा हे कामाला येऊ शकतात ॲस्ट्रॉइड. म्हणजे जर आपण आता बघत आहोत की इलॉन मस्क किंवा काय करतात, तर उद्या आपल्याला एखादी गोष्ट परग्रहावरती उभी करायची असेल त्यासाठी आपण जर पृथ्वीवरचे धातू आपल्याला तिथे कमी पडत असतील तर आपण स्पेस मायनिंग करून आपण ते धातूसुद्धा आणू शकतो. ह्याचं एक उदाहरण म्हणजे इरिडियम नावाचा जो धातू आहे हा पृथ्वीवरती अति दुर्मिळ धातू आहे, पण जिथे जिथे लघुग्रहांचा आघात किंवा अशनी आघात झाला आहे तिथे हा तुम्हाला प्रामुख्याने आढळतो. आणि म्हणूनच इरिडियमला स्पेस मेटल किंवा अवकाशी धातू पण म्हणतात.
0: श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय आणि आपल्या दृष्टीने त्यांचं महत्त्व काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. आत्ता सरांनी आपल्याला लघुग्रह म्हणजे काय, ते कसे तयार झाले, त्यांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला सांगितले. तीन प्रकार म्हणजे एक ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट आहे, दुसऱ्यामध्ये सिलिका कंटेंट आहे, तिसऱ्यामध्ये मेटल कंटेंट आहे. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न येतो की लघुग्रहांचा हा जो काही आपल्याला अभ्यास करायचा आहे तो कुठल्या दृष्टीने आपल्याला नेतो आहे?
1: ह्याच्यातला एक आपण जो आधी मुद्दा मांडला होता की लघुग्रह हे एक साधारणतः 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सूर्यमाला आणि पृथ्वी आणि इतर ग्रह तयार झाले तेव्हाच हे दगड तयार झालेले आहेत. आता ह्या दगडांचा आपण प्रत्यक्ष अभ्यास करून आपण भूतकाळात जाऊन हे तपासू शकतो की सौरमाला तयार होताना किंवा इतर ग्रह तयार होताना साधारणतः काय परिस्थिती होती. तुम्हाला असे अनेक धातू या लघुग्रहांवरती दिसतील की जे पृथ्वीवरती खूपच कमी प्रमाणात आहेत किंवा नगण्य आहेत. ह्याच्यावरूनही आपल्याला एक थोडीशी कल्पना येऊ शकते की त्या काळामध्ये लघुग्रह तयार होताना काय परिस्थिती निर्माण झालेली असेल. तो हा एक मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की काही लघुग्रह ज्या पृथ्वीजवळून जातात आणि जर एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर किती नुकसान होऊ शकतं याची कदाचित तुम्हाला कल्पना असेल जेव्हा डायनासॉर विलुप्त झाले. त्याच्यामुळे ह्या लघुग्रहांचा अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नुसते पृथ्वीवर ते आदळणार हा एक भाग, पण डार्ट मिशनसारख्या काही नासाने मोहीम राबवल्यात ज्याच्यामध्ये लघुग्रह जर पृथ्वीकडे येत असेल तर त्याच्यावरती त्या लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलणं शक्य आहे का हाही अभ्यास केला गेलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त धातू हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे जो भविष्यामध्ये अंतराळात संसाधनं मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
0: अंतराळामध्ये जसं आपण म्हटलात की बाबा मायनिंगसाठी आपण त्याचा वापर करू शकतो, पण ही झाली स्पेसमधली गोष्ट, अंतराळातली गोष्ट. पृथ्वीच्या दृष्टीने आपण सामान्य माणसाला लघुग्रह शोधण्याचं काय महत्त्व आहे, त्याला आयडेंटिफाय करण्याचं काय महत्त्व आहे, आणि पृथ्वीवरून आपण त्यांना आयडेंटिफाय करत असताना त्याचं कशाप्रकारे महत्त्व समजून घेऊ शकतो?
1: लघुग्रहांचं महत्त्व एक म्हणजे हिस्टॉरिकल किंवा त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे जे तुम्हाला पृथ्वीच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं, सौरमाल्याच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं. दुसरा मुद्दा की तो जर पृथ्वीजवळ आला किंवा पृथ्वीवरती पडू नये ही काळजी घेणं

0: हा एक मुद्दा झाला. आणि तिसरं मायनिंगसाठी, धातूच्या मायनिंगसाठी हा तिसरा मुद्दा आहे आपल्याकडे, की ज्याच्यामुळे लघुग्रह शोधणं हा हे महत्त्वाचं ठरलेलं आहे.
1: आपण आत्ताच म्हटलं की काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे, तो पृथ्वीवर पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. आपण ती कशी घेऊ शकतो?
0: सर्वात पहिले तर आपल्याला लघुग्रह शोधणं महत्त्वाचं आहे, आणि लघुग्रह शोधल्यानंतर एकदा आपल्याला लघुग्रहाचा शोध लागला की आपण त्याची ट्रॅजेक्टरी मेजर करू शकतो. शास्त्रज्ञ त्याची मेजर करू शकतात, त्याचा कालावधी मेजर करू शकतात.
1: ट्रॅजेक्टरी म्हणजे तो कसा प्रवास करतोय,
0: तो कसा प्रवास करतोय, त्याचा वेग किती आहे, त्याचा आकार किती आहे, आणि साधारणतः त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे धातू आहेत ह्याचा एक आपण स्टडी करू शकतो, आणि त्याच्यावरून एक अंदाज बांधू शकतो की हा पृथ्वीसाठी धोकादायक आहे की नाही आहे, आणि जर असेल तर किती धोकादायक आहे, म्हणजे पृथ्वीच्या किती जवळून तो जाणार आहे का पृथ्वीवरती येणार आहे, किंवा अगदीच जर अशी परिस्थिती आहे की तो जसं डायनासोरच्या वेळेस झालं की तो पृथ्वीवरतीच येणार आहे, तर मग आपण कुठल्या प्रकारे त्याच्यावरती आघात किंवा एखादा स्फोट घडवून त्याची दिशा बदलू शकतो का, किंवा तो फोडू शकतो का, अशा प्रकारे आपण प्रिकॉशनरी मे बी इन फ्युचर घेऊ शकतो.
1: असा लघुग्रह पृथ्वीवर पडला आहे आणि त्यामुळे काय नुकसान झालं आहे, याचं काय उदाहरण आपण देऊ शकाल?
0: दोन खूप मोठे उदाहरण आहेत. एक म्हणजे जेव्हा डायनासोर नष्ट झाले, साधारणतः 66 दशलक्ष वर्षांपूर्वी ही घटना घडली होती, जेव्हा एक मोठा चिक्सू क्लब नावाचा एक, त्याला इम्पॅक्टर म्हणतात, पण एक तो लघुग्रह जेव्हा तो पेनेन्सुएला न्यू मेक्सिको येथे पडला, तेव्हा त्याचा जो व्यास होता ना हा साधारणतः 10 ते 15 किलोमीटर होता, आणि त्याचा वेग मात्र 72,000 किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा वेग होता. आणि हा जेव्हा पृथ्वीवरती धडकला त्याच्यामुळे जी ऊर्जा निर्माण झाली हे एक अब्जोपटीने, म्हणजे नागासाकी आणि हिरोशिमावरती जो अनुभव पडला त्याच्यापेक्षा ही ऊर्जा अब्जोपटीने जास्त होती. ह्याच्यामुळे जो सुनामी आली त्या काळामध्ये त्याच्या लाटा साधारणतः 100 मीटर उंच होत्या, आणि हा एवढाच नव्हता तर ह्याच्यामुळे जवळजवळ पृथ्वीवरची 75% प्रजाती नष्ट झाल्या. त्याचं कारण एक असं होतं की धडकेमुळे एकतर धूळ आणि धूर वातावरणात गेली, आणि त्याच्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवरती पोहोचूच शकला नाही. सूर्यप्रकाश नसल्यामुळे वनस्पती मरू लागल्या, वनस्पती नसल्यामुळे त्याच्यावरती जगणारे जे प्राणी होते ते मेले, आणि त्यांच्यावरती जगणारे जे मांसाहारी प्राणी आहेत तेही नष्ट झाले. अशी ही ॲक्च्युली एक शृंखला तयार झाली, आणि या शृंखलेमध्ये जवळजवळ अनेक प्रजाती नष्ट झाल्या. दुसरं म्हणजे आणखीन एक घटना घडली, ती म्हणजे तुंगुस्का नावाची एक नदी आहे सायबेरियामध्ये, तिथे 30 जून 1908 साली एक मोठा अश्नीयाघात झाला. तो अश्नीयाघातला आपण एअरबस्ट म्हणतो, कारण तो ॲक्च्युली जमिनीपासून 5 किलोमीटर ते 10 किलोमीटर उंचावर झाला, पण तरीसुद्धा हा आघात एवढा मोठा होता की साधारणतः म्हणजे तो जो अश्नी होता त्याची जी लांबी होती साधारणतः 50 ते 60 मीटर असली, तरी या आघातामुळे जवळजवळ 8 ते 9 कोटी झाडं आणि त्या भागातलं जवळजवळ 2150 स्क्वेअर किलोमीटर इतकं प्रचंड जंगल हे नष्ट झालं. म्हणजे एक 50 ते 60 मीटर आकाराचा तुकडा, म्हणजे एक अश्नी किंवा एक लघुग्रह जर पृथ्वीवरती पडला तर तो किती मोठं नुकसान करू शकतो, हे त्याचे दोन मोठी उदाहरणं आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये बुलढाणा इथे लोणार सरोवर आहे, तेही अश्नी आघाताने तयार झालेलं आहे. राजस्थानमध्ये रामगड इथे अश्नी आघात किंवा लघुग्रहामुळे एक मोठा खड्डा आहे साधारणतः 180 किलोमीटर व्यासाचा. ही महाराष्ट्रातली दोन फेमस उदाहरणं आहेत किंवा प्रसिद्ध आहेत.
1: याने आपल्याला कळतं की लघुग्रह का आयडेंटिफाय केले गेले पाहिजेल, त्यांचा अभ्यास किंवा त्यांच्यावर आपण का लक्ष ठेवलं पाहिजेल. आता आपण लघुग्रह आयडेंटिफाय करण्याची, त्यांना ओळखण्याची, त्यांना नाव देण्याची जी काही प्रक्रिया आहे जिच्यात तुम्हीसुद्धा सहभागी आहात आणि त्याच्यात तुम्ही काम करता, ही आम्हाला थोडी समजून सांगा.
0: आजच्या काळामध्ये फक्त मोठ्या अंतराळ संस्थाच लघुग्रह शोधतात असं नाही आहे, सामान्य लोकही या संशोधनात सहभागी होऊ शकतात. अनेक वेळा मोठ्या दुर्बिणी आकाशाचे 1000 फोटो घेतात आणि त्या सर्व फोटोंचे विश्लेषण करणे वैज्ञानिकांसाठी एकट्याने कठीण आहे, कारण हा डेटा खूप जास्त आहे. म्हणून काही प्रकल्पांमध्ये जगभरातील लोकांना हे फोटो पाहण्याची संधी दिली जाते, आणि लोक वेगवेगळ्या घेतलेल्या फोटोची तुलना करून त्याच्यामध्ये असणाऱ्या फरक शोधून हलणारा बिंदू कदाचित लघुग्रह असू शकतो असं गृहीत धरून ते शोधण्याचा प्रयत्न करतात. आता अशा प्रकारचे ज्याला सिटीजन सायन्स प्रोजेक्ट किंवा नागरिक विज्ञान प्रकल्प म्हणजे झुनिवर्स आहे, किंवा इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल सर्च कॅम्पेन ISC ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेन आहे, अशा प्लॅटफॉर्मवरती हा डेटा अवेलेबल होतो. इथून लोक तो डेटा डाउनलोड करतात, ते ॲनालिसिस करतात, आणि तो डेटा मायनर प्लॅनेट सेंटर यांना पाठवला जातो. तिथून

0: तो डेटा व्हेरीफाय होतो, आणि जर त्यांना वाटलं की तुमच्या डेटामध्ये खरंच जो हलणारा बिंदू आहे तो लघुग्रह आहे, तर त्याचा साधारणतः एक वर्षभर अभ्यास केला जातो, आणि एक वर्षानंतर तुम्हाला त्यांच्याकडनं कन्फर्मेशन येतं. त्या लघुग्रहाचा एक नंबर येतो, त्याची ट्रॅजेक्टरी, तो कुठल्या ग्रेडचा आहे, ही सगळी माहिती तुमच्याकडे येते, आणि त्याच्यावरती अजून एक 5 ते 6 वर्ष अभ्यास करून तुम्हाला त्याला नाव देण्याचे पूर्ण हक्क दिले जातात.
1: आताच तुम्ही म्हटलात की बुवा त्याचा डाटा आपल्याला डाउनलोड करता येतो. हा जो काही डाटा आहे जो व्हेरीफाय केला जातो आहे, त्याचे पॅरामीटर्स काय काय आहेत, कुठकुठल्या बाबी त्याच्यामध्ये गृहीत धरल्या जातात?
0: आता कसं आहे, आपल्याकडे जो डेटा येतो हा आकाशामध्ये घेतलेले फोटो आहेत, ह्याच्यामध्ये हलणारी गोष्ट नेसेसरी नाही की ती लघुग्रहच असेल, ती कुठली असू शकते. त्याच्यामुळे तो जो हलणारा बिंदू आहे त्याची ट्रॅजेक्टरी ती चेक केली जाते, की तो एका सरळ रेषेत आहे का वाकडा तिकडा जातो आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याला सिग्नल टू नॉईज रेशो एक भाग म्हणतात, की आपण जो घेतो आहे तो नॉईज आहे का तो खरंच तो स्ट्रॉंग सिग्नल आहे, हाही बघितला जातो. आणि अजून असे एक दोन त्याचे पॅरामीटर्स आहेत, ते चेक केले जातात की हा खरंच लघुग्रह आहे का.
1: बऱ्याच वर्षापासून तुम्ही ह्या लघुग्रहांचा शोध घेत आहात, त्यांच्याबद्दल अभ्यास करत आहात. आता थोडंसं आम्हाला ह्या लघुग्रहांचा शोध घेत असताना तुमचे काय अनुभव तुम्हाला आत्तापर्यंत आले ते जाणून घ्यायची इच्छा आहे.
0: ॲक्च्युली आमचा इथे इंडियामध्ये भरपूर वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्यापैकी आमचा SA सिटिझन सायन्स नावाचा एक ग्रुप आहे, हा आमचा इंटरनॅशनल ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमध्ये अर्जेंटिनाचे आहेत काही विद्यार्थी, काही लोक काही कॅनडाचे आहेत, आफ्रिकन कंट्रीमधले बरेचसे लोक आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही ग्रुप तयार करून आम्ही तो डेटा त्यांच्याकडनं डाउनलोड करतो आणि त्याच्या थ्रू लघुग्रह शोधण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 200 हून अधिक लघुग्रह शोधले आहेत, म्हणजे MPSCला मायनर प्लॅनेट सेंटरला आम्ही पाठवले आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 17 कन्फर्मेशन आलेलं आहे, 17 नंबर दिलेला आहे आणि 17 100% आयडेंटिफाईड आहेत. आणि हे करत असताना वेगवेगळे अनुभव येतात, की बऱ्याचदा त्याच्यामध्ये जसं आपण पूर्वीच्या काळी चित्रफित जात असताना त्यात काळे काळे डॉट्स असतात, बऱ्याचदा काही विद्यार्थी ते डॉट सिलेक्ट करतात की त्यांना वाटतं की हा कदाचित लघुग्रह असू शकतो. कधीकधी एखादा एवढा मोठा लघुग्रह मिळतो आणि आम्हाला जेव्हा ते त्यांच्याकडनं डेटा परत येतो की हा लघुग्रह, तेव्हा त्याचा आकार, कधीकधी आम्हाला जे लघुग्रह सापडले त्यांचा आकार साधारणतः 100 किलोमीटर पण आहे. आणि मग जे आमच्या ग्रुपमधले अदर जे स्टुडंट आहेत, की आमच्यामध्ये डिस्कशन होतं की अरे हा जर पृथ्वीवरती पडला तर काय होईल, अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या गोष्टी किंवा मजेशीर गोष्टी आमच्या त्याच्यावरती चालत असतात.
1: आता ह्या लघुग्रहांचा जो काही अभ्यास केला जातो आहे, तुम्ही जसे सांगितलं तर जो काही डाटा किंवा जे फोटोज उपलब्ध होत आहेत त्याद्वारे होतो आहे, ह्याच लघुग्रहांना दुर्बिणीद्वारे बघण्याचा पण कधी योग येतो का?
0: हो, ॲक्च्युली हे लघुग्रह एवढे पण अगदी मोठे नाही आहेत की जे तुम्हाला सहज दुर्बिणीतनं दिसतील, पण जसं वेस्टा ह्याचा आकार साधारणतः 525 किलोमीटर आहे, हा तुम्हाला दुर्बिणीतून दिसू शकतो, हा बऱ्यापैकी मोठा आहे. पण बाकीचे जे आहेत ते एवढे पण मोठे असे नाही आहेत की जे दुर्बिणीतनं सहज दिसतील. मग त्यासाठी आपल्याला जे ऑप्टिकल टेलिस्कोप आहेत तेवढ्या आपल्याकडे एवढ्या सक्षम नाही आहेत, पण मग आपण मेजरली जो डेटा येतो आपल्याला रेडिओ टेलिस्कोपमधला डेटा येतो.
1: दुर्बिणीने दिसू शकत नाहीत पण जवळ जर आले तर खूप काही मोठा विध्वंस करू शकतात.
0: नक्कीच.
1: सर, तुम्ही बोलत असताना अजून एक कन्सेप्ट आम्हाला सांगितला, सिटीजन सायंटिस्ट, ही थोडी आम्हाला अजून समजून सांगा ना, कारण श्रोत्यांना ह्या संकल्पनेद्वारे खगोलशास्त्र समजून घ्यायला अजून मला वाटतं की खूप छान वाव आहे याच्यामध्ये.
0: सिटीजन सायन्स हा एक खूप पुढे येणारा एक सुंदर प्रोग्राम आहे मी असं म्हणेन, कारण आजच्या घडीला आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप डेटा मिळतो, पण आपण अजून एवढे समृद्ध नाही आहोत की पूर्णच्या पूर्ण डेटा आपण तो ॲनालिसिस करू शकू. आणि एक सायंटिस्ट किंवा एक ग्रुप ऑफ सायंटिस्ट हे लोक तेवढे पुरेसे नाही आहेत तो डेटा आपल्याला ॲनालिसिस करून देण्यासाठीच. मग अशा वेळेस हा जो डेटा आहे हा सर्वसामान्य जे नागरिक आहेत, की ज्यांना विज्ञानात आवड आहे किंवा विज्ञानात काही करण्याची इच्छा आहे, अशा लोकांसाठी तो उपलब्ध केला जातो. ह्याच्यासाठी एक वेबसाईट आहे झुनिवर्स नावाची, आणि हा पूर्णपणे फ्री असतो. ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही चार्ज भरावा लागत नाही, तुम्हाला फक्त एक लॅपटॉप, एक कम्प्युटर आणि एक इंटरनेट लागतं.
1: म्हणजे आम्हाला असं समजून सांगा की एखादा सामान्य माणूस आहे ज्याचं सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाही आहे, पण त्याच्याकडे नेट ॲक्सेस आहे, इंग्लिश चांगल्यापैकी येते आणि कम्प्युटर हाताळता येतो, अशा व्यक्तीने जर लघुग्रह शोधण्याचा समजा जर प्रयत्न केला

0: तर तो कसा करू शकतो हे आम्हाला थोडं समजून सांगा.
1: खूप चांगला प्रश्न विचारला, आणि तुम्ही एक आत्ता मुद्दा मांडला त्याच्यावरून लक्षात आलं की त्याला सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाही आहे आणि त्याला इंग्लिश येतं आहे किंवा नाही आहे. तर ह्याच्यावरनं एक मुद्दा मी थोडासा ॲड करू इच्छितो की नासाचे जुनिवर्सचे काही प्रोजेक्ट हे आम्ही आता मराठी आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायला घेतलेले आहेत.
0: अरे वा.
1: सो नासाचा बस चेसर नावाचा जो प्रोग्राम आहे हा मी स्वतः हिंदीमध्ये त्याला ट्रान्सलेट केलेला आहे, आणि हा नासाचा पहिला प्रोग्राम आहे जो हिंदी लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे, आणि आता तो आम्ही मराठीमध्येही करायला घेतलेला आहे. सो सिटीजन सायन्सची ही एक खासियत आहे की तुम्हाला आता ह्याच्यापुढे कदाचित लँग्वेजचा बॅरियर असणार नाही, तुम्ही तो मराठीमध्ये करू शकता. कारण आमचा मूळ उद्देश आहे तो डेटा ॲनालिसिस करणं, त्याच्यात लँग्वेजची अडचण आली नाही पाहिजे. तो डेटा एवढा आहे तो ॲनालिसिस करणं, त्याच्यातनं काही आपल्याला काही फ्रुटफुल मिळतं आहे का हे चेक करणं हा मूळ उद्देश आहे. आता ह्याच्यामध्ये एखादी व्यक्ती आहे जिला ॲस्ट्रॉइड सर्चमध्ये इंटरेस्ट आहे, तर झुनिवर्सवरती एक प्रोग्राम आहे ज्याचा ॲक्टिव ॲस्ट्रॉइड नावाचं एक कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव रजिस्टर करावं. आणि तिथे खूप सोप्या पद्धतीने मेन्शन केलेलं असतं की हा फोटो आहे, या फोटोमध्ये हा डॉट आहे, हा डॉट तुम्हाला दिसतो आहे का, दिसतो आहे तर हो म्हणा, नाही दिसत तर नाही म्हणा, इतक्या सोप्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी सायन्सचा बॅकग्राऊंडची पण गरज नाही आहे, पण तुम्ही अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे तुम्ही विज्ञानात काम करताय आणि ह्याला खूप महत्त्व आहे. जो दुसरा प्रोग्राम आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेनचा, त्याच्यासाठी त्यांचे दर महिन्याला कॅम्पेन्स निघतात, साधारणतः 100 ते 250 त्याच्यामध्ये टीम सहभागी होतात दर महिन्याला, आणि प्रत्येक महिन्याला 30 इमेजेस दिल्या जातात. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती डेटा आहे हा, आणि हा गेली मला वाटतं 10 वर्ष तरी चालू आहे कमीत कमी कार्यक्रम. आणि तो डेटासाठी तुम्हाला एक सॉफ्टवेअर पण टेस्ट प्रोव्हाइड करतात, त्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन त्याचं बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, तेही अवेलेबल आहे. कारण एक सॉफ्टवेअर चालवायचं म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं एक बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, पण त्यासाठी तुम्हाला इंग्लिश यावं अशी काही गरज नाही आहे. ते ट्रेनिंग बेसिक घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यात जाऊन तो डेटा टाकून ॲनालिसिस करू शकता. आणि ॲक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये एक विद्यार्थी तर 6वीतला आहे जो बंगालमधून आहे, आणि त्याने देखील ॲस्ट्रॉइड शोधण्यात आम्हाला खूप मदत केलेली आहे.
0: अरे वा. श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय हे आज आपण आपल्या कार्यक्रमात समजून घेतलं. आपण पृथ्वी तलावर राहतो आणि आपल्या दृष्टीने ह्या लघुग्रहांचं काय महत्त्व आहे, यांचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे हे सुद्धा समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न केला. पण सरांच्या बोलण्यातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हे काही खूप छोटं काम नाही, खूप अवाढव्य हे काम आहे. आणि यामध्ये जितके जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील तितका जास्तीत जास्त चांगला रिझल्ट या कामाला येऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने मी सरांना विनंती करतो, सर शाळेतील विद्यार्थी असतील किंवा खगोलशास्त्रामध्ये अभ्यास करणारे हौशी व्यक्ती असतील, अशा व्यक्तींना आपण काय सांगू इच्छिता?
1: मला असं वाटतं की खगोलशास्त्र हा एक असा विषय आहे की जिथे हौशी खगोलशास्त्राला खरं तर कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही आहे, त्याला फक्त आवड असणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला या क्षेत्रात काही करायचं आहे आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये करू शकता. आणि आता जग एवढं पुढे गेलेलं आहे, आपली तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की आधी पूर्वीसारखे बॅरियर्स आता राहिलेले नाही आहेत. कोणी बायोलॉजीतला एखादी व्यक्ती असेल ज्याला जीवशास्त्रात काम करण्याची इच्छा आहे तो जीवशास्त्रात करू शकतो, जीवशास्त्रातही भरपूर सिटीजन सायन्स प्रोग्राम अवेलेबल आहेत. एखाद्याला खगोलशास्त्रात करायचं त्यात करू शकतो, एखादा फिजिक्समध्ये आहे भौतिकशास्त्र आहे, किंवा एखाद्याला ओशन टेक्नॉलॉजी आहे. आता अनेक क्षेत्रातली लोकं त्यांना ह्याचं महत्त्व पडतं आहे की अरे हे सिटीजन सायन्स नावाचा जो प्रकार आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि असं नाही आहे की ह्याचे काही क्रेडिट्स नाही आहेत, ह्याचे खूप क्रेडिट्स आहेत. म्हणजे जर तुम्ही आज बघितलं तर काही ग्रह म्हणजे आपल्या सौर्यमालेच्या पलीकडचेही काही ग्रह हे हौशी खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेले आहेत, प्रोफेशनल सायंटिस्टने ते शोधलेलेच नाही आहेत. त्यामुळे आपण एक थोडासा आढावा घेतला तर आपल्याला कळेल की ह्याचं महत्त्व खूप आहे, फक्त तुम्हाला इच्छा हवी आणि थोडी मेहनत करायची तयारी हवी, क्रेडिट्स तर मिळतातच.
0: सर आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने लघुग्रहांवर हा जो काही अभ्यास चालू आहे तो समजावून सांगितलात, त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर मला इथे बोलवल्याबद्दल.
2: हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.
0: श्रोते हो,

रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा, हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी। शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया, शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे। अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त

श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार या विषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती। तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी. ही डी टी एच उपग्रह आहे. रात्रीचे 2:25 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: चालली हे बोलवतात म्हणे नाव घे पहिले चल
1: मी नाही
2: मंगळा गौरीचे करते मनापासून पूजन
0: असं का बाई
2: सोडा माझी वाट मला बोलावतात
0: साजन
2: ए चला ग चला साळुंकी साळकी खेळूया बरं.

ಆಟ ಲಾಟ.

चला हट्टूशी पान बाई हट्टूशी खेळायचं का? दमता लगेच बाई तुम्ही.

0: फिरायला जाऊ आपण नटुश हटुश पानबाई हटुश हटुश पानबाई हटुश
1: नाही
2: नाही चला सुरू करूया आता भांडण भांडण
1: हिला जाच करायला बरं मला
2: ए मी आहे जाच करत आजकालच्या मुलींना
1: सुरुवात करा
2: चला चला माझा चंद्रहार काय ग केलास काय ग केलास
3: बहिणीच्या लग्नात तिलास दिलास तिलास दिला
2: अगाग सुने
3: काय म्हणता ससूबाई
2: अगाग सुने
3: काय म्हणता ससूबाई
2: माझ्या वाकीत काय ग केल्यास काय ग केल्यास
3: भावाच्या लग्नात भाऊजाईला दिल्या भाऊजाईला दिल्या
2: अगाग सुने
3: काय म्हणता ससूबाई
2: अगाग सुने
3: काय म्हणता ससूबाई
2: माझ्या पाटल्या काय ग केल्यास काय ग केल्यास
3: मामाच्या लग्नात मामीला दिल्या मामीला दिल्या तुम्हाला काय करायचंय
1: मी काही करेन माझ्या पाटल्या
2: चला कोंबडा खेळूया.

0: सुपांचा खेळ खेळायचा का ग?
1: हो चला
0: चला चला ग तू आई स्वाती जा तिकडून सुपान बरोबर.
2: नाही बाबा मीच काय दरवेळा आणायची
0: अगं तुला आणि वाट बघ सगळ्यांना चल चल.

0: चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून, चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून, माधवरावांचं नाव घेते आग्रह केला म्हणून.
1: सडू बाई सडू तांदूळ सडू, सडू बाई सडू तांदूळ सडू.

ਇਹ ਸਾਡਾ ਪੱਤਾ ਦੀ ਨਿਗਰਾਨੀ।

बाई आणि कटोळ किस बाई किस जोडका किस बाई किस जोडका किस माझ्या न जोडका किसवे ना मामाला बायको करवे ना मामाला बायको केली पुण्याला फिरवून आणली.

माझी

मजा आली ना.

श्रोते नमस्कार. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 4 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गुलाम नियाज खान यांचं गायन, त्यांनी केलेला राग तोडी. त्यांना तबल्यावर साथ केली निलेश जाधव यांनी. मध्यलयगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात गुलाम नियाज खान यांचं गायन राग तोडी.

0: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार या विषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती। तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
1: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा।
2: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे। तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे।
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।

सुधवनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात आदित्य सुतार यांचं बासरीवादन. त्यांनी बासरीवर वाजवलेला राग ललत आपण ऐकलात. विलंबित गत आणि द्रुतगत एक तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AII मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: आपण ग्रामीण भागामधून आलोय, ही एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
0: तेव्हा अवश्य ऐका, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला 12:00 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात. शांततेचा शोध.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

सो तो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात ए आय आर मराठी या डी टी एच उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

श्रोते नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.